अजित कडकडे यांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं भावधारा कार्यक्रमात. एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. काही क्षणातच अस्मिता वाहिनीवरील पहिली प्रसारसभा आपण ऐकू शकता.

श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 11 आषाढ, शके 1948, 2 जुलै 2026। पहाटेचे 5:55 आणि 55 सेकंद झाली आहेत। आजची आमची पहिली प्रसारण सभा आता सुरू होत आहे। या सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवात करूया मंगलध्वनीनं।

मिलिंद चौक यांनी गायलेली पंत बाळेकुंद्री महाराज यांची रचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा आमोणकर यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

उषा अमोणकर यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. मंगलप्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया यशवंत देव यांनी गायलेली सदानंद डबीर यांची ही गीतरचना.

यशवंत देव यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आकाशवाणी गायकवृंदाने गायलेलं आनंदराव टेकाडे यांचं गीत ऐकूया.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्या

श्रोते हो नमस्कार. जगुया आनंदी या कार्यक्रमात मी आपल्यासोबत आहे पद्मजा बापये. श्रोते हो, समाज माध्यमांवरती अनेक संदेश फिरत असतात पण काही मोजकेच आपलं लक्ष वेधून घेतात. तसंच अटॅचमेंट विथ डिटॅचमेंट या संकल्पनेनं माझं लक्ष वेधून घेतलं. शब्दांचं यमक जुळत असेल म्हणून असेल किंवा भाषा इंग्रजी असली तरी भारतीय तत्वज्ञानाची त्यामध्ये जुळलेली किंवा रुजलेली मुळं जाणवत असतील म्हणून असेल कदाचित. आपण एखाद्या समूहाशी, परिवाराशी, उपक्रमाशी काही कारणाने जोडले जातो. तिथल्या माणसांशी, वास्तूशी, नात्यांशी, माणसांशी आपलं नातं जुळू लागतं. तिथल्या सुखदुःखाशी आपण समरस होऊ लागतो, अटॅच होऊ लागतो. हे असं गुंतत जाणं हा तर मानवी स्वभावच आहे मुळे. पण हे असं गुंतणं गुंता वाढवत नाही आहे ना, याची दक्षता आपण घेतली नाही ना, तर मात्र मोठं कठीण होऊन बसं. जोपर्यंत सगळं छान सुरू आहे, सुरळीत चालू आहे, तोपर्यंत फारसं काही जाणवत नाही. पण जेव्हा केव्हा एखादी अप्रिय घटना घडते तेव्हा या गुंत्याचा काच आपल्याला जाणवायला लागतो. दुःख, निराशा, नकारात्मकता पदरी पडते. मुळात ज्या उद्देशाने आपण एखाद्या गोष्टीशी जोडले गेलो आहोत तेवढ्यापुरतं जोडलं राहून एरवी अलिप्त राहणं हे शिकलं म्हणजे अर्धी बाजी सर होते. दुःखाचं मूळ कारणच नष्ट होतं. पण हे असं कमलपत्रासारखं अलिप्त राहणं इतकं सोपं नाही आहे. ही तर जन्मभराची साधना आहे. श्रोतेहो, अटॅचमेंट विथ डिटॅचमेंट कसं राहायचं हे मी शिकते अजून.

जगुया आनंदी हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीवरील आजचे कार्यक्रम याप्रमाणे. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात जनावरांना होणारा जंताचा प्रादुर्भाव याविषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात लहान मुलांमधील शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ भालचंद्र जयकर. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा डॉ स्नेहल दोंडे यांची मुलाखत. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 आयसी अक्षरे रसिके कार्यक्रमात पुस्तकं कालची आजची या मालेत प्राग सिनेमा या पुस्तकावर गणेश मतकरे यांनी लिहिलेला मनोगत. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 7:45 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. सकाळी 8:40 वनमहोत्सव सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम संरक्षण आणि वनसंवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री चैत्राम पवार यांची मुलाखत ही आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 52 लेखन नितीन साळुंखे. सकाळी 10 प्रायोजित कार्यक्रम आउट ऑफ सिलॅबस पुस्तकांच्या पलीकडे. सकाळी 10:30 नादब्रह्म अंतर्गत मुकुंदराज देव यांचं तबलावादन ताल रूपक. सकाळी 11:05 स्वरसंवाद कार्यक्रमात विषय आहे पावसाळ्यातील अविस्मरणीय प्रवास संवादिका हर्षदा कुलकर्णी. दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये क्रीडा क्षेत्रातील करिअर लवलीन रंधवा यांची मुलाखत आणि करिअर नॅव्हिगेशन याविषयी मुकुल चिमोटे यांची मुलाखत ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2:30 श्रद्धा जैन यांचं गायन राग मेघ. संध्याकाळी

0: रात्री 9:15 कार्यक्रम स्पॉटलाईट, 9:30 कार्यक्रम कंट्री वाईड, 9:45 कार्यक्रम इन्साइट्स, रात्री 10:00 प्रादेशिक आणि लोक आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम, अम्मल अँटोनी यांचं सुगम गायन आणि मार्गा मधू यांचं लोकसंगीत गायन. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 ICC वुमन्स 2020 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट उपांत्य सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार स्वरूपाची पर्जन्यवृष्टी झाली. कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी किमान तापमान 25 अंश सेल्सिअस, कमाल तापमान कुलाबा 29 अंश सेल्सिअस, सांताक्रूज 28 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज 97%, पर्जन्यमान सांताक्रूज 165.9 मिलीमीटर. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार अशी पर्जन्यवृष्टी होईल. ही पर्जन्यवृष्टी रात्री आणि सकाळच्या वेळी होईल. तसंच 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. कमाल आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि 23 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल. मच्छीमार बांधवांसाठी इशारा. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र तसंच गोवा किनारपट्टीलगत वादळी वातावरण राहील. वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रतितास असेल. हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. डहाणू ते मार्मागोवा या किनारपट्टीलगतच्या बंदरांवरती 3 क्रमांकाचा बावटा उभारण्यास सांगण्यात आलेला आहे. मच्छीमारांनी या क्षेत्रामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नये असा वेधशाळेचा इशारा आहे. वेळ झाली आहे कृषीवाणी कार्यक्रमाची. तत्पूर्वी हवामानाविषयी. ठाणे, पालघर आणि रायगड या तीनही जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होईल. कृषीवाणी कार्यक्रमात जनावरांना होणारा जंतांचा प्रादुर्भाव याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. पावसाळ्यामध्ये जनावरांना कुरण चराव्यास उपलब्ध असल्यामुळे जंतांचा प्रादुर्भाव होतो. गोलकृमीच्या जीवनचक्राचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येईल की विष्ठेद्वारे कुरणावर पडलेली जंतांची अंडी अर्भक अवस्थेत विकसित होतात. त्यांच्या वाढीसाठी पावसाळा ऋतूमध्ये आर्द्रता आणि तापमान उपलब्ध असतं. म्हणून अर्भकांची योग्य वाढ होऊन ते गवताच्या पात्यावर दवबिंदूच्या सहाय्यानं वास्तव्य करतात. असं गवत खाल्ल्यानंतर जंतांचा जनावरांना प्रादुर्भाव होतो. ज्या पडकावर मागील वर्षी जंतांची अंडी पडलेली आहेत ते पाऊस पडल्यानंतर विकसित होतात, त्यांचा प्रादुर्भाव होतो. पाऊस पडल्यानंतर नव्यानं वाढत असलेलं गवत वासरं आणि शेळ्या मेंढ्यांनी खाल्ल्यानंतर हमखास जंताचा प्रादुर्भाव होतो. पावसाळा आणि हिवाळा ऋतूचा काही भाग जोपर्यंत गवत उपलब्ध आहे गवताच्या पात्यावर दवबिंदू साचतात तोपर्यंत जंतांचा प्रादुर्भाव होतो. म्हणून गवत उपलब्ध असलेल्या पूर्ण कालावधीसाठी जंतनाशकाची मात्रा द्यावी लागते. जंतनाशक देण्याचे काही फायदे आहेत. त्यामध्ये गायीच्या दुग्धोत्पादनामध्ये 0.35 ते 0.60 म्हणजेच 350 ते 600 मिलीलिटर प्रतिदिन वाढ संभवते. एका वेतामागे साधारणपणे 170 ते 516 लिटर दूधवाढीची नोंद आहे. वजनामध्ये 18 ते 43 किलोनं वाढ संभवते. गायीची कालवड 28 ते 68 दिवस अगोदर माजावर येते, त्यामुळे एवढ्या कालावधीचा दूध मिळण्याचा फायदा होतो. मेंढीमध्ये जंतामुळे 40% लोकर उत्पादन घटतं. जंताचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती घटते. ते इतर आजारांना बळी पडू शकतात. प्रौढ जनावरांना विष्ठेद्वारे बाहेर टाकल्या जाणाऱ्या जंतांची अंडी संख्या घटते. पर्यायानं अशा पडकावर इतर जनावरांना जंतांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये होतो. आरोग्य, उत्पादन वाढ आणि पुनरुत्पादन यामध्ये फायदा संभवतो. जंतनाशकाची मात्रा देण्याचं वेळापत्रक ठरवण्याचं जे नियोजन आहे तर याच्यामध्ये जनावरांचं वय, पाऊस पडल्यास सुरुवात झाली तो दिनांक आणि गवताची उपलब्धता हे 3 घटक महत्वाचे ठरतात. गाय म्हैस यांच्यासाठी वासराचा वयोगट, प्रसूतीपूर्व आणि पश्चात तसंच कालवड माजावर येण्यापर्यंत

0: पर्यंतच वय, यावेळेस जंतनाशकाची मात्रा देणं योग्य ठरतं. शेळी मेंढीच्या सर्व वयोगटात मात्रा देणं आवश्यक असतं. प्रथम पावसाचा दिनांक त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रथम मात्रा द्यावी. पावसाळा हिवाळ्याचा कालावधी जोपर्यंत कुरणावर चरण्यासाठी गवत उपलब्ध आहे तोपर्यंत दर 35 ते 40 दिवसांनी जंतनाशकाची मात्रा द्यावी. म्हणून पावसाळा ऋतूतील पहिला पाऊस यांचा दिनांक ते गवताची उपलब्धता हा शेवटचा दिवस ठरावा. या दरम्यान मात्रा द्यावी. म्हणून जंतनाशक देण्याचं वेळापत्रक हे प्रतिवर्ष पावसाचा दिनांक आणि ठिकाण यावर अवलंबून असतं. प्रत्येक ठिकाणासाठी ते वेगळं असतं, कारण प्रत्येक ठिकाणी त्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाऊस पडत असतो. गवताची उपलब्धता त्यावर अवलंबून असते. जनावरांना जंतापासून संरक्षण देण्यासाठी नियमितपणे किंवा ठराविक कालांतरानं काही प्रसंगी जंतनाशकाची मात्रा दिली जाते, याला डिवर्मिंग म्हणतात. परंतु काही कारणानं काही जंतनाशकाच्या प्रती प्रतिकार शक्ती विकसित होते, म्हणजेच अल्बेंडाझॉल या जंतनाशकाविरुद्ध हिमॉनकस कॉन्टुरट्स जंतानं प्रतिकार शक्ती विकसित केली आहे असं आपण म्हणतो. नेहमी दिलेल्या अल्बेंडाझॉलच्या मात्रेला दाद न देता ते प्रतिकार करतात, त्याला जंतनाशकांना प्रतिकार असं म्हणतात. हा प्रतिकार ते आपल्या जनुकीय पातळीवर घडवतात आणि पुढील पिढ्यांमध्ये देखील परावर्तित करतात. म्हणून असे जंतनाशक कायमस्वरूपी या जंतांच्या विरुद्ध निकामी ठरतं. पर्यायी एक चांगलं जंतनाशक कुचकामी ठरतं. म्हणूनच ही एक घातक प्रक्रिया असून यामागे अनेक कारणं सांगता येतील, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे हे मानवनिर्मित असतं आणि यासाठी अनेक चुका कारणीभूत ठरतात. यामुळे अनेक पटींनी आर्थिक नुकसान होतं, म्हणून हे टाळणं अतिशय आवश्यक आहे.
1: जनावरांना होणारा जंताचा प्रादुर्भाव याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वरूपा सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2 वाजता ऐकू शकता. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण पीयूजे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे किडनी आणि लघवीच्या नळी जोडण्याची जे ठिकाण आहे तिथे असलेल्या अडथळ्यावरती माहिती घेऊन येऊया. किडनीमध्ये लघवी जिथे तयार होते आणि ज्या नळीशी ती लघवीच्या पिशवीमध्ये येते त्या ठिकाणी एक फनेलसारखा भाग असतो. या भागाला रिनल पेल्विस म्हणतात. हा कधीकधी इथे अडथळा होऊ शकतो ज्याच्यामुळे किडनीला सूज येते आणि किडनीमध्ये लघवी तुंबून राहते. याला आपण पीयूजे किंवा पेल्वी युरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतो. साधारणपणे 1000 ते 1500 नवजात बालकांपैकी एका बालकामध्ये हा विकार दिसून येतो. जवळपास 7 ते 70% रुग्णांमध्ये डावी किडनी अफेक्टेड असते. सर्वप्रथम प्रत्येक किडनीची सूज म्हणजे पीयूजे ऑब्स्ट्रक्शन नसते. सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीला आलेली सूज ही स्वतः एक आजार नसून त्यामागे असलेल्या एखाद्या कारणाचे लक्षण आहे. हायड्रोनेफ्रोसिससाठी बरीच कारणं आहेत, जसं वेसायकोयुरेटिक रिफ्लक्स, मेगा युरेटर, पोस्टिरियर युरेथल वाल्व. या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांचा इलाज करणं गरजेचं असते. पीयूजे ऑब्स्ट्रक्शनची लक्षणं कोणती? तर मोठ्या मुलांमध्ये पोटात किंवा कमरेच्या बाजूला दुखणे, उलटी होणे, वारंवार युरिनमध्ये इन्फेक्शन होणं, मात्र अनेक मुलांमध्ये कोणतीही तक्रार नाही असंही असू शकते. ह्यासाठी पुढील तपासण्या म्हणजे सोनोग्राफी, MCU किंवा रिनल स्कॅनची आवश्यकता पडते, ज्याने आपल्याला किडनीचे कार्य, अडथळ्याची तीव्रता आणि लघवीचा प्रवाह कसा चाललाय हे समजू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पीयूजेला ऑपरेशनची गरज पडत नाही. काही लहान मुलांमध्ये ही समस्या वेळेनुसार सुधारू शकते आणि फक्त नियमित फॉलोअप आवश्यक असतो. पण जर किडनीचं कार्य कमी होत असेल, सूज वाढत असेल किंवा मुलाला त्रास होत असेल तर शस्त्रक्रियाचा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात जन्मापूर्वी निदान झालेल्या फक्त सुमारे 20 ते 30% मुलांमध्ये शस्त्रक्रियेची गरज पडते. या शस्त्रक्रियेचा यशाचं प्रमाण 95% जास्त आहे. हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे निदानाचा शेवट नाही तर योग्य कारण शोधण्याची सुरुवात आहे. योग्य वेळी तज्ज्ञ बालशल्य विशारदांचा सल्ला घेतल्यास बहुतेक मुलांना उत्कृष्ट उपचार आणि चांगले परिणाम मिळतात. किडनी सुजलेली दिसली म्हणजे लगेच ऑपरेशन लागेल असं नाही, पण योग्य तपासणी आणि फॉलोअप मात्र आवश्यक आहे. उद्याच्या भागात आपण लहान मुलांमधील लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरीवर चर्चा करूया.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्यासोबत आहेत. मॅडम, नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यामध्ये तुम्ही GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा आणि एकूणच त्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी कसा वापर करून घेतला?
1: आता मी सांगू, मी काही इंजिनियर नाही आहे किंवा मी GIS रिमोट सेन्सिंगची एक्सपर्ट नाही आहे, पण मी MIT एक कोर्स झाला होता पुण्यात, त्याच्यातलं मी एक वर्कशॉप अटेंड केलं. त्यातनं मला असं समजलं की एक खूप गरज आहे की जो फील्डमध्ये काम करणारा माणूस आणि जो ॲक्च्युली हा रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंगवर काम करणारे जे आहेत त्यांचा एक इंटिग्रेशन होणं खूप गरजेचं आहे, ते एक कलेक्टिव्ह अप्रोच होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी काय केलं की गुगल अर्थचा जो आपण जर वापर केलं त्याच्यात आपल्याला दिसतात की आपण मागे जाऊ शकतो. सपोज आज 2026 आहे, आपण 2010 त्याच्या आधीच्या पिरियडला पण नदी कशी होती, कशी वाहत होती आणि तिथे कसं ग्रीनरी होता, ग्रीन झोन कसं होता, म्हणजे किती वन क्षेत्र किती होता किंवा कांदळवन किती होता, आणि या सगळ्याच्या मार्फत आपण समजू शकतो की आपल्या नदीवर एन्क्रोचमेंट आहे की आपला ॲग्रिकल्चरल लँड कमी झाला आहे की आपला ग्रीन कवर कमी झाला आहे किंवा आपल्या कुठला एरिया, म्हणजे सपोज एक नदीची स्ट्रेच जर 32 किलोमीटरची आहे तर आपण समजू शकतो कुठला पॅचला, म्हणजे कुठली स्ट्रेचला सर्वात जास्त पोल्युशन आहे. कारण त्यात एक सेन्सर्स ची जी प्रोव्हिजन आहे ह्या रिमोट सेन्सिंग आणि GIS मध्ये, त्यातनं आपल्याला स्वॉट ॲनालिसिस जेव्हा आपण करतो त्यातनं किती पोल्युशन आहे किंवा कशासाठी आहे, कुठला केमिकल्सचा वापर होतो आहे तिथे, किंवा त्या ती माती कशा प्रकारच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंग थ्रू माहिती पडतं. म्हणजे आपल्याला एक स्तोप जर सांगितलं तर गॅप ॲनालिसिस, हा एक गॅप ॲनालिसिस असतो की कुठे आपल्याला कसं प्रकारच्या काम करणं गरजेचं आहे. तर एक आपल्याला इनिशियल प्राइमरी सर्वे जे करायला फील्डवर जाऊन फाइंड आउट करा किंवा 10 जागेत जा तुम्ही डेटा कलेक्ट करा सर्वे करा, पण हा जेव्हा आपण रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजेसचा आपण जेव्हा वापर करतो ऑटोमॅटिकली ते काय करतात, आपल्या जो भुवन पोर्टल किंवा गव्हर्नमेंटच्या कुठलाही वेबसाईट किंवा पब्लिकेशन जे झालेले त्यातला डेटा आपल्याला ऑटोमॅटिकली प्रोक्युअर करून आपल्याला ते एक प्रॉपर एक ॲनालिसिस मॅप करून देतात. तर त्या मॅप थ्रू मग आपल्याला काम करायला लागतं.
0: या पद्धतीचा वापर करून तुम्ही आतापर्यंत जे काही कामं केले आहेत त्यापैकी एखाद्या कामाबद्दल आम्हाला सांगा.
1: हां, तर आता मी जेव्हा आता आपण मुंबईत बसलेलो आहोत तर मुंबईच्या जेव्हा मी मला मँग्रोव्हचा क्रीक एरिया, म्हणजे जे मी म्हटलं आता नदी उगम ते संग

0: आता संगम कुठे आहे, क्रीक एरिया. तर त्या क्रीक एरियात असतात आपले मॅंग्रोव्स, कांदळवन. आता आपल्याला दिसत आहेत की जेव्हा कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते तर त्याच्यासाठी कांदळवन कापलं जातो. कांदळवन कापताना पण त्याच्या नुसतं ते काय करतात की किती झाडं कापले, पण झाडं कापले म्हणजे हे काही टेरेस्ट्रियल झाडं नाही आहे, जे आपल्याला जमिनीत दिसतात झाडं तसे नाही आहेत. एक एक कांदळवनचं झाडचं खाली पण हजारो कांदळवनचे छोटे छोटे रोपं असतात, ते काउंट होत नाही. दुसरं, त्या रोपावर डिपेंड राहणारे जेवढे क्रिएचर्स असतात, म्हणजे जसं मायक्रोब्स आहे, म्हणजे हे सूक्ष्मजीव आहे, किंवा क्रॅब्स आहेत, बायवाल्व्स आहेत, असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्या कसल्याही प्रकारचं रेकॉर्ड केलं जात नाही. म्हणून मग मी काय केलं की हा जो रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंग थ्रू पूर्ण मी हे मॅपिंग केलं आपल्या मुंबई रिजनचं, की किती मॅंग्रोव्स 20 वर्ष 50 वर्ष आधी होते, आणि तसंच म्हणजे 5-5 वर्षाचा गॅपमध्ये बघितलं की किती कमी होत गेले आणि त्याचं कारण काय आहे, हे सगळं आपल्याला या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट थ्रू समजते. आणि त्याच्यात आपण कम्युनिटीला पण एंगेज करतो, कारण जेव्हापर्यंत कम्युनिटी एंगेज होत नाही कुठलाही सोल्युशन आपल्याला मिळणार नाही आहे. कारण हे काही एक दोन माणसाचं काम नाही आहे, सगळ्यांना मिळून जेव्हा आपण एकत्र येऊन जेव्हा पर्यावरणाला वाचू तेव्हाच काम होणार.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. उद्या आपण मॅडमांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की सांडपाण्यावर प्रक्रिया करताना कोणकोणत्या महत्त्वाच्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो. धन्यवाद.

0: श्रोत्याहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया प्राग सिनेमा या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: कला संस्कृतीचा सखोल अभ्यास असणारं केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर चित्रपट क्षेत्रातल्या आपल्या अनुभवाच्या आधाराने विवेचन करू शकणारं जगभरातल्या अनेक कलापंडितांच्या आणि कलाकृतींच्या सान्निध्यात राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अरुण खोपकर. अरुण खोपकरांनी लिहिलेलं पहिलंच पुस्तक होतं गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका, जे लिहिलं गेलं तेव्हा काळाच्या बरंच पुढे होतं. पाश्चात्य टर्मिनॉलॉजीचा विचार बाजूला ठेवून आपल्या भाषेत गुरुदत्तसारख्या लोकोत्तर कलावंताचा सिनेमा कसा समजून घ्यावा हे त्यांनी या पुस्तकात मांडलं. अनेक भारतीय आणि पाश्चात्य भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या पुस्तकाची बरोबरी मराठी चित्रपट समीक्षेत अजून झालेली नाही. या लेखनानंतर खोपकर चित्रपट निर्मितीत गुंतले आणि 2.5 दशकाहून अधिक काळ त्यांनी नवं काही लिहिलं नाही. पण गेल्या 10-12 वर्षात मात्र खोपकरांनी आपल्या लेखनातून मराठी पुस्तक विश्वात महत्त्वाची भर घातली आहे. प्राग सिनेमा हे त्यांचं सर्वात अलीकडलं पुस्तक. अनुनाद आणि कालकल्लोळ या कलाविचाराचा मागोवा घेणाऱ्या त्रयीतला हा 3रा भाग. प्राग सिनेमाबद्दल थोडक्यात काही सांगणं तसं अवघड आहे. याचं एक कारण म्हणजे या संकल्पनेचा नवेपणा आणि ज्या विस्ताराने ती मांडली जाते तिचं आकलन मोजक्या शब्दात करून देण्यातलं आव्हान. तरीही त्याबद्दल बोलणं आवश्यक आहे कारण माझ्या मते या प्रकारचं कला, साहित्य, वास्तुकला, सिनेमा, तत्वज्ञान यामधल्या विविध प्रवाहांचा परस्परांच्या संदर्भाने विचार करणारं पुस्तक आपल्याकडे बहुधा नाहीच. सिनेमा हे अनेक कलांचं मिश्रण आहे हे आपण ऐकलेलं असतं आणि चटकन विचार केला तर हे विधान सहज पटण्यासारखंही आहे. पण ते मान्य करताना आपण त्याचा अर्थ खरोखर किती समजून घेऊ शकतो आणि कलांमधला हा संबंध खरोखर किती खोलवर गेलाय हे आपण लक्षात घेत नाही. खोपकर आपल्या पुस्तकात हा संबंध उलगडून दाखवतात आणि अनेक उदाहरणांसह तो आपल्यापर्यंत पोहोचवतात. खोपकरांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटलंय की सिनेमाची पूर्वतयारी म्हणजेच प्राग सिनेमा. पण म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचंय? सिनेमाची निर्मिती जरी तांत्रिकदृष्ट्या 1895 साली झालेली असली तरी त्यातले अनेक घटक त्याआधीपासून अस्तित्वात होते. चित्रकलेमधून आलेला दृश्य विचार, लेणी आणि भित्तीचित्रांपासून साहित्यापर्यंत अनेक जागी आलेला कथनशैली

0: शैलीचा विचार, अशा काही जागा आपल्याला कळण्याजोग्या आहेत. मात्र केवळ सिनेमाच्या निर्मितीचा पूर्व विचार किंवा सिनेमाच्या जन्मकथेचा माग इतकाच या पुस्तकाचा आवाका नाही. ही मूलतत्व स्वतंत्रपणे कोणत्या कलाविचाराशी जोडलेली आहेत, तिथे त्यांचा विस्तार काय पद्धतीने होत गेला आणि सिनेमाशी त्याचं नातं कसं जोडता येऊ शकेल, हे सारं या पुस्तकात दिसतं. उदाहरणार्थ, रंग हे चित्रपटाचं एक अंशतत्व, त्याचा एक घटक मानला तर हा रंग आपल्याला विविध कलांमध्ये, विविध चित्रकारांच्या कामात, स्थापत्यशास्त्रात, संगीतात कसा भेटत गेला आणि अखेर चित्रपटात त्याचं स्थान काय, याचा सखोल आढावा खोपकरांनी घेतलाय. विविध धर्मांच्या आणि संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या मंदिरांमधून रंगाचा, प्रकाशाचा वापर कसा होतो, या स्थापत्याची मांडणी विशिष्ट पद्धतीने का करण्यात आली असावी, हे ते उलगडून सांगतात. चित्रपटात वापरलेल्या कथनशैलीचा महाकाव्याशी असलेला संबंध ते विशद करू पाहतात. या सगळ्या उदाहरणांमधून आपल्यापर्यंत पोचते ती ही सिनेमा पलीकडल्या सिनेमाची कहाणी. असा सिनेमा जो आपल्या आजूबाजूला पसरलेला आहे, जो आपल्या आयुष्याशी संबंधित आहे, ज्याचा आपला पुरातन परिचय आहे, मात्र तो असल्याची जाणीव आपल्याला आजवर होऊ शकलेली नाही. प्राग सिनेमा आपल्याला ही जाणीव करून देतो आणि आपली दृष्टी कायमची बदलून टाकतो.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये प्राग सिनेमा याविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 1:55 ऐकू शकता.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी या घरात.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

सकाळचे 7:07 आणि 20 सेकंद झाले आहेत. आता यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतःपासून सुरुवात कर.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्राकडून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. सविस्तर बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात विकसित भारत जी रामजी कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्याअंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यामध्ये आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी काल विधानसभेत सादर केलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये शेतीविषयक कर्ज, कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर करण्यात आलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. फसवणूक करणाऱ्यांनी वेळ काढूपणा करू नये म्हणून जास्तीत जास्त 2 वेळा सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात येईल अशी तरतूद या विधेयकामध्ये आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्याची तरतूद या विधेयकात असून प्रथमच डिजिटल फसवणूक झालेल्यांना संरक्षण मिळणार आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग तपासणी करणारी सोनोग्राफी केंद्र तसंच आयव्हीएफ केंद्र यांची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात

0: बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीच तस्करी प्रकरणी ते बोलत होते. या संदर्भातल्या प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा अर्थात मकोका लावण्याविषयी विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची काल बिनविरोध निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर बिनविरोध होणं ही सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापती म्हणून निवड झाली. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठं आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिक, मृदा परीक्षण, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. कृषी दिनाचं औचित्य साधून मुंबईत काल राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 यांचं राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. दिवंगत वसंतराव नाईक यांनी 70च्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातले तळसंदे इथले डॉ संजय पाटील आणि पालघर जिल्ह्यातले ब्राह्मणगाव इथले यज्ञेश सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विविध योजनांद्वारे राज्य शासन सातत्यानं काम करत असून महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्र राज्य करतं, त्यामुळे जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. 9व्या वस्तू आणि सेवा कर दिवस समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: महाराष्ट्र ही जीएसटीची राजधानी आहे. देशामध्ये सर्वाधिक जीएसटी जमा होणारं राज्य महाराष्ट्र आहे. जवळपास मागील वर्षी 3,60,000 कोटी रुपये जीएसटी महाराष्ट्राने जमा केला. आपल्या नंतरचे दोन्ही राज्य जे आहेत, कर्नाटक आणि गुजरात, यांनी एकत्रित जमा केलेला जीएसटी हा 3,00,000 कोटी आहे. म्हणजे त्यांच्या दोघांपेक्षाही जास्त आपण जीएसटी जमा केलाय. अशाच पद्धतीनं दरवर्षी 15% वाढ, 14-15% जर महाराष्ट्राला मिळत राहिली तर आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.
0: लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल संदीप जैन हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडमधल्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला मर्यादित 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीमध्ये आहे. पाऊस. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मात्र खरीपाची पेरणी करण्यासाठी उपयुक्त पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया सोलापूर जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सोलापूर शहर व जिल्ह्यात आद्रा नक्षत्राच्या पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, मोहोळ, माढा, पंढरपूर, सांगोला या तालुक्यात काही अंशी समाधानकारक पावसाला

0: वाढ झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी 102.5 मिलीमीटर असली तरी यंदा मात्र आतापर्यंत 78.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक भागातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील खरीपाचे 337,986 हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत 2,833 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 2% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मका, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे आणखी दमदार पावसाची गरज सोलापूर जिल्ह्याला आहे. तर दुसरीकडे किमान 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याशिवाय खरीपाच्या पेरण्या करू नका, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तथा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसरे यांनी केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
1: मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात जोरदार पावसामुळे काल जनजीवन विस्कळीत झालं. नवी मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे विजेचा धक्का बसून 2 मुली जखमी झाल्या, तर दक्षिण मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे पालघरमध्ये शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात 7 तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्रातून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. श्रोतेहो, ज्येष्ठ अभिनेत्री गायिका आशालता वाबगावकर यांचा आज जन्मदिन आहे. अभिनय, गायन कला आणि देखणं व्यक्तिमत्व असा सुंदर मिलाफ त्यांच्या ठाई होता. गोव्यात जन्मलेल्या आशालता यांचं रंगभूमीवरचं पदार्पण दी गोवा हिंदू असोसिएशन यांच्या संशय कल्लोळ या नाटकातील रेवती या भूमिकेद्वारे झालं. संगीत मत्स्यगंधा या नाटकाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यांनी गायलेली त्यातली आणि इतर अनेक पदंही गाजली. रायगडाला जेव्हा जाग येते, गारंबीचा बापू, हे बंध रेशमाचे विदूषक, कुंतता हृदय हे यासारख्या नाटकातील त्यांचा अभिनय रसिकांच्या पसंतीस उतरला. चित्रपटांमध्येही चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी ठसा उमटवला. उंबर

माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, एकापेक्षा एक, आत्मविश्वास यासारख्या मराठी चित्रपटांमधून कधी प्रेमळ तर कधी करारी अशा भूमिका त्यांनी साकारल्या. बासू चटर्जी यांच्या अपने पराये या चित्रपटाद्वारे हिंदीमध्ये त्यांनी पाऊल टाकलं. अंकुश, अग्निसाक्षी, नमक हलाल, चलते चलते, वो सात दिन यासारख्या चित्रपटांमधून त्यांनी चरित्र भूमिका केल्या. अभिनय हेच जीवन मानून शेवटपर्यंत अभिनय जगणाऱ्या आशालता वाबगावकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळच्या 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्राच्या कृषी विकासात दर्जेदार बियाणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गेली जवळपास 5 दशकं शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत बियाणे क्षेत्रात विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दर नियंत्रणाचा आदर्श निर्माण करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अर्थातच महाबीज. यावर्षी महाबीज आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यासाठी आणि महाबीजच्या कार्याचा वेद घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर 2011 बॅचचे IAS ऑफिसर आहेत. सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे. या सर्व कामांमध्ये कृषी क्षेत्राकडे सरांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच सेवा हक्क अधिनियमांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या चर्चेमधून आपल्या शेतकरी बांधवांना या सगळ्या बी बियाणांबद्दल उत्तम माहिती मिळेल अशी आपण आशा करूया. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सर महाबीजचं जे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, तर उत्तम बीज त्यांना मिळावं यासाठी काय उद्दिष्ट आहेत?
1: नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व श्रोते वर्गांना माझा नमस्कार. मुळातच महाबीज जे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणून परिचित आहे, हे मुळातच जे स्थापन झालेलं आहे ते शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे

0: रास्त भावामध्ये आणि वेळेवर मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं संवर्धन झालं पाहिजेत याच्यासाठीच महामंडळाची स्थापना झालेली आहे. 1976 महामंडळाची स्थापना झाली, आज 50 वर्ष महामंडळाला पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे मला सर्वांचंच अभिनंदन करावं वाटतं. पण 50 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी जो विश्वास महामंडळावर दाखवलेला आहे त्या विश्वासावरच महामंडळ काम करत आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी मूळ गाभा काय असेल तर तो बियाणं आहे आणि ते दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना रास्त भावामध्ये मिळावं आणि जे बाजारामध्ये बोगस बियाण्याचा प्रकार आहे किंवा चढ्या भावानं बियाणे विकणे आहे या सर्व गोष्टीला आळा मिळण्यासाठीच मुळात ही महामंडळाची स्थापना झालेली आहे आणि 50 वर्ष झालं सातत्यानं महामंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे.
1: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
0: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमिन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसंजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये बीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
1: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता?
0: ते अत्यंत महत्वाचा, बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळं इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाणाची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमच्या जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
1: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आत्ता सांगितलं आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
0: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्त्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे.
1: बरं,
0: आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांचे जे काही ध्येयधोरणं आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये म्हणजे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूनं होत असतो आणि दुसऱ्या बाजूनं त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्त्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं मी आम्ही आता महामंडळांनी त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, 2026 खरीप हंगामासाठी ॲग्री स्टॅकद्वारे वितरण व्यवस्था केली जाते, तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना.
0: नाही, ॲग्री स्टॅक हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम शासनानं आहे. जसं की आपण आता सगळ्या क्षेत्रामध्ये संगणकाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, मग शेती आणि शेतकरी कशासाठी दूर राहील, आणि ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक आयडी दिलेला आहे आणि संपूर्ण शासनाचं जे ध्येयधोरण आहे की ज्याच्यामध्ये पारदर्शकता प्रशासनामध्ये आली पाहिजेत आणि जे काही शेतकऱ्यांना मदत आहे, अनुदान आहे, सबसिडी आहे, ते सबसिडी सगळ्या पोर्टलच्या माध्यमातून संगणकीकरणाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजेत आणि त्याचाच भाग म्हणून जे ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी त्याच्यावर केलेली आहे, आता जवळजवळ काम हे पूर्ण झालेलं आहे आणि बियाण्याच्या सध्यासुद्धा केंद्र शासन आणि राज्य शासन काही सबसिडी काही बियाण्याच्या बाबतीमध्ये देतं आणि मग ते जी बियाण्याची सबसिडी आहे ती डीबीटी पोर्टलवरच शेतकऱ्यांना मिळते, डीबीटी पोर्टलद्वारेच ते त्यांना दिलं जातं. त्यामुळं ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून शासनाचे जे काही धोरणं आहेत सबसिडी देण्याबद्दल, अनुदान देण्याबद्दल किंवा शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात, ते तंतोतंत महामंडळ अंमलात आणतं आणि जे शेतकरी बियाणे महामंडळाकडून घेतात त्यांना त्या ॲग्री स्टॅकच्या माध्यमातून सबसिडी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते.
1: बरोबर आहे सर, आणि साथी पोर्टल पण आहे शेतकऱ्यांसाठी, तर ह्यामध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग आहे तो कशा पद्धतीने असतो, कारण आता हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्यांना कितपत हे सोपं जात आहे?
0: नाही, साथी पोर्टलबद्दल खरंच फार महत्त्वाचा प्रश्न आहे कारण सर्व शेतकऱ्यांना सुद्धा तो माहिती झाला पाहिजे. साथी पोर्टल हे शासनाने याच्यासाठी तयार केलं की शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं पाहिजेत, त्याच्यासोबत जबाबदारी पण निश्चित झाली पाहिजे, ट्रेसेबल झालं पाहिजेत कोणी बी तयार केलं होतं, आणि याच्यासाठी साथी पोर्टलवर जे कोणी बियाणे निर्माण करते आणि शेतकऱ्यांना विक्री करते त्यांनी या साथी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं पाहिजेत आणि साथी पोर्टलवर त्याची संपूर्ण नोंद केली पाहिजेत.
1: बरं,
0: परंतु सध्या मला सांगायला आनंदही आहे आणि अभिमान पण आहे, साथी पोर्टलवर फक्त महाबीजची नोंदणी झालेली आहे आणि साथी पोर्टलवर महाबीज जे जे बियाणे निर्माण करते ते साथी पोर्टलच्या माध्यमातूनच सर्व प्रक्रिया केली जाते. त्याचा एक फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी डोळे झाकून बियाणे खरेदी करू शकतात कारण साथी पोर्टलवर एकदा एंट्री केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात नोंदी केल्यानंतर त्याचे टॅग निर्माण केले जातात आणि बियाण्याच्या प्रत्येक पिशवीला, प्रत्येक थैलीला, प्रत्येक पोत्याला ते वेगवेगळे टॅग लावले जातात आणि तुम्ही जर बियाणे खरेदी करत असाल तर त्या टॅगवरचा जो QR कोड असतो तो QR कोड जर तुम्ही ट्रेस केला तर तुम्हाला ते बियाणे कुणाच्या शेतात तयार झालेलं आहे, त्याच्यावर प्रक्रिया कोणी केलेलं आहे, त्याची खातरजमा कोणी केलेली आहे, ही सगळी माहिती, म्हणजे एखाद्याने जर कामचुकारपणा केला असेल किंवा एखाद्याच्या दुर्लक्षतेपणामुळे बियाणे भोगत झाला असेल तर ते लगेचच त्या QR कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लक्षात येऊ शकतं आणि हा QR कोड आणि हे टॅग लावण्याचं काम फक्त महाबीज करत आहे. ही अतिशय अभिमानाची आणि आमच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे आणि म्हणून मी सातत्यानं शेतकऱ्यांना आग्रह करतो की बियाणे खरेदी करायचं तर महाबीजचं करा आणि डोळे झाकून खरेदी करा कारण त्या साथी पोर्टलच्या माध्यमातून 100% सत्यतेची गॅरंटी पोर्टल देत.
1: वा, नक्कीच, आणि या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांना देखील हे सांगितलेलं आहे, साथी पोर्टलचा अनेक जण आता वापर करतच आहेत. महाबीजच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरी हित हेच केंद्रस्थानी राहिले असल्याचे आपण जाणून घेतले. संस्थेने शेतकऱ्यांचा विश्वास कसा जपला आणि बियाणे क्षेत्रात आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली. या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल श्री दिलीप स्वामी सर यांचे मनपूर्वक आभार. पुढील भागात महाबीजच्या विविध योजना, बियाणे उत्पादन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सेवांविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप

0: सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आत्ताच आपण ऐकलात. आता ऐकूया आणखीन एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांवर आयुर्वेदामधले असलेल्या उपचारांविषयी माहिती देत असतात. डॉक्टर आबासाहेब गर्दे हे जवळजवळ 20-21 वर्ष या क्षेत्रामध्ये पुण्यात काम करतायत आणि दुर्लभ अशा विकारांच्या चिकित्सेमध्ये त्यांचा विशेष हातखंडाही आहे. तर आपण गेले 3 भाग, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज, त्याच्या कारणं आणि ती नेमकी काय येते आणि सूज म्हणजे नेमकं काय याविषयी जाणून घेत होतो. या भागातही आपण त्याच्याच विषयीची आणखी अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, आपण गेले 3 भाग, वेगवेगळ्या अवयवांना येणारी सूज, त्याच्यामागची कारणं आणि त्याचा डोळ्यांच्या पडद्यावरही काय परिणाम होतो याविषयी जाणून घेत होतो. तर अजून डोळ्याच्या पडद्याला येणाऱ्या सुजेची छोटी मोठी सगळीच कारणं काय सांगता येतील?
6: जसं ती गेली 3 भाग आपण बघतोय की मूळ सुजेचं कारण, सूज येण्याचा उद्देश, कारण का शरीरावरती रिफ्लेक्ट होतं ते मी सांगतोय. खरं तर मागच्या भागात शेवटच्या एपिसोडमध्ये मी हे सांगत होतो की साध्या आम्लपित्तानेही इम्पॅक्ट येतोय. मुळात कोणताही विकार ज्यावेळेस शरीरात पडून राहायला लागतो त्यावेळेला ते टॉक्झिन्स तयार करायला लागतं आणि मग व्यक्तिपरत्वे त्याच्यावरती तो परिणाम होतो. काही लोकांना तो डोळ्यावरती प्रकर्षणानं जाणवतो. खरं तर म्हणूनच मूळ कारणांचा शोध का घ्यावा, तर कारण ह्याचं तेच आहे की त्याचा दुष्परिणाम भविष्यात आपल्या शरीरावरती होताना दिसत नाही, आपल्याला तो टाळता येतो किंवा ते अवयव निकामी होताना आपल्याला ते वाचवता येतं. बऱ्याचदा असं होतं की जसं मी सांगितलं मागच्या भागात की अँटी अलर्जिक औषधं, म्हणजे ती त्वचा विकाराच्या बाबतीत असू दे, ते श्वसनाच्या आजाराशी संबंधित असू देत, ते पोटाशी संबंधित असू देत, अँटी अलर्जिक औषधांचा परिणाम किंवा मल्टी व्हिटॅमिन्स अननेसेसरी, म्हणजे आता तुम्हाला गंमत सांगतो, तुमचं कोणतीही व्हिटॅमिन्स कमी नसताना, म्हणजे कोणती B12 आहे, व्हिटॅमिन डी आहे, कॅल्शियम आहे, नथिंग काहीही कमी नसताना फक्त तुम्हाला एनर्जेटिक राहा वाटावं म्हणून सुद्धा मल्टीव्हिटॅमिन घेणारी लोक आहेत आणि त्याचा परिणाम भविष्यात शरीरावरती खूप मोठा होताना दिसत असतो. ज्या वेळेला हे सॅच्युरेशन व्हायला लागतं, एक्सेस खाणं व्हायला लागतं, त्यावेळेला रक्तावरती, मज्जेवरती, आधुनिक शास्त्रानं त्याला आपण बोन मॅरो म्हणूया, त्याच्यावरती त्याचा मोठा परिणाम होताना दिसतो आणि मग त्याचं परिवसन शरीराच्या व्हायटलवरती होतो. तसा तो डोळ्यावरती आपल्याला डोळ्यांच्या सुजेच्या संदर्भात, डोळ्यांच्या मोठ्या आजारांच्या संदर्भात आपल्याला दिसत असतं. बऱ्याचदा आता गर्भिणीच्या बाबतीत बघा तुम्ही, म्हणजे आता खरं तर आधुनिक शास्त्रानुसार बऱ्याचदा रक्त पातळ व्हायचे औषधी आता लगेच चालू करायला लागले ड्युरिंग प्रेग्नन्सी. खरं ते त्यांच्या ते प्रोटोकॉलमध्ये आले, त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो, तो वाताचा आहे व्यक्ती, तो पित्ताचा आहे व्यक्ती, तो कफाचा आहे व्यक्ती, त्याला काय अलर्जी आहे, त्याचे वय काय आहे, प्रेग्नन्सी कधी राहिलेली आहे, काही घेणं देणं नाही, त्यांचा तो ठरलेला प्रोटोकॉल आहे, त्याच्यात तो फॉलो करायला लागतो. आयुर्वेदात प्रत्येक व्यक्ती प्रत्येक रुग्ण हा वेगळा आहे, तो वेगळ्या पद्धतीनं बघावा लागतो, वेगळ्या पद्धतीनं तपासावा लागतो, प्रत्येकाचं कारण शोधावं लागतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट करावी लागते. म्हणून आयुर्वेद अशा मोठे आजार बरी करण्याची खात्री देत असतो.
5: बरोबर आहे. तर डॉक्टर, तुम्ही या सुजेविषयीच माहिती देत आहे,

0: याविषयीची आणखी माहिती जाणून घ्यायची, पण त्याआधी घेऊया ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर डॉक्टर, आत्तापर्यंत तुम्ही भरपूर सूज म्हणजे काय, कोणत्या कोणत्या अवयवांना सूज येते, त्याच्यामागची कारणं याची अगदी भरपूर विस्तृत अशी माहिती दिली आहे. तर आता या सूजेचा नेमका परिणाम काय होतो, म्हणजे समजा डोळ्याच्या पडद्याला सूज आलेली आहे तर त्याचा परिणाम काय होतो?
1: खरं तर सूज कोणत्या कारणानं आले ना, त्यानुसार तो परिणाम काय करतो हे दिसत असतं. जनरली काय होतं, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणून एक प्रकार आहे आणि त्यामध्ये बऱ्याचदा ते वेट आणि ड्राय असे दोन प्रकार असतात. वेट म्हणजे सूज असते तिथं, ड्राय म्हणजे सूज नसते तिथं, इतकं सिंपल आहे. तर मुळात सूज येण्यामागचं कारण किंवा CNVM म्हणून एक प्रकार आहे, कोरॉइडल न्यूओव्हॅस्क्युलर मेम्ब्रेन, जे पडद्याच्या खाली रक्तवाहिन्यांचा जाळ तयार होतं आणि ते सूजेसारखं पडद्यावरती परिणाम दिसायला लागतो. तिसरं प्रकार येतो सिस्टॅडो मॅक्युलर इडेमा म्हणून एक प्रकार येतो हे, किंवा बऱ्याचदा पडद्यावरती ताण तयार होतो वाताचा आणि मग त्याच्यामुळं सूज दिसायला लागते. सूज दिसते कारण काय, आता काही वेळेला बऱ्याचदा जसं आता हृदयात गुठळ्या होतात, बऱ्याचदा बायकांना कशा पायीच्या वेळेला गाठी पडतात, किंवा डीप व्हेन थ्रोम्बोसिस नावाचा एक विकार आहे, किंवा आपण व्हेरी गुड व्हेन्स म्हणतो तसा विकार आहे. हे सगळे विकार हे रक्तात गुठळ्या होणार आहेत, रक्तदृष्टी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, ह्या जशा गुठळ्या मोठ्या दिसायला लागतात तसं बऱ्याचदा पडद्यावरच्या रक्तवाहिन्यांमध्येही गुठळी होते आणि मग त्याचा सप्लाय हॅम्पर होऊनही सूज यायला लागते. हे सांगण्याचं कारण कोणत्या कारणानं सूज आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. जर आता रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या आणि पडद्याला सूज आली तर अशा केसेसमध्ये रक्तस्रावही व्हायला लागतो, जिथं गुठळी झाली त्याच्या पुढच्या भागाचा रक्त सप्लाय पण हॅम्पर व्हायला लागतो आणि पुरता पडदा निकामी व्हायला लागतो. मग त्याची ट्रीटमेंट करताना त्याच पद्धतीने करायला लागते. आता गंमत अशी आहे, आधुनिक शास्त्रांना ज्यावेळी ट्रीटमेंट करायची वेळ येते मग ती गुठळ्या झाल्यामुळे सूज आहे, सिस्टर्ड मॅक्युलर इडिमा म्हणून आहे, डायबिटीसमुळे आला आहे, हायपरटेन्शनमुळे आला आहे, आम्लपित्तामुळे आला आहे, मधुमेहामुळे आला आहे, मार लागल्यामुळे आला आहे, CNVM आहे, काहीही असो ते काय बघताय सूज आणि त्याची ट्रीटमेंट आहे इंजेक्शन. इंजेक्शन ज्यावेळेला आपण घेत असतो त्यावेळेला त्याची एक कालमर्यादा असते आणि त्या कालमर्यादेत परत ती सूज येत असते आणि मग त्याचा परिणाम आपल्याला कायमस्वरूपी अंधत्वाकडे घेऊन जात असतो.
0: बापरे, म्हणजे हे असे लॉंग रनचे पण त्याचे मग इफेक्ट आपल्याला दिसतात, बघायला लागतात. तर त्या सूजेवर मग आयुर्वेदामध्ये नेमके काय उपचार आहेत आणि त्याचे अजून काय परिणाम होतात, तुम्ही काहीच परिणाम आता सांगितलेत ते जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर अजून काय परिणाम होतात डॉक्टर पडद्याला सूज आली तर, डोळ्याच्या पडद्याला?
1: ज्या वेळेला कोणत्याही कारणानं ही पडद्याला सूज यायला लागते, पडद्याचं फंक्शनिंग हॅम्पर होतं. म्हणजे समजून घ्या, गुडघा हा लोड बेरिंग जॉईंट आहे, आपल्या शरीराचा भार हा गुडघा सांभाळतो. गुडघ्याला सूज आली
0: बरोबर
1: तर चालू शकाल नाही ना, त्याचं काम काय लोड सांभाळणं, म्हणजे उठूही नाही शकणार अशा अवस्था होते. बऱ्याचदा उठता बसताना किती त्रास होतो बघा, तेच गुडघ्याला सूज नाही आणि घोट्याला सूज आहे. तर घोटा चालताना फार महत्वाचा आहे, गुडघा तर आहेच पण घोटा चालताना फार महत्वाचा आहे. बऱ्याचदा उठता बसता तुम्हाला गुडघ्यामुळे त्रास नाही होणार, गुडघ्याला सूज नाही त्यामुळं, पण चालताना घोट्यामुळे भयंकर त्रास होईल. त्यामुळे कोणत्या अवयवाला सूज आहे त्याच्यावरती डिपेंड करतं ते काय आहे. आता पडद्याला सूज आहे, पडद्याचं फंक्शनिंग काय, इमेज तयार करणं आणि ते नसांमार्फत मेंदूकडे पाठवणं. कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही कारणास्तव ज्या वेळेला पडद्याला सूज यायला लागते त्यामुळे प्रामुख्यानं कोणतं लक्षण दिसत असेल तर ते दृष्टी कमी होणं. म्हणून.
0: अच्छा,
1: मग कारण कोणतं आहे त्यानुसार ते ग्रॅज्युअली होणार की अचानक होणार हे ठरतं. म्हणजे सपोज डायबिटीसमुळे आहे, पडद्याला सुजानेल रक्तस्राव झाला तर अचानक रक्तदृष्टी जाते, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी झाली आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग झाली आणि सूज झाली अचानक दृष्टी जाते, आणि जर जुनाट आजार आहे आस्ते आस्ते तुम्हाला पडद्याला सूज येते तर आस्ते आस्ते दृष्टी कमी व्हायला लागते. तर कारण काय आहे त्यानुसार दृष्टी तक्षणी जाणार की ग्रॅज्युअली कमी होणार हा मेजर इम्पॅक्ट दिसत असतो. त्यामुळं कोणत्याही पद्धतीनं डोळ्यावरती जर परिणाम होत असेल तो सुजेच्या स्वरूपात असेल तर तो फक्त आणि फक्त आपल्याला अंधत्वाकडून येतो. म्हणून सुजेचं मूळ कारण शोधून उगम काय त्या आजाराचा हे शोधून त्या उगमावरती त्या मूळ दोषावरती चिकित्सा हे आयुर्वेदाच्या माध्यमातून मूळ निदान करून केलं तर आपल्याला ह्या सुजेमुळे येणारं अंधत्व कायमचं टाळता येईल.
0: बरोबर आहे. म्हणजे एका साध्या सुजेमुळे अगदी अंधत्वापर्यंत जाऊ शकतो.
1: अगदी.
0: त्यासाठी जर आयुर्वेदातनं मूळ कारण समूळ नष्ट केलं तर आपण ते टाळू शकतो.
1: अगदी बरोबर.
0: ही माहिती तुम्ही गेल्या 3-4 भागामध्ये डॉक्टर दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या भागातही याच विषयावरची माहिती आपण अजून विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आताच आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळचे 7:55 आणि 30 सेकंद झाली आहेत. भावधारा कार्यक्रमात ऐकूया वैशाली सामंत यांनी गायलेलं राम मोरे यांचं गीत.

0: आकाशवाणी पुणे प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची यांच्याशी वार्षिक शिखर परिषदेच्या स्तरावरील चर्चा करतील. या भेटीदरम्यान दोन्ही देशातील विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. जपानच्या पंतप्रधान 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर काल संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाल्या. त्यांची ही भेट भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला पुढे नेण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या 12व्या उपसमितीच्या बैठकीत भारत आणि मलेशियानं द्विपक्षीय लष्करी सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता सुरक्षा आणि नौकानयनाच्या स्वातंत्र्याप्रती असलेली आपली सामायिक कटिबद्धता यावेळी अधोरेखित झाली असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. लष्करी स्तरावरील देवाणघेवाण द्विपक्षीय सराव प्रशिक्षण कर्मचारी स्तरीय चर्चा क्षमता बांधणी सागरी सहकार्य आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्य आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात VBGRAMJI कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्यांतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केंद्र सरकारनं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या 14,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 2 मोठ्या महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये दिल्लीतील 6,969 कोटी रुपयांचा बोगदा प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील 7,145 कोटी रुपयांचा ग्रीनफील्ड महामार्ग कॉरिडॉर यांचा समावेश आहे असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. एक राष्ट्र एक निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहितेची वारंवार करावी लागणारी अंमलबजावणी कमी होईल प्रशासन सक्षम होईल आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल असं मत एक राष्ट्र एक निवडणूक या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष PP चौधरी यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या मात्र अनेकदा विधानसभा वेळेआधीच विसर्जित झाल्यामुळे किंवा काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे निवडणूक चक्र विस्कळीत झालं असंही चौधरी यांनी यावेळी सांगितलं. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं काल मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मेटाला या युजरनेम वैशिष्ट्याबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश

दिले आहेत अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरांनी दिली. व्हॉट्सअप वापरताना केवळ युजर नेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, डिजिटल अरेस्टचे प्रकार आणि दुसऱ्यांचा युजर नेम वापरून होणारे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत डेंग्यूच्या सज्जतेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी राज्य आणि नगरपालिका संस्थांनी आपली पूर्वतयारी करावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या बैठकीत देशातील डेंग्यूची सद्यस्थिती आणि देशभरात करण्यात आलेल्या तयारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. झारखंडमधल्या पूर्व सिंगभूम जिल्ह्यात मलेरियाच्या 4 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर झारखंड सरकारनं राज्यव्यापी आरोग्य सतर्कतेचा इशारा काल जारी केला आहे. बाधित क्षेत्रांमध्ये तापाचं सर्वेक्षण करणं, मलेरियाची जलद चाचणी आणि त्वरित उपचार सुविधा पुरवणं तसंच गंभीर आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं अशा सूचना आरोग्य विभागानं संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात काल दोहा इथं मध्यस्थांद्वारे चर्चा झाली. इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या 9 जुलैला होणाऱ्या अंत्यसंस्कारानंतर चर्चा पुढे सुरू ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचं कतार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोहा इथल्या वाटाघाटी समाधानकारकपणे पुढे सरकत आहेत आणि तांत्रिक पातळीवरील चर्चा आधीच सुरू झाली आहे असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स यांनी सांगितलं. रशियानं काल किववर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले त्यामुळे ठिकठिकाणी आग लागली आणि निवासी इमारतींचं नुकसान झालं. रशिया एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच किवमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला ताफा आज पहाटे जम्मूवरून रवाना करण्यात आला. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित CCTV कॅमेरे आणि RFID ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंमलबजावणीचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF योजना 1952च्या जागी EPF योजना 2026 अधिसूचित केली आहे. डिजिटल अनुपालन बळकट करणं, प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं, खात्यांची पोर्टेबिलिटी वाढवणं आणि भविष्य निर्वाह निधीची रचना नवीन कामगार संहितेशी सुसंगत करणं ही या नवीन योजनेची उद्दिष्ट आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून काम पाहणारे एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी काल व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ अर्थात वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी एअर मार्शल नागेश कपूर यांच्याकडून सूत्र हाती घेतली. एअर मार्शल दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेवेत नियुक्ती झाली होती. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी काल पदभार स्वीकारला. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 ते लष्करात दाखल झाले आहेत. भारतानं आंध्र प्रदेशातील उंडावली इथं हेलिकॉप्टर संचलनासाठी देशातील पहिल्या खासगी पॉइंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अॅप्रोच प्रक्रियेला मंजुरी मिळवून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पिन्स प्रक्रियेमध्ये प्रगत उपग्रह आधारित नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ज्यामुळे या हेलिपॉटवर पारंपरिक लँडिंग पायाभूत सुविधा नाहीत तिथं हेलिकॉप्टर सुरक्षित आणि अचूकपणे उतरू शकतं. ही यंत्रणा भारतीय विमानतळ प्राधिकरणानं विकसित केली आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. काल सामना सुरू झाला तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाकडून साकीब मेहबूदनं 3 बळी घेतले मात्र पावसामुळे सामना थांबवावा लागल्यानं यजमान इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. फिफा फुटबॉल विश्वकप स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवत जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कोंगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. हवामान. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
पुढील 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा

0: केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: प्रसारित करत आहोत वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य मेघा बुरकुले. सादर करते कृष्णा शिंदे.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये पद्मश्री चैत्राम पवार यांना आमंत्रित केलेलं आहे आणि जल संवर्धनाचा, शेती संवर्धनाचा, माती संवर्धनाचा, वन संवर्धनाचा वेगळा असलेला बारीपाडा पॅटर्न जो पूर्ण देशभर गाजतोय, पूर्ण देश त्याचा अनुकरण करू पाहतोय, असा पॅटर्न ज्यांनी राबवला आणि यशस्वी करून दाखवला ते नाव म्हणजे चैत्राम पवार. पद्मश्री चैत्राम पवार यांचा बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चैत्राम पवार सर, आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने आपलं मी स्वागत करतो. नमस्कार.
2: नमस्कार.
1: पवार सर, 90च्या दशकातला जो काळ होता, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या समस्या, हुगडा डोंगर, बोळका माळमाथा, जल जमीन जंगल याचा कुठेतरी होणारा ऱ्हास, पाण्याची कमतरता, मजुरांचं स्थलांतर, असा तो काळ होता. आणि त्यात तुम्ही उच्च शिक्षित होता, तुमचं पदव्युत्तर पदवी झालेली होती वाणिज्य शाखेतली, तुम्हाला तशी नोकरी वगैरे मिळू शकणार होती, तुम्ही देखील स्थलांतरित होऊ शकणार होता, पण तसं न करता तुम्ही बारीपाड्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम सुरू केलं.
2: नाही, त्यावेळेस ती जी स्थिती होती ना, लक्षात यायचं की गावाकडे कुठलीच सुविधा नव्हती. किमान पहिली ते चौथी पर्यंत शाळा पण नियमित नव्हत्या, आरोग्यामध्ये सुविधा नव्हती, शिक्षणाची व्यवस्था नव्हतीच, रस्ते नव्हते, आणि आपण म्हणतो की रोजगाराची कुठली संधी नव्हती, कारण शेती विकसित नव्हती. हे जर ह्याच पद्धतीने चाललं तर हा समाज जो आहे तो संघटित कधी होईल, या गोष्टींमध्ये त्याची सुधारणा कशी होईल हे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. पण तरी आम्ही 90 मध्ये साधारणतः गावाने एकत्र येऊन 5,000 वृक्ष खरेदी केलेत आणि लावलेत आम्ही गावाच्या उर्वरित जागेवर. आणि लक्षात आलं की अरे हे अशी प्रकारची कामं आपण घेऊ शकतो का भविष्यामध्ये, असे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. आणि 91 मध्ये आमची पहिली भेट झाली वनवासी कल्याणाच्या कार्यकर्त्यांची, त्याच्यामध्ये डॉक्टर आनंद फाटक जे MD मेडिसिन आहेत, त्यानंतर त्यांच्या सोबत जे होते रवी सहारे जे नाशिक मध्ये असतात सुरगाणा तालुक्यातले आहेत ते, आणि एक शंकर राजपूत, असे तिघांची टीम होती ती. आणि टीमने त्यांनी आरोग्य प्रकल्प इथं वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून सुरू केला. आमची ज्या डॉक्टर फाटकशी भेट झाली, वन संवर्धनासाठी प्रयत्न करणारी टीम आहे त्यांच्याशी नक्कीच आपलं काहीतरी चांगलं काम जुळू शकतं. त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला आणून दिलं लक्षात की आपल्याला भविष्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्ही ते करतात, तेव्हा आपण बरोबरीने काम करूया. आणि तेव्हा आम्हाला कळलं की वनवासी कलाश्रम सारखी एक देशव्यापी संघटना म्हणून, संस्था आहे म्हणून, यांच्याशी आमचा संपर्क झालेला होता हे आम्हाला माहित नव्हतं, कारण आम्ही कल्याश्रम हे आम्हाला कुठल्याही प्रकारची रचना माहित नव्हती. आणि योगायोग त्या टीमशी संपर्क झाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
1: मग लोकसहभाग, लोक चळवळ,
2: त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की टीम आहे आपलं, आणि त्या टीमने असं लक्षात आणून दिलं की व्यक्तिगत काम केलं तर लोक सहकार्य करत नाही, त्यामुळे सामूहिक काम कुठलं आहे त्याला आपण सुरुवात करू शकतो का, असं ना मी शेजारचं जे वनक्षेत्र आहे ते सांभाळायला सुरुवात केली. आता वनक्षेत्र म्हणजे तसं वन विभाग तर आहेच, पण वन विभागातल्या जोडीला लोकांनी पण मदत करावी, लोकांनी पण त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं वन संवर्धन मध्ये. त्यामुळे आम्ही जे केलं ते वन विभाग आणि गावकरी यांचा समन्वय साधायचा प्रयत्न केला आणि त्याला कल्याणाश्रमाने मध्यस्थी केली. लक्षात आलं की वन विभाग कर्मचारी, आपण म्हणू ना की एका रेंजमध्ये 30 ते 40 संख्या असते,
1: बरोबर,
2: आणि एवढं मोठं वनक्षेत्र ते कसे सांभाळ, त्यामुळे आपण पण त्यांना हेल्प केलं पाहिजे असं म्हणून आम्ही ते वन संवर्धन या विषयाला सुरुवात केली. ते करताना आपण काय करू शकतो, म्हणजे सरकार त्याचं काम करतंय, आपण गाव म्हणून काय करू शकतो, म्हणून आम्ही वन संवर्धनासाठी एक नियमावली तयार केली की वॉचमन आपल्या गावातला असला पाहिजे. हे सरकारी नियमात नाही, वॉचमन गावाचा असला पाहिजे, त्याला मानधन गावकऱ्यांनी दिलं पाहिजे, सरकारकडे मागायचं, त्यांचं

0: काम त्यांचे वॉचमॅन आहे, त्यांची रचना आहे, पण आपण वॉचमॅनला मानधन आपण द्यावं. गावाने अशी एक नियमावली उभी केली गेली 91, 92, 93 या 3-4 वर्षामध्ये की मुख्य झाड कोणी तोडू नये, तोडलं त्याला दंडात्मक कारवाई. म्हणजे नियम असा केला की डोक्यावर मुळे आणली तर 551 रुपये दंड, राखीव जंगलात बैलगाडी नेली तर 751 रुपये दंड, मुख्य झाड तोडताना कोणी सापडला तर 1051 रुपये दंड. हे गावाने केलेले नियम, हे सरकारने आमच्यावर लादलेले नियम नाहीत. त्यामुळे गावानेच नियम केले आहेत, गावकरीच पाळतायत. पण याच्यामध्ये मोठा प्रश्न होता की आपलं स्वयंपाकाचं जे सरपणाचा विषय हा कसा सोडवायचा. त्यामुळे महिलांमधून आवाज आला की तुम्ही कुराडबंदी, चराईबंदी हे सगळं करतायत, चूल कशी पेटवायची. त्यावेळेस आपण वन विभागाच्या सहकार्याने पूर्ण गावामध्ये एलपीजी गॅस आणलेत. साधारणतः 22 वर्ष पूर्वीची घटना आहे. एलपीजी गॅस आणल्यानंतर लक्षात आलं की अरे ते एलपीजी म्हणजे हांडा संपला की परत भरायला पैसे लागतात, आणि 92-93 काळ तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यावेळेस आमच्याकडे पैसा बिलकुल नव्हता. त्याला आम्ही पर्याय शोधायचा प्रयत्न केला. हे सगळं चक्र टप्प्याटप्प्याने घडत गेलं. मग आम्ही IIT पवईशी संपर्क केला आपल्या कार्यकर्त्यांनी, आणि त्या IIT पवईशी संपर्क केल्यानंतर सितारा नावाचा जो ग्रुप आहे त्यांनी आम्हाला सोलर चूल दिली. मग आम्हाला गावकऱ्यांना ते आवडले की अरे सोलर चूल चांगले आपण आणले पाहिजे. आम्ही 50 सोलर चूल विकत घेतल्यात, कमी किमतीत दिल्या त्यांनी आम्हाला. विकत घेतल्यानंतर लक्षात आलं अरे याच्यामध्ये बॉईल करता येते, फोडणी देता येत नाही, हा एक प्रश्न आला. मग आणखी थोडं पुढे जाऊन आम्ही युनायटेड नॅशन UNDP संपर्क केला आणि स्मोकलेस चुलाचे युनिट आणले. बिनधुराची चूल, ज्याला आपण अॅग्रिकल्चर वेस्टेज जे असतात ना, तो काडी कचरा आपण त्याची ब्रिकेट बनवायची आणि वापरायची. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपण जंगल तोड होऊ नये म्हणून पर्याय देत गेलो, लोकांनी त्याची सवय करून घेतली.
1: बरोबर,
0: असे नियम गावाने एकत्र केलेत, गाव संघटित झाला आणि वन संवर्धन हा विषय खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाला. त्याच्यात आम्ही वन विभागाला पण सहभागी केला. कारण शेवटी कसं आहे की समन्वयाने एकमेकांना पूरक काम केल्याशिवाय सिद्ध होणार नाही.
1: बरोबर,
0: असं म्हणून आम्ही वन संवर्धनाविषयी सुरू केला. नाही, आम्ही काय केलं, आमचा मूळ उद्देश होता की वन सांभाळता सांभाळता शेती विकसित करणं.
1: बर,
0: कारण 70% शेती 30% वन आहे. तर वन सांभाळण्यासाठी गावकरी एकत्र आलेत आणि लक्षात आलं की आपल्याकडे जमीन आहे पण पाणी नाही, पाण्यासाठी आपण काय करू शकतो. मग आम्ही पहिला बांध बांधला श्रमदानातनं. बांध म्हणजे तो लूज बोल्डर, दगडी आणायच्या आणि रचायच्या. त्यावेळेस एक रेंज ऑफिसर होते PH वाघ म्हणून, त्यांना खूप फोटो वगैरे घ्यायची सवय होती. आम्ही थोडं काम केलं की फोटो काढणार तर ते बांध बांधायला स्वतः उपस्थित होते. आणि त्यावेळेस आम्ही वन क्षेत्रामध्ये पहिला एक बांध बांधला, छोटा 2-3 मीटर लांबीचा, 1-1.5 मीटर उंचीचा. त्याच्यामध्ये पाणी अडवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो. वाहून जाणारी जी माती ती थांबते. ती आदिवासी माणसाच्या कदाचित त्यावेळेस लक्षात नाही आलं की आपण काय काम करतोय. एक बांध बांधला, दुसरा बांधला, तिसरा बांधला. आम्ही बघता बघता 700 पेक्षा जास्त बांध बांधले,
1: छोटे छोटे
0: बांध. मग नुसतं बांध बांधायचं का, त्याला जोडून आम्ही CCT जे म्हणतो आपण समतल चर, त्याची साईज असते 1 मीटर खोल, 1 मीटर रुंदी आणि सोयीनुसार त्याची लांबी असते.
1: जलसंधारणाची कामं सुरू झाली होती.
0: 5 किलोमीटर म्हणजे साधारणतः 5000 रनिंग मीटर एवढा चर खोदला. आम्हाला त्याच्यात किती पाणी साचतं हे माहित नव्हतं. पण आमच्याकडे NSS कॅम्पचे खूप विद्यार्थी येतात, तर मराठवाडा विद्यापीठातनं 16 प्राध्यापक आलेत आमच्याकडे आणि ते अभ्यासासाठी आलेत. त्यांच्या समोराविषयी मांडल्यानंतर आम्हाला पाणी किती अडवतं हे कळत नाही. ते म्हणे की साधं गणित आहे, आम्ही काढून देतो. 5000 रनिंग मीटर चर जर खोदला, एका वेळेस जर त्याच्यात पाणी साचलं म्हणजे भरला तो चर, तर एका वेळेस 50 लाख लिटर पाणी अडवलं जातं.
1: बर,
0: एका वेळेस तो चर तेवढा जो खोदलाय त्याच्यामध्ये
1: एका सर मध्ये.
0: आम्ही म्हटलंय तर आमच्याकडे पावसाळ्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 वेळा भरतो. 30 वेळा जरी भरला तर 30 गुणिले 50 लाख एवढं पाणी आपण अडवतो हे तिथल्या लोकांच्या लक्षात नव्हतं. तेवढ्या अनेक जलतज्ञ आमच्याकडे आले. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आले ते डॉक्टर माधवराव चितळे संभाजीनगरवरनं. आणि त्यांनी ज्यावेळेस गावात व्हिजिट केली ते म्हणले अरे हे काम खूप चांगलं चाललंय, याच्यात तुम्ही मी एक सूचना करेल तर चालेल का. म्हटलं सांगा. ते म्हणे पहिला जो बांध आपण रचतो ना त्याचा पुढच्या बांधाचा पायथा, मागच्याचा माथा तर पुढच्याचा पायथा, ही सिस्टम तुम्ही वापरा. तेवढं लोकांनी ऐकलं आणि त्या पद्धतीने काम सुरू केलं. डॉक्टर माधवराव चितळेने आमच्या गावाला 2 वेळा व्हिजिट दिल्यात.
1: बरं,
0: त्यानंतर जागतिक जलतज्ञ आपण म्हणतो राजेंद्र सिंहजी ते पण आलेत आमच्याकडे. त्यांनी तर दिवसभर जंगलात बसून राहिलेत. नंदुरबार कलेक्टर कलशेट्टी साहेबांच्या सोबत होते आणि ते असे म्हटले की नदी को अगर जिंदा करणं आहे तो हमें ये सिस्टीम ही करणं पडेगा. कारण आपण टॉप टू बॉटम जे बांध बांधत आलो ना, हे खूप चांगलं तंत्र तिथं उभं राहिलं. त्यामुळे जंगल संवर्धनाबरोबर जलसंवर्धनाविषयी सुरू झाला. मग हळू ते झाल्यानंतर लोक आपाप शेतीकडे वळले. आमच्या गावामधनं 55 कुटुंबांपेक्षा जास्त कुटुंब हे ऊस तोडणीला जायचे गुजरातमध्ये. आम्हाला वारडोली जवळ पडतं कारण शेती कोणीच करायचं नाही. शेती न केल्यामुळे मायग्रेशन आणि त्याला जोडून मुलांचं शिक्षण नाही, आरोग्य नाही, या सगळ्या गोष्टी जोडलेल्या होत्या. त्यामुळे जसजसं जंगल आणि जल मध्ये काम होत गेलं लोक हळूहळू गावाकडे यायला लागले आणि तिथली शेती विकसित व्हायला लागली. मग शेतीमध्ये आम्ही राहुरी आणि दापोली ह्या दोन कृषी विद्यापीठाची मदत घेतली आणि शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते का, तिथं कांद्याचं सीड प्लॉट होऊ शकतो का, तिथं मधुमक्षिका पालनाचा विषय होऊ शकतो का, असे छोटे छोटे प्रयोग सुरू केलेत. आणि याला सपोर्ट जो मिळत गेला तो पहिले कलेक्टर आमच्याकडे आलेत श्री भास्करराव जी मुंडे, धुळ्याचे कलेक्टर होते, त्यांनी पहिली व्हिजिट केली. त्यानंतर लवंगाडे मॅडम आल्यात. ज्या जे कलेक्टर आले ते बारीपाडाला व्हिजिट करत गेले, ते आम्हाला प्रोत्साहन मिळत गेला. त्यामुळे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन असे 5 बिंदू आपण जोडलेत. हे सगळं जे काम आहे हे वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रेरणेतून सुरू झालं आणि आम्ही ते सातत्याने पुढे न्यायचा प्रयत्न.
1: जलसंवर्धनाची कामं सुरू झाली की लोकांनी जमीन कसायला सुरुवात केली. जमीन कसायला सुरुवात केली की मग त्यांनी जनावरं
0: 5 सूत्र जोडलेत आपण. जंगल, जल, जमीन, जन म्हणजे माणूस,
1: माणूस बरोबर,
0: आणि जनावर. कारण सगळ्यात महत्वाचा हा जन आहे. माणसाला केंद्रबिंदू धरून हे 4 बिंदू आपण विकसित करायचा एक प्रयत्न केला.
1: बरं, मग स्थलांतरित मजुरांची संख्या कमी झाली.
0: काय होतं की 45-55 कुटुंब जे जायचेत ना, म्हणजे विहिरींना पाणी यायला लागलं तशी गावाकडे थांबायला लागलेत. आम्ही सरकारची योजना तर घेतोच, तो का भाग वेगळा, पण काही कुटुंबांनी एकत्र येऊन स्वतःच्या विहिरी खोदल्यात, लँड लेवल स्वतः केली, नंतर सरकारच्या योजना घेतल्यात. आमच्या गावात 55 जास्त विहिरींची संख्या आहे. बोरवेल जवळपास 5 ते 6-7 असतील, मला आकडा नीट सांगता येणार नाही, पण 7-8 बोरवेल आहेत. बाकी सगळ्या विहिरी आहेत कारण वॉटर टेबल ही 70-80 फुटाच्या वरती, त्यामुळे एकत्र 4-5 कुटुंब एकत्रात की विहीर होते. त्यामुळे आम्हाला ते सूत्र सापडलं की जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन हे स्थानिक संसाधन आहेत, हेच विकसित करणं आणि याच्यावर आधारित आपल्याला आपल्या गरजा सोडवता येतील का, असा एक तो चांगला प्रयोग आपण सुरू केला.
1: बरोबर. पवार साहेब, तुम्ही वाणिज्याचे पदव्युत्तर पदवीधर आहात, मग हे सगळं सुरू असताना शिक्षण?
0: नाही, मी 93 एम कॉम पूर्ण केलं. नाही, त्या परिसरामध्ये खूप शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. मी शिक्षणामध्ये वडिलांच्या हातचा खूप मार खाल्ला. एम कॉम व्हायच्या आधीच मला वनवासी कल्याणाशी संपर्क आला. त्यानंतर माझं 1-2 ठिकाणी नोकरीसाठी सिलेक्शन पण झालं. पण ह्या सगळ्या टीमच्या वतीनं असं लक्षात आलं की आपण नोकरी करू, आपण स्वतःच्या गरजा सॉल्व्ह करू, पण ह्या कुटुंबांचं, गावांचं, परिसराचं काय होईल हे मनात क्लिक झालं. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आणि त्याच्या माध्यमात मी या कामाशी जोडले गेलो.
1: बरोबर. जल, जमीन, जंगल, जनावर आणि जन यांचा विकास होत गेला. या विकासासोबत आरोग्य, शिक्षण याचा प्रचार प्रसार.
0: नाही, कसं आहे की पर्यावरण हा खूप व्यापक शब्द आहे. पर्यावरणाला आपण बघितलं तर पर्यावरणामधले एक छोटे छोटे 5 बिंदू आहेत, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. आता जंगल मुद्दा घेतला की त्याच्यात नुसतं वनाचं रक्षण नाही केलं आम्ही, त्या जंगलाचं बॉटनिकल सर्वे केला की किती क्षेत्र आपण सांभाळते पण आलं, किती प्रकारचे झाड आहेत, किती प्रकारचे पक्षी आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत, हा सगळा डाटा आपण जमवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात मोहाची झाडं किती डायरेक्ट उत्पन्न देऊ शकतात, आम्ही त्याचं वनधन विकास केंद्र एक केंद्र सरकारची योजना घेतली आणि त्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या कुटुंबांना सक्षम करू शकतो, हा मुद्दा पण त्याला जोडलाय. तसं जल विषयामध्ये फक्त पाणी अडवलं एवढंच काम केलेलं नाही, तर लोकांनी स्वतःच्या जमिनी लेवल केल्या आहेत, त्याचा बांध बंदिस्त केला, त्याच्यामध्ये पाणी अडवलं गेलं, म्हणजे अॅग्रिकल्चरचा विषय आपोआप आपण जोडला. अॅग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आपण बांधावरची फळझाड याला थोडासा जोर द्यायचा प्रयत्न केला, वेगळ्या संस्थांची आपण मदत घेतली. तसं आपण शेतीमधला जो बदल, तिथं शेती जी होत होते, मिलेट्सचे काही प्रकार होते की ज्याला आपण बिलकुल त्यावेळेस किंमत दिलेली नाही, आता मिलेट्सचा विषय खूप पुढे येतोय झपाट्याने, तर मिलेट्स मध्ये परंपरागत शेती जी आहे, आम्ही ऑर्गॅनिक शब्द नाही वापरू शकतो टाळतो, त्यामुळे परंपरागत शेती आपण केली आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशनसाठी काय करता येईल असा एक प्रयत्न आपण सातत्याने करू. म्हणजे प्रत्येक बिंदू हा खूप महत्वाचा आहे. जसं तुम्ही जन शब्द ना, जन मध्ये शिक्षण पण आलं, जन्मध्ये बचत गटाचा विषय आला, त्यांचा आरोग्याचा विषय आला, हे सगळे बिंदू आपण व्यापक प्रमाणे आपण, म्हणजे हे 5 बिंदू जे आहेत ना, हे प्रत्येक बिंदूवर आपण एक एक पुस्तकाचं लिखाण असे मोठे बिंदू आहेत. पर्यावरण व्यापक शब्द त्यात नाही, 5 बिंदू.
1: वनाचा विकास होत गेला, आपल्याला महाराष्ट्र शासनाचा वनभूषण हा प्रथम पुरस्कार देखील मिळालेला आहे, त्याचा देखील आम्हाला अभिमान आहे. वन संवर्धन, जलसंवर्धन आणि इतर या ज्या गोष्टींचा विचार करत असताना या वन संवर्धनातून मिळणारं जे उत्पन्न आहे तर त्याचा लोकांना कसा फायदा होईल?
0: पण काय विचार करत, कुठलंही काम करताना आपण त्यातनं आपला रिटर्न काय मिळणार आहे याची अपेक्षा करून काम सुरू केलं तर ते कधी फेल होतं. ते हे आपलं कर्तव्य आहे हे राष्ट्रीय संपत्ती आणि सांभाळली पाहिजे आपण.
1: बरोबर.
0: वन संवर्धित करताना त्यातनं आपल्याला काय मिळणार अशी भावना ठेवली तर ते काहीच मिळणार
1: नाही.
0: पण निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो. प्रत्येक जण आम्हाला प्रश्न करतो की तुम्ही 1100 एकरचं जंगल सांभाळ, तुम्हाला काय मिळालं? लोक विचार करतात अरे खर्च आपल्याला काय मिळालं, आपल्याला काहीच नाही मिळालं. पण आपण दुसऱ्या अँगलने बघितलं तर तिथं जो ऑक्सिजन निर्माण होतो तो आपल्या सगळ्यांना उपयोगाचा आहे.
1: बरोबर.
0: त्याचं व्हॅल्यू कसं काढणार आपण? त्या छोट्याच्या गावाने केलेलं काम आहे. तिथला ऑक्सिजन आपण बलून मध्ये तर नाही भरू शकत.
1: बरोबर.
0: ते सगळ्यांसाठीच आहे. ते जंगल वाढल्यामुळे आमचा

0: बरं, पण आता प्रश्न संपला, याचा व्हॅल्यू कसा ऍड करणार? जंगल वाढल्यामुळे जंगलात पडणारं पाणी जमिनीत मुरतं आणि ते पर्क्युलेशनने शेतीला मिळतं, त्याच्यामुळे 250 एकर पेक्षा जास्त शेती आमचे दुबार पिका खालचे, याचा व्हॅल्यू कसं करणार? हे ज्यांना कळतं तो असा प्रश्नच करत नाही की तुम्हाला यातनं काय मिळतं, कारण ते आपोआप मिळतं.
1: बरोबर.
0: आम्ही मग असे बोलल्याप्रमाणे वनधन विकास केंद्र स्थापन केला आणि आम्ही मोहाच्या झाडाचा बिझनेस प्लॅन केला आहे.
1: बर.
0: त्याला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त जे आहेत लीला बनसोड मॅडम यांनी खूप मेहनत घेतली आणि गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन या सगळ्या ग्रुपला एक वेगळी दिशा द्यायचा एक प्रयत्न केला.
1: एक बाजारपेठ मिळते,
0: बाजारपेठ मिळेपर्यंत. पण आम्ही असं म्हणतो की आमच्या गरजा कमी आहेत, त्या गरजा भागून आमचं मायग्रेशन थांबलं पाहिजे. यासाठी काय करता येईल? हे 5 बिंदू जे आहेत ना, हे जगातनं कुठेही आपल्याला आयात करायची गरज नाही. पण आपण एक विचार केला ना की जगाला ह्या सगळ्या बिंदूंची गरज भासणार आहे. ऑक्सिजन बंद झालं तर काय होईल? पाणी संपलं तर काय होईल? जमीन बंजर झाली तर माणूस जगेल कसा? माणसाला लागणारी जी एनर्जी ती तर जमिनीतनं मिळते. त्यामुळे जंगल, जल, जमीन हे आपलं बँक बॅलन्स आहे असं समजून आपण ते वापरलं पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: याचं जर आपण नासाडी केली तर पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. म्हणजे विकास विकास काय तर आम्ही असं म्हणतो की लोकांचे विचार बदलले पाहिजे. सोच बदलो बाकी सब बदल जायगा. विचार बदलायची गरज आहे. आम्ही गेल्या 14 मार्चला गाव एकत्र बसलं आणि आम्ही 300 कनेक्शन बंद केलेत गॅसचे. गॅस मागवतोय, पेट्रोल मागवतोय, आपण जे आपल्याकडे जे आहे आपण सोडू शकतो ना. आम्ही वर्षभर लाकडांच्या चुलीवर स्वयंपाक करून जगू शकतो, हे आमचं गेली 35 वर्षाचं प्लॅनिंग आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्थानिक संसाधन आहेत ना, ही विकसित करणं म्हणजे काय, ते सांभाळले पाहिजेत आणि हे ओरबडून न घेता हे पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो का?
1: अगदी.
0: याचं भान ठेवून जर आपण आपलं जीवन जगलो तर ते अति उत्तम होईल असं मला.
1: तर आपण 1100 एकर जमीन सांभाळताय, आपलं बारीपाडा हे गाव, त्याच्यामध्ये इतर काही स्पेसिस होत्या, त्या दुर्भिक्ष झाल्या होत्या, दुर्मिळ झालेल्या होत्या, त्यांचं देखील संवर्धन झालंय. बऱ्याच ज्या पशु पक्षी यांचं देखील संवर्धन झालेलं आहे.
0: बारीपाड्या गावावर दोघांनी PhD केली, एक कॅनडामधून आला विद्यार्थी आणि एक जर्मनीमधनं जी पुण्यातली विद्यार्थिनी. कॅनडातल्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, त्यातलं त्यात वनस्पतींचं. मग वन भाजी स्पर्धा
1: हा
0: विषय सुरू झाला. आज 21 वर्ष पूर्ण झालेत. 250 प्रकारच्या भाज्या आमच्या जंगलात मिळतात. ते सगळं मेडिसिन आहेत. लोक म्हणतात की ते आम्हाला मिळतील का? आम्ही विक्री नाही करत, विक्री केली की आम्ही संपवू.
1: बरोबर.
0: हे आमचं बँक बॅलन्स आहे पुढच्या पिढीसाठी. ते म्हणजे मोदीजीने घोषणा केली ना 2047 मध्ये विकसित भारत असेल, त्यावेळेस या समाजाचा पण त्याच्यात योगदान असावा.
1: अगदी.
0: हा उद्देश घेऊन आम्ही ते सगळं काम करतोय. त्यामुळे वनसंपदा सांभाळता सांभाळता आपल्याला अनेक बिंदू त्याला कशा जोडता येतील हा मुद्दा आम्ही त्याला जोडलाय. तर त्याच्यामधनं बायोडायव्हर्सिटी हा विषय चांगल्या पद्धतीने पुढे आलाय. याच्यावर छोटी पुस्तिकाचं लिखाण पण झालंय आणि NCERT आपलं दिल्लीचं जे सेंटर आहे गणित आणि विज्ञान विभागाचं,
1: बरोबर,
0: त्याच्या सुनीता फराक्के मॅडम आमच्याकडे आल्या होत्या 5-6 वर्षापूर्वी आणि ते आता दरवर्षी आम्हाला NCERT मध्ये बोलवतात. तिथल्या महिलांच्या नावाने ज्या ज्या वनभाज्यांची माहिती त्याचं पुस्तकात नावासह प्रकाशित केलंय. मला वाटतं ही खूप मोठी उपलब्धी
1: आहे.
0: म्हणजे आपल्याला रिटर्न मिळण्यापेक्षा आपण राष्ट्राला काय देऊ शकतो? आपलं पण कर्तव्य. आम्ही काय देऊ शकतो? तर आम्ही चांगलं ऑक्सिजन पार्क तयार केलाय, आम्ही तुम्हाला ऑक्सिजन देऊ शकतो. त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय द्यायचं ते तुम्ही ठरवा, पण आम्ही आमच्या पाशी जे आहे ते देऊ शकता. सामुदायिक वनाधिकार हक्क जो आहे, कायदा जो आहे 2006 तो नीट अभ्यासून आम्ही आता 45 गावांना 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या त्या ग्रामसभेला मिळवून दिलाय.
1: क्या बात है.
0: म्हणजे मला वाटतं की सगळ्यात मोठी म्हणजे क्लस्टर मध्ये काम करणार हा एक चांगला ग्रुप आपला देशभरामध्ये उभा राहतोय. काम करता आपण अनेक ठिकाणी काम उभं करू शकतो.
1: बरोबर.
0: सरकार त्याचं काम करेल, त्यांनी किती खड्डे खोदायचे, किती झाडं लावायचे त्यांच्या रचनेत होईल. आपण नागरिक आहोत या देशाचे आणि आपलं कर्तव्य आपण काय करू शकतो या हेतूने आम्ही सगळं काम करतो. विकास म्हणजे काय हो? विकास आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आपल्याला चांगलं निर्माण करायचे, जे आपल्या पाशी संसाधन ती योग्य पद्धतीने वापरायचे, हे करत आपल्याला पुढे जायचंय. याच्या दृष्टिकोनानं आपण या सगळ्या गावांमध्ये हा सगळा विषय रुजवायचा प्रयत्न करतोय. या सगळ्यामध्ये मुख्य प्रश्न हा आहे की आपल्या पाशी जी संसाधनं आहेत त्याचा योग्य वापर करणं.
1: बरोबर.
0: हे काम मी केलेलं नाही, हे आपलं टीम वर्क आहे. म्हणजे बारीपाड्याला ज्यांनी ज्यांनी व्हिजिट केलं त्या सगळ्यांचं योगदान आहे. हे विचारधारा रुजवायचं आपण काम करतोय.
1: काय बात आहे. निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. पद्मश्री चैत्राम पवार साहेब, आपण आकाशवाणी नाशिकच्या स्टुडिओत आलात. बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे या दृष्टीने आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं आणि जल, जमीन, जंगल, जन आणि जनावर या 5 बिंदूंवर जर कधी लक्ष केंद्रित केलं तर आपला विकास कसा होऊ शकतो हे समजून सांगितलं. मार्गदर्शनाबद्दल आकाशवाणीच्या वतीने, आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आजची मुलाखत इथं संपवतो. नमस्कार.
0: नमस्कार.

0: आताच आपण वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं मेघा बुरकुले यांचं, सादर करते होते कृष्णा शिंदे आणि निर्मिती होती आकाशवाणी नाशिक केंद्राची.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 52.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा पाचवा भाग.
1: तर अशा रीतीनं 10 सप्टेंबर 1925 रोजी दादर ओव्हरब्रिज वाहतुकीकरता खुला झाला. मग लवकरच महानगरपालिकेत या पुलाच्या नामकरणाच्या हालचाली सुरू झाल्या. दिनांक 26 नोव्हेंबर 1925 रोजी महानगरपालिकेत एक सभा झाली. या सभेत नगरसेवक सयाजी लक्ष्मण म्हणजेच SL सिलम यांनी दादरच्या ओव्हरब्रिजचं नाव टिळक पूल असं करण्याचा प्रस्ताव मांडला. ज्या टिळकांनी आपलं आयुष्य गोरगरीब आणि कष्टकरी जनतेसाठी खर्ची घातलं त्या पुलाचा सर्वात जास्त उपयोग असेच लोक करणार होते. त्यामुळे रस्ता आणि पूल या दोघांनाही टिळकांचं नाव देणं उचित होईल. आणि त्यातच टिळकांचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्यामुळं या निमित्तानं टिळकांच्या स्मृतीही जपल्या जातील असं सिलम यांनी म्हटलं.
2: सिलम यांनी मांडलेल्या प्रस्तावावर पुढे अनेक महिने चर्चा सुरू होती. मतभेद होत, वेगवेगळ्या सूचना उपसूचना समोर येत आणि प्रस्तावावरची चर्चा पुढे ढकलली जाई. टिळकांच्या नावाविषयी मतभेद नव्हते, फक्त त्यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याचं नाव शहराबाहेरच्या पुलाला द्यावं की शहरातल्या पुलाला यावर एकमत होत नव्हतं.
1: पुढे 2 महिन्यांनंतर दिनांक 7 जानेवारी 1926 रोजी महापालिका कमिशनरांनी दादर ओव्हरब्रिजचं नामकरण टिळक ब्रिज असं करण्याचा प्रस्ताव मांडला. नामकरणासाठी इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची परवानगीही घेण्यात आली. पुढे 1926-27 सालात दादर ओव्हरब्रिजचं नामकरण टिळक पूल असं करण्यात आलं.
2: टिळक पूल रहदारीसाठी खुला होऊन 2 वर्ष होत आली होती, पण त्याच्यावर फारशी रहदारी नव्हती. सूर्यास्तानंतर तर या पुलावरून जाण्याचं एकट्या दुकट्याचं धाडसच होत नसे. दादरच्या पश्चिमेला माहीमच्या दिशेने हळूहळू वस्ती वाढत होती. काही इमारती डोकं वर काढायला लागल्या होत्या. माहीम पार्क, ज्याचं नामकरण नंतर शिवाजी पार्क असं झालं, ते अस्तित्वात आलं होतं. पण त्यातल्या इमारती आणि बंगल्यांचा जन्म अजून व्हायचा होता. बाकी

0: काही भाग तसा मोकळा, शेती, वाड्या, झाडझुडपं आणि विरळ लोकवस्ती असलेला होता. म्हणावी तशी वस्तीच नाही तर रहदारी कुठून येणार? एखाद दुसरं वाहन मात्र सुसाट वेगात या पुलावरून जात येत असे तेवढंच.
1: सार्वजनिक वाहतुकीची सोय उपलब्ध झाली की माहीमच्या दिशेनं लोकवस्ती वाढू लागेल आणि महानगरपालिकेचं उत्पन्नही वाढेल. या हेतूनं महानगरपालिकेनं दिनांक 15 ऑगस्ट 1929 या दिवशी बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी BEST या कंपनीकडे एक प्रस्ताव पाठवला. कंपनीनं भायखळ्याच्या पारशाच्या पुतळ्यापासून व्हाया भायखळा स्टेशन पश्चिम, आर्थर रोड नाका, डिलाईल रोड, भवानी शंकर मार्गावरून टिळक पुलाच्या शेजारून माहीमच्या कॉजवेपर्यंत जाणारी ट्राम सेवा सुरू करावी असे या प्रस्तावात सुचवलेलं होतं. पण महानगरपालिकेनं सुचवलेल्या मार्गावरून ट्राम सेवा सुरू केल्यास ती कंपनीला फायदेशीर ठरणार नाही असं म्हणून कंपनीनं तो प्रस्ताव नाकारला. आणि प्रस्ताव नाकारताना अरुंद रस्ते, पुरेसे प्रवासी न मिळणं अशीही कारणं दिली. मग महानगरपालिकेनं पूर्वीची पारशी कॉलनी ते वरळी अशी टिळक पुलावरूनच जाणारी ट्राम सेवा सुरू करावी अशी ट्राम कंपनीला विनंती केली. पण यावेळेस कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं सांगून कंपनीनं महानगरपालिकेची विनंती मान्य करण्यास असमर्थता व्यक्त केली.
0: पुढची 2 वर्ष अशीच गेली. टिळक पूल झाल्यामुळे दादरला माहीमच्या दिशेने वस्ती वाढायला लागली होती. शिवाजी पार्कची टुमदार वसाहत दिसायला लागली होती. आजच्या गडकरी चौकाच्या पुढे शीतळा देवीच्या दिशेने इमारती उभ्या राहायला लागल्या होत्या. लोकवस्ती वाढल्याने सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याची मागणीही व्हायला लागली होती. 1933 सालात महानगरपालिकेने दादर पूर्व ते दादर पश्चिम अशी जाणारी ट्रामसेवा सुरू करावी असं सुचवलं. पूर्वेवरून येणाऱ्या या ट्रामचा एक फाटा लेडी जमशेटजी मार्गावरून माहीमच्या दिशेने जाईल तर दुसरा फाटा भवानी शंकर मार्गाच्या दिशेने. ट्राम कंपनीने महानगरपालिकेचा हा प्रस्तावही फायदेशीर ठरणार नाही या कारणाने नाकारला.
1: मुंबईत एव्हाना ट्रामच्या जोडीला बसेसही आल्या होत्या. पण ट्राम स्वस्त आणि लोकप्रिय असल्यामुळे महानगरपालिका ट्रामचा विचार करत होती. शिवाय ट्राम कंपनीच्या ताब्यात पुरेशा बसगाड्याही नव्हत्या. माहीममध्ये वस्ती वाढत असल्यामुळं सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यासाठी पालिकेवर लोकांचा दबाव वाढू लागला. 1933 साली पुन्हा महानगरपालिकेनं ट्राम कंपनीला टिळक पुलावरून पूर्व पश्चिम जाणारी ट्राम वाहतूक सुरू करावी अशी सूचना केली. यावेळी मात्र कंपनीनं सकारात्मक प्रतिसाद दिला. किंग्स सर्कल ते भवानी शंकर मार्ग व्हाया टिळक पूल ते भायखळा पुलापर्यंत जाणारी ओमनी बस सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचं मान्य केलं. पण प्रत्यक्ष सेवा सुरू होण्यासाठी कंपनीकडे पुरेशा ओमनी बस येईपर्यंत कळ काढावी लागेल असंही कळवलं.
0: अखेर महापालिकेच्या मागणीनुसार कंपनीने दिनांक 2 डिसेंबर 1934 या दिवसापासून दादर टीटी ते माहीमचा किल्ला व्हाया टिळक ब्रिज अशी बस सेवा सुरू केली आणि टिळक पुलावरून पहिली बस धावली.
1: साली टिळक पुलानं 100 पूर्ण केली. वाढत्या रहदारीसाठी अपुरा पडत असला तरी पूल अजूनही सक्षमपणे सेवेत आहे. त्या ठिकाणी नवीन पूल बांधायचं काम सुरू आहे. हा जुना पूल लवकरच नजरेआड जाईल. या जुन्या टिळक पुलाच्या स्मृती जपून ठेवण्याकरता हा सर्व प्रपंच.
2: ही होती दादरच्या टिळक पुलाची गोष्ट. रोज ऐकत रहा कार्यक्रम अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 52 आत्ताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

जैत्र जैत या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहगायकांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते हृदयनाथ मंगेशकर. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया वरदक्षिणा या चित्रपटातलं मन्नाडे यांनी गायलेलं गीत. गीतकार ग.दि. माडगुळकर आणि संगीतकार वसंत पवार.

0: पोलिस?
1: मिस सीमा?
0: हो बोलते हैं?
1: लगेज पोलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ हा?
0: पण का मी?
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे,
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।

लता मंगेशकर यांनी गायलेलं गृहदेवता या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते पी सावळाराम आणि संगीतकार होते बसंत प्रभू.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

कन्यादान या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं पे सावळा राम यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते वसंत प्रभू. या गीतासोबतच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 वाजले आहेत. ऐकूया भावधारा कार्यक्रम. रंजना जोगळेकर यांनी गायलेलं मनोहर रणपिसे यांचं गीत ऐकूया.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी एक निवेदन. श्रोतेहो, पाऊस म्हणजे फक्त रिमझिम सरी नाहीत, तर निसर्गाने उधळलेला हिरवाईचा उत्सव आहे. पावसाळ्यात केलेला प्रत्येक प्रवास काहीतरी वेगळं देऊन जातो. डोंगर दऱ्यांवरून कोसळणारे धबधबे, धुक्याची शुभ्र चादर,

एखादा अनपेक्षित प्रसंगही आयुष्यभर लक्षात राहतो. यावेळच्या स्वरसंवाद कार्यक्रमात बोलूया याच विषयी. तर अवश्य सांगा, पावसाळ्यात केलेला तुमचा सर्वात अविस्मरणीय असा प्रवास, त्या प्रवासात घडलेला एखादा मजेशीर, रोमांचक किंवा भावुक प्रसंग कोणता, आणि त्या प्रवासाने तुम्हाला काय शिकवलं. पावसाळ्यातील अविस्मरणीय प्रवास. आज दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 11:05 ते 11:40 या वेळेत संवादिका असतील हर्षदा कुलकर्णी. स्वरसंवाद कार्यक्रम.

श्यामा चित्तार यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रमात यानंतर दशरथ पुजारी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं हे गीत.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: कौस्तुभ दातार यांनी गायलेलं पद्माकर कांबळे यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. या गीतासोबतच भावधारा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आउट ऑफ सिलॅबस पुस्तकांच्या पलीकडे.
1: श्रोते हो आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अदूत इशू प्रोडक्शन अँड म्युझिक यांच्या माध्यमातून. मुलाखतकार डॉक्टर प्रदीप अवचार यांच्यासह सहभागी आहेत अजिंक्य राऊत, अद्वई, अभिजित रामचंद्र आणि सानिका तोरसणकर.
2: अदूत इशू प्रोडक्शन अँड म्युझिक यांच्या माध्यमातून मी डॉक्टर प्रदीप अवचार श्रोते आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण छानसा संवाद साधणार आहोत. अतिशय प्रेरणादायी आणि आनंद देणारा आणि उत्सुकता निर्माण करणारा एक मराठी चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला येतो आहे. चित्रपटाचं नाव आहे आउट ऑफ सिलॅबस पुस्तकांच्या पलीकडे. नेमका आउट ऑफ सिलॅबस पुस्तकांच्या पलीकडे ह्या चित्रपटात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत चार मित्र आलेले आहेत या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी, किंबहुना या चित्रपटात काय आहे हे सांगण्यासाठी. मित्रो, 3 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आपल्यासोबत आहेत या चित्रपटाचे नायक अजिंक्य राऊत. नमस्कार अजिंक्यजी.
3: नमस्कार.
2: सोबत आहे अद्वई. अद्वई नमस्कार.
4: नमस्कार.
2: आणखी एक मैत्रीण सानिका.
5: नमस्कार.
2: नमस्कार. अभिजित.
6: नमस्कार सर.
2: नमस्कार. कशा आहात?
6: एकदम मस्त.
2: मित्र हो, हे चारही मित्र आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत, आउट ऑफ सिलॅबस विषयी सांगणार आहेत. आता मला एक पहिली उत्सुकता लागलेली आहे. या ठिकाणी मला एक सांगायला आवडेल की आपल्यासोबत अजिंक्य राऊत, मराठी चित्रपटसृष्टीतील एक युवा देखना आणि महाराष्ट्राचा एक चॉकलेट हिरो अशी एक छानशी आयडेंटिटी मिळालेला आणि आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान या युवा मित्राने निर्माण केले आहे. आउट ऑफ सिलॅबस पुस्तकांच्या पलीकडे या चित्रपटाविषयी त्याच्या माध्यमातून जाणून घेऊया. अजिंक्य, मला सांग तुझी चित्रपटातली भूमिका काय आहे आणि तुला द बेस्ट इतर चित्रपटात तू काम करतो आहेस, करत असतोस, यातला काय वेगळा अनुभव आहे?
3: सगळ्यात पहिले तर नमस्कार. अकोल्यामध्ये येऊन आज मला इतका आनंद होतोय, त्यात आम्ही पाऊस घेऊन आलोय असं कळलं. सो पायगुणांबद्दल चर्चा झाली आणि मला असं वाटतं निसर्ग, युनिव्हर्स जे आपण म्हणतो, जे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही आउट ऑफ सिलेबस या आमच्या सिनेमामध्ये केला आहे, तो किती मदत करतो याचा मला परत एकदा एक प्रकारे प्रचिती आली याची, असं मी म्हणेन. कारण माझं आजच्या दिवशी शूट असणार होतं मुंबईमध्ये, पण ते समहाव पोस्टपोन कॅन्सल होऊ शकलं, ते उद्यावर गेलं आणि आज मला इथे येता आलं. तर सगळ्यात पहिले तर सुगत वाघमारेजी हे नाव कारण आहे मला इथे आणण्याचं किंवा ह्या सिनेमाचा भाग बनवण्याचं किंवा ओव्हरऑल हा सिनेमा बनवण्याचं. कारण ते निर्माते आहेत आमचे आणि ते ज्यानुसार रिअल लाईफमध्ये जी जी कामं करतायत, सोशली जितक्या ॲक्टिव्हली ती कामं करतायत, आय थिंक त्याचंच कुठेतरी इन्स्पिरेशन, प्रेरणा घेऊन आम्ही ह्या सिनेमाचा भाग झालो. आणि त्यांच्या एका भेटीमध्ये मी हे ठरवलं की आपण योग्य हातांमध्ये जाणार आहोत एक कलाकार म्हणून, ज्यानुसार आमचे नवीन देशबोईनाजी आमचे दिग्दर्शक आहेत, तेलुगू भाषिक आहेत, बट त्यांचा जो एकसंध विचार होता आमच्या रायटरसोबत जे की आहेत अनिकेत कोरडेजी, यातले मॅक्सिमम म्हणजे आमचे टीममेट्स हे विदर्भाचे आहेत. आणि असाच अनिकेत नावाचं पात्र जे मी साकारतोय तोही मुलगा विदर्भाचा आहे. टेंबूरखेड नावाच्या गावची ही कथा आम्ही दाखवली आहे आणि त्या गावामध्ये MPSC ची तयारी करणारी ही मुलं, त्यात MPSC ची एक्झाम देऊन स्वतःची पोस्टिंग मिळवलेला, पण त्या पोस्टिंगवर काही पॉलिटिकल कारणांमुळे स्टे आलेला हा मुलगा अनिकेत, जेव्हा सिस्टीमच्या विरोधात जाण्याचा विचार करतो किंवा त्याला सिस्टीमला चॅलेंज करण्याचा विचार करतो, तेव्हा त्याच्या सोबतच्या ह्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडून त्याला किती प्रेरणा मिळते, धाडस मिळतं. आणि सरळ मार्गाने चालणारा व्यक्ती जेव्हा सिस्टीमच्या विरोधात जाण्याचा विचारही करतो तेव्हा त्याच्यावर किती संकटं येऊ शकतात, आणि किती एक प्रकारे शेख चिल्ली जसा स्वतःच्या फांदीवर बसलाय ती फांदी तोडून घेतो, त्या प्रकारे मनुष्य ह्या सिनेमामध्ये पण आणि रिअल लाईफमध्ये पण आपलीच फांदी तोडतायत की काय असं वाटू लागलंय, ह्याचा अवेअरनेस करण्याबद्दलचा आमचा हा सिनेमा आहे आउट ऑफ सिलेबस, जो 3 जुलैला येतोय आणि प्रेक्षकांकडून अजून तरी ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, सो पुढेही मिळेल अशी अपेक्षा.
2: ग्रेट. आता आपण अजिंक्यकडनं आउट ऑफ सिलेबसविषयी जाणून घेतलंय. मी पुन्हा तुझ्याकडे दुसऱ्या प्रश्नाला येईल, पण तत्पूर्वी दमदार अभिनेत्री जिला मी म्हणेल जी पदार्पण करते आहे या चित्रपटामध्ये, अर्थातच अद्वैत. अद्वैत काय वाटतंय या अनुभवाविषयी, म्हणजे चित्रपटाच्या अनुभवाविषयी आणि स्पेशली तुझ्या सर्व कास्टविषयी.
4: नमस्कार. मी आहे अद्वैत आणि माझ्या पात्राचं नाव आहे कल्पना, जी MPSC ची तयारी करायला अनिकेत याच्याकडे जाते. कल्पना ही अशी खूप हेडस्ट्रॉंग मुलगी असते, जी थोडीशी प्रिव्हिलेज्ड मास्तरांची मुलगी, थोडीशी अनअवेअर असते. आणि या कथेमध्ये तिची अशी जर्नी दाखवली आहे की जेव्हा ती आपलं संविधान वाचते, आपले MPSC याच्या अभ्यासक्रमाची तयारी करते, तेव्हा तिला ज्या गोष्टी रिअलाईज होतात आणि जे कॅरेक्टर डेव्हलपमेंट तिचं होतं फ्रॉम बिईंग समबडी हू इज अनअवेअर टू बिकमिंग एक अशी मुलगी जिला स्वतःच्या व्हॉइसचं वेट माहिती आहे, जिला माहिती आहे की आपणच म्हणजे जे युवा आहे त्यांनी जोपर्यंत आवाज नाही उचलणार तोपर्यंत हा सिस्टम बदलू शकत नाही ज्याच्यात आपण इतके जास्त गुंतलो आहोत. तर असं काही माझं पात्र आहे आणि खूप भारी मजा आली. मी पदार्पण करते आहे आणि सगळंच माझ्यासाठी खूप नवीन आहे, तर इतकी सपोर्टिव्ह कास्ट आणि क्रू मला भेटली, मी खूप भाग्यवान समजते स्वतःला. म्हणजे अजिंक्य सरांबद्दल बोलायला गेलं तर खूपच हम्बल, डाऊन टू अर्थ, आणि अक्षरशः पहिल्या दिवसापासून त्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं, अभिनयाबद्दलच नाही तर इंडस्ट्रीबद्दल एवढ्या गोष्टी सांगितल्या, समजवल्या मी कशा असायला पाहिजे, काय गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे, काय नाही द्यायला पाहिजे. अभिजित दादा बरोबर माझं वेगळंच बॉन्डिंग आहे, आम्ही खूप खूप छान मित्र बनलो आहोत आणि त्यांचं कलाक्षेत्र वेगळं आहे, माझं वेगळं आहे. मी कविता करते, ते स्टँडअप करतात आणि त्याच्यात आम्ही एक दुसऱ्यांना इतकं सपोर्ट आणि हे करतो की पॅकअपच्या नंतर देखील आम्ही सोबत बसून परफॉर्म करायचो एक दुसऱ्यासाठी आणि त्याच्यातच म्हणजे वराडीमध्ये खूप मदत भेटली, मदत मिळाली आणि खूप मजा आली. आणि सानिकाबद्दल बोलायला गेलं तर खूपच म्हणजे भारी मैत्रीण मला भेटली आहे.
2: ग्रेट. म्हणजे तू आजच्या म्हणजे नायिका म्हणून आजच्या या काळाचं प्रतिनिधित्व करत आहे, म्हणजे अजिंक्य एक तरुण म्हणून आणि तू एक तरुणी म्हणून.
4: Yes.
2: दोन मित्र या चित्रपटात आउट ऑफ सिलेबसमध्ये आहेत, तुम्ही दोघंही जण त्यात. मला सानिका तुझा रोल आणि काय दिलंय आउट ऑफ सिलेबसने तुला?
5: नमस्कार. पहिले तर नमस्कार अकोला. आणि मी हे सगळं बोलायच्या अगोदर ना एक किस्सा सांगते. आज सकाळी मी इकडे आले आणि अभिजितच्या रिलेटिव्हकडे गेलेले, जे मला ओळखतही नाहीत, तर असं झालं की चित्रपटामधलं कोणीतरी येतं आहे आणि आपल्या अकोलाचं कोणीतरी प्रोड्यूस करत आहे किंवा इकडे अकोल्याची टीम आहे, तर ते एकदम आरतीचं ताट वगैरे घेऊन आल्या, दृष्ट काढायला लागल्या की तुमचा पिक्चर खूप छान हिट होणार आहे म्हणून. मला छान त्यांनी एक प्रेझेंट दिलं आणि त्यांना काहीच माहीत नव्हतं. तर अकोलाकरांचं खूप प्रेम आहे, म्हणजे खूप प्रेमळ लोक आहेत आणि या चित्रपटालाही त्यांनी तसंच भरभरून प्रेम द्यावं. आणि आउट ऑफ सिलेबसबद्दल आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं तर, एक धाडसी स्वतःच्या मैत्रिणींना मित्रांना मदत करणारी. आणि कधी कधी असं होतं ना की आपण आउट ऑफ सिलेबस डिसिजन घेतो की मी आता 10वीतून 11वीला जाणार आहे, तर माझी मैत्रीण BCOMला घेते तर मी पण BCOMला घेते जरी मला सायन्स करायचं असेल, कारण माझी मैत्रीण तिकडे. सो तसंच आहे असं काहीतरी मी जे केलं आहे की माझी मैत्रीण MPSC करते तर मग मी पण करते. आणि मग त्या MPSC च्या प्रवाहात ती, म्हणजे जे माझं पात्र आहे सविता नावाचं, ती स्वतःला झोकून देती त्या प्रवाहात. तिला तो प्रवाह मिळतो का किंवा ती त्याच्यापासून भरकटते का, सो हे सगळं जाणून घ्यायला तुम्हाला 3 जुलैला आउट ऑफ सिलेबस नक्की बघावा लागेल.
2: थँक्यू. अभिजित मला सांग, तू अकोल्याचा आहे, तू विदर्भाला चांगलं जाणतोस, मला तुला हाच प्रश्न आहे की आउट ऑफ सिलेबस महाराष्ट्रात तर लोक पाहणारच आहेत, तू आपल्या अकोलेकरांना आणि महाराष्ट्रातल्या इतर तमाम, कारण आजची ही मुलाखत महाराष्ट्रावर ऐकल्या जाते, या तमाम तरुणांनी हा चित्रपट का पाहावा?
6: चित्रपट का पाहावा यासाठी माझं एकच उत्तर असं आहे की हा बेसिकली हा पिक्चर आहे MPSC च्या मुलांवर, आणि MPSC चे मुलं फक्त विदर्भात अभ्यास करत नाहीत, MPSC चे मुलं थ्रूआउट महाराष्ट्रामध्ये अभ्यास करतात. त्या मुलांची लाईफ काय आहे ती लाईफ बघण्यासाठी तुम्ही पिक्चर बघावा. आणि MPSCचा अभ्यास केल्यानंतर एखादा नॉन सिरियस कॅन्डिडेटसुद्धा कंटिन्यू अभ्यास केल्यानंतर त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये काय डेव्हलपमेंट होते, तर ती डेव्हलपमेंट बघण्यासाठी तुम्हाला 3 जुलैला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बघावं लागेल. आणि आउट ऑफ सिलेबस म्हणजे काय, एकंदरीत मी माझं जर उदाहरण दिलं, मी या चित्रपटाशी निगडीत सुरुवातीपासून आहे. आम्ही डॉक्टर सुगत वाघमारे सरांकडे आम्ही दोघा भावांनी हा प्रोजेक्ट नेलेला. बट कोणी पण चित्रपट देताना किंवा मागताना सुरुवातीला तुमचा अनुभव मागतात, बट सुगत वाघमारे सरांनी आम्हाला हा अनुभव दिला की दुसरा पिक्चर करण्यासाठी की पहिला अनुभव मी तुम्हाला दिलेला आहे किंवा हे सांगण्यासाठी आमची प्रोफाईल बनवली, आमचं करिअर बनवलं, जे काही करिअर असेल यानंतर जे काही ओळख असेल ती फक्त आणि फक्त सुगत सरांमुळे झाली.

0: लिहिलेली आहे. बस हे मी सांगू इच्छितो.
1: रॅपिड मध्ये एक प्रश्न सर्वांसाठी. एक आवतन शब्द आहे, आवतन म्हणजे आमंत्रण देणं. तर आपल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या श्रोत्यांना इन शॉर्ट मध्ये जर आमंत्रण द्यायचं असेल आपापल्या स्टाईलमध्ये, म्हणजे अजिंक्य फिल्मी स्टाईलमध्ये जे आउट ऑफ सिलेबसमध्ये कॅरेक्टर करतोय त्या स्टाईलमध्ये अजिंक्य कसं आवतन देईल, अद्वय कसं आवतन देईल, अभि कसं आवतन देईल, आणि तू तू तुझ्या साताऱ्याच्या लँग्वेजमध्ये बोललीस तरी चालेल. मला तुमच्या आपापल्या लँग्वेजमधले आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना तुम्हाला जर आवतन द्यायचं असेल तर कसं द्याल इन शॉर्ट?
2: मराठवाड्याचा मुलगा आहे मी, पण इतकंच म्हणेन की पहिल्यांदा विदर्भाची भाषा बोललोय ना, मग वराठी भाषा बोलायला यायला लागेल ना तुम्हाला 3 जुलैला आउट ऑफ सिलेबस पाहायला. कशी वाटली सांगाल ना मला कॉमेंट्समध्ये.
1: ग्रेट ग्रेट ग्रेट, येस. साताऱ्याच्या भाषेत एकदम टिपिकल स्टाईलमध्ये तुझे.
3: तर भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या साताऱ्याच्या पोरीचा पिक्चर येतोय, तरी यावंच लागतंय की काय? मग का येणार ना सगळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर
1: जगास एक नंबर कड्या पटला आपल्याला, आपल्या प्युअर वराडीत.
0: तर पोट्ट्यो, अबे फुल टू फकाल्या, याच्यात फुल टू फकाल्या, अर्ध्यापर्यंत फकाल्या आहेत, पोट्ट्यमशाही आहे, आणि काय सांगू, येडे चाडे आहेत पुरे. येडे चाडे पाहायचे असेल या 3 जुलैला, काय म्हणता, याल ना बे?
1: अरे वा जगा, पण येडे चाल्यांसोबत आम्ही ऐकलंय प्रबोधन पण आहे.
0: प्रबोधन आहे पण ते मी आता नाही सांगणार, येडे चाडे बघायला सगळे लोक येतील.
1: म्हणजे तुला तुला म्हणायचं आहे अख्ख्या महाराष्ट्राने येडं
0: व्हायचं
1: राईट. आदवी तेरी स्टाईल बता
4: इंग्लिश.
1: चालेल चालेल, नो प्रॉब्लेम.
4: If you are tired of being a part of the system and know that there's some change that needs to come up and you know that you can be that change, you can be that voice, you should definitely come and watch Out of Syllabus on 3rd July 2026 in your nearest theaters.
1: My God. Samajla bar ka amcha sagya. Each and every word samajla. Mitra ho, Ajinkya sobat, Advai sobat, aankhi lead role la yancha team sobat कमलेशजी सावंत या चित्रपटात आहेत, जे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दमदार अभिनेते आहेत. कमलेशजी सावंत यात एक खलनायकाच्या भूमिकेमध्ये आहेत, सोबत मिलिंदजी शिंदे आहेत जे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी अभिनेते आहेत, त्यांचासुद्धा अभिनय आपल्याला पाहायचा आहे. अजिंक्य, ऑन बिहाफ ऑफ युअर टीम, तुझ्या या संपूर्ण टीमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांसाठी तू काय आवाहन करशील?
2: मला मनापासून हे सांगण्याची इच्छा आहे की आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा ज्यानुसार दिसतोय स्क्रीनवर तोच सिनेमा जर वेगळ्या कुठल्या भाषेमध्ये, साऊथच्या, इंग्रजी किंवा इतर कुठल्याही भाषेमध्ये जर आला असता तर त्या सिनेमाकडे खूप प्रेरणादायी सिनेमा म्हणून बघून डोक्यावर घेतलं जातं. मला असं वाटतंय आता वेळ आली आहे आणि सुगीचे दिवसही आले आहेत मराठी सिनेमाला, तर प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन 3 जुलै रोजी आउट ऑफ सिलेबस हा आपला मराठी सिनेमा जरूर पाहावा आणि प्रेरणा घ्यावी. धन्यवाद.
1: थँक्यू थँक्यू अजिंक्य. या सगळ्यांच्या समवेत आपल्याला आउट ऑफ सिलेबस अख्ख्या महाराष्ट्रात पाहायचा आहे, तर आकाशवाणीच्या तमाम श्रोत्यांना डॉक्टर सुगतजी वाघमारे, अदुतिशू प्रोडक्शन अँड फिल्म्स अँड म्युझिक यांचा हा चित्रपट नक्की आपल्याला पाहायचा आहे, अनुभवायचा आहे, आणि नंतर तुम्ही सर्वांनी हा ऐकल्यानंतर लोकांना सांगायचं आहे, आपल्या जनतेला सांगायचं आहे की हा महाराष्ट्राचा आपला सिनेमा आहे, युनिक सिनेमा आहे, आणि हाच युनिक सिनेमा जगण्यासाठी जपण्यासाठी आपल्या सर्वांना आउट ऑफ सिलेबसच्या या टीमला आता शुभेच्छा द्यायचा आहे. तर अजिंक्य, अद्वयी, अभिजित आणि सानिका, आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांकडनं आणि अकोला आकाशवाणीकडनं आणि महाराष्ट्रातल्या आकाशवाणीच्या संपूर्ण केंद्राकडनं तुमच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.
4: धन्यवाद
0: धन्यवाद.
1: आम्ही सगळे मिळून हा चित्रपट पाहणार. मी सांगू इच्छितो की हा चित्रपट सुपर डुप्पर हिट होणार आणि महाराष्ट्राचा प्रत्येक श्रोता तुमचा चित्रपट पाहणार. तुमची साध आकाशवाणीने ऐकली आणि आकाशवाणीच्या माध्यमातून तुम्ही जनमानसात पोहोचणार आणि पोहोचलात. पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सर्वांना.
0: खूप खूप धन्यवाद.
1: मित्र हो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अदुतिशू प्रोडक्शन अँड म्युझिक यांच्या माध्यमातून ऐकलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.
4: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अदुतिशू प्रोडक्शन अँड म्युझिक यांच्या माध्यमातून. मुलाखतकार होते डॉक्टर प्रदीप अवचार आणि सहभाग होता अजिंक्य राऊत, अद्वयी, अभिजित रामचंद्र आणि सानिका तुरसणकर.
5: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आउट ऑफ सिलेबस पुस्तकांच्या पलीकडे आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत

अर्थात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी सकाळचे 10:15 वाजले आहेत. ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. अजिंठा या चित्रपटातलं गीत ऐकूया. हंसिका अय्यर यांनी गायलेलं. गीतकार नाधो महानोर आणि संगीतकार कौशली नामदार.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो स्वरसंवाद कार्यक्रमाविषयी एक निवेदन. श्रोतेहो, पाऊस म्हणजे फक्त रिमझिम सरी नाहीत, तर निसर्गाने उधळलेला हिरवाईचा उत्सव आहे. पावसाळ्यात केलेला प्रत्येक प्रवास काहीतरी वेगळं देऊन जातो. डोंगर दऱ्यांवरून कोसळणारे धबधबे, धुक्याची शुभ्र चादर, मातीचा दरवळ आणि वाटेत दिसणारे सुंदर निसर्गदृश्य, हे सगळं मनाला वेगळीच ऊर्जा देतं. कधी मित्रांसोबतची सहल, कधी कुटुंबासोबतचा प्रवास, तर कधी अनपेक्षित प्रसंगही आयुष्यभर लक्षात राहतो. आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमात बोलूया याच विषयी. तर अवश्य सांगा, पावसाळ्यात केलेला तुमचा सर्वात अविस्मरणीय असा प्रवास, त्या प्रवासात घडलेला एखादा मजेशीर, एखादा रोमांचक किंवा भावुक प्रसंग कोणता, आणि त्या प्रवासाने तुम्हाला काय शिकवलं, याविषयी. पावसाळ्यातील अविस्मरणीय प्रवास. आज दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 11:05 ते 11:40 या वेळेत संवादिका असतील हर्षदा कुलकर्णी. तेव्हा जरूर संवाद साधा स्वरसंवाद कार्यक्रमात.

आशा भोसले, अनुराधा पोडवाल आणि सहगायकांनी गायलेलं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते सुधीर मोघे आणि संगीतकार होते हृदयनाथ मंगेशकर. श्रोतेहो, या गीतासोबतच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी,

सकाळचे 10:30 वाजले आहेत. नाद ब्रह्म अंतर्गत आता प्रसारित करत आहोत मुकुंदराज देव यांचं तबलावादन रूपकताल. त्यांना हार्मोनियम लहरा संगत अतुल फडके यांनी केली आहे. ऐकूया तर मुकुंदराज देव यांचं तबलावादन ताल रूपक.

0: मुकुंदराज देव यांचं तबलावादन आपण ऐकलं, ताल रूपक. त्यांना हार्मोनियम लहरा साथ केली होती अतुल फडके यांनी. श्रोतेहो, शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, स्वरसंवाद हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 11:05. आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे पावसाळ्यातील अविस्मरणीय प्रवास. आणि आपल्याशी संवाद साधणार आहे मी, हर्षदा कुलकर्णी. तर अवश्य फोन करा आणि आपल्या आठवणी सांगा.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोते हो, सकाळचे 11 वाजत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोतेहो, आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपण सगळेच जण पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या सरी जशा बरसतात आहेत तशा मनात सुद्धा आठवणींच्या सरींचा पाऊस सुरू झाला आहे, हो ना? पावसाळी वातावरण, हिरवा निसर्ग मनाला भुरळ घालतो. अशा वातावरणात केलेला प्रवास आयुष्यभर स्मरणात राहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा पावसाळ्यातला प्रवास असतोच जो मनात कायमचं घर करून राहतो. तर आजच्या कार्यक्रमात अवश्य सांगा तुमच्या आठवणी. कार्यक्रमाचा विषय आहे पावसाळ्यातील अविस्मरणीय प्रवास. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड लावावा. तर अवश्य फोन करा. कार्यक्रमाची वेळ 11:40 असणार आहे. आपल्या आठवणी ऐकून घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करूया एका छानशा गीतानं. हे गीत गायलं आहे मन्ना डे यांनी आणि गीतरचना आहे ग.दि. माडगुळकर यांची.

0: श्रोते हो, बघूयात कार्यक्रमात सुरुवातीचा फोन कोणाचा येते. नमस्कार. हां बोला. हां बोला सर.
1: अरे तिथे बाहेर गावी नाही गेलो, पण मी लहानपणी गोष्ट सांगतो. मी राहतो डोंबिवलीला.
0: बर.
1: त्यानंतर राहतो डोंबिवलीला आणि डोंबिवली गेटला राहतो आणि माझी सवाई इकडे अपूर्वेला होती.
0: बर.
1: तर त्याची पाऊस सकाळची शाळा होती माझी, मला आई घेऊन गेली शाळेमध्ये. खूप पाऊस होतो नाही, आम्ही जवळजवळ धीर भिजून गेलो म्हणजे आई जवळी शाळेत गेलो होतो. शाळेत बाई बाहेर होतो बसलो त्या बाई आज किती आज पूर्ण भेटून गेलो आम्ही आयदू बाई. आठवड्या मला कायमची
0: सुट्टी मिळाली पावसामुळे, नाही का? छान.
1: मला आता आधी फोन आली, बरेच वेळा फोन केलेला
0: आहे.
1: मुंबई बरेच वेळा फोन केलेला आहे.
0: बरं.
1: पण आता आली फोन मिळत नाही.
0: आपलं नाव काय म्हणाला?
1: माझं नाव संदीप बोरे.
0: बरं.
1: ठाण्याला ज्येष्ठ नागरिक आहे मी.
0: बर बर बर. अच्छा.
1: ज्येष्ठ नागरिक आहे मी आणि फोन करू. बरं, दोनच्या रेडिओ जाऊ का? मी आलो पण आहे मी पूर्वी, मावशी होती कामापूर्वी.
0: बर. तर अवश्य आमच्या कार्यक्रमात तुम्ही नेहमी फोन करत राहा, आम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: हर्षदा कुलकर्णी बोलते ना?
0: हा, हर्षदा कुलकर्णी बोलते. हा,
1: धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.

0: हेलो,
1: हेलो।
0: बोला।
1: हेलो
0: हाँ बोला प्रतिभा
1: हेलो।
0: ताई।
1: हाँ मैं प्रतिभा मात्रे
0: ओ
1: बोलो।
0: बोला। हाँ
1: बड़ा ठीक
0: छान। तुम्ही काय म्हणता
1: है
0: है? अच्छा विषय
1: ठीक
0: संबंधी
1: है
0: बोला।
1: ठीक है ठीक है। श्याम बोल तर पावसाळ्यातल्या गोष्ट सांगायची म्हणजे या पावसाळ्यातली नाही कारण आपल्याला आठवण आहे ना ती प्रसंग अविस्मरणीय।
0: हो
1: हा तर ते आमच्या आम्ही पावसाळ्याचे दिवस आले, पावसाळा ऋतू आलाय पण पाऊस नाही आलाय असं करून ना आम्ही आपली छत्री ह्याच्यातली कपाटातली काढली आणि ती 3-4 ची असल्यामुळे छोटी होती ती
0: बर।
1: आपली बॅग मध्ये आरामात राहिली आणि आहे पाऊस पडत नाहीये पण पावसाळा ऋतू सुरू झाल्याप्रमाणे आम्ही ती छत्री ठेवली ना आपल्याला कधी आला तर छत्री पाहिजे ना बरोबर म्हणून आम्ही ठेवली पण ती तो पाऊस अनपेक्षितपणे आला।
0: आणि सुखावून
1: आम्ही
0: गेला
1: सगळेजण
0: नाही का?
1: आला पाऊस आणि आम्ही आमच्याकडे छत्री आहे ना सगळे बाकी सगळे धावपळ शेड खाली उभे राहिला पण आम्ही आमचा रुबाब छत्री आम्ही बाहेर काढली छत्री आहे आमच्याकडे ती त्या छत्रीने आम्हाला आमचा रंग दाखवला तिचा स्वतःचा रंग दाखवला ती काही केल्या उघडेच ना 3-4 ची ना छत्री ती हे गोंधळतायत असे करताय पण पाऊस चालू आहे आम्ही भिजतोय पाऊस चालू आहे पाऊस ती छत्री काही उघडायला तयार नाही
0: वा,
1: आणि
0: पण
1: आम्हाला
0: पावसात
1: पण
0: भिजलात आणि तो आनंद काही और असतो नाही का पावसात भिजण्याचा?
1: असतो पण आपल्याला बाजूची लोक उभी होती ना आम्ही आनंद पण बाजूची लोक उभी होती ते बघतायत कोण
0: की
1: कोण
0: छत्री
1: बघतायत कोण
0: असूनही
1: कोण
0: काही
1: आले रे
0: उपयोग
1: म्हणून
0: नाही। हा बर।
1: हा तो पाऊस थांबे ना शेवटी एक बस स्टॉपची छेड आली तिकडे मी येऊन उभी राहिली ते छत्री उघडायला आणि पाऊस जायला
0: बर।
1: असं म्हणजे पावसाने आमची मस्ती केली त्याच्यातून काय शिकले मी की आपण कपाटातून छत्री काढल्यानंतर ती योग्य आहे की नाही
0: हाँ ते
1: ती
0: पण
1: उघडते की
0: बघितलं
1: नाही
0: पाहिजे।
1: ह्याचं आम्ही शिकलं बघायला पाहिजे होतं ना पण आमचा रुबाब ना
0: हो
1: 3-4 ची छत्री बॅग मध्ये ठेवली आता आम्हाला काय फिकीर नाही कधी पण पाऊस आला तरी चालेल पण तिने आम्हाला रंग दाखवला तिचा आणि आम्हाला ती पुरी आठवण राहिली आहे की छत्रीचं कसं
0: आणि ही
1: म्हणजे
0: आठवण
1: बूट पडले।
0: साधारण किती वर्षांपूर्वींची आहे
1: हा ही 40 40 आज
0: बघा,
1: मी
0: म्हणजे
1: माझ्या आजवर
0: पावसाप्रमाणे, म्हणजे इतके वर्ष होऊनही ती आठवण
1: सेवन्टी
0: आजही मनात आहे तुमच्या, नाही का?
1: अगदी अगदी अगदी अगदी कुठेच काही ना दादर किती एरिया आहे हे पण सांगू शकते आणि त्या हे आठवण म्हणजे ना ती विसरणारच नाही मी त्याची छत्री उघडे ना हे अंधारतात गंजारतात तिला जवळ हे करतात पण ती काय दाखव उघडतच नाहीये
0: धन्यवाद
1: तर
0: प्रतिभा
1: मजा
0: ताई।
1: आली मजा आली मजा आली। धन्यवाद
0: धन्यवाद।
1: धन्यवाद धन्यवाद।
0: हॅलो।

0: हो, आजच्या सरसंवाद या कार्यक्रमाचा विषय आहे पावसाळ्यातील अविस्मरणीय प्रवास. श्रोते हो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा पावसाळ्यातला प्रवास असतोच, जो आजही आठवला की चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं. कदाचित तो मित्रमैत्रिणींसोबत केलेला ट्रेक असेल, कुटुंबासोबतची सहल असेल, किंवा एखादा साधा रेल्वेचा प्रवाससुद्धा असेल. पण त्या प्रवासातील पावसाच्या सरी गरमागरम चहा, भजी, धुक्यात हरवलेले रस्ते आणि सोबतीच्या गप्पा, या सगळ्या आठवणी मनात कायमच्या घर करून राहतात. आणि पावसाळा सुरू झाला की या आठवणी उफाळून येतात, हो ना? तर अवश्य फोन करा आणि आपल्या आठवणी सांगा आमच्या कार्यक्रमात. मी संवाद साधते आपल्याशी हर्षदा कुलकर्णी. नमस्कार.
1: हॅलो.
0: हां बोला.
1: हां, मी गणेश पाटील बोलतोय.
0: हो बोला गणेश सर.
1: आमच्या जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या. ही माझी आठवण असेल साधारणपणे 20-21 वर्षापूर्वी. मी अयोध्येला गेलो होतो.
0: सर तुमचा रेडिओ थोडा दूर ठेवता का, आवाज डबल येतोय मला.
1: ओके,
0: थोडं लांब या.
1: हॅलो.
0: हां बोला, आता ऐकते मी.
1: तर अयोध्येला गेलो होतो आणि तो आमच्या गावापासून, म्हणजे मी जिथे काम करत होतो त्या गावापासून 55 किलोमीटर वरती अयोध्या होती.
0: बर.
1: आणि तो रस्ता इतका सुंदर होता, शेत सगळी पिकलेली आणि डोलदार सगळा तो हिरवागार, हे बघून खरंच म्हणजे आम्ही तिघे चौघे जण त्या कारमध्ये बसून गेलो होतो. सगळं दर्शन वगैरे छान झालं. ते आत्ताच अयोध्या नव्हती, ती त्यावेळेची अयोध्या होती.
0: साधारण किती वर्षापूर्वी?
1: तरी 20-21 वर्षापूर्वी.
0: बर बर बर.
1: तर नंतर काय झालं, आम्ही मग काय जरा मस्ती होती, पाऊस होता म्हणून तिथे जरा पिक्चर वगैरे टाकला. पिक्चर पाहिल्यानंतर म्हटलं छानपैकी जेवण करूया. असं होत होत शेवटी काय झालं की 12 वाजले रात्रीचे. आणि आम्ही ठरवलं, म्हटलं आता इथेच एखादं हॉटेल पाहून राहूया तिथे आणि सकाळी उठून निघूया, कारण आमचं कामाचं ठिकाण 55 किलोमीटर होतं तिथून. तर बाकीचे आमचे सगळे जे टार्गेट मित्र, नाही म्हणे चला रात्री 12 वाजले म्हणून काय झालं, आमचा ड्रायव्हर म्हणाला आपण 1 तासात पोहोचू. तर बसलो आम्ही आणि नंतर ती जी हिरवेगार शेती आम्हाला खुणावायला लागली. अरे तुमची मस्ती आता आम्ही उतरवतो म्हणून. आणि अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर आमची गाडीच बंद पडली. पाऊस धो धो पाऊस होता आणि म्हटलं आता जायचं कसं, आणि उभे राहिलो आम्ही रस्त्यामध्ये आणि अगदी निर्जन रस्ता. 1 वाजत आला रात्रीचा. तर म्हटलं आता प्रत्येक गाडीला हात करतो पण कोणी थांबे ना. आम्ही सबंध भिजलेलो होतो आणि सगळे मजबूत अंगेसाठीने. तर शेवटी एक ट्रक आला आणि त्याने गाडी थांबवली. आणि म्हटलं नशिबाने आम्ही त्याला म्हटलं अरे बाबा घेऊन चलतो. सो आम्ही तुमच्या गाडीचा नंबर पाहिला की आमच्या गावचीच कार दिसते म्हणून थांबवली. तुम्ही असे कधी बाहेर पडू नका, कारण तुम्ही गुंड वाटत म्हणे सगळे भिजलेले. तर असं कोणी थांबवणार नाही म्हणे गाडी. मग आम्ही आम्हाला गाडी त्यांनी घेतलं आणि मग ती गाडी तिथेच सोडली. ड्रायव्हरला सांगितलं दुसऱ्या दिवशी येऊन घेऊन जा. तर ही आठवण म्हणजे थ्रूआउट मला नेहमी
0: फजितीच झाली, नाही का?
1: फजितीच झाली. हो हो हो.
0: छान छान.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: आपला फोन रेडिओ थोडा दूर ठेवा सर.
2: हॅलो.
0: रेडिओ पासून थोडे दूर व्हा आणि मग बोला.
2: हो बंद करा. मी डोंबिवलीवरून बाजू खोलते बोलतोय.
0: बोला.
2: काही मला, मी एक 20 जुलै 1977 सालची एक स्टोरी माझ्यावर घडलेली, त्याचं एक मी सांगतो चित्कार मला. पावसाची बस होते, मी ब्लाइंड आहे आणि जी दादर ब्रिजला मी ते विकत होतो. माझ्याकडे आला आणि त्यांनी माझ्याकडून 2-4 पेन घेतले आणि मला 100 ची नोट दाखवली.
0: बर.
2: आणि सुटले नाही म्हणून बोलला की मग मी पण भोळ्यापणे काय केले, माझ्या खिशामध्ये जे विक्री झालेली होती मी त्याच्या हातामध्ये पैसे देऊन दिले आणि पूर्ण 100 काय भरले नाही आणि त्याच्याकडून नोट घ्यायला पण मी विसरलो. त्याच्या हातात पेन देऊन दिले, पैसे देऊन दिले त्याने मला काय बोललं, चला आपण खाली

0: पंपला जाऊ आणि सुटतो बघू कॅम्पिंगला. तिथं आम्हाला मला खाली घेऊन गेला आणि सुट्ट्यांचं तर काय त्यांनी बघितलंच नाही आणि आता मला दिसत नाही तो काय करतो कळलंच नाही. पण नंतर त्यांनी जरा मला दोन पावलं पुढे नेलं माझा हात जास्तून निघून गेला. माझे 100 रुपये मध्ये तर गेले तेल पण गेले सर्वच गेलं खिशामध्ये काय. एवढा पाऊस वरती होता काय करावा हा प्रश्न आला. मी आपला त्याचा जसं मी ब्रिजवर आलो प्लॅटफॉर्मला गेलो आणि मी त्यावेळी मी भायखळा टाकलीशीचा राहिलो होतो.
1: तर हे अतिशय कटू आठवण तुमच्या मनात अजूनही आहे नाही का.
0: हो आणि दुसरी आठवण तुम्हाला सांगतो मी नोकरीला लागलो गोदरेज मध्ये 5 सप्टेंबर 1977 दिवस. एवढा पाऊस होता काही की बापरे बापरे मी काय हिरेक राहत होतो जवळजवळ डोक्यापर्यंत पाणी होत. तशा पाण्यामध्ये जायचं कसं म्हणून मला भायखळ स्टेशनला एक डॉक्टर भेटले. त्यांनी मला माझी गरज समजत त्यांनी मला खूप मदत केली आणि मला त्या घर पाण्यामधून त्यांनी मला सोडलं. पण माझ्या मनामध्ये त्यांच्यामध्ये संशय होता की त्यांनी माझा हात धरलाय तर मला बरोबर होतील की नाही. कारण मला 15 दिवसापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी असा प्रसंग आलेला होता. मग त्यांनी मला तिथं सोडल्यानंतर त्यांनी ओळख दिली म्हणे दादा मी डॉक्टर आहे. मग मी त्यांना खरी स्टोरी सांगितलं डॉक्टर
1: देवासारखे तुमच्या मदतीला धावून आले नाही
0: का. मग मी त्यांना घडलेली सर्व स्टोरी सांगितली. त्यांनी मला सांगितलं बरोबर असे लोक असतात म्हणे पण मी तसा नाही म्हणे मी डॉक्टर आहे अमुक चांगलं हॉस्पिटलमध्ये होते ते.
1: आणि याआधी तुम्हाला एक कटू अनुभव आला होता त्यामुळे साहजिकच आहे की असा संशय येणं होतं. पण सगळीच माणसं सारखी नसतात नाही का. चांगली चांगली माणसं खूप
0: आहेत. कारण त्यावेळी माझ्याकडे खरंच परिस्थिती अशी बेकार होती की काय होईल काय नाही.
1: बघा म्हणजे एक वाईट आणि एक चांगला अनुभव असे दोन्ही पावसातील तुमचे अनुभव आणि अजूनही लक्षात धन्यवाद.
0: मॅडम आणि एक विनंती तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना जर एक विनंती कारण जसं बघा सोमवार बुधवार शुक्रवार 12 वाजेपर्यंत जसा कार्यक्रम असतो की नाही तसा हाही कार्यक्रम 12 वाजेपर्यंत करा ना. म्हणजे सर्व काहीतरी भविष्या लोकांना म्हणजे फोन करायला
1: तरी आमचे सर्वच निवेदक आम्ही जास्तीत जास्त फोन घेण्याचा प्रयत्न करतो. हो की नाही. जास्तीत जास्त श्रोत्यांना आमच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा प्रयत्न असतो पण काही काही वेळेला होत नाही.
0: पण मग हा वेळ 20 मिनिटं वाढवा ना.
1: हो नक्की. धन्यवाद.
0: गाणे लाव.
1: धन्यवाद.
0: थँक्यू.

0: श्रोते हो, आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात पावसाळ्यातील अविस्मरणीय प्रवास याविषयी आपण बोलतो आहे. श्रोते फोन करत आहेत, छान छान आठवणी सांगत आहेत. तर बघूया आता कार्यक्रमात कुणाचा फोन आहे ते.
1: हॅलो.
0: हां बोला.
1: नमस्कार हर्षदाताई, अरुणा जोशी
0: बोलते. बोला अरुणाताई.
1: हा, 20 वर्षापूर्वीची माझी आठवण आहे आणि म्हणजे फार भयंकर आठवण आहे ती. वैष्णव देवीची आठवण आहे. तर तिथे कचराला आम्ही पोहोचलो आणि रात्री आम्ही वरती म्हणजे चढायचं, ती चढायला आहे ना देवी, तिथे चढायला लागतं बरं. तर तसं आम्ही निघालो, त्यावेळेला काही पाऊस नव्हता. मी डोलीत बसले आणि माझे मिस्टर आणि माझी मुलगी ते दोघं जण घोड्यावर बसले आणि बाकी आमचा ग्रुप पण होताच बरोबर, कारण आम्ही कंपनी बरोबर गेलो होतो काश्मीर वैष्णोदेवीच्या ट्रीपला. तर तसं तर ते सुरू झाला आमचा तिथून प्रवास वरती चढण्याचा आणि अर्धा रस्ता झाला नसेल तेवढ्यात जोरात पाऊस सुरू झाला. पाऊस नुसता पाऊस नाही आणि वादळ, म्हणजे आम्ही रेनकोट छत्र्या सगळं आमच्या बरोबर होतो आणि ते आम्ही म्हणजे घातलं पण, रेनकोट घातले, छत्र्या घेतल्या, पण काहीही उपयोग झाला नाही, कारण ते हिमालयातलं वादळ भयंकर, म्हणजे सगळे रेनकोट फाटले, छत्र्या उडून गेल्या आणि पूर्ण 3 ते 4 तास अगदी पूर्ण पावसात चिंब भिजत आम्ही वरपर्यंत पोहोचलो. आणि म्हणजे माझं तर सगळं अंग बधीर झालं, कारण डोलीमध्ये होते ना मी, त्यामुळे ते काहीच उपयोग झाला नाही त्या छत्रीचा,
0: खूप असणार.
1: हा, आणि प्रचंड म्हणजे ते इथलं लाईट पण गेलेले आणि त्यामुळे तिथे रस्ताही धड दिसत नव्हता, सगळा अंधार झालेला. आणि ते डोलीवाले आपले, त्यांचा पायाखालचा रस्ता म्हणून ती काय ते चालत होते बिचारे एवढ्या भर पावसामध्ये सुद्धा. मी मात्र पार काकडून, म्हणजे मला तर वाटलं नाही मी पुढे वरती पोहोचपर्यंत जिवंत पोहोचेल की नाही इतकी भीती वाटली,
0: पण देवीने पूर्ण करून घेतला प्रवास.
1: हो हो, देवीने मात्र
0: यात्रा पूर्ण
1: करून घेतली ती यात्रा आमची. आणि अगदी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर 4:30 आम्ही वर पोहोचलो, छान दर्शन झालं आणि आधीचा सगळा त्रास निघून गेला, ब्रह्मानंद झाला तिथे दर्शन झाल्यानंतर. हा एक अविस्मरणीय अनुभव होता. आणि गंमत म्हणजे नंतर आम्ही खाली सकाळी उतरलो त्यावेळेला चक्क ऊन पडलेलं होतं, म्हणजे ही सुद्धा निसर्गाची किमया आहे ना, बघा कशी आहे. आणि हिमालयातला पाऊस असाच येतो, अचानकच येतो म्हणा, इथे हवेचं काही हे नसतं, पण बाकी इतर इथलाही बराच पाऊस अनुभवलेला आहे, निसर्गाची मजा घेतलेली आहे. धबधबा आमच्या खारघरमध्येच पांडवकडा म्हणून धबधबा आहे,
0: ऐकलंय त्याच्याबद्दल खूप.
1: तो आम्हाला दरवर्षी बघायला मिळतो, पण आता लांबूनच बघायला मिळतो, कारण तिथे आता पोलीस असतात, तिथे पुढे जाऊ देत नाही. तर अशी म्हणजे वैष्णव देवीची आठवण म्हणजे अविस्मरणीय, आयुष्यात कधी विसरणार नाही अशी आठवण होती.
0: आणि दर पावसाळ्यात ती आठवण आठवत असेल.
1: आज तो विषय ऐकल्यापासूनच माझ्या डोक्यात ते चाललं होतं की काही आज सांगायचं, पण नशीब फोन लागला म्हणून. बराच वेळ फोन लावते, फोन पण लागत नाही लवकर ना.
0: आणि मध्ये मध्ये गाणीही लावावी लागतात ना, कारण कार्यक्रम तसाच आहे आपला, स्वर संवाद संवाद आहे आणि गाणीही आहे,
1: त्यामुळे वातावरण निर्मिती पण होते ना. पावसाची गाणी लावल्यावर तो फील येतो चांगला, ते पाहिजेच, त्याच्याशिवाय नाही.
0: आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सांगावं असं वाटतं की आपण प्रवास करतोय पण काळजीपूर्वक करावा, नाही का, पावसातला योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली पाहिजे, विशेषतः तरुण वर्गाने जे धबधबा वगैरे बघायला जात आहेत, तर
1: हो ना,
0: त्यांनी थोडस मनावर ताबा ठेवून.
1: दुर्घटना घडल्या तिथे पांडव कड्याला आणि त्यामुळेच तिथे आता पोलीस असतात, प्रोटेक्शन, तिथे कोणी जाऊच देत नाही तिकडे.
0: पाऊस आला की आपल्याला आनंद होतो, पण पावसाळ्यात अशा अनेक घटना सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात आणि थोडस वाईट वाटतं, नाही का,
1: वाईट वाटतं,
0: पण त्यासाठी योग्य खबरदारी
1: हेच
0: घेतलीच पाहिजे. धन्यवाद अरुणाताई, छान आठवण सांगितली तुम्ही, छान,
1: धन्यवाद.
0: हॅलो, नमस्कार.
2: हॅलो.
0: हां,
2: हर्षदाताई.
0: हां बोला जोशी सर.
2: जोशी बोलतोय, अंबरनाथ होऊन.
0: हो, ओळखलं, बोला.
2: तर आपल्याला माहिती आहे 26 जुलै 2005 खूप पाऊस झाला होता.
0: हो हो हो.
2: 1196 मिलीमीटर 4 तासामध्ये पाऊस पडला आणि तो
0: तुमची काय विशेष आठवण आहे का त्या पावसाची?
2: सर्वांना माहिती आहे.
0: माहिती आहे.
2: तर त्यातली एक

0: गोष्ट आहे की आम्ही अंबरनाथला राहतो आणि माझ्या मित्राची मुलगी आदल्या दिवशी कामावर गेली होती आणि ती रात्र 12 वाजले 1 वाजले तरी ती काही परत आली नाही. म्हणून आम्ही मग पाहण्यासाठी अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरती गेलो. तर अंबरनाथ स्टेशनवरती एक गाडी आली 3 च्या सुमारास पण त्याच्यामध्ये नाही आलेले. परंतु पाऊस एवढा पडला होता आणि प्लॅटफॉर्म पर्यंत पाणी आलं होतं. तर आम्ही गाडीमध्ये चढायचा प्रयत्न केला तर लोकल ट्रेन ही आपोआपच पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत वाहत वाहत अंबरनाथ उल्हासनगरच्या मधल्या रस्त्यावरती गेली. आम्ही काही ते गाडीमध्ये चढलेलं नाहीये. म्हणजे एवढा पाऊस होता आणि पाण्याची लेवल एवढी होती की म्हणजे रेल्वे अख्खी रेल्वे उचलली गेली आणि पाण्याच्या
1: पावसाचं आपण सगळ्यांनीच रुद्र रूप बघितलं त्यावेळेला, नाही का तो पाऊस म्हणजे.
0: आणि आणखी एक दुसरी एक आठवण आहे ही 12 जुलै 1985 आहे. तर त्या दिवशी सुद्धा असाच खूप पाऊस होता आणि त्यावेळेस एवढ्या काही पावसाबद्दलची लोकांना जाणीव नव्हती. तर आम्ही मी माझे भाऊ आणि मामा असे आम्ही KM हॉस्पिटल मधून अंबरनाथला सकाळी 12 साडे 12 च्या सुमारास परत येत होतो. तर वाटेमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं त्यामुळे लोकल थांबत होती. त्यामुळे गाडीमध्ये बसणाऱ्या लोकांना कळत नव्हते काय झालं की सिग्नल आहे का पाणी आहे कशामुळे गाडी जात नाही. तर असं करत करत दुपारी 2 वाजेच्या सुमारास गाडी जवळपास अंबरनाथला आली. तर अंबरनाथ आल्यानंतर सिग्नल लागला, मग सिग्नलला थांबली, त्याच्यानंतर सिग्नलवरून प्लॅटफॉर्मवर आली आणि मग काही लोक उतरले. तर आम्हाला पण वाटलं की बाबा आलं म्हणजे लोक उतरतायत म्हणजे आपणही उतरायला पाहिजे. तर एवढ्यामध्ये काय झालं होतं की लोकलच्या इंजिनाच्या समोर एक गाय आलेली होती आणि गाय आली असल्यामुळे त्या ड्रायव्हरनी गाडी थांबवली होती. तेवढ्या वेळामध्ये काही लोक उतरले आणि आम्हाला वाटलं की आता हा प्लॅटफॉर्म तर आलेला आहे. तर माझे मामा उतरले, भाऊ उतरले, मम्मी पण उतरायचा प्रयत्न केला. तेवढ्यात गाडी परत चालू झाली. आता गाडी तर चालू झाली आणि माझे एक पाय खाली एक पाय वर. मग माझ्या मामानी आणि माझ्या भावानी माझे पाय ओढले आणि मग मी गाडी रॉड सोडून दिला म्हणजे थोडक्यामध्ये वाचलो.
1: खरं तर तुम्ही धोकाच पत्करला, है ना. चालत्या गाडीतन उतरणं म्हणजे अतिशय धोकादायक आहे, नाही का.
0: हा म्हणजे आता हे डब्यासमोर इंजिन समोर गाय आली आहे हे काही कळायला मार्ग नाहीये. प्लॅटफॉर्म तर आलेला आहे, लोक तर उतरत आहेत.
1: तर ही आठवण आहे तुमच्या लक्षात आणि
0: अशा परिस्थितीमध्ये मग परत ती गाडी ड्रायव्हरनी पुढे घेतली. मग मी डबा सोडून दिला, मग रॉड सोडून दिला. माझ्या मामानी पाय पकडले होते, आम्ही थोडक्यामध्ये बचावलो. धन्यवाद, तुम्ही माझा फोन घेतला, बोलण्याची संधी दिली.
1: छान तुम्ही आठवणी सांगताय.
0: हा माझं बोलणं थोडं
1: आम्ही उत्सुक आहोत सगळ्या श्रोत्यांच्या आठवणी ऐकून घेण्यासाठी.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: हॅलो. हा मी नीता पाटील बोलते ठाणे.
1: बोला नीता. ते
2: पाऊस पडायला लागला की सगळ्या आठवणी जाग्या होतात. रम्य आणि बाईक सुद्धा. मी आपली रम्य आठवणच जास्त आठवणीत ठेवते.
1: छान आवडेल.
2: तर आम्ही तेव्हा बँकेत नोकरी करत असताना माझ्या पावसाच्या दिवसात बायकांनी चूक काढली की चला आपण सगळे लोणावळ्याला जाऊन येऊ.
1: पावसातली
2: हो पावसातली सहन फक्त बायकात जायचं आणि फारसे तुमचे लहान मुलं असतील तर ती घेऊया. कोणी फ्रेंड्स असेल मुली तर त्यांना आणा. मी माझ्या फ्रेंडला बोलवलं तुझ्या मुलीला घेऊन ये. माझ्या शेजारच्या मुलीला सांगितलं तू येशील का गं. हो लोणावळ्याला जायचंय. मग आम्ही असा ग्रुप एक बस केली छोटीशी आणि त्याच्यात बसून खूप मजा करत करत लोणावळ्याला गेलो. व्यवस्थित गेलो आणि त्या हॉलिडे होम मध्ये गेलो आणि जेवणाची वेळ झाली. लहान मुलांना पण भूक लागली, म्हटलं आपण जेवून घेऊया. आणि जेवून घेतलं आणि आम्हाला त्यांनी दाखवलं एक बंगला तिथे राहायची सोय. आज गेलो तर काय पाण्याच नुसतं पाणी पाणी पाणी सगळीकडे पसरलं होतं छपरातून गळून आणि बेडूक उड्या मारत होते. लहान मोठं ओरडले ना म्हणजे आम्हाला भीती वाटते. एक मुलगी बोलली माझ्या काकीचा बंगला आहे लोणावळ्याला आपण जेऊया वगैरे आणि तिकडे तिथं फोन करून बघते. आणि आम्ही फोन केला आणि होता बंगला रिकामा आणि आम्ही ती बोलली चला आपली बस तर आहे आपण बंगल्यावर जाऊ आणि आम्ही खरंच मजा करत बंगल्यावर गेलो आणि तो दिवस खूप मस्त घालवला पाऊस पडतो बाहेर मस्त पैकी गरमागरम.

0: आणि नोकर पण होता तिकडे आणि खूप अगदी रात्री पत्ते बित्ते खेळून दिवस घालवला आणि सकाळी आम्ही कार्ला केळूला पण जाऊन आलो
1: आणि
0: हा खूप मजा केली आणि सकाळी पहाटेच फिरताना मजा आली त्या हिरव्यागार रानातून वगैरे आणि येताना मग ढग सगळे खाली उतरलेले बापरे आपण परत जाताना व्यवस्थित जायला हवं आम्ही जायला असले बाबा सावकाश चालव लहान मुलं आहेत बरोबर
1: आणि अशी छान पार पडली तुमची आणि
0: तिथे शूटिंग चालू होत आम्ही म्हटलं जरा थांब आपण शूटिंग बघूया आणि शूटिंग बघून आम्ही निघालो
1: आणि
0: सुखरूप आलो बाबा परत
1: धमाल मस्ती करत पावसातला तुमचा हा प्रवास छान झाला
0: आठवण खरंच सुंदर होती
1: धन्यवाद
0: धन्यवाद
1: नमस्कार
2: रवींद्र कुडाळकर बोलतोय
1: हा बोला सर
2: पाऊस महिन्यानंतर एक आठवण येते मला नेहमी की साधारणतः 20 वर्षापूर्वी 27 जूनला लग्नाच्या वाढदिवशी नाशिकहून मी आणि पत्नी भांडारगावा सहलीला गेलो होतो आणि तिथे आमच्या परिचयाचे एक टिबे सर म्हणून भेटले जे राजूर गावात राहतात ते म्हणाले की तुमचं फिरून आलं की आमच्या घरी या आम्ही दोघेही गेलो तिथे चहा नाश्ता झाला दुपारनंतर आणि संध्याकाळी 6:30 वाजता त्यांच्या मुलांना आम्हाला सोडून दिलं बस स्टँडला आम्हाला परत नाशिकला यायचं होतं पण तो जोरदार पाऊस चालू झाला आम्हाला शक्य नव्हतं निघणं शेवटची बस मिळून जरी आम्ही गेलो असतो तरी खूप पाऊस होता मग आम्ही परत फोन केला त्या टिबे सरांना की मुलाला पाठवा आम्ही मुक्काम येऊ इच्छितो कारण खूप पाऊस आहे ते आम्हाला घरी घेऊन आले आणि तेव्हा आम्ही सांगितलं टिबे सर त्यांच्या पत्नीला की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे मग त्यांनी सागर संगीत भोजन केलं मला मिसेसला भेटवस्तू दिल्या आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघून आलो ही एक छान आठवण आहे पावसाळ्यातली की पावसामुळे एखाद्या लग्नाचा वाढदिवस देखील साजरा केला गेला
1: मन धुंद करणारी अशी आठवण सांगितली तुम्ही अतिशय आनंददायी आठवण धन्यवाद
2: आणि पावसाचं मला एक गाणं खूप आवडतं असलं आपल्याकडे असलं तर लावा चंद्रकांत खोत यांचं गीत वाणी जयराम यांच्या आवाजातलं दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलंय किती छान आठवण आहे पा माळते मी माळते पावसात केसांची फुले मी माळते
1: आता नाही लावलं तरी मी दुपारी 1:05 जे चित्रपट संगीत असतं गीतभात त्याच्यात लावण्याचा प्रयत्न करेन हा नक्कीच कारण की आता श्रोत्यांचे तरी मी गाणी लावतीच आहे पण चित्रपट संगीतात मी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करीन हा धन्यवाद

0: नमस्कार.
1: हा नमस्कार, मी अलिबाग चौलवरून बोलते.
0: थोडक्यात बोला हा ताई, कार्यक्रमाची वेळ संपली.
1: सांगते हो, आमची शेती होती.
0: आपलं नाव काय म्हटलं? नाव
1: सायली शेलार. सायली शेलार,
0: बोला सायली ताई.
1: तर आमच्या शेतावरती आम्ही जात होतो, मोठा विरा होता तिथे आणि शेतात बायका लावायला जायच्या ना, आम्ही चाललो होतो आणि पाण्याला वाहतच गेल्या आणि खोल

0: जास्त त्याला माहिती, पण मी त्या दोघींना दवाखान्यात घेऊन गेले आणि त्यांना वाचवण्यात यश आलं. लागलं होतं त्यांना, खूप जखमी झाल्या होत्या त्या.
1: अशा परिस्थितीत तुम्ही काहीही न विचार करता छान बैलगाडीचं सारथ्य केलं आणि त्या दोघींना वाचवलं.
0: खूप लागलं होतं त्यांना.
1: तुम्हाला खूप खूप तुमचे आभार खरं. तुम्ही दोघींना जीवदान दिलं, फार मोठं कार्य
0: दिलं. म्हणजे त्या तेव्हा होत्या, आता त्या दोघी पण आयात नाहीये. ते 8 दिवसापूर्वी एक्सपायर झाली, 1-2 वर्षापूर्वी झाली, पण त्यांच्या घरातले अजून आठवण काढतात की तुझ्यामुळे आमची माणसं सुखरूप घरी परत आली होती. हा प्रसंग मला अजूनही आठवतो चांगला.
1: छान छान आठवण
0: सांगितली. तू सत्कार्य केलं. धन्यवाद
1: धन्यवाद धन्यवाद ताई. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून एक गोष्ट नक्की जाणवली की प्रवास मोठा असो की लहान, यापेक्षा त्यातले अनुभव आणि सोबतची माणसं महत्त्वाची असतात. पाऊस आपल्याला फक्त भिजवत नाही तर मनालाही ताजेतवाने करतो. आयुष्याच्या धावपळीत असे छोटे छोटे प्रवास आपल्याला पुन्हा जगायला शिकवतात. येत्या पावसाळ्यात कुठेही फिरायला गेलात तर निसर्गाची काळजी नक्की घ्या आणि हो, स्वतःचीही काळजी घ्या. योग्य ती खबरदारी घेऊन प्रवास करा. तो सुखकर आणि आनंदीदायी असा प्रवास होईल तुमचा नक्कीच. आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. काही श्रोत्यांचे फोन आजच्या कार्यक्रमात घेता आले नाहीत वेळेअभावी, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते. आणि पुन्हा स्वरसंवाद या कार्यक्रमात भेटूया एका नव्या विषयासह आणि एका नव्या निवेदकासह. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आजच्या कार्यक्रमापुरता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, सकाळचे 11:43 आणि 33 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात भाव धरा हा सुगम संगीताचा कार्यक्रम, पण त्याआधी काही संदेश.
1: पोलीस?
2: मिस सीमा?
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे,
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

रीटा अगाते यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया श्यामा चित्तार यांच्या स्वरात मधुकर अरकडे यांची रचना. गीताला संगीतबद्ध केलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

प्रभाकर सावंत यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, मध्यान्हीचे 12 वाजतात. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल वनिता मंडळाचा कार्यक्रम. तो आम्ही आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत थोड्याच वेळात.

आम्हा सोयरे वनचरे ही तुकोबा रायांची रचना ऐकली की आपल्या समोर उभी राहते ती हिरव्या कंच वृक्षवेलींनी नटलेली सजलेली आपली वसुंधरा. या वसुंधरेवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि मानवाला ऑक्सिजन पुरवण्यात ही हिरवीगार झाडं आणि जंगल यांची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे. याच वनसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी 1 ते 7 जुलै या कालावधीत वन महोत्सव सप्ताह सर्वत्र साजरा केला जातो. सध्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे

मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यानं लोकांना अधिकाधिक झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीच हा वनमहोत्सव साजरा केला जातो. मैत्रिणींनो, या झाडांचं आपल्या आयुष्यातील योगदान फार मोठं आहे. ही झाडं अन्नधान्य उत्पादनात योगदान देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात, हवेची गुणवत्ता सुधारतात, हवामान बदलावर नियंत्रण मिळवतात, पाण्याची बचत करतात, जमिनीचं संरक्षण करतात, वन्यजीवांना आधार देतात, दुष्काळाची तीव्रता कमी करतात, जमिनीची होणारी धूप आणि प्रदूषण थांबवतात. जंगलतोड ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि या वनमहोत्सवाचा उद्देशच जंगल वाढवणं, ती वाचवणं, यासाठी अधिकाधिक लोकांना एकत्र आणणं हा आहे. चला तर या वनमहोत्सवानिमित्त आपणही प्रत्येक जण एक तरी झाड लावूया, ते वाढवूया आणि जगवूया, हो ना? तरच या सप्ताहाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं होईल.

मैत्रिणींनो, या सुरेल गीतानंतर आता वळूया वनिता मंडळ कार्यक्रमात आपल्या मालिकांकडे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉल पटू लवनीत कौर रंधावा यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधलाय राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेतून वेगवेगळ्या खेळात नाव मिळवणाऱ्या, आपलं करिअर करणाऱ्या आणि देशाचं नाव उंचावणाऱ्या मैत्रिणींशी आपण भेट घेत असतो. या अनुषंगाने वेगवेगळ्या खेळाविषयीची माहिती आपल्याला मिळते. मैत्रिणींनो, आज आपण हँडबॉल या खेळात पारंगत असलेल्या लवनीत कौर रंधावा, पूर्वाश्रमीच्या ललिता अवचट यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कशा आहात?
1: खूप छान.
0: हँडबॉल या खेळाविषयी आम्हाला फारसं माहीत नाही किंवा इतर मैत्रिणींना माहीत नसावं, तर आज सविस्तर या खेळाविषयी माहिती मिळणार आहे. या खेळाविषयीचा हा प्रवास तुमचा कसा घडला हे जाणून घेण्यासाठी मैत्रिणी तर निश्चितच उत्सुक असतील. पण सुरुवात आपण हँडबॉल या खेळाविषयी जाणून घेऊया. काय या खेळाचा इतिहास होता, या खेळाचे काय नियम आहेत, काय सांगाल?
1: मुख्यतः हँडबॉल हा खेळ आपल्या भारताचा नाही आहे, हा जर्मनीचा प्रसिद्ध खेळ आहे आणि याची सुरुवात लेट 19th century, 20th अर्ली सेंचुरीमध्ये याची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीला हा गेम मोठ्या प्रमाणात, म्हणजे आत्ता जो तुम्ही हँडबॉल बघाल तो इनडोर सोबत कमी मॉडर्न गेममध्ये त्याला सामील करण्यात आलेला आहे. आणि आधी हाच गेम फुटबॉल जसा मोठा गेम आहे, खेळाचा जो मैदान आहे त्या मैदानामध्ये हँडबॉल खेळला जात होता.
0: बरं, म्हणजे असं मोठं ग्राउंड, ओपन ग्राउंड.
1: आणि तेव्हा एकाच टीममध्ये आतमध्ये खेळणारे खेळाडू 11 होत होते.
0: बरं,
1: 11-12 मध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग गोलकीपर. पण येणाऱ्या काही वर्षानंतर, म्हणजे 20th century मध्येच किंवा 19th century मध्ये याला मॉडर्न याला प्रकार देण्यात आला. तर हँडबॉल हा सुद्धा खेळ, जसा आधी 11 लोक फुटबॉल या ग्राउंडवर खेळायचे, तसाच आता हँडबॉल हा हँडबॉल या खेळामध्ये 20x40 ग्राउंडवर खेळला जातो. टीम मध्ये तर 12-16 राहतात.
0: बरं,
1: नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या प्रमाणे. पण आतमध्ये खेळणारे खेळाडू इन्क्लुडिंग गोलकीपर सोबत 7 खेळतात. आणि हा जगातला सगळ्यात, म्हणजे सेकंड फास्टेस्ट गेम इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी चालेल. पहिला गेम सांगून देते आईस हॉकी, दुसरा गेम हँडबॉल. म्हणजे प्रत्येक 30-30, 15-15 सेकंड मध्ये गोल होऊ शकतात, इतका फास्ट गेम आहे. ते डिपेंड करतं. आणि आता आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा त्याचं लेवल वेगळं होतं. आणि आता जो गेम झालेला आहे हँडबॉलचा, तो अजूनही इतका फास्ट आहे. नवीन मुलामुलींमध्ये खूप साऱ्या घडामोडी आलेल्या आहेत. आणि सुरुवात आपल्या भारतामध्ये या हँडबॉलची सुरुवात 1971-71 वेळेस झालेली आहे. आणि बाहेर तर हा खूप, म्हणजे युरोप कडचाच आहे, जर्मनीचा मेन हा गेम होता. आणि भारतामध्येच आपल्या हँडबॉलमध्ये पहिली जी टीम गेली 1971-72 भारताची मुलांची पहिली टीम गेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलींची टीम पहिल्यांदा जेव्हा गेली चायनाला, तेव्हा त्या टीम सोबत मला पहिल्यांदा चान्स मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे भारतामध्ये माझे जे सिनियर्स आहेत, ज्यांचा गेम बघून मी शिकलेली आहे, त्यांना याचा लाभ नाही मिळाला इंडिया खेळायचा, याची मला नेहमी खंत राहील. कारण त्यांचा जो गेम होता त्यांच्यासमोर आम्ही काहीच नाही.
0: बरोबर.
1: कारण त्यांचा गेम बघूनच आम्ही शिकलो आहोत. सोबत कोचेस लोकांची साथ राहिलीच आहे, नो डाऊट. मला जे सौभाग्य मला मिळालं, आणि त्यातल्या त्यात भारताची पहिली टीम, आणि त्यातल्या त्यात मी पहिली महाराष्ट्राची आणि वरून नागपूरची पहिली कर्णधार.
0: वा वा वा.
1: भारतातली.
0: आणि तुमच्या कर्णधार पदी असताना तुम्ही भारताला ते मेडल मिळवून दिलं. इंटरनॅशनल लेवलवरची ती मॅच होती.
1: बिलकुल बिलकुल. ते दुसऱ्यांदा जेव्हा मला इंटरनॅशनल लेवलचा मला मौका मिळाला, चान्स मिळाला, तेव्हा सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे मी भारतातली पहिली अशी मुलगी असेल की, होऊ शकतं आता माझ्यानंतर बऱ्याच मुली झाल्यात कॅप्टन, पण मी दोनदा कॅप्टनशिप केली. दुसऱ्या कॅप्टनशिप वेमध्ये जेव्हा दिल्लीला जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स होते, तेव्हा माझ्या कॅप्टनशिपमध्ये सेकंड सिल्वर मेडल मिळालं, जे इंडियाला पहिलं मुलींचं मेडल आम्ही देण्यामध्ये सक्षम झालो.
0: खूप छान, विजयी ठरलात तुम्ही.
1: बिलकुल.
0: तर अशा रीतीने हँडबॉल हा खेळ कशी सुरुवात झाली, काय याबद्दल आम्हाला छान माहिती मिळाली आहे. आणि तुमची कॅप्टन पदीची जी वाटचाल होती तीही पुढे आपण जाणून घेणार आहोत. लवनीत, हे सांगा ना की काय या खेळाचे रूल्स असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
1: आपण लहानपणापासून गदागदी, कॅच कॅच खेळतो, तसाच हा गेम आहे. फक्त इथे गदागदीच्या ऐवजी आपण एक दुसऱ्यांना मारतो, जे आपले लहानपणचे गेम आहे, जे आताच्या लोकांना नाही माहीत. पण त्या गदागदीला जे मारतो आपण दुसऱ्यांना नेम धरून, तोच नेम धरून आपण त्या गोलपोस्ट मध्ये मारायचा, ज्याच्यामध्ये गोलकीपर अडवणारा असतो. आणि त्याला आपण डॉस देऊन त्याला न लागता त्या गोलपोस्टमध्ये गेला पाहिजे म्हणजे गोल होईल.
0: बरं,
1: हा ही त्याच्या मागची मेन भूमिका आहे. म्हणजे हँडबॉलमध्ये आपण कॅच कॅच खेळतो, कॅच कॅच करत आपण धावत जाऊ शकतो. याच्यामध्ये काही लिमिटेशन्स असतात प्रत्येक गेममध्ये. आता हँडबॉल म्हटलं तर हातानेच खेळणारा गेम, मग पायाला लागला तर त्याचा फाऊल होईल.
0: बरं,
1: हा ड्रिबलिंगमध्ये त्याच्यामध्ये पण काहीतरी सीमा आहेत, बॉन्डिंग आहेत. ड्रिबलिंग केल्यानंतर, एकदा ड्रिबलिंग केल्यानंतर म्हणजे टप्पे मारून, ड्रिबलिंग म्हणजे टप्पे, टप्पे मारल्यानंतर एकदा बॉल पकडला की पुन्हा नाही मारता येणार.
0: बरं,
1: त्याच्यानंतर तुम्हाला पास द्यायचाच आहे. हा जो पास द्यायचा आहे दुसऱ्याला बॉल, तो पण 3 सेकंदच्या आतमध्ये.
0: बरं,
1: हा म्हणजे बऱ्याचशा अशा याच्यातल्या ज्या वाटचाली आहेत किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या इतक्या फास्ट आहेत, म्हणजे टायमिंगवर खूप डिपेंड करतं. 3 सेकंदच्या आधी तुम्हाला पास द्यायचा आहे आणि तुमच्या हातात बॉल आल्यानंतर 3 सेकंदच्या आतमध्ये तुम्हाला बॉल जर शूट करायचा असेल तर 3 सेकंदच्या आतमध्ये
0: करायचं,
1: नाहीतर लगेच पास करा, शूट करा किंवा ड्रिबल करा. एकदा ड्रिबल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ड्रिबल करता येणार नाही.
0: बरं,
1: हाही त्याच्यामध्ये. आणि रनिंगमध्ये सुद्धा 3 स्टेपच्या वरती तुम्ही धावू शकत नाही. जसं बास्केटबॉलमध्ये 2.5 स्टेप्स आहेत, 2 स्टेप घेतल्यानंतर तिसऱ्या हाफ स्टेपमध्ये तुम्हाला एअरमध्ये जावं लागतं. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण 3 स्टेप घेतल्यानंतर सुद्धा तू घेतल्यानंतर एअरमध्ये जावं लागतं. पण आजकाल इतकं फास्ट झालं की तुम्ही ऑन द स्पॉट जम्प घेऊन लगेच एका स्टेपवर सुद्धा जम्प घेऊन तुम्ही मारू शकता.
0: बरं,
1: हां. तर हँडबॉलमध्ये जेव्हा तुम्ही खरंच बघाल, आत्ता नागपूरला जस्ट मागच्या 2 महिन्याआधी म्हणजे एप्रिलमध्ये आपल्या प्रबोधिनी, जिथे क्रीडा प्रबोधिनी आहे आपल्या मानकापूर स्टेडियमवर, तिथे हँडबॉल प्री लीग झाले होते. तिथे ऑल ओव्हर इंडियाचे मुलं मुली आले होते. त्याच्यामधनं जसे मुलांना राजेश नायडू या सरांनी त्याची मोठी भूमिका निभावली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळालं. पहिल्यांदा ऑल ओव्हर इंडियामधनं सगळे चांगल्या चांगल्या लेवलचे खेळाडू मुलं मुली आले होते आणि खरंच अप्रतिम गेम त्यांचा बघण्यात आला. आणि गेम्समध्ये पूर्वीच्या हँडबॉलमध्ये आणि आत्ताच्या हँडबॉलमध्ये किती फरक तो आता आम्ही पण जाणवला की किती फास्ट गेम झालेला आहे.
0: आणि तसाही हा गेम किती चपळाईचा आहे,
1: खूप जास्त
0: तुम्ही सांगताय आणि ते लक्षात घेणं अवघड जात आहे.
1: बरोबर,
0: म्हणजे त्या प्लेयर्सला किती प्रॅक्टिस करावी लागते.
1: बरोबर,
0: आता आपण बघतोच की भारत देश प्रत्येक खेळात अव्वल होत चाललेला आहे, खास करून महिला या खेळामध्ये उतरलेल्या आहेत आणि भारत देशाचा झेंडा मोठ्या अभिमानाने खेळाच्या क्षेत्रामध्ये फडकवलेला आहे. आता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती का?
1: खेळाची आवड तर मला आधीपासून होतं. माझं शिक्षण नागपूरच्या एकदम प्रसिद्ध शाळेत, म्हणजे भिडे गर्ल्स, जी फक्त मुलींची शाळा म्हणून ओळखल्या जाते, भिडे गर्ल्स पासून माझी सुरुवात झालेली आहे. तिथे माझ्या एक मॅडम होत्या, आमच्या डोंगरे मॅडम, नंतर NCC मध्ये आमच्या चौधरी मॅडम होत्या, चौहान सर एक आमचे खूप स्ट्रिक्ट सर होते जे सुरुवातीचे बिलकुल राईट साईडला आपला झोला लटकवणारे आणि हातात छडी, बस त्यावेळेला सुद्धा आम्हाला त्यांचा अनुभव आलेला आहे. हँडबॉलच्या आधी खो खो खेळायची. मी तर असं म्हणेन की कुठलाही गेम खेळायचा असेल तर कुठल्याही मुला मुलींनी सगळ्यात पहिले खो खो हा गेम शिकला पाहिजे. कारण जो मुलगा, जो जी मुलगी खो खो गेम खेळते आणि जिला खो खो चांगल्याने येतो तो पूर्ण दुनियामधला कुठलाही गेम खेळू शकतो, हे माझं एकदम ब्रीद वाक्य म्हटलं तरी चालेल किंवा एकदम धोरण एकदम पक्क. कारण मी स्वतः खो खो वाली आणि मी हा जेव्हा हँडबॉल गेम चूज केला तेव्हा मला काहीच त्रास झाला नाही. कारण खो खो मध्ये जी स्पीड आहे, जी एजिलिटी आहे म्हणजे जी चपळता आहे, जी फास्टनेस आहे, ते सगळ्या गेम मध्ये मिळतं.
0: बरं,
1: आणि म्हणजे मी तर म्हणेन की खो खो हा सगळ्यात हार्ड गेम आहे. उठून बसणं, बसणं उठणं, त्या बसल्यापासून उठून फास्ट रनिंग आपली स्पीड वेगात येणं, म्हणजे मी खरंच मानेन की म्हणजे मला खो खो या गेमचा खूप जास्त फायदा झाला, ज्याच्यामुळे मी ॲथलेटिक्समध्ये पण करू शकली.
0: बरं,
1: आणि त्याच खो खोचा मला पूर्ण फायदा मला हँडबॉलमध्ये झाला. स्पीडमध्ये म्हणा, ताकद ताकदीमध्ये म्हणा, डॉजिंगमध्ये म्हणा, भरपूर फायदा झाला. मग मी हँडबॉल खेळायला सुरुवात केली आणि खूप लगेच, म्हणजे पहिल्याच म्हणजे 5-6 महिन्यामध्येच मी 10वीपर्यंत जिथे खो खो खेळली, 11वीमध्ये मी GS कॉलेजमध्ये आल्यानंतर जेव्हा तिथे अशीच नावाच टीम टाकून दिली हँडबॉलची माझ्यामुळे, आम्ही 2 माझ्या मैत्रीण वगैरे होतो आम्ही, आणि त्याच्यामध्ये माझा गेम खूप छान झाला आणि माझं सिलेक्शन पण झालं.
0: म्हणजे तो असा प्रवास सुरू झाला
1: आणि त्यांना पाहिजेच होता, रे इतकी हायटेड पोरगी आहे, चांगली जम्प आहे आणि ताकद पण आहे, खूप जोरात बॉल मारते, कॅच पण खूप चांगला, म्हणजे कलेक्शन पण खूप चांगलं आहे. तर ते सगळं बघून माझं, आणि मी पहिल्याच वर्षी 1984 स्कूल गेम्समध्ये खेळलो आणि महाराष्ट्राची त्यावेळेला इतकी चांगली टीम राहायची. यशवंत स्टेडियमला मोस्टली हा गेम खेळला जायचा. मी हिस्लॉप कॉलेजमध्ये वैरागडे सरांच्या अंडरमध्ये, बारसे सरांच्या अंडरमध्ये खेळायची तेव्हा तिथे. तर तिथे असे दोन क्लब होते, त्याच्या तिथे एक रेशीमबागला पण क्लब होते. जेव्हा डिस्ट्रिक्ट लेवलच्या ट्रायल्स व्हायच्या व्हायच्या तेव्हा आम्हाला कळायचे की इथे ते पण हँडबॉल सुरू आहे. मला काहीच नव्हतं माहीत. मला जेव्हा न्यायचे तिथे मी जायचे खेळायची, आपला गेम दाखवायची, आणि गेममुळे हाईटमुळे हाईटचा मला खूप ॲडव्हान्टेज होता. नॅचरल आहे की हाईटचा प्रत्येक गेममध्ये सगळ्यांनाच ॲडव्हान्टेज मिळतो. तर तिथून माझी सुरुवात झाली 84 आणि पहिल्याच स्कूल गेम्सला आम्हाला गोल्ड मेडल मिळालं.
0: वा वा वा. म्हणजे अशा रीतीने शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही खेळाचे मैदान गाजवलेले असतील. बिलकुल,
1: कॉलेजमध्ये सुद्धा मी युनिव्हर्सिटी लेवलवर, म्हणजे जोपर्यंत मी खेळलेली आहे, टचवूड की जोपर्यंत मी खेळली आहे तोपर्यंत मला प्रत्येक वर्षी मेडल्स मिळालेले आहेत. की जबरदस्त टीम म्हणजे आमची महाराष्ट्राची, आजही लोक जे सिनियर लोक आहेत ते अजूनही नावं घेतात माझ्या सिनियर्सचे आमचे. आणि तेव्हा मला असं वाटतं की खरंच का मी इतकी चांगली खेळायची. सगळे म्हणतात की नाही लल्ली म्हणजे माझा गेम खूप छान होता, खूप नॅचरल आहे, त्याच्यामुळे मला इंडिया टीम मध्ये सुद्धा मला चान्स मिळाला.
0: तुम्ही तेवढी मेहनत घेतली,
1: मेहनत खूप
0: केली. जे काय खेळासाठी गुण लागतात, सराव लागतो, प्रॅक्टिस म्हणा जे तुमचं व्यायाम, खाणं पिणं, आहार तसा होता तुमचा, आणि तुम्ही ते करवून दाखवलं. आणि मुख्य म्हणजे पॅशन, खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती आणि तुम्ही या ग्राउंड मध्ये चमकला.
1: बिलकुल.
0: आणि करिअरही तुम्ही याच क्षेत्रात करायचं ठरवलं. तुम्ही आज एका नामवंत शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत आहात, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत आहात. तर तुमच्या नॅशनल लेवलवरचा आता प्रवास जाणून घेऊया. कोणकोणत्या नॅशनलच्या मॅचेस तुम्ही खेळल्यात, कुठे कुठे खेळल्यात त्याबद्दल सांगा ना.
1: मी खो खो मध्ये ज्युनियर लेवलच खेळली आहे, मी 10वीपर्यंत.
0: बरं.
1: हँडबॉलमध्ये मी सिनियर नॅशनल, ज्युनियर नॅशनल, सिनियर नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचा मी प्रवास सुरू केला इथे. आणि प्रत्येक नॅशनलमध्ये माझ्या हाईट आणि ताकदीमुळे मला माझ्या बॅचमध्ये सगळ्यात पहिले मी अशी असेल की जिला सिनियर मुलींसोबत खेळायचा चान्स मिळाला.
0: बरं.
1: सिनियर नॅशनल सुद्धा मी 86 पासून खेळले आणि त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं माझं सिनियर नॅशनल स्किल ऑन होतं जे केरलामध्ये होतं, तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. त्याच्यानंतर मी भद्रेश्वर वेस्ट बेंगॉलला खेळली, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं आहे. याच दरम्यान आम्ही युनिव्हर्सिटी खेळलो, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड, सिल्वर, पहिले इंटर झोन, नंतर वेस्ट झोन, नंतर ऑल इंडिया झोन. तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जिंकत गेलो आणि प्रत्येक ऑल इंडिया लेवलवर सुद्धा आम्ही मेडल्स घेतलेले.
0: अगणित बक्षीस तुम्हाला मिळाली.
1: बरोबर. त्याच्यामुळे आणि प्रत्येक नॅशनल्समध्ये आम्हाला मेडल, मला सगळ्यात जास्त म्हणजे याच्या मागे माझा साथ म्हणजे माझ्या आईचा होता.
0: हो.
1: आणि माझी मोठी बहीण जी छाया सावरकर आहे, आता अंधश्रद्धे निर्मूलनमध्ये ती श्याम मानवांसोबत काम करते.
0: बरं.
1: तर तिचा मला, ती सुद्धा क्रिकेट प्लेअर होती, तिची सुद्धा खूप जबरदस्त स्पीड होती. पण प्रत्येक घरात काही ना काही अडचणी येतात, तर तिचा गेम कमी राहिला, तिने आपल्याला ड्रॉप केलं.
0: बरं.
1: आणि मला तिने पुढे पाठवलं. माझे मुलं सुद्धा दोघे ते पण सुद्धा इंटरनॅशनल, माझे मिस्टर सुद्धा इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहेत. म्हणजे भारतामध्ये एक अशी माझी एक रंधावा फॅमिली अशी आहे की जी फक्त हँडबॉलमध्ये चौघची चौघही आम्ही इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहोत. त्यातल्या त्यात आम तिघांनी पण आम्ही कॅप्टनशिप केलेली आहेत. ते सुद्धा भारताचे म्हणजे कोच राहिलेले आहेत. मी सुद्धा कोच आहे, आता शाळेच्या लेवलवर कोचिंग करते. आणि अशा प्रकारे नॅशनल लेवलला मी भरपूर मेडल्स घेतलेले, म्हणजे एक नाही म्हणता येणार, भरपूर मेडल्स घेतले.
0: आता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये उतरावं.
1: बिलकुल.
0: तुमचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर तिथल्या मॅचेस कोणत्या, तिथले मेडल्स कोणते ते सांगा ना.
1: इंटरनॅशनल लेवलचा माझा पहिला टूर 1991 मध्ये सुरू झाला होता, जिथे मला याच अशा सिनियर नॅशनल्समध्ये जेव्हा ते लोक येतात, जसे आता आजकाल ते पोलीसमध्ये म्हणा, डिफेन्समध्ये म्हणा, ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे बऱ्याच रेल्वेजमध्ये म्हणा, जसे सिलेक्शन्स होतात प्लेयर्स लोकांचे चांगल्या लेवलवर, तसेच आमच्या नॅशनल्सच्या पण वेळेस काही लोक आले होते. तेव्हा आम्हाला नव्हतं कळलं की हे लोक सिलेक्शन नाही, तर असं कळलं तर कसे लोक सेल्फ खेळतात. तर तेव्हा असं पण त्यांनी असं इन जनरल तेव्हा असे जवळजवळ 50-60 मुला मुलींची अशी टीम म्हणजे काढली, त्यांना कॅम्पमध्ये बोलवलं, तेव्हा माझं नाव तिथे आलं होतं पहिल्यांदा. आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होता होता जशी कटोती होत राहते, आता 60 आहे तर नंतर 40 राहतील, नंतर 20 राहतील, त्याच्यामधनं मग टीम बेस्ट टीम फायनलच्या वेळेस, म्हणजे टूर आता आहे त्याच्या 15 दिवस आधी फायनल टीम पूर्ण होते, त्याच्यानंतर मग त्या मोजक्या लोकांची टॅग. तशामध्ये असं करत करत मी पहिलं माझं जे इंटरनॅशनल झालं ते 91 चायनाला हायफीमध्ये झालं होतं. तिथे मला पहिल्यांदा कॅप्टनशिपचा पण मौका मिळाला होता.
0: बरं.
1: आणि त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो खेळायला, तर तिथे मात्र तो अनुभव नव्हता, कारण आम्ही आउटडोर मधनं खेळून गेलो होते. तिथे आम्हाला डायरेक्ट इनडोर गेम मध्ये, इथे आम्हाला इनडोर गेम मध्ये जस्ट जेव्हा जेएन स्टेडियम जवाहरलाल नेहरू दिल्लीला आमचा जेव्हा कॅम्प लागला होता, तर मोजका 4-5 दिवसाचा कॅम्प सुरुवातीला, कारण पहिल्यांदाच मुलींची टीम चालली होती. तर तिथे आम्हाला फक्त इनडोर मध्ये पण तिथे गेल्यानंतर आम्हाला कळतं की इंडोरमध्ये गेम खेळते खेळताना बॉलसाठी ते गम म्हणजे असा डिंक एक वेगळ्या प्रकारचा असतो हाताचा,
0: बरं,
1: ते लावून ते खेळतात जेणेकरून आपल्याला इंडोरमध्ये नॅचरल आहे की तिथे पण एसी असतं पण घाम येतो खेळता खेळता. तर हात आमच्या हातातनं आम्हाला ती सवय नसल्यामुळे किंवा त्या फॅसिलिटीज आम्हाला इंडियामध्ये तेव्हा मिळाल्या नव्हत्या किंवा त्या करण्यात आल्या नसतील, तर त्याच्यामुळे आम्हाला तिथे आम्ही कुठलंच मेडल घेण्यात आलं नाही आणि आम्ही प्रत्येक मॅच हरलो तिथे.
0: बरं,
1: पण खूप चांगला अनुभव होता. बाकीच्या दुसऱ्या देशातल्या मुली कशा खेळतात, त्यांचं लुक आणि त्यांचं जे फिटनेस आहे ते पाहून आपल्याला कळलं की आपण तर खूप म्हणजे आधी वाटायचं बापरे आपलं काय सकाळ संध्याकाळ चार चार तास आपण प्रॅक्टिस करतो, इतका कॅम्प होऊन राहिला तिथे. कॅम्पमध्ये तीन तीन सेशनची आमची प्रॅक्टिस, पण त्यांचं पाहून असं वाटायचं की ते तर काहीच नाही आपल्याला.
0: बरं,
1: म्हणजे खूप मेहनत करायची आहे त्याच्यासाठी, मेहनत त्याच्यासाठी त्या फॅसिलिटीज जे आता आताच्या लोकांना सगळ्यांना मिळत आहे. जसं तुम्ही म्हटलं की मुलींमध्ये खूप जास्त आता आपलं भारत देश खूप खरंच आणि स्पोर्ट्समध्ये भरपूर पुढे येत आहे, तर त्या फॅसिलिटीज मिळाल्यामुळे त्याच्यामुळे नॅचरल आहे फॅसिलिटीज मिळाल्या की तुमचं डेव्हलपमेंट डे बाय डे वाढेलच आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येईलच. आता तुम्ही जस्ट आता कॉमनवेल्थ आता एक झालेला आहे, कितीतरी आपल्या ॲथलेटिक्सच्या मुला मुलींनी किती चांगले मेडल्स आणि भलेही त्यांचे रेकॉर्ड पण ते आता काही काही लोकांनी रेकॉर्ड पण केले आहेत, तर प्रत्येक गेममध्ये डेव्हलपमेंट येत आहे. तर फॅसिलिटीजवर तर तेव्हा तर आम्हाला असं वाटायचं की बापरे मी घडाईकडे पाहत राहायचे केव्हा गेम संपतो, कारण त्यांची स्पीड आमच्या हातात बॉल सुटून राहिले घामामुळे ते ग्रीपमध्येच येत नाही
0: आणि प्रत्येक आपल्याला गेम कसा आपल्याला शिकवतो काय कमतरता आहे आणि आता पुढे कसा तो गेम आपण आपल्या चांगल्या पद्धतीने करू शकतो, कसं बेस्ट देऊ शकतो,
1: बिलकुल
0: हे शिकूनच येतं आपल्याला.
1: तिथनं आल्यानंतरच आम्ही जेव्हा आम्ही आमच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो ना तेव्हा आम्ही त्या इंडिया कॅम्पमध्ये आम्हाला कसं कोचिंग करण्यात आलं, कशी मेहनत करून घ्यायची ती मी इथे येऊन करायची आणि ते केल्यानंतर माझ्या क्लबमधले म्हणा ग्राउंडचे मुलं मुली म्हणा त्यांना आम्ही तशी प्रॅक्टिस करून द्यायचो. त्याच्यामुळे माझ्या पण ग्राउंडच्या ज्युनियर्स मुलींनी बऱ्याच इंटरनॅशनल प्लेअर आहेत, त्याच्यामध्ये मुक्ता देशमुख आहे जी आता भवन्समध्ये जॉब करते, ती सुद्धा इंटरनॅशनल छत्रपती अवॉर्डी आहे, अश्लेषा इंगोल आहे, प्रीती सुपारे आहेत आणि या उत्तम खेळाडू सगळ्या.
0: बरं,
1: म्हणजे फक्त अवॉर्ड म्हणजे तुम्ही समजू शकता की अवॉर्ड त्यांनाच मिळतो की ज्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलवर नॅशनल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर काहीतरी मेडल्स आणलेले आहेत, कारण त्यांची अशी मोजमाप होत राहते या डिस्ट्रिक्ट लेवलवर एवढे पॉईंट, स्टेट लेवलवर एवढे पॉईंट, नॅशनल लेवलवर एवढे पॉईंट, ज्यांचे सगळ्यात जास्त म्हणजे मोजमाप म्हणजे मोजणी असते ज्यांना सगळ्यात जास्त पॉईंट त्यांना मग ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं
0: सिलेक्ट केला जातो,
1: तो अवॉर्ड मिळतो.
0: बरोबर. लवनीत मॅम, आता तुम्ही कोचच्या भूमिकेत जेव्हा शिरलात तर काय आव्हानं तुमच्या पुढे आलीत आणि कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, कसे खेळाचे बारकावे शिकवलेत?
1: प्लेअरमध्ये असताना कसं की आपल्या मनावर असतं केवढी प्रॅक्टिस करायची काय करायची, पण जेव्हा कोचची भूमिका जेव्हा मी केंद्रीय विद्यालयामध्ये मला ॲज अ कोच म्हणून मला जेव्हा जॉब लागला 1970 तेव्हा शाळेची मुलं त्यांचे वर्ग त्याच्यातनं ते स्पोर्ट्सचे पिरियड त्याच्यामध्ये प्रत्येक मुलांना एवढं शिकवणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामधनं टीम काढणं तो एक खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. मग मी शाळा सुटल्यानंतर त्यांना मोजक्या पोरांना सिलेक्टेड पोरांना इंटरेस्टेड पोरांना मी घ्यायची आणि मग त्यांना मी आपलं हँडबॉल सुरुवात केली. काही पॅरेंट्स मग ते अभ्यासाला घेऊन राहतात, मग त्यांना समजवणं की नाही आपला एक टाइमटेबल असतो खेळायला जेवढा वेळ दिला तसंच अभ्यासाचा वेगवेगळा असतो, म्हणजे अशी समय सारणी करून त्यांना समजून देणं हा मला खूप मोठा एक प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झाली.
0: म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग, थोडंसं खेळाकडे बिलकुल लक्ष देणं, कुठला प्लेअर कुठली गोष्ट चांगली करू शकतो, कुठल्या खेळातला बारकावा पटकन उचलू शकतो, हे एका प्रशिक्षकाच्या भूमिकेला खूप महत्वाचं ठरतं.
1: आपल्याला प्रशिक्षकासोबत त्यांचे आई वडील पण बनावं लागतं.
0: बरोबर.
1: कारण हे मुलं म्हणूनच प्रत्येक शाळेमध्ये म्हणा प्रत्येक कॉलेज इव्हन इंडियाचे कोचमध्ये म्हणा जितके स्पोर्ट्स पर्सन आपल्या आई वडिलांशी जेवढे फ्री राहत नाही ना तेवढे स्पोर्ट्स टीचरसोबत फ्री राहतात, कारण प्रत्येक स्पोर्ट्स टीचर हा एक आई वडिलांची भूमिका जास्त निभावतो कोचेसपेक्षा, कारण त्या कोचला पहिले हे बघायचं की हा मुलगा ही मुलगी कुठल्या वातावरणामध्ये येते आहे, त्याच्या घरचं वातावरण कसं आहे, त्याच्या घरी तो कारण ते पोरं बिचारे सँडविच बनतात, आपण इकडनं त्यांना म्हणत राहतो ते घरचे लोक त्यांना वेगळे म्हणत राहतात, टीचर्स लोक वेगळे म्हणत राहतात, इतर पॅरेंट्स लोक वेगळे, तर तो मध्ये असा गुंफलेला असतो. आपल्याला त्याला प्रत्येक त्याला गुंफण्यामध्ये त्याला एक एक काढावं लागतं आणि त्याला ते पटतं की नाही आपण असं केलं मग त्याला की नाही अगर आपने हर चीज में आप पढाई भी करो अपने घर के काम भी करो अपने माँ बाप की भी बात सुनो टीचर्स की बात सुनो स्कूल में और अपने कोचेस की और डिसिप्लिन में रहो तो बोली कोई भी तुमको तंग नहीं करेगा या कोई भी तुमको डांटेगा नहीं. तर असं जेव्हा त्यांना कळतं की आणि ते करून पाहतात ना मग अरे मग तेच टीचर त्यांची तारीफ अरे देखो खेळता भी है और इसने मार्क्स भी बहुत अच्छे लाया है ये तो पढ़ने में अच्छा है मॅडम इसकी कोई प्रॉब्लेम नाही आहे. तर मग जेव्हा त्यांना कळतं की आणि त्यांना मुलांना काय दोन प्रेमाचे शब्द मिळाले खुश होतात ते बिचारे. त्यांना प्रेमाने तुम्ही त्यांना उपाशी पण ठेवलं ना ते उपाशी राहत का की नाही नाही अपना काम हो गया अपने को ये मिलने वाला है अपने को ये बताया गया अपने को परमिशन मिल गई है कोई बात नाही आज दोन एक रोटी खायगे. तर ते प्रेमाचे भूकेले असतात
0: आणि टीचर्स आणि मुलांचं एक बॉन्डिंग असतं
1: ते
0: सांभाळणं खूप गरजेचं
1: आहे. आणि जेव्हा त्यांना कळतं ना खरं तर ते कोच मध्ये बघतात की अरे कोच तो अपने को पढाई के साथ खिलाता भी है मारता भी है डांटता भी है और हमको हेल्प भी करता है.
0: बरोबर
1: जेव्हा तो एक समजू लागतो ना
0: तेव्हा ते गणित सोपं होऊन जातं. खेळ
1: गणित सोपं होतं दोघांसाठी सोपं.
0: बरोबर तुम्हाला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला अतिशय महत्वाचा हा पुरस्कार. त्या पुरस्काराविषयी तो क्षण कसा होता ते अवॉर्ड घेताना तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
1: खूप खूप चांगला की कारण तो छत्रपती अवॉर्ड आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांच्यावरती तो पुरस्कार आणि जेव्हा तुम्ही आमची ट्रॉफी बघाल मुकुट जो आहे तो आम्हाला देण्यात आला आणि त्यांची तलवार
0: बरं
1: ते असं. तर विचार करा तुम्ही जो मुकुट आम्हाला मिळालेला तो खेळाडू किती वरच्या लेवलचा असेल आणि तो जेव्हा आम्ही तो हातात घेतो तर एक आतून एक असं वाटतं की एक विरांगण आहोत आपण खरंच झाशीची म्हणजे आपण फक्त इतिहासमध्ये किंवा आपण गोष्टीच ऐकलेल्या आहेत टीव्ही वगैरे मध्ये बघितलेल्या पिक्चरमध्ये तेव्हा स्वतःला जाणतो की आपण एक वीर योद्धा आहोत विरांगण आहोत आपण की आपण पण काहीतरी करून दाखवलं आपल्या देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी आणि आपल्या घरच्या लोकांसाठी आपल्या लोकांसाठी. तो एक खूप अभिमानाचा क्षण असतो खरंच. मी तर म्हणेन की ज्या व्यक्तींनी जे मुलं मुली खेळतात त्यांनी हाच एक एम ठेवला पाहिजे की मी माझ्या देशासाठी खेळत आहे तर मी काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि मला माझ्या देशाने काहीतरी दिलं पाहिजे. अशा प्रकार अशी ही जी जेव्हा प्रवृत्ती असते ना तेव्हा नक्कीच तो
0: स्टुडंट होतो
1: खेळ दमदारी होतो आणि तो स्टुडंट त्या लेवलवर नक्कीच पोहोचतो.
0: बरोबर असं एखादा खेळ तुमचा म्हणजे नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरची एखादी मॅच आहे अटीतटीचा तो सामना रंगलेला आहे आणि तुम्ही तो गोल केला असा एखादा प्रसंग आठवतो.
1: मी जेव्हा खेळत होती तेव्हा आमचं एकदम ऑल झालं होतं जयपूरलाच नॅशनल सिनियर नॅशनल खेळायला गेलो होतो आणि माझी कॅप्टनशिप होती त्यावेळेला. म्हणजे दरवर्षी आम्ही गोल्ड मेडल घेतो पण तो एक वर्ष असा होता की लास्ट ऑल सुरू होतं आणि पेनॉल्टी मिळाली होती आमची तेव्हा आणि ती पेनॉल्टी मी लास्टला म्हणजे मी मारली होती आणि तो गोल झाला होता आणि तेव्हा आम्ही जिंकलो होतो. तो एक माझा क्षण की ज्याच्यामुळे आम्हाला पूर्ण टीमला एक मेडल मिळालं होतं आणि तो एक क्षण. आणि कॉमनवेल्थमध्ये सुद्धा इंटरनॅशनल जेव्हा दिल्लीला मला माझ्या कॅप्टनशिपमध्ये जेव्हा मला आम्हाला मेडल मिळालं होतं तेव्हा सुद्धा अशीच पेनॉल्टी मिळाली होती पण ती पेनॉल्टी मिस झाली होती कारण इतकं ते टेन्शन आणि ते त्याच्यानंतर पुन्हा रिमॅच झाली होती त्याच्यामध्ये मग आम्ही मात्र जिंकलो होतो. पण असा जेव्हा तो एक पूर्ण धुरा आपल्या अंगावर येते आपल्या खांद्यावर येते तेव्हा तो क्षण असा डगमगल्याचा. पण तेव्हा जो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये जो जिंकतो आणि जो शिकतो तो आयुष्यामध्ये खूप वरती नेतो.
0: कारण अगदी कमी वेळात तुम्हाला सगळं ते साध्य करायचं.
1: बिलकुल अशीच एक आमची डिस्ट्रिक्ट लेवलवर वर्धेला आमची मॅच होती. तर हँडबॉलमध्ये नियमामध्ये असं आहे की कमीत कमी पाच मुलं किंवा पाच स्टुडंट राहिले तरी तुम्ही मॅच खेळू शकता. आता एका टीममध्ये सात खेळणं गरजेचं असतं. पण त्यावेळेला काय झालं होतं आमच्या क्लबचे फक्त पाच मुली सिलेक्ट झाल्या होत्या आणि बाकीच्या क्लबचे सात मुली आणि त्या सातीच्या सातही मुलींनी बायकॉट करून दिला होता. वर्धेला आमची डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट मॅचेस होत्या नागपूर डिस्ट्रिक्टच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या. तर आम्ही नागपूर डिस्ट्रिक्टकडनं गेलो होतो तेव्हा आम्ही पुढच्या टीममध्ये सात खेळाडू पूर्ण विथ गोलकीपर आणि आमच्या टीममध्ये आम्ही फक्त पाच त्याच्यामध्ये गोलकीपर.
0: बरं
1: तर आम्ही एक गोलकीपर आतमध्ये झाला तर आम्ही चार जण खेळत आहे समोर. त्या चार आम्ही या पाच मुलींनी मिळून सगळ्या मॅचेस खेळलो प्रत्येकाशी खेळलो नाशिक पुणे मुंबई वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला सगळ्यांशी खेळलो. तर आम्ही फायनलला पोहोचलो आणि आम्ही फायनल सुद्धा वर्धेमध्ये असून वर्धा टीमशी त्यांची होस्ट टीमला आम्ही पाच मुलींनी मिळून जिंकलेला आहे. तो एक अविस्मरणीय क्षण होता आमचा आणि तो एक अविस्मरणीय मॅचचा तो एक रोमांचक जो क्षण आहे तो आयुष्यात आम्ही कधीच विसरणार.
0: बरोबर इतक्या छान गप्पा होत आहेत पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबायचं आहे. तर जाता जाता तुम्हाला कुठले पुरस्कार मिळाले ते आमच्या मैत्रिणींना सांगा.
1: मला तर स्पोर्ट्समध्ये आपल्या हँडबॉलमध्ये छत्रपती सगळ्यात महाराष्ट्राचा छत्रपती पुरस्कार मिळाला शिवछत्रपती पुरस्कार. केंद्रीय विद्यालयामध्ये आल्यानंतर मला बेस्ट स्पोर्ट्स टीचरचा एक इन्सेंटिव्ह अवॉर्ड मिळाला जो जबलपूरला मिळाला आणि त्याच लेवलला नॅशनल लेवलचा पण मिळाला ऑल इंडियामधनं बेस्ट स्पोर्ट्स टीचर म्हणून मिळाला जो दिल्लीला मला स्मृती इराणीच्या हाताने मिळालेला होता. याच कारकिर्दीत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं साईकडनं स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मला गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर म्हणजे गव्हर्नमेंट इंडियाची टीम सिलेक्ट करण्याचा पण खूप मोठा मला मान मिळालेला आहे.
0: खूप छान.
1: जो ज्याच्यामुळे मी राष्ट्रपती भवनमध्ये जे 29 ऑगस्टला जो आपला स्पोर्ट्स डे असतो मेजर ध्यानचंदच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या दिवशी आपल्या राष्ट्रपती भवनमध्ये तिथे आम्हाला सगळे जे गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर होते त्यावेळेला माझ्यासोबत पीटी उषा वगैरे पण होती तेव्हा आम्ही सगळ्यांना आम्हाला तिथे निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि तिथे सुद्धा खूप मोठा मान आम्हाला राष्ट्रपतीद्वारा देण्यात आला होता.
0: छान. अर्थात सगळी तुमची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही हे यश गाठलेलं आहे आणि आपल्यासारख्या प्रशिक्षकाची मदत इतर विद्यार्थ्यांना मिळते ते विद्यार्थीही चमकत आहेत. तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप छान तुम्ही मनमोकळा संवाद साधला. तर लवनीत मॅडम तुम्ही इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. जाता जाता कार्यक्रमात कुठलं गीत?
2: क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. ऐकूया इंद्रधनू या मालिकेत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे करिअर नेव्हिगेशन.
3: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सध्या पालक आणि विद्यार्थी करिअरला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत, कारण करिअर आपल्या यशस्वी आयुष्याचा एक महत्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपण त्याला जास्त महत्व देतो. पण त्यातही ते निवडताना बरेचदा कळत नाही की नेमकं काय करावं. मग कधी दुसरे म्हणतात म्हणून निवडलं जातं, तर कधी कधी परिस्थिती नाही म्हणून करिअर निवडलं जातं आणि ते काम आर्थिक स्थैर्य तर देतं पण मानसिक समाधान देत नाही. खरं तर आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांचा आणि क्षमतांचा विचार करूनच आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण काम करायला हवं. मैत्रिणींनो, आपलीही मुलं सध्या याच वळणावर आहेत की करिअर करायचं आहे पण ते निवडायचं कसं किंवा कोणतं निवडायचं. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच करिअर नेव्हिगेशन या विषयावर आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय करिअर काउन्सिलर असलेले मुकुल चिमोटे यांना. तर मुकुल चिमोटे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
4: नमस्कार मॅडम.

0: सर, हल्ली आपण बघतोय की करिअरला खूप जास्त महत्त्व दिले जाते आहे, आणि जेव्हा घरात एखादं मूल आहे तर पालक मात्र त्याच्या करिअरच्या बाबतीत खूप सजग असतं. अगदी लहानपणापासूनच त्यांचं सुरू असतं की याला काय करायचं किंवा कोणत्या फील्डमध्ये टाकायचं, याचं करिअर कसं छान करता येईल याचा विचार ते अगदी लहानपणापासूनच करत असतात. तर करिअर नियोजनाची सुरुवात नक्की कोणत्या वयापासून करायला हवी?
1: बेसिकली तसं पाहिलं तर 8th ऑनवर्ड्स, म्हणजे जेव्हा मुलगा 8वीत असतो, दॅट इज अ राईट टाइम की तेव्हा तुम्ही करिअर नेव्हिगेशन आणि त्याच्या परिस्थिती अनालिसिस अकॉर्डिंगली त्याच्या करिअर बद्दल तुम्ही विचार करणं सुरू करायला हवं. 8th हा राईट टाइम असतो. आणि तसं पाहिलं तर आजकाल 5th ऑनवर्ड 7th पर्यंत पण मुलांना त्यांचे एप्टिट्यूड कसे आहेत, त्यांच्यामधल्या स्किल्स काय आहेत हे पण आयडेंटिफाय आजकाल करतात 5th ऑनवर्ड्स. तर तसं स्किल आयडेंटिफिकेशन हे 5th पासून करायला पाहिजे, पण करिअर अनालिसिस आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आपण 8th ऑनवर्ड्स द्यायला पाहिजे.
0: अच्छा, मग बरेचदा असं होतं की काही विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करायचं असतं, कारण आपण हल्ली बघतोय की आपली मुलं म्हणा किंवा दुसऱ्यांची मुलं, कधी त्यांना MBBS करायचं असतं तर कधी इंजिनिअरिंगकडे जायचं असतं किंवा कधी दुसरा विषय निवडायचा असतो. मग अशा वेळी काय करायला हवं, नेमकं करिअर कसं चूज करायला हवं?
1: बेसिकली हे नॅचरल आहे की कन्फ्युजन होणं हे एक नॅचरल प्रोसेस असते, की जेव्हा तुम्ही त्या वयात असता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो आणि तुम्ही मल्टिपल गोष्टींचा विचार करत असता, आणि म्हणूनच सायंटिफिक करिअर प्लॅनिंग एक खूप मोठं एक त्याला हेल्प करू शकतं मुलाला त्याचं करिअर आयडेंटिफाय करायला. जनरली करिअर आयडेंटिफाय करताना त्याची पर्सनॅलिटी कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, त्याचं थिंकिंग प्रोसेस कसं आहे, या सगळ्या पॅरामीटर्स, त्याचा एप्टिट्यूड हा कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करायला हवा. फक्त स्किल असून करिअर होत नसतं, है ना. फक्त तुमच्याकडे स्किल आहे पण तुमची पर्सनॅलिटी त्याला समजा मॅच करत नाहीये तर ते करिअर बरोबर होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की एखादा व्यक्ती असेल तो इंट्रोवर्ट असेल आणि त्याला MBA मार्केटिंग करायची इच्छा असेल किंवा त्याला वाटत असेल की कोणी MBA मार्केटिंग आपण करावं, तर ते त्याच्यासाठी योग्य नाहीये. कम्युनिकेशन स्किल एक बेसिक आहे त्या गोष्टीसाठी लागण्यासाठी, आणि आजकाल इंटरडिसिप्लिनरी करिअर्स पण खूप आलेले आहेत.
0: खरंच तुम्हाला काय वाटतं सर की कोणत्या बाबींचा विचार करायला हवा?
1: बेसिकली माझ्या हिशोबाने 5 पॅरामीटर्स असतात एक करिअर तुमचा पाथवे तय करण्यासाठी. त्यातलं सगळ्यात पहिले असतं पर्सनॅलिटी अनालिसिस. बेसिकली तुमचं कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे हे फार मोठी गोष्ट आहे, की कोणी कोणी एंटरप्राइझिंग असतं, कोणी कोणी एक्स्ट्रोवर्ट नेचरने असतं, कोणी इंट्रोवर्ट असतं, कोणी कोणी लॉजिकली गोष्टींचा विचार करत असतं, कोणी फार इमोशनल असतं, तर कोणी कोणी फार इंट्युटिव्ह असतं त्याचं, आणि त्याला काही वेगळे नवीन गोष्टी करायला आवडतात. तर व्हॉट काइंड ऑफ पर्सनॅलिटी तुमची आहे हे आयडेंटिफाय करणं पहिलं पॅरामीटर आहे. जसं मी तुम्हाला पहिले पण उदाहरण दिलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये, जसं आपण एक लॉचं एक उदाहरण घेऊ की लॉ मध्ये कोणी लॉयर्स असतात दोघांकडे पण डिग्री असते, कोणी लॉयर्स फारच जास्त सक्सेस असते त्यांना त्यांच्या प्रोफेशनमध्ये, त्यांना आर्ग्युमेंटचे सिनियर अॅडव्होकेट लेवल्सवर चालले जातात, त्यांना खूप सारे आर्थिक पण त्यांना फार चांगले, त्यांच्या फीस वगैरे त्यांना रिम्युनरेशन खूप हाय असतं त्यांचं, आणि काही अॅडव्होकेट्स कंटिन्युअसली स्ट्रगल करत असतात. हे एक उदाहरण देतो मी, दोघांकडे पण डिग्री आहे. मग फरक असतो तुमच्या स्किल्सचा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा, है ना. हे एक उदाहरण तुम्हाला दिलं, त्यामुळे फर्स्ट थिंग इज पर्सनॅलिटी अनालिसिस. सेकंड मग असतं की करिअर अनालिसिस आणि स्ट्रीम अलाइनमेंट त्याला करणं. करिअर अनालिसिस म्हणजे काय, प्रत्येक करिअरचं एक विशिष्ट स्वरूप असतं. काही काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जॉब्स असतात की ज्याच्यामध्ये रिसर्च हा पार्ट खूप डेप्थमध्ये रिसर्च असतो, डॉक्टर्ससाठी झालं, रिसर्चर्ससाठी झालं, एक स्पेसिफिक फॉरेन्सिकमध्ये कोणी काम करतं ते एक इन्व्हेस्टिव्ह टाईप असतं. काही काही करिअर्स हे फार सोशल असतात, है ना, की त्याच्यात सोशल सर्व्हिस इन्व्हॉल्ड असते, सोशल समाजाशी तुमचा संबंध इन्व्हॉल्ड असतो, इंटरॅक्शन इन्व्हॉल्ड असतं. मास कम्युनिकेशन घ्या किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा काही करत ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजाशी जुळून तुम्हाला काम करावं लागतं. तसंच काही काही जे असतात ते बेसिकली रिअलिस्टिक करिअर्स असतात आणि काही कन्व्हेन्शनल करिअर्स असतात. कन्व्हेन्शनल म्हणजे ज्यांना नंबर्सशी खेळायला आवडतं, डेटा अनालिसिस करायला आवडतं, जसं शेअर मार्केटचं अनालिसिस करतोय, फायनान्शियल अनालिसिस करतोय, असं त्याला कन्व्हेन्शनल म्हणतात. रिअलिस्टिक म्हणजे कोणाकोणाला टूल्स सोबत काम करायला आवडतं, मशीन सोबत काम करायला आवडतं, फिरायला आवडतं, रिअलिस्टिक, तर अशा याला म्हणतात करिअर अनालिसिस. तर पहिले पर्सनॅलिटी अनालिसिस, मग करिअर अनालिसिस, मग त्याला स्ट्रीम आयडेंटिफाय करायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये काय आहे, एक खूप मोठा गैरसमज आहे ट्रेडिशनली. पहिले आपण डिग्री करतो आणि नंतर आपलं करिअर आपण त्याला अलाईन करायचा प्रयत्न करतो. टेक्निकली पहिले तुम्ही करिअर तुमचं बघायला पाहिजे आणि नंतर त्याला सब्जेक्ट तुमचे किंवा तुमचा स्टडी जो आहे तो त्याला अलाईन करायला पाहिजे. एक सायंटिफिक आहे. तर हा चला सेकंड पॅरामीटर. थर्ड आहे की तुम्ही कुठनं शिकायला पाहिजे. कुठलीही स्ट्रीम ही चांगली किंवा वाईट नसते. म्हणजे कोणाला असं वाटतं की सायन्सच चांगलं आहे,

0: ग्रामर्स वाईट आहे किंवा असं बिलकुल नाही आहे. तुम्ही कुठनं शिकताय, त्या एज्युकेशन सिस्टमचा, त्या इन्स्टिट्यूशनचा फार मोठा रोल असतो एका व्यक्तीच्या डेव्हलपमेंटमध्ये. आय आय टीमधनं कोणी इंजिनियर बनतं त्याला वेगळं एक्सपोजर आहे, आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं कोणी इंजिनिअरिंग करताय त्याला वेगळं एक्सपोजर आहे. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स पण कराल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं करताय आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं करताय, तर तुम्हाला एक्सपोजरचा, क्वालिटी ऑफ टीचिंगचा, रिसर्चचा हा फरक असतो. तर त्यामुळे कुठलीही डिग्री ही चांगली किंवा वाईट नसते स्ट्रीम. कॉलेज इन्स्टिट्यूशन आपण कुठे जायला पाहिजे हे असलं पाहिजे आपल्याला. हे थर्ड झालं. चौथं आहे मग कसं पोहोचायचं तिथे. समजा आपल्याला तिथे जायचं आहे तर आपल्याला काय काय प्रिपेरेशन करावं लागेल, काय काय पॅरामीटर्स पूर्ण करावं लागतील हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जॉब प्रॉस्पेक्ट त्याच्यामध्ये काय आहे करिअरमध्ये ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की येणाऱ्या 10 वर्षांमध्ये त्याच्यात काय काय चाललंय, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, काय जॉब प्रॉस्पेक्ट आहेत, हे आपण गोष्टी बघायला पाहिजे. आणि नंतर मग आहे एक्झिक्युशन पार्ट. मग पॅरेंट्सचा खूप मोठा रोल येतो याच्यामध्ये की मॉरल सपोर्ट आणि फायनान्शियल प्लॅनिंग त्या करिअर लागण्यासाठी पालकांना पहिलेपासून सगळ्या माहिती असलं, क्लॅरिटी असली पाहिजे की मला माझ्या मुलाला समजा MBBS करायचं आहे किंवा काही करायचं आहे, त्याला किती पैसा लागणार आहे, किंवा चांगलं MBA करायचं आहे किंवा परदेशातनं शिक्षण घ्यायचं आहे तर काय पैसा लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आणि मॉरल सपोर्ट हे पाहिजे असतं. या 6 बाबी फार इम्पॉर्टंट आहे ज्याचा प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करून मग आपलं करिअर प्लॅन करायला पाहिजे.
1: खरंच सर, सध्या AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे करिअर विश्वात अनेक बदल झालेले आपण बघतोय आणि मुलं सध्या AIचा खूप अवलंब सुद्धा करतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत सध्या. तर कुठले कुठले बदल होतात आहे सध्या म्हणजे करिअर चूज करताना?
0: बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते ऍक्च्युली पाहिलं तर आपल्याच्यासाठी जास्त ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करत आहे. वर्क मधली इफिशियन्सी वाढते, ठीक आहे. तुमची तुम्हाला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये AIचा यूज आहे, म्हणजे असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये यूज आहे, कुठलेही डायग्नोसिस वगैरे करायचं असेल तर त्याच्यामध्ये AI रोल प्ले करत आहे. आज तुम्ही कंटेंट रायटिंग करता किंवा आज तुम्ही एडिटर म्हणून कुठे तुम्ही काम करताय, जर्नलिस्ट म्हणून, तिथे पण AI तुम्हाला हेल्प करू शकतं. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये AIचा फार मोठा रोल आहे. असं कुठलंही क्षेत्र नाही आहे जिथे AI रोल प्ले करत नाही आहे. पण असं नाहीये की AI तुम्हाला अनएम्प्लॉय करून टाकेल. माझं म्हणणं हे की शेवटी मनुष्याच्या बुद्धीनेच कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केलेली आहे, तर AI हे आपल्याला सहाय्यक आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हापर्यंत विषयाचं ज्ञान नाहीये, कुठल्याही क्षेत्राचं डोमेनचं नॉलेज नाहीये, तोच व्यक्ती AIचा चांगला वापर करू शकतो ज्याला त्याचा डोमेनचं किंवा त्या सब्जेक्टचं परिपूर्ण नॉलेज आहे. AI ला फीड देता आलं पाहिजे, त्याला त्या AI कडनं काय पाहिजे हे त्याला माहिती असलं पाहिजे. ते जेव्हा तो त्याला विचारतो एक स्पेसिफिक गोष्ट, तेव्हा AI ते तुम्हाला फारच इझी स्वरूपामध्ये आणि लवकर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. तर म्हणूनच आजकाल असं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा जाता आणि आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी NEP आहे 2020 मध्ये जे काही आपल्याला सांगितलंय की इंटर डिसिप्लिनरी किंवा मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन आणि स्किल आयडेंटिफिकेशन या दोघांवर फार त्यांनी एम्फसिस केलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय तर तुम्ही साईड बाय साईड AI बद्दलचं नॉलेज किंवा रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते पण ऍडिशनल करायला पाहिजे, किंवा एक मेजर आणि एक मायनर असं तुम्ही कराल तर तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी करिअर्स भरपूर मिळतील. तर हा जमाना फक्त एक डोमेन करिअर करायचा नाही आहे, तुम्हाला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच ठेवून करिअरचा प्लॅनिंग करायची ही योग्य वेळ आहे. तर AI ला घाबरू नका, AI ला एक्सेप्ट करून है ना तेसा तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी उपयोग करू.
1: खरंच खूप छान. सर, करिअर निवडताना बरेचदा पालक आणि विद्यार्थी कुठल्या चुका करतात बरेचदा, आणि यात पालकांची भूमिका कशी असते?
0: बेसिकली ट्रेडिशनली तुम्हाला सांगतो मॅडम की भारतामध्ये ट्रेडिशनल करिअर्स 7-1 करिअर्स लोकांना माहिती आहेत की प्रत्येकाला असं वाटतं की मी MBBS करावं, डॉक्टर बनावं, है ना, किंवा त्याला असं वाटतं म्हणजे MBBS डेंटल वगैरे सगळं आलं त्याच्यात, मग त्याला असं वाटतं की मी इंजिनिअरिंग करावं किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी करावी, CS करावं, किंवा त्याला डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये UPSC वगैरे सगळं त्याला करायचं आहे, MBA करायचं आहे, लॉ करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त लोकांना आपल्या सोसायटीमध्ये करिअर्सबद्दल माहिती नाही आहे आणि 13,000 पेक्षा जास्त करिअर्स आता मुलांना अवेलेबल आहेत. तर सगळ्यात मोठी चूक पालक हे करतात, आपल्या सोसायटीमध्ये हे बघितलं की ओपिनियन ड्रिव्हन मुलांची करिअरची निवड, आपलं हे बघतच नाही की त्या मुलाचं
1: त्याला काय वाटतं,
0: त्याला काय वाटतं किंवा त्याची त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा ऍप्टिट्यूड, त्याच्या स्किल्स सेटला आपण बघतच नाही, आपण त्याच्यावरती ओपिनियन्स थोपवतो. हे सगळ्यात मोठी चूक आहे. पियर प्रेशरमुळे आपल्याकडे करिअर्स मुलांना दिले जातात आणि त्याच्यामुळे समजा नॉन अलाइनमेंट ऑफ करिअर असेल म्हणून डिप्रेशन, सुसाइडल टेंडन्सीज, लॅक ऑफ सक्सेस, लॅक ऑफ हॅपीनेस, स्ट्रेस लेवल खूप वाढणे, डिप्रेशनच्या केसेस होणे, ह्या

0: सोहम वेगळ्या प्रकारचं त्याचं नेचर होतं. त्याच्यामध्ये न्युमेरिकल ॲबिलिटी किंवा त्याचं गणित चांगलं होतं, पण त्याचं फिजिक्स वगैरे जास्त चांगलं नव्हतं. आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स वगैरे फार चांगल्या होत्या. आता त्याला कोर ब्रँचेस किंवा इंजिनिअरिंगकडे पाठवणं त्याला ते जमेल की नाही याच्याबद्दल मला पण हे नव्हती. मी त्याचे सायकोमेट्रिक अनालिसिस किंवा जे टूल्स आहेत ते पण मी केले त्याच्यासाठी. आणि मग त्याच्या स्किल्स बघून त्याचा नेचर बघून खूप इनोव्हेटिव्ह आहे तो मुलगा, तर त्याला आम्ही बिझनेस अँड इंजिनिअरिंगकडे पाठवलं. आता हे बिझनेस अँड इंजिनिअरिंग म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं इंटरडिसिप्लिनरी. आता तो जर्मनीला वगैरे गेला, फ्री एज्युकेशनला गेला तिकडे, पण बिझनेस अँड इंजिनिअरिंग मध्ये कॉम्बिनेशन ऑफ मॅनेजमेंट बिझनेस आणि इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये त्याला मेजर इंजिनिअरिंग करायचं असेल तोही चॉईस आहे, किंवा त्याला मेजर बिझनेसमध्ये करायचं आहे तोही चॉईस आहे. त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी दोन सेमिस्टर्स वगैरे केल्या आणि त्यांना मग ऑपॉर्च्युनिटी असते, त्यांनी तेव्हा बिझनेसमध्ये मेजर घेतलं, इंजिनिअरिंगला मायनर ठेवलं. आणि मग त्याच्यासोबत एआयचे टूल्स शिकला, ब्रँड मॅनेजमेंट वगैरे सगळं त्यांनी केलं. आणि आज तो एक सक्सेसफुल करिअर मध्ये आता 25 पण खूप चांगल्या पोझिशनवर तो आता काम करतोय. तर हे उदाहरण, एक मुलगा होता ज्याला आई वडिलांच्या पिअर प्रेशरमुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये तो गेला. इंजिनिअरिंग त्याला जमत नव्हतं, पण कसा बसा त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं. आणि तो फार असा डिप्रेस होता की त्याला ते आवडायचंच नाही, हे माझा स्किलच नाही आहे. मग त्याच्याशी जेव्हा माझे काही काउन्सिलिंग सेशन झाले, काय झाले, आज मला तुम्हाला आनंद होतो सांगायला, ही इज अ फेमस इंटरनॅशनल फोटोग्राफर. तर आणि खूप फोटोग्राफीमध्ये आणि तो करत होता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी होती, सगळं होतं. हे काही मी उदाहरण दिलं तुम्हाला. जसं आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपण चार्टर्ड अकाउंटंट कडे जातो,
1: बरोबर.
0: कुठलाही वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे आपल्याला तर आपण डॉक्टरकडे जातो. स्वतः सेल्फ मेडिकेशन हे हार्मफुल असतं, बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट आपण कुणी अशा माणसाला विचारलं की ज्याला काही समजत नाही इन्व्हेस्टमेंटचं, तर आपली रॉंग इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. तसंच आपण करिअर ही अशी गोष्ट आहे जे तुमचं आयुष्य घडवते, आणि त्याच्यासाठी कॉन्सिलरच्या थ्रू तुम्ही हेल्प घेताय. एक सायंटिफिक अप्रोचनी तुमच्या व्यक्तिमत्व, तुमच्या मुलामध्ये काय चांगलं आहे किंवा काय मिसिंग आहे, या गोष्टी समजा तुम्ही एक अनालाइज करू शकता, इव्हॅल्युएट करू शकता, तर त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करायला पाहिजे. त्यांनी हेल्प हे होईल, हॅपीनेस आपला सोसायटीमधला वाढेल, आपल्याकडे एक चांगली डोमेन एक्सपर्टाईज क्रिएट होईल ज्याने नेशन बिल्डिंगला हेल्प होईल. थर्ड आहे, सक्सेस त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या स्किलमुळे जास्त मिळेल, त्यांच्या अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज जागतिक पातळीवरती वाढतील आहे सगळीकडे, आणि डिप्रेशन सोसायटीमधलं कमी होईल.
1: हो, खरंच आहे.
0: तर हे त्याचा फायदा आहे
1: खरंच सर. पण यासाठी मानसिक चाचण्या करणं सुद्धा गरजेचं आहे का?
0: हो, बिलकुल असतं.
1: कशा पद्धतीने?
0: जसं तुमचा इमोशनल इक्यू तुमचा कसा आहे याचा पण फार मोठा रोल आहे. आणि याच्यामध्ये स्टडी पॅटर्न पण आपण चूज, कशा प्रकारचं त्याची स्टडी स्टाईल आहे हे पण आपण बघायला पाहिजे. नाही तर आपण म्हणतो मुलाला मार्कच मिळत नाहीये, तो शाळेमध्ये जातो तो सक्सेसच होत नाहीये, अशातला भाग नाहीये. बेसिकली काही काही मुलं रिडिंग रायटिंगनी त्यांना जास्त मेमराईज होतं, काही काही मुलांना प्रॅक्टिकल कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात की त्यांनी ते टचनी किंवा प्रॅक्टिकल्सनी ते शिकतात. काही काही लोक ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं, है ना, तर ते बघून शिकतात गोष्टींना. असं वेगळ्या वेगळ्या हे असतात, ते पण बघायला पाहिजे. सेकंडली त्याचं फोकस लेवल काय, किंवा त्याच्या मेंटल अबिलिटीज काय, त्याची न्युमेरिकल अबिलिटी कशी आहे, त्याचं लॉजिक कसं आहे, है ना, लॉजिकल अबिलिटी कशा कसं आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी अस्पेक्ट आहे की नाही, ऑर्गनायझिंग स्किल्स आहेत की नाही, कम्युनिकेशन स्किल्स आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट असतात स्किल आयडेंटिफाय करणं. क्रिएटिव्हिटी आहे की नाही त्याच्यामध्ये, इंजिनिअरिंगला पाठवताय आणि तुम्ही हे बघतच नाहीये की न्यूमेरिकल अबिलिटी आणि मेकॅनिकल अबिलिटी आहे की नाही त्याची,
1: हे बघणं खूप गरजेचं आहे,
0: आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी फार बघायच्या आहेत. तसंच काही मुलं स्लो लर्नर्स असतात आणि काही मुलं एडीएचडी पण असतात, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी सिंड्रोम, लर्निंग डिसॅबिलिटीज काही मुलांना असतात, सगळं असतं. मग हे सगळं कसं कळणार, मुलं का नाही करतात? एका वर्गामध्ये एक टीचर शिकवतो, कोणी खूप चांगलं शिकतं, कोणाला बिलकुल मार्क्स मिळत नाही, याचा अर्थ असं नाही की त्याच्यामध्ये क्षमता नाही. मार्क बेस्ड सिस्टम वरती इव्हॅल्युएशन ऑफ अ पर्सन हे मुळात बरोबर नाहीये. याच्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की पाहून त्याला सजेसा प्लॅनिंग आपण समजा दिलं,
1: तो जास्त तो शकतो
0: कॉन्ट्रीब्युट करू शकेल आणि सच सक्सेस त्याला मिळू शकेल. हे फार इम्पॉर्टंट आहे
1: खरंच. तर मैत्रिणींनो, आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया. सर, तुम्ही खूप छान गाता असं आम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला कुठलं गीत आवडतं आणि त्याच गाण्याच्या चार ओळी आम्हाला म्हणून दाखवा ना.
0: आता आपला जो विषय आहे त्याला धरून मी घेतो की रुख जाना नहीं तू कभी हार के,

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी मुकुल चिमोटे यांच्याशी आपण गप्पा करतोय. सर, आणि गुणांच्या आधारे सुद्धा विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवलं जाऊ शकतं का? कारण हल्ली आपण बघतो ना की मार्क्स किंवा गुणांना खूप जास्ती महत्व आलेलं आहे, तर काय सांगणार? म्हणजे
1: हो, आपली सिस्टम अनफॉर्च्युनेटली आपल्या इंडियन सिस्टम मध्ये मार्काला तर फार महत्व आहे. मार्क्स असल्याशिवाय, जसं तुम्ही आता कोणी नीट परीक्षा देत आहे, कोणी जेई परीक्षा देत आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम्स आहेत, पर्सेंटेज आहे, आपल्याकडे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मार्किंग सिस्टम आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की या सगळ्या परीक्षा किंवा कॉम्पिटिटिव्ह परीक्षा किंवा मार्क त्यांना चांगले मिळू शकतात, मिळतात जनरली, की ज्यांचं बेसिकली जे स्ट्रेस मॅनेज व्यवस्थित करतात किंवा जे स्किलफुली पेपर्सला देतात. स्पेसिफिकली मी निगेटिव्ह मार्किंग वगैरेचे जे पेपर असतात, खूप मुलांना मी आत्महत्या करताना वगैरे आपण पेपरमध्ये वाचतो की कोट्यामध्ये यांनी आत्महत्या केली, हे केलं, नीट रिपीट करतोय म्हणून आत्महत्या केली, जेई मध्ये असं झालं. तर हे मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका की तुम्हाला कमी मार्क मिळतात आहे. तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमचे स्किल आयडेंटिफाय करा, त्याच्या अकॉर्डिंगली करिअर प्लॅन करा, तर तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्ही त्या क्षेत्रात नक्की एक्सेल कराल.
0: बरोबर.
1: सेकंड आहे की मार्क वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, याच्या पण काही स्ट्रॅटेजीज असतात.
0: अच्छा.
1: त्या स्ट्रॅटेजीजनी स्किलफुली समजा आपण प्लॅनिंगनी पेपर्स दिले जेव्हा आमच्याकडे मुलं येतात, तेव्हा आम्ही त्या स्किल्स बद्दलही मुलांना सांगतो की कशा प्रकारचा अप्रोच तुम्ही ठेवायला पाहिजे पेपर्स मध्ये, जेणे तुमचे त्या क्षेत्रामधले मार्क वाढतील पर्टिक्युलरली, तर ते नक्की साध्य करता येतं. पण मार्क बेस्ड सिस्टम तर आहे आपल्याकडे, हे आहे आपल्याकडे, पण परदेशात वगैरे शिक्षणाला फक्त मार्कांना महत्व नाही
0: आहे,
1: आज बाकी पण गोष्टींना महत्व आहे, की त्याचं अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, त्याचं नॉन अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, तो गेम्स मध्ये, सोशल सर्व्हिस मध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलंय, काय काय काम तू करतोय, याला फार मोठं महत्व आहे. आणि तुम्हाला समजा एक मुलगा आहे की ज्याला खूप जास्त मार्क आहे आणि त्याला टॉप मोस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन मिळते किंवा कुठल्या मॅनेजमेंट मध्ये मिळते, तुम्हाला मीडियम लेवलचे मार्क्स आहेत, तुम्ही एक मेडिकल एज्युकेशन घेताय, पण समजा तुमच्यामधला लाईफ स्किल जास्त चांगले आहेत, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, तुम्ही तुमचं प्रोफाईल मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचनी समजा चांगलं ग्रो केलेलं आहे, तर तुम्हाला करिअरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस मिळू शकतं.
0: खरंच.
1: तर तुम्हाला नर्वस व्हायची बिलकुल गरज नाहीये.
0: खरंच. सर, एका यशस्वी माणसाच्या मागे कुणाचा तरी हात असतो असं म्हणतात, म्हणजे एखादा गुरु असतोच आपला. आयुष्यात गुरुला खूप महत्व आहे आणि मोठं स्थान सुद्धा आहे, तर करिअरमध्ये सुद्धा मेंटरशिप महत्वाची आहे का?
1: पहा, सचिन तेंडुलकर कधी बनला? जेव्हा का रमाकांत आचरेकरांनी त्याला हेरलं आणि त्याला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा, कसं खेळायचं, त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, त्याला त्याच्या मनावरती त्याला योग्य संस्कार दिले की ज्यांनी त्याचा व्हॅल्यू बेस खूप स्ट्रॉंग झाला आणि तो एवढा मोठा खेळाडू झाला. हे मी उदाहरण कोट करतो. तर मेंटरचा आपल्या एन्शियंट नॉलेज सिस्टम मध्ये चाणक्य होते म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांनी पूर्ण जगावरती विजय मिळवला, पूर्ण भारतावर. शिवाजी महाराजांना रामदास स्वामींसारखे गुरु होते म्हणून त्यांनी एवढं सगळं ते साध्य करू शकले.
0: बरोबर.
1: तर मेंटरचा तर रोल फार इम्पॉर्टंट असतो. मेंटर तुम्हाला पूर्ण एक तुमचं इव्हॅल्युएशन करू शकतो, तुमच्यामध्ये काय बाबी चांगल्या आहेत आणि काय गोष्टी मिसिंग आहेत हे तुम्हाला सांगू शकतो, तुमचं एक करिअर प्लॅन करायला तुम्हाला मदत करू शकतो, तुम्ही एखादं करिअर चूज केलं तर ते बरोबर आहे की नाही हे इव्हॅल्युएट करू शकतो. ते अचीव्ह करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या साध्य करण्यासाठी पण तुम्हाला हेल्प तो गायडन्स करू शकतो.
0: बरोबर
1: आहे ना. तर तसंच करिअरमध्ये मेंटरचा फार मोठा रोल आहे. करिअर आयडेंटिफिकेशन, त्यानंतर अकॅडमिक अँड नॉन अकॅडमिक प्रोफाईल बिल्टअप करण्यासाठी, प्लस काही ट्रेनिंग्स पाहिजे असतील तुम्हाला त्याच्यासाठी, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन तुम्हाला मिळो याच्यासाठी, तुमचा सर्वांगीण विकास कसा होईल सो दॅट तुम्ही एक मोठ्या पोझिशनवर कसा काम कराल किंवा मोठा बिझनेसमॅन कसा व्हाल, एंटरप्राइझिंग कसं व्हाल, याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना मेंटर असेल तर जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही ते करू शकता. आणि नंतर जे आहे की तुम्हाला ऍडमिशन्स, प्रॉपर जागी ऍडमिशन्स मिळणे, तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळणे, तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग होणे, या सगळ्या गोष्टींमध्ये मेंटरचा फार मोठा रोल असतो. तर ऑफकोर्स मेंटरचं रिप्लेसमेंट नाही आहे आज.
0: हो. आणि सर, भविष्यात नवीन करिअर्स कोणती असू शकतात तुम्हाला काय वाटतं? कारण आता सध्याचं जे आपण एआयचं जे युग बघतो आहे, तर काय असू शकतं?
1: आता प्रत्येक क्षेत्रामध्ये खूपच चांगले चांगले करिअर्स आहेत. जसं आता पहिले आपण इंजिनिअरिंग करू. इंजिनिअरिंग मध्ये आजकाल कसं आहे की इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस मुलांना करणं फार चांगलं राहू शकतं. जसं मेकॅट्रॉनिक्स झालं की ज्याच्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सेस या तिन्हीचा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. रॉबोटिक्स विथ एआय झालं,
0: अच्छा
1: आज सगळं काही चायनाने तुम्ही बघा की चायना डिफेन्स सिस्टम्स मध्ये रोबोट्स आणते. आजकाल रोबोटिक सर्जरीज व्हायला लागलेल्या आहेत, सगळं व्हायला लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या फार चांगल्या प्रचलित गोष्टी आहेत. तसंच आजकाल सेमी कंडक्टर भारत फार मोठं क्षेत्र इथे होऊन राहिलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कोर्सेस करू शकता. फुल स्टॅक डेव्हलपमेंट झालं, इंटरनेट ऑफ थिंग्स झालं, बिझनेस अँड इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर लॉजिस्टिक्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट झालं. की लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेनवर पूर्ण वर्ल्ड चाललेला आहे आज, है ना. तो फार मोठा लॉजिस्टिक आणि सप्लाय चेनचा फार मोठा रोल आहे आज वर्ल्डमध्ये. त्याच्याशी रिलेटेड काही कोर्सेस तुम्ही करू शकता. मरीन इंजिनिअरिंग झालं, असे फार फार चांगले कोर्सेस मुलांना आजकाल आलेलं आहे. क्वांटम फिजिक्स फार मोठा एक रोल प्ले करत आहे आजकाल. तर असे खूप चांगले चांगले कोर्सेस आहे. सायबर सिक्युरिटीचा फार मोठा रोल आहे आजकाल. बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे, तर त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स बायोलॉजी फील्डमध्ये फार इम्पॉर्टंट रोल एक प्ले करतं. फक्त तुम्ही समजा असा विचार करत असाल की बा बायोलॉजी म्हणजे मला तर डॉक्टरच बनायचं आहे, नंतर मला काही अव्हेलेबलच नाही आहे माझ्यासाठी, तर असं बिलकुल तुम्हाला डिप्रेस व्हायची गरज नाही. खूप चांगले चांगले तुम्हाला कोर्सेस आहेत आणि तुम्ही करू शकता. आता लॉ, आता कोणी म्हणतं मला लॉयर व्हायचं आहे, तर फक्त लिटिगेशन नाही आहे
0: बरोबर,
1: आज आर्बिट्रेशन आणि डिस्प्यूट रिझोल्युशन झालं, त्यानंतर आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ झालं, कॉर्पोरेट लॉ झालं, आज कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग झालं, सायबर क्राईम झालं. ते इतके सारे लॉ मध्ये पण तुम्हाला इतकं वेगळ्या सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत की तुम्हाला त्याला धरून तुम्हाला आता तुम्ही बाहेर जातो तर युरोपियन लॉ वेगळा असतो. तर अशा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आता आर्ट साठी तुम्हाला सांगतो की ह्युमॅनिटीज मध्ये आता बेसिकली बरेचदा आपल्याकडे असं होतं की ड्रॉइंग खूप सुंदर असतं मुलाचं, मुलीचं इतकं सुंदर क्राफ्ट वर्क ड्रॉइंग वर्क, त्याला जेव्हा आपण विचारतो की तू, तर नववी नंतर सोडून दिलं कारण की दहावी होती, लक्षच नाही दिलं मी हे सगळं करायचो काही केलं खरंच नाही. तर डिझायनिंग करिअर जे आहेत, बॅचलर ऑफ ग्राफिक डिझाईन, बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन अँड कम्युनिकेशन, इंडस्ट्रियल डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, असे वेगळे डिझायनिंग कोर्सेस आहेत तुम्हाला. तर असे खूप सारे आर्ट्स मध्ये पण इतके निरनिराळे चांगले करिअर्स आज अव्हेलेबल आहे तुम्हाला की तुम्ही नक्कीच त्याचा विचार करायला पाहिजे.
0: खरंच आहे सर. ग्लोबल शिक्षणाच्या वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणाचा निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
1: हा, सगळ्यात पहिले तर असं आहे की क्वालिटी ऑफ एज्युकेशन, की आपण जेव्हा जातो तर फक्त मुलांना क्रेझ पाहिजे बाहेर नाही झालं पाहिजे. तुम्ही जे जाताय तुम्हाला एक करिअर गोल तुमचा फिक्स असला पाहिजे की का बरं तुम्ही जाताय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे माइंडमध्ये. हे सगळ्यात पहिली बाब आहे. तर करिअर प्लॅन असलं पाहिजे तुमच्याकडे लॉंग टर्म, कारण तुम्ही पैसा पण इन्व्हेस्ट करताय बाहेर जाताना. सेकंड असतं की तुम्ही जो काही सब्जेक्ट करताय तेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी कशा आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, तुमच्या अकॅडमिक जे काही तुमचे क्रेडेन्शियल्स आहेत आणि त्या युनिव्हर्सिटीची रिक्वायरमेंट आहे त्या प्रोग्रामच्या त्या मॅच होतात की नाही हे सगळं पहिले बघायला पाहिजे. आणि तुम्ही जो काही प्रोग्राम करायचा आहे तुम्हाला त्याचं तुम्ही कोर्स वर्क वाचायला पाहिजे नेहमी, फक्त डिग्रीच्या नावावर नाही झालं पाहिजे. त्या कोर्समध्ये काय काय कंटेंट आहेत ते तुम्ही बघायला पाहिजे, तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहेत, इंटर्नशिप्स मिळणार आहेत की नाही, रिसर्चच्या काही काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे. डेस्पिरेशन मध्ये निर्णय नका घेऊ, अभ्यासपूर्ण शांत मनाने आणि योग्य सल्ल्याने निर्णय घ्या.
0: बरोबर सर, जाता जाता तुम्ही काय सांगणार आपल्या मैत्रिणींना?
1: सगळ्या मैत्रिणींना, कारण की मातृशक्तीला तर सगळ्यात पहिले माझा सलाम आहे.
0: खरंच
1: की आज मातृशक्ती आहे म्हणून हा समाज आहे हे माझं खरोखरच म्हणजे माझ्यावरती माझ्या आई होती माझी म्हणून मी आज जे काही ते इथे घडलो. तर त्यामुळे तुम्हाला एक आई म्हणून मी जे काही तुमच्याशी शेअर केलं आहे याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही करायला पाहिजे. की सगळ्यात पहिले तुमचे पण जे पण तुमचे समजा मुलं आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे रिलेटिव्ह आहेत, आणि मुलं असो किंवा मुली असो, मुलींमध्ये जास्त डायनॅमिझम आहे, मुलींमध्ये जास्त आज लिडरशिप क्वालिटीज आहेत, लॉयल्टी जास्त आहे, त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग अॅबिलिटीज मुलींमध्ये चांगल्या आहेत, त्यांना पण तुम्ही योग्य संध्या दिला पाहिजे हे माझं पहिले सांगणं आहे. दुसरं आहे की तुम्हाला बिलकुल एक प्लॅनिंगने एक प्रॉपर प्लॅन करून तुमच्या मुलांचं किंवा तुमच्या जे पण निअर अँड डिअर वन्स आहेत ज्यांना तुम्ही जाणता किंवा तुम्ही नाही जाणत तुमची त्यांच्याप्रती पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
0: बरोबर.
1: तर कारण की आपण युवा पिढीला जेव्हा गाईड करू असं म्हणतात की भारताकडे सगळ्यात जास्त युवा एनर्जी आहे आज, सगळ्या वर्ल्ड मधली हायएस्ट युथ आपल्याकडे, पण ते मिसगाइडेड आहेत. त्यांच्या एनर्जीला प्रॉपर आपल्याला चॅनलाइज करायला पाहिजे. म्हणून तुम्ही करिअर एक फार इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे मुलाच्या आयुष्यातली, जी मुलाला तर घडवते कुटुंबाला पण घडवते पण देशालाही घडवते. आणि म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मुलांना योग्य करिअर मार्गदर्शनासाठी मदत करा. सायंटिफिक अप्रोच किंवा आमच्यासारखे करिअर काउन्सिलर्स जे असतात त्यांची पण तुम्ही मदत घेऊ शकता. काही गरीब मुलं असतील काही हरकत नाही, गरीब मुलांना पण खूप सोयी आहेत आज सगळ्या गोष्टी, त्यांना पण चांगल्यात चांगलं शिक्षण घेता येतं, खूप त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांच्यासाठी वेगळे वेगळे बॅकअप प्लॅन्स पण आहेत सगळे. आणि प्रॉपर एक ॲडवाईस घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना प्रॉपर त्यांचं करिअर घडू शकता. आणि इन्स्टिट्यूशनल लेवलवरती पण या गोष्टी सगळ्या इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, हे फार एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की आपल्या स्कूल लेवलवरती कॉलेज लेवलवरती करिअर डेव्हलपमेंट सेंटर्स काढणं आणि त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग समजा क्लासेसमध्ये आणि या सगळ्या समजा आपण प्रोव्हाइड केली तर एक खूपच चांगली ऊर्जा समाजामध्ये निर्माण होईल आणि आपल्या भारताला डोमेन एक्सपर्टाईज मिळेल आणि एक चॅनलाइज यूथ फोर्स मिळेल की ज्याने आपल्या देशाची प्रगती होईल, समाजाची प्रगती होईल.
0: खरंच खूप छान सांगितलं सर तुम्ही, आणि आपल्या मैत्रिणींच्या हे नक्कीच कामात येईल अशी आपण अपेक्षा पण करूया. तर मुकुल चिमोटे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. इंद्रधनू या मालिके अंतर्गत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. विषय होता करिअर नेव्हिगेशन. मैत्रिणींनो, या मालिकेबरोबरच आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. नमस्कार.

वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. चित्रपट यशोदा. चंद्रकांत खोत यांचं गीत आहे आणि दत्ता डावजेकर यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सुलोचना चव्हाण आणि बाळकराम यांच्या स्वरात सवाल माझा ऐका या चित्रपटातील जगदीश खेबडकर यांची रचना, वसंत पवार यांचं संगीत आहे.

अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं बन्या बापू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. मुरलीधर गोडे यांची रचना होती आणि ऋषिराज यांचं संगीत होतं. श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया सोबती या चित्रपटातील गीत आशा भोसले यांच्या स्वरात. गंगाधर महांबरे यांची रचना आहे आणि श्रीनिवास खळे यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया पारथ या चित्रपटातील गीत चंद्रशेखर गाडगिळे यांच्या स्वरात. मधुसूदन कालेलकर यांची रचना आहे आणि राम कदम यांचं संगीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, आणि दुपारी 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई

0: दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेमध्ये चर्चा करतील. जपानच्या प्रधानमंत्री ताकाइची यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज त्यांना पारंपरिक लष्करी मानवंदना देण्यात आली. मोदी त्यावेळी उपस्थित होते. जपानी प्रधानमंत्री 16व्या भारत जपान शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताकाइची यांचं स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं. तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि VBG रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: महाराष्ट्रात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीनं जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून 1 वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून 1 महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जथ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला जथ्था आज पहाटे जम्मू इथून रवाना करण्यात आला. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून ठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित CCTV कॅमेरे आणि RFID ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवादाचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ही समस्या मुळापासून नष्ट व्हायला हवी या आपल्या ठाम भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणाच्या 9व्या आढावा बैठकीत संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वतनिनी म्हणाले की भारताने अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना केला आहे. म्हणूनच दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध करण्यावर भारत ठाम आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आणि सक्रिय सहभागी होण्याचं आव्हान पर्वतनिनी यांनी यावेळी केलं. प्रभावी जागतिक सहकार्यासाठी एक सार्वत्रिक कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या सर्वसमावेशक कराराचा लवकरात लवकर अवलंब करण्याच्या भारताच्या आव्हानाचा पुनरुच्चार केला. युक्रेनची राजधानी कीव इथं रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जण मरण पावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काल रात्रभर कीवमधून स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिक वृत्तसंस्थेनं सांगितलं. गेल्या आठवड्यात युक्रेननं मॉस्कोवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरात काल रशियानं कीववर हल्ले केले. उत्तर प्रदेशात बरेली इथल्या रेल्वे यार्डात महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी 30 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी 11 जुलै ते 3 ऑगस्ट या काळासाठी रद्द करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवून जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कांगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 0-0 अशी बरोबरीत आहे. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी 390 मते मिळविली. पहिल्या फेरीत विजयासाठी ठरविण्यात आलेला 211 मतांचा कोटा प्राप्त झाल्यानं पोटे यांना विजयी घोषित करण्यात आलं. अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत एकूण 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी दरम्यान यातील 6 मते अवैध ठरविण्यात आली. विदर्भातील शिक्षण क्षेत्राचे अभ्यासू नेतृत्व शिक्षक चळवळीतील प्रभावी संघटक माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य बी टी देशमुख यांचं या महिन्यात निधन झालं. यांच्या निधनानं विदर्भाच्या शैक्षणिक सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून शिक्षक विद्यार्थी शिक्षणप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला. प्राचार्य देशमुख यांचे नाव विदर्भातील शिक्षक चळवळीशी अतूटपणे जोडले गेले होते. शिक्षकांच्या सेवा अटी वेतन पदोन्नती निवृत्ती वेतन विद्यापीठ प्रशासनातील सुधारणा आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढ यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठविला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. प्रचंड गर्मी आणि उकाड्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. 1 ते 30 जून दरम्यान अमरावती जिल्ह्यात 130.5 अंश मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांनी राज्यस्तरीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. व गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम, मोर्शीने द्वितीय तर चांदूर बाजारने तृतीय क्रमांक पटकावला असून क गटात अंजनगाव सुरजी बसस्थानकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्या

0: आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी यंदाची या दिनाची संकल्पना होती. अमरावती विद्यापीठ परिसरात परीक्षा विभागाकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा प्रतिकात्मक म्हणून 30 कडुलिंबाच्या झाडांचं वृक्षारोपण या दिवशी कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्यानं पर्यटकांनी 30 जून पर्यंत सफारीचा आनंद घेतला. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या आदेशानुसार 1 जुलैपासून सफारी बंद राहणार असून जुलै ते सप्टेंबर दरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळी परिस्थितीमुळे 7 सफारी गेट बंद ठेवण्यात येणार आहेत. पावसाच्या स्थितीनुसार काही बफर झोन खुले ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वनविभागानं दिली आहे. अमरावतीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्वावर सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात सरकारला धारेवर धरत वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी अनियमितता झाल्याचे मान्य करत संबंधित वसतिगृहाचे तत्कालीन प्रभारी गृहप्रमुखांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. तसंच संबंधित भाडे करार रद्द करण्यात आला असून कोणतेही भाडे अदा करण्यात आलेले नसल्याचंही स्पष्ट केलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्याचा गतिमानी विकास आणि बळकटीकरणासाठी आवश्यक यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं भरीव निधीची मागणी केली. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुक्याच्या 152 एकर जागेवर अमरावती विभागीय कृषी संकुल उभारण्यासाठी मंत्रालयात आधीच ठराव मंजूर झाला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या 70 कोटींच्या विभागीय कृषी संकुलाच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली आहे. हे संकुल अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचे असल्यानं संकुल उभारण्यासाठी 70 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्याची विनंती खोडके यांनी शासनाला केली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचक स्वर नेहा क्षीरसागर.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 1:45 झाले. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला प्रद्युम्न गद्रे यांनी गायलेलं बाभ बोरकर यांचं गीत.

संध्या देशमुख यांच्या स्वरात कांचन संगीत यांची रचना पण ऐकली. विश्वनाथ ओक यांनी गीताला संगीतबद्ध केलं होतं. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज ऐकूया प्राग सिनेमा या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: कला संस्कृतीचा सखोल अभ्यास असणारं केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर चित्रपट क्षेत्रातल्या आपल्या अनुभवाच्या आधाराने विवेचन करू शकणारं जगभरातल्या अनेक कलापंडितांच्या आणि कलाकृतींच्या सान्निध्यात राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अरुण खोपकर. अरुण खोपकरांनी लिहिलेलं पहिलंच पुस्तक होतं गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका, जे लिहिलं गेलं तेव्हा काळाच्या बरंच पुढे होतं. पाश्चात्य टर्मिनॉलॉजीचा विचार बाजूला ठेवून आपल्या भाषेत गुरुदत्तसारख्या लोकोत्तर कलावंताचा सिनेमा कसा समजून घ्यावा हे त्यांनी या पुस्तकात मांडलं. अनेक भारतीय आणि पाश्चात्य भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या पुस्तकाची बरोबरी मराठी चित्रपट समीक्षेत अजून झालेली नाही. या लेखनानंतर खोपकर चित्रपट निर्मितीत गुंतले आणि 2.5 दशकाहून अधिक काळ त्यांनी नवं काही लिहिलं नाही. पण गेल्या 10-12 वर्षात मात्र खोपकरांनी आपल्या लेखनातून मराठी पुस्तक विश्वात महत्त्वाची भर घातली आहे. प्राग सिनेमा हे त्यांचं सर्वात अलीकडलं पुस्तक. अनुनाद आणि कालकल्लोळ या कलाविचाराचा मागोवा घेणाऱ्या त्रयीतला हा 3रा भाग. प्राग सिनेमाबद्दल थोडक्यात काही सांगणं तसं अवघड आहे. याचं एक कारण म्हणजे या संकल्पनेचा नवेपणा आणि ज्या विस्ताराने ती मांडली जाते तिचं आकलन मोजक्या शब्दात करून देण्यातलं आव्हान. तरीही त्याबद्दल बोलणं आवश्यक आहे कारण माझ्या मते या प्रकारचं कला, साहित्य, वास्तुकला, सिनेमा, तत्वज्ञान यामधल्या विविध प्रवाहांचा परस्परांच्या संदर्भाने विचार करणारं पुस्तक आपल्याकडे बहुधा नाहीच. सिनेमा हे अनेक कलांचं मिश्रण आहे हे आपण ऐकलेलं असतं आणि चटकन विचार केला तर हे विधान सहज पटण्यासारखंही आहे. पण ते मान्य करताना आपण त्याचा अर्थ खरोखर किती समजून घेऊ शकतो आणि कलांमधला हा संबंध खरोखर किती खोलवर गेलाय हे आपण लक्षात घेत नाही. खोपकर

0: या पुस्तकात हा संबंध उलगडून दाखवतात आणि अनेक उदाहरणांसह तो आपल्यापर्यंत पोहोचवतात. खोपकरांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटलंय की सिनेमाची पूर्वतयारी म्हणजेच प्राक सिनेमा. पण म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचंय? सिनेमाची निर्मिती जरी तांत्रिकदृष्ट्या 1895 साली झालेली असली तरी त्यातले अनेक घटक त्या आधीपासून अस्तित्वात होते. चित्रकलेमधून आलेला दृश्य विचार, लेणी आणि भित्तीचित्रांपासून साहित्यापर्यंत अनेक जागी आलेला कथनशैलीचा विचार, अशा काही जागा आपल्याला कळण्याजोग्या आहेत. मात्र केवळ सिनेमाच्या निर्मितीचा पूर्व विचार किंवा सिनेमाच्या जन्मकथेचा माग इतकाच या पुस्तकाचा आवाका नाही. ही मूलतत्व स्वतंत्रपणे कोणत्या कलाविचाराशी जोडलेली आहेत, तिथे त्यांचा विस्तार काय पद्धतीने होत गेला आणि सिनेमाशी त्याचं नातं कसं जोडता येऊ शकेल, हे सारं या पुस्तकात दिसतं. उदाहरणार्थ रंग हे चित्रपटाचं एक औषधत्व, त्याचा एक घटक मानला तर हा रंग आपल्याला विविध कलांमध्ये, विविध चित्रकारांच्या कामात, स्थापत्यशास्त्रात, संगीतात कसा भेटत गेला आणि अखेर चित्रपटात त्याचं स्थान काय, याचा सखोल आढावा खोपकरांनी घेतलाय. विविध धर्मांच्या आणि संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या मंदिरांमधून रंगाचा, प्रकाशाचा वापर कसा होतो, या स्थापत्याची मांडणी विशिष्ट पद्धतीने का करण्यात आली असावी हे ते उलगडून सांगतात. चित्रपटात वापरलेल्या कथनशैलीचा महाकाव्याशी असलेला संबंध ते विशद करू पाहतात. या सगळ्या उदाहरणांमधून आपल्यापर्यंत पोचते ती ही सिनेमा पलीकडल्या सिनेमाची कहाणी. असा सिनेमा जो आपल्या आजूबाजूला पसरलेला आहे, जो आपल्या आयुष्याशी संबंधित आहे, ज्याचा आपला पुरातन परिचय आहे, मात्र तो असल्याची जाणीव आपल्याला आजवर होऊ शकलेली नाही. प्राग सिनेमा आपल्याला ही जाणीव करून देतो आणि आपली दृष्टी कायमची बदलून टाकतो.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये प्राग सिनेमा याविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: श्रोते हो, दुपारचे 2 वाजलेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमात ऐकूया जनावरांना होणारा जंतांचा प्रादुर्भाव याविषयी माहिती. वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. पावसाळ्यामध्ये जनावरांना कुरण चराव्यास उपलब्ध असल्यामुळे जंतांचा प्रादुर्भाव होतो. गोलकृमीच्या जीवनचक्राचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येईल की विष्ठेद्वारे कुरणावर पडलेली जंतांची अंडी अर्भक अवस्थेत विकसित होतात. त्यांच्या वाढीसाठी पावसाळा ऋतूमध्ये आर्द्रता आणि तापमान उपलब्ध असतं. म्हणून अर्भकांची योग्य वाढ होऊन ते गवताच्या पात्यावर दवबिंदूच्या सहाय्यानं वास्तव्य करतात. असं गवत खाल्ल्यानंतर जंतांचा जनावरांना प्रादुर्भाव होतो. ज्या पडकावर मागील वर्षी जंतांची अंडी पडलेली आहेत ते पाऊस पडल्यानंतर विकसित होतात, त्यांचा प्रादुर्भाव होतो. पाऊस पडल्यानंतर नव्यानं वाढत असलेलं गवत वासरं आणि शेळ्या मेंढ्यांनी खाल्ल्यानंतर हमखास जंतांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळा आणि हिवाळा ऋतूचा काही भाग जोपर्यंत गवत उपलब्ध आहे गवताच्या पात्यावर दवबिंदू साचतात, तोपर्यंत जंतांचा प्रादुर्भाव होतो. म्हणून गवत उपलब्ध असलेल्या पूर्ण कालावधीसाठी जंतनाशकाची मात्रा द्यावी लागते. जंतनाशक देण्याचे काही फायदे आहेत, त्यामध्ये गायीच्या दुग्धोत्पादनामध्ये 0.35 ते 0.60 म्हणजेच 350 ते 600 मिलीलिटर प्रतिदिन वाढ संभवते. एका वेतामागे साधारणपणे 170 ते 516 लिटर दूध वाढीची नोंद आहे. वजनामध्ये 18 ते 43 किलोनं वाढ संभवते. गायीची कालवड 28 ते 68 दिवस अगोदर माजावर येते, त्यामुळे एवढ्या कालावधीचा दूध मिळण्याचा फायदा होतो. मेंढीमध्ये जंतामुळे 40% लोकर उत्पादन घटतं. जंताचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती घटते, ते इतर आजारांना बळी पडू शकतात. प्रौढ जनावरांना विष्ठेद्वारे बाहेर टाकल्या जाणाऱ्या जंतांची अंडी संख्या घटते. पर्यायानं अशा पडकावर इतर जनावरांना जंतांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणामध्ये होतो. आरोग्य, उत्पादन वाढ आणि पुनरुत्पादन यामध्ये फायदा संभवतो. जंतनाशकाची मात्रा देण्याचं वेळापत्रक

0: होण्याचं जे नियोजन आहे तर याच्यामध्ये जनावरांचं वय, पाऊस पडल्यास सुरुवात झाली तो दिनांक आणि गवताची उपलब्धता हे तीन घटक महत्वाचे ठरतात. गाय म्हैस यांच्यासाठी वासराचा वयोगट, प्रसूतीपूर्व आणि पश्चात, तसंच कालवड माजावर येण्यापर्यंतचं वय, यावेळेस जंतनाशकाची मात्रा देणं योग्य ठरतं. शेळी मेंढीच्या सर्व वयोगटात मात्रा देणं आवश्यक असतं. प्रथम पावसाचा दिनांक त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रथम मात्रा द्यावी. पावसाळा हिवाळ्याचा कालावधी जोपर्यंत कुरणावर चरण्यासाठी गवत उपलब्ध आहे तोपर्यंत दर 35 ते 40 दिवसांनी जंतनाशकाची मात्रा द्यावी. म्हणून पावसाळा ऋतूतील पहिला पाऊस यांचा दिनांक ते गवताची उपलब्धता हा शेवटचा दिवस ठरावा. या दरम्यान मात्रा द्यावी. म्हणून जंतनाशक देण्याचं वेळापत्रक हे प्रतिवर्ष पावसाचा दिनांक आणि ठिकाण यावर अवलंबून असतं. प्रत्येक ठिकाणासाठी ते वेगळं असतं, कारण प्रत्येक ठिकाणी त्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाऊस पडत असतो. गवताची उपलब्धता त्यावर अवलंबून असते. जनावरांना जंतापासून संरक्षण देण्यासाठी नियमितपणे किंवा ठराविक कालांतरानं काही प्रसंगी जंतनाशकाची मात्रा दिली जाते, याला डिवर्मिंग म्हणतात. परंतु काही कारणानं काही जंतनाशकाच्या प्रतिकार शक्ती विकसित होते, म्हणजेच अल्बेंडाझॉल या जंतनाशकाविरुद्ध हिमॉनकस कॉन्टुरट्स जंतानं प्रतिकार शक्ती विकसित केली आहे असं आपण म्हणतो. नेहमी दिलेल्या अल्बेंडाझॉलच्या मात्रेला दाद न देता ते प्रतिकार करतात, त्याला जंतनाशकांना प्रतिकार असं म्हणतात. हा प्रतिकार ते आपल्या जनुकीय पातळीवर घडवतात आणि पुढील पिढ्यांमध्ये देखील परावर्तित करतात. म्हणून असे जंतनाशक कायमस्वरूपी या जंतांच्या विरुद्ध निकामी ठरतं. पर्यायी एक चांगलं जंतनाशक कुचकामी ठरतं. म्हणूनच ही एक घातक प्रक्रिया असून यामागे अनेक कारणं सांगता येतील, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे हे मानवनिर्मित असतं आणि यासाठी अनेक चुका कारणीभूत ठरतात. यामुळे अनेक पटींनी आर्थिक नुकसान होतं, म्हणून हे टाळणं अतिशय आवश्यक आहे.
1: जनावरांना होणारा जंताचा प्रादुर्भाव याविषयी माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारची 2:05 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण PUJ ऑब्स्ट्रक्शन म्हणजे किडनी आणि लघवीच्या नळी जोडण्याची जे ठिकाण आहे तिथे असलेल्या अडथळ्यावरती माहिती घेऊन येऊया. किडनीमध्ये लघवी जिथे तयार होते आणि ज्या नळीशी ती लघवीच्या पिशवीमध्ये येते त्या ठिकाणी एक फनेलसारखा भाग असतो, या भागाला रिनल पेल्विस म्हणतात. हा कधीकधी इथे अडथळा होऊ शकतो ज्याच्यामुळे किडनीला सूज येते आणि किडनीमध्ये लघवी तुंबून राहते, याला आपण PUJ किंवा पेल्वी युरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतो. साधारणपणे 1000 ते 1500 नवजात बालकांपैकी एका बालकामध्ये हा विकार दिसून येतो. जवळपास 7 ते 70% रुग्णांमध्ये डावी किडनी अफेक्टेड असते. सर्वप्रथम प्रत्येक किडनीची सूज म्हणजे PUJ ऑब्स्ट्रक्शन नसते. सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीला आलेली सूज ही स्वतः एक आजार नसून त्यामागे असलेल्या एखाद्या कारणाचे लक्षण आहे. हायड्रोनेफ्रोसिससाठी बरीच कारणं आहेत, जसं वेसायकोयुरेटिक रिफ्लक्स, मेगा युरेटर, पोस्टिरियर युरेथल वाल्व, या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांचा इलाज करणं गरजेचं असते. PUJ ऑब्स्ट्रक्शनची लक्षणं कोणती? तर मोठ्या मुलांमध्ये पोटात किंवा कमरेच्या बाजूला दुखणे, उलटी होणे, वारंवार युरिनमध्ये इन्फेक्शन होणं, मात्र अनेक मुलांमध्ये कोणतीही तक्रार नाही असंही असू शकते. यासाठी पुढील तपासण्या म्हणजे सोनोग्राफी, MCU किंवा रिनल स्कॅनची आवश्यकता पडते, ज्याने आपल्याला किडनीचे कार्य, अडथळ्याची तीव्रता आणि लघवीचा प्रवाह कसा चालला आहे हे समजू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक PUJ-ला ऑपरेशनची गरज पडत नाही. काही लहान मुलांमध्ये ही समस्या वेळेनुसार सुधारू शकते आणि फक्त नियमित फॉलोअप आवश्यक असतो. पण जर किडनीचं कार्य कमी होत असेल, सूज वाढत असेल किंवा मुलाला त्रास होत असेल तर शस्त्रक्रियाचा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात जन्मापूर्वी निदान झालेल्या फक्त सुमारे 20 ते 30% मुलांमध्ये शस्त्र

0: क्रियेची गरज पडते. या शस्त्रक्रियेचा यशाचं प्रमाण 95% जास्त आहे. हायड्रोनेफ्रॉसिस म्हणजे निदानाचा शेवट नाही तर योग्य कारण शोधण्याची सुरुवात आहे. योग्य वेळी तज्ज्ञ बालशल्य विशारदांचा सल्ला घेतल्यास बहुतेक मुलांना उत्कृष्ट उपचार आणि चांगले परिणाम मिळतात. किडनी सुजलेली दिसली म्हणजे लगेच ऑपरेशन लागेल असं नाही, पण योग्य तपासणी आणि फॉलोअप मात्र आवश्यक आहे. उद्याच्या भागात आपण लहान मुलांमधील लॅप्रोस्कोपी आणि रोबॉटिक सर्जरीवर चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकला. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
0: दुपारचे 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
5: परिसर.
6: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्यासोबत आहेत. मॅडम, नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यामध्ये तुम्ही GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा आणि एकूणच त्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी कसा वापर करून घेतला?
7: आता मी सांगू, मी काही इंजिनियर नाही आहे किंवा मी GIS रिमोट सेन्सिंगची एक्सपर्ट नाही आहे, पण मी MIT एक कोर्स झाला होता पुण्यात, त्याच्यातलं मी एक वर्कशॉप अटेंड केलं. त्यातनं मला असं समजलं की एक खूप गरज आहे की जो फील्डमध्ये काम करणारा माणूस आणि जो ॲक्च्युली हा रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंगवर काम करणारे जे आहेत त्यांचा एक इंटिग्रेशन होणं खूप गरजेचं आहे, ते एक कलेक्टिव्ह अप्रोच होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी काय केलं की गुगल अर्थचा जो आपण जर वापर केलं त्याच्यात आपल्याला दिसतात की आपण मागे मागे जाऊ शकतो. सपोज आज 2026 आहे, आपण 2010 त्याच्या आधीच्या पिरियडला आपण नदी कशी होती, कशी वाहत होती आणि तिथे कसं ग्रीनरी होता, ग्रीन झोन कसं होता, म्हणजे किती वन क्षेत्र किती होता किंवा कांदळवन किती होता, आणि या सगळ्याच्या मार्फत आपण समजू शकतो की आपल्या नदीवर एन्क्रोचमेंट आहे की आपला ॲग्रिकल्चरल लँड कमी झाला आहे की आपला ग्रीन कवर कमी झाला आहे किंवा आपल्या कुठला एरिया, म्हणजे सपोज एक नदीची स्ट्रेच जर 32 किलोमीटरची आहे तर आपण समजू शकतो कुठला पॅचला, म्हणजे कुठली स्ट्रेचला सर्वात जास्त पोल्युशन आहे. कारण त्यात एक सेन्सर्स ची जी प्रोव्हिजन आहे ह्या रिमोट सेन्सिंग आणि GIS मध्ये, त्यातनं आपल्याला स्वॉट अनालिसिस जेव्हा आपण करतो त्यातनं किती पोल्युशन आहे किंवा कशासाठी आहे, कुठला केमिकल्सचा वापर होतोय तिथे, किंवा त्या ती माती कशा प्रकारच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंग थ्रू माहिती पडतं. म्हणजे आपल्याला एक स्तोप जर सांगितलं तर गॅप अनालिसिस, हा एक गॅप अनालिसिस असतो की कुठे आपल्याला कसं प्रकारचं काम करणं गरजेचं आहे. तर एक आपल्याला इनिशियल प्राईस

0: प्रायमरी सर्वे जे करायला फील्डवर जाऊन फाइंड आउट करा किंवा 10 जागेत जा तुम्ही डेटा कलेक्ट करा सर्वे करा. पण हा जेव्हा आपण रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजेसचा आपण जेव्हा वापर करतो ऑटोमॅटिकली ते काय करतात आपल्या जो भुवन पोर्टल किंवा गव्हर्नमेंटच्या कुठलाही वेबसाईट किंवा पब्लिकेशन जे झालेले त्यातला डेटा आपल्याला ऑटोमॅटिकली प्रोक्युअर करून आपल्याला ते एक प्रॉपर एक अनालिसिस मॅप करून देतात. तर त्या मॅप थ्रू मग आपल्याला काम करायला.
1: या पद्धतीचा वापर करून तुम्ही आतापर्यंत जे काही कामं केले आहेत त्यापैकी एखाद्या कामाबद्दल आम्हाला सांगा.
0: हां, तर आता मी जेव्हा आता आपण मुंबईत बसलेलो आहोत तर मुंबईच्या जेव्हा मी मला मँग्रोव्हचा क्रीक एरिया म्हणजे जे मी म्हटलं आता नदी उगम ते संगम, आता संगम कुठे आहे क्रीक एरिया, तर त्या क्रीक एरियात असतात आपले मँग्रोव्स कांदळवन. आता आपल्याला दिसत आहेत की जेव्हा कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते तर त्याच्यासाठी कांदळवन कापलं जातो. कांदळवन कापताना पण त्याच्या नुसतं ते काय करतात की किती झाडं कापले, पण झाडं कापले म्हणजे हे काही टेरेस्ट्रियल झाडं नाही आहे जे आपल्याला जमिनीत दिसतात झाडं तसे नाही आहेत. एक एक कांदळवनचं झाडचं खाली पण हजारो कांदळवनचे छोटे छोटे रोपं असतात ते काउंट होत नाही. दुसरा, त्या रोपावर डिपेंड राहणारे जेवढे क्रिएचर्स असतात म्हणजे जसं मायक्रोब्स आहे म्हणजे हे सूक्ष्मजीव आहे किंवा क्रॅब्स आहेत बायवाल्व्स आहेत असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्या कसल्याही प्रकारचं रेकॉर्ड केलं जात नाही. म्हणून मग मी काय केलं की हा जो रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजिंग थ्रू पूर्ण मी हे मॅपिंग केलं आपल्या मुंबई रिजनचं की किती मँग्रोव्स 20 वर्ष 50 वर्ष आधी होते आणि तसंच म्हणजे 5-5 वर्षाचा गॅपमध्ये बघितलं की किती कमी होत गेले आणि त्याचं कारण काय आहे हे सगळं आपल्याला या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट थ्रू समजते. आणि त्याच्यात आपण कम्युनिटीला पण एंगेज करतो कारण जेव्हापर्यंत कम्युनिटी एंगेज होत नाही कुठलाही सोल्युशन आपल्याला मिळणार नाही आहे. कारण हे काय एक दोन माणसाचं काम नाही आहे, सगळ्यांना मिळून जेव्हा आपण एकत्र येऊन जेव्हा पर्यावरणाला वाचू तेव्हाच काम होणार.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. उद्या आपण मॅडमांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की सांडपाण्यावर प्रक्रिया करताना कोणकोणत्या महत्त्वाच्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो. धन्यवाद.
2: दुपारचे 2:15 थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार.
3: आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और जापान की प्रधानमंत्री सनाए तकाइची के बीच वार्षिक शिखर सम्मेलन स्तर की बातचीत. दोनों देशों के बीच आर्थिक और ऊर्जा सुरक्षा, फार्मास्यूटिकल्स और एआई सहित कई समझौते हुए. श्री मोदी ने कहा, भारत जापान के द्विपक्षीय संबंध समय की कसौटी पर खरे उतरे. संयुक्त राष्ट्र महासभा में अंतर्राष्ट्रीय आतंकवाद पर व्यापक सम्मेलन को लेकर भारत के प्रस्ताव को एक बार फिर से समर्थन मिला. जम्मू के भगवती नगर आधार शिविर से तीर्थयात्रियों के पहले जत्थे के रवाना होने के साथ ही श्री अमरनाथ जी यात्रा शुरू. दक्षिण पश्चिम मॉनसून की दिल्ली में दस्तक, उत्तरी तथा पश्चिमी राज्यों के कुछ हिस्सों में आगे बढ़ा. फीफा विश्व कप में अमेरिका ने बोस्निया और हर्जेगोविना को नॉकआउट राउंड में 2-0 से हराकर 2002 के बाद पहली जीत दर्ज की. बेल्जियम ने सेनेगल को हराकर राउंड ऑफ 16 में प्रवेश किया. अब समाचार विस्तार से. भारत और जापान ने आर्थिक तथा ऊर्जा सुरक्षा, फार्मास्यूटिकल्स, रक्षा तथा एआई सहित विभिन्न क्षेत्रों में कई समझौते किए हैं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज नई दिल्ली में जापान के प्रधानमंत्री सनाए तकाइची के साथ वार्षिक शिखर सम्मेलन स्तर की वार्ता की. सम्मेलन में दोनों पक्षों ने द्विपक्षीय सहयोग के सभी पहलुओं की समीक्षा की. संयुक्त संवाददाता सम्मेलन को संबोधित करते हुए प्रधानमंत्री मोदी ने कहा कि आज के समय में सामूहिक विश्वास सबसे बड़ी संपत्ति है और भारत जापान की द्विपक्षीय साझेदारी समय की कसौटी पर खरी उतरी है. श्री मोदी ने कहा कि इस परिकल्पना को साकार करने के लिए भारत और जापान ने एआई के क्षेत्र में एक संयुक्त वक्तव्य जारी किया है. प्रधानमंत्री ने कहा कि जापान की सटीक प्रौद्योगिकी और भारत की सॉफ्टवेयर क्षमताओं का संगम वैश्विक एआई विकास को नई गति और शक्ति प्रदान करेगा.
4: प्रधानमंत्री ताकाइची, और मेरा विश्वास है कि टेक्नोलॉजी पार्टनरशिप हमारे सहयोग का सबसे मजबूत स्तंभ बनेगी. इसी विजन को साकार करने के लिए आज एआई के क्षेत्र में हमने ज्वाइंट स्टेटमेंट भी जारी किया है. भारतीय एआई इकोसिस्टम के कई प्रमुख संस्थानों में भी आज अपने जापानीज पार्टनर के साथ एग्रीमेंट्स किए हैं.
3: प्रधानमंत्री ने

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रुते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजलेत. नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. आजच्या कार्यक्रमात श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मेघ ऐकूया. विलंबित ख्याल एक तालात निबद्ध असून बोल आहेत बदरवा बरसे. द्रुत ख्याल एक तालात निबद्ध असून बोल आहेत घरी पलचीन. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. ऐकूया श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मेघ.

श्रद्धा जैन यांनी गायलेला राग मेघ आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ होती सुधांशु घारपुर यांची. श्रोते हो शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं. तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि व्हीबी जी रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हास्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिष्णोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. सर्व सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. संबंधित सदस्यांनी सरकारला किंवा अध्यक्षांना या प्रकरणाची सविस्तर माहिती द्यावी, त्यावर आवश्यक ती कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून

0: असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा स्तरावर हे काम फक्त जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहू नये यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध भाषांमधल्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले.
1: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबाराय यांचं साहित्य घरोघरी पोहोचण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी निवेदनात दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याप्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा संस्था अथवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश 15 एप्रिल रोजीच्या परिपत्रकात दिले आहेत अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. ज्या शाळा असं करतील त्या शाळांची यादी सभासदांनी द्यावी, त्या सर्व शाळांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत चेंबूर इथं झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं यासंबंधीच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शाळा, महाविद्यालयं, गृहनिर्माण संकुलं, रुग्णालयं यांच्या आवारातल्या तसंच प्रमुख वाहतूक चौकांजवळच्या झाडांची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. छाटणी केलेल्या झाडांच्या रचनात्मक स्थिरता तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रस्त्यात झाडांच्या फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितलं आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरजोळी उक्षी मार्गावर शिळगावाजवळ आज सकाळी 2 एसटी बस ही समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 11 महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करून सोडण्यात आलं. एका बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. टी20

विश्वचषक स्पर्धेत लंडन इथं केनिंग्टन ओव्हल मैदानावर आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना रात्री 11 वाजता सुरू होईल. येत्या रविवारी 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर उपांत्य फेरी जिंकलेल्या संघाचा सामना अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसानं पुन्हा एकदा वेग घेतल्यानं काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या, तर उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यानं नागरिकांचं जीवन प्रभावित झालं. गेल्या 24 तासात शहरातच्या काही भागांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आज रात्री 1:30 सुमाराला समुद्राला उधाणाची भरती येऊन सुमारे 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हवामानशास्त्र विभागानं आजही मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सतत पावसामुळे नद्यांची पाणी पातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं शीळ धरण 100% भरलं असून त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाडगाव, घटप्रभा, सरफनाला, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 13 फुटांवर पोहोचली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप्सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची हे आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 3:35 झाले आहेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण ऐकू शकाल ए आय आर मराठी या डी टी एच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: AIR मराठी डीटेच उपग्रहवाहिनी श्रोते हो, आपण एकदा आहात. दुपारचे 3:11 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आज सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेलं प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. नैऋत्य मोसमी पावसाने कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. आता पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये. कोकण आणि गोवा येथे माथेरान येथे 21 सेंटीमीटर, सांताक्रूज 21, डहाणू 19, पनवेल 19, राजापूर 17, कुलाबा 16, कर्जत 15, मंडणगड, पालघर, ठाणे 13, अंबरनाथ 10, जव्हार 9, कणकवली 9, पोंदा 7, मडगाव गोवा 2, पणजी 2 सेंटीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात लोणावळा येथे 12, महाबळेश्वर 8 सेंटीमीटर, गगनबावडा 7, इगतपुरी नाशिक येथे 6, वेल्हे पुणे येथे 4 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात संभाजीनगर येथे 4 सेंटीमीटर, पाथरी 2, मानवत 2, माहूर 2 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. घाट क्षेत्रात झालेली पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये. भिरा 23, कोयना, खोपोली, लोणावळा 10 सेंटीमीटर, ठाकूरवाडी 4 सेंटीमीटर. तलाव क्षेत्रात झालेली पावसाची नोंद तुलसी 21, विहार 19, वैतरणा, मध्य वैतरणा 7 सेंटीमीटर, तानसा 5 सेंटीमीटर. येत्या 24 तासात महाराष्ट्राकरता हा हवामानाचा इशारा आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तसंच दक्षिण आणि उत्तर कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आठ जुलैपर्यंत दक्षिण गोवा, उत्तर कोकणातील काही तुरळक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात घाट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू राहणार आहे. काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोसाट्याचे वारे देखील वाहतील काही ठिकाणी. कमाल तापमान 28 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात 3 जुलैपर्यंतच्या सकाळी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता 6 जुलैपर्यंतचा हा इशारा आहे. 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी क्षेत्रात वादळी वारे वाहतील. हे वादळी वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहतील आणि वादळात हा वेग ताशी 60 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. गुजरात, कर्नाटक, केरळ, सोमालिया क्षेत्र, सोमालियाची किनारपट्टी, त्यालगतच्या दक्षिण पश्चिम आणि पश्चिम मध्य अरबी समुद्रात वादळी वारे वाहतील. हे वादळी वारे ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहतील आणि वादळात हा वेग ताशी 65 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. डहाणू ते श्रीवर्धन या क्षेत्रात धोक्याची सूचना देणारा बावटा लावण्यात आला आहे. या क्षेत्रात वादळी वारे वाहतील ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने आणि हा वेग वादळात ताशी 60 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. दुपारचे 3:17 झाली आहेत. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकूया योग जीवनी या मालिकेतील दुसरं भाषण. वाचक स्वर आहे सुजाता भिडे यांचा.

योग एक जीवनशैली म्हणून स्वीकारली किंवा योग एक जीवनशैली आहे असं मानलं तर निरंतर योग साधनेला पर्याय नाही. सातत्याने केलेल्या योग साधनेद्वारा साधकाला आपल्या व्यक्तिमत्वाचा स्वास्थ्यपूर्ण विकास नक्की करता येतो आणि जीवनात समाधान सौख्य प्राप्त करता येतं. एक सुंदर श्लोक योग क्षेत्रामध्ये नेहमी उद्धृत केला जातो. ह्या श्लोकाचा रचयिता आहेत प्रज्ञाभारती डॉक्टर श्रीधर वरणेकर.

यथाशक्ती निरंतर योग साधना आपल्याला समाधान आणि सौख्य देते. मनुष्य जीवनाचे बाल्यावस्था, तरुणपण, प्रौढावस्था आणि वृद्धापकाळ हे टप्पे लक्षात घेतले तर प्रत्येक टप्प्यात त्यांच्यावर संस्कार व्हावे लागतात. नाहीतर माणूस जन्मता अजाणच असतो. म्हणतात ना, जन्मता असतो जाण, नसते स्वरूपाचे भान, तोच होतसे सुजाण संस्कार बळे. हे जसं आहे तसं जीवनशैली म्हणून योग साधनेचा विचार केला तर व्यक्तिमत्व विकासासाठी, स्वास्थ्य संवर्धनासाठी सर्वंकष योग साधनेचे महत्व आपण नाकारू शकत नाही. आणि ह्या दृष्टिकोनातून योग साधनेची उपयोगिता आणि उपयोजितता अनेक स्तरांवर आहे. म्हणजे बघा, हा स्वास्थ्यासाठी योग आहे, मनशांतीसाठी योग आहे, अबालवृद्धांसाठी योग आहे, महिलांसाठी आहे, गर्भसंस्कारांसाठी आहे, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आहे, स्मृती संवर्धनासाठी आहे, आणि परिवर्तन म्हणून बंदीजनांसाठी सुद्धा योग साधना आहे, व्यसनाधीन व्यक्तींसाठी योग साधना आहे. बंदीजनांसाठी योग साधना परिवर्तन म्हणून आमच्या गुरुजींनी जेल मध्ये प्रयोग केलेला आहे आणि त्याचे अतिशय पॉझिटिव्ह निष्कर्ष मिळालेले आहेत. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवणं गरजेचं आहे साधना करताना, की केवळ आसनं म्हणजे योग नाही, तर बहिरंग साधना व अंतरंग साधना यांचा एकत्रित मिलाप म्हणजे सर्वंकष योग साधना. मग बहिरंग साधनेत काय येतं? इथे आपण पतंजली प्रणीत अष्टांग योगाचा विचार करूया. काय टप्पे आहेत अष्टांग साधनेचे? तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यम नियम ही व्रत आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही यमव्रत आहेत. आणि शौच, संतोष, तपस्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे नियम आहेत. अशी एकूण 10 व्रत. थोडक्यात यम शब्दाचा अर्थ संयम किंवा सामाजिक जीवनात पाळावयाच्या मर्यादा, तर नियम म्हणजे व्यक्तिगत आचारसंहिता. यमनियमांच्या सुयोग्य पालनाने सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहतं. कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे, त्याला समूहात राहणं आवडतं. त्याचं हे राहणं सुखावं व्हावं, परस्परात प्रेम, मैत्री, सहकार्य असावं, ह्यासाठी यमनियमांची योजना अष्टांग योगात केलेली आहे आणि ती अतिशय महत्वपूर्ण आहे. अष्टांग योगातला तिसरा टप्पा म्हणजे आसन. आसनांच्या मुळे शारीरिक स्वास्थ्यप्राप्ती आहे. आसनांचे उद्दिष्टच मुळी आपला पाटकणा लवचिक करणं हे आहे. पाटकणा जेवढा लवचिक तेवढी व्यक्ती उत्साहित, तरतरीत आणि औषधा वाचून राहू शकते. पाटकणा जितका फ्लेक्झिबल, लवचिक, तितकी ज्ञान ग्रहण क्षमताही अधिक असते. शरीरातील एकूण स्नायूंपैकी सुमारे 66% स्नायू पाठीच्या भागात असतात. त्यांच्यावर ताण पडला, योग्य विश्रांती मिळाली नाही तर पाठदुखी, कंबरदुखी याचा त्रास आपल्याला सुरू होतो. नियमित आसनांमुळे पाठीचे स्नायू कार्यक्षम होतात. आपल्या पाटकण्यात स्थित असलेली मज्जा संस्था कुठून सुरुवात होते? त्याची मेंदूपासून सुरू होऊन पाटकण्याच्या मार्गाने कमरेच्या ठिकाणी संपते. पाटकण्यात मज्जातंतूंची मुळं असतात. अशा वेळी पाटकणा पुढे वळवण्याची, मागे वळवण्याची, बाजूला झुकवण्याची, त्याला पीळ देणारी आसनं केली तर मज्जातंतूंच्या मुळाशी ताज्या रक्ताचा पुरवठा होऊन त्याचे व पर्यायाने पाटकण्यामार्फत सर्व शरीराचे स्वास्थ्य उत्तम राहते. म्हणजे बहिरंग साधनेत यम, नियम, आसन हे टप्पे आले तर अंतर

अंग साधनेत प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे टप्पे आले. आता राहिला टप्पा तो प्राणायामाचा, हा चौथा टप्पा. नित्य योग साधनेत प्राणायामाचे फार महत्व आहे. योग साधनेच्या प्रवासात यात्रेकरूला म्हणजे साधकाला शरीराकडून मनाकडे, मनाकडून बुद्धीकडे आणि बुद्धीकडून आत्मतत्वाकडे जावं लागतं. मग शरीराकडून मनाकडे जाताना मध्ये प्राणायाम हा पूल लागतो व तो सहजतेने पार करता यावा यासाठी नित्य प्राणायामाची साधना करणं गरजेचं आहे. कारण आपलं मन हे अनियंत्रित आहे. मनात सतत विचार येत असतात. वास्तविक पाहता मन कोणी पाहिलं आहे का असा प्रश्न विचारला तर उत्तर येईल नाही. पण त्याचे अस्तित्व आपण जरूर मानतो. म्हणजे मन शांत करायचे असेल तर मनपवन संबंध लक्षात घेणं हे प्रथम गरजेचं आहे. तो संबंध एकदा लक्षात घेतला आणि प्राणायामाची नित्य साधना केली तर आपल्याला लाभ नक्की होतो. कसा? तर मूळच्यात प्रकाशक असलेल्या सत्वगुणांवर काही कारणांनी आलेली रजस्तम गुणांचे आवरण हळूहळू दूर होते. नकारात्मक विचार कमी होतात. तिथे जे काही विचारांचे दोष आहेत ते निघून जातात. चांगल्या विचारांचं आरोपण होतं आणि नकारात्मक विचार हळूहळू विरळ होत जातात. म्हणून पतंजली मुनींनी योगसूत्रात प्राणायामाचा फायदा सांगताना अतिशय सुंदर सूत्र सांगितलेलं आहे. ततक्षीयते प्रकाशावरणम आणि धारणासूच योग्यता मनसहा. म्हणजे नित्य प्राणायाम साधनेनी धारणा या अंतरंगाच्या टप्प्यात प्रवेश करण्याची क्षमता प्राप्त होते. आता प्राणायामाने काही अंशी अंतरंगाच्या टप्प्यात जाण्याची क्षमता प्राप्त झाली तरी काही कारणांनी बाह्य स्तरावर असलेले अंतराय, विक्षेप, काही अडथळे हे माणसाच्या मनावर आणि स्वास्थ्यावर परिणाम करतच असतात. त्याचं निराकरण योग साधनेद्वारे आपल्याला करता येतं. हे अंतराय कोणते, ते कसे निर्माण होतात हे पाहूया पुढील भागात. तोपर्यंत विराम. हरिओम तत्सत्.

श्रोते हो, वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी एडिटेड उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 3:31 झाली आहेत. आता संदीप खरे यांनी लिहिलेलं, संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं भावगीत आता ऐकूयात.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसाळी सहलीचे बेतसुद्धा आखले जात आहेत, पण त्याआधी झाडे लावा झाडे जगवा याचे बेत आखायला हवेत असं मला वाटतं. कारण झाडं म्हणजे ऑक्सिजनचे कारखाने. पर्यावरण असेल तरच आपण आहोत आणि आपलं जीवन त्यामुळे अधिक सुसह्य होतं. झाडे लावा प्रदूषण टाळा या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रकल्प व्यवस्थापक पौर्णिमा शिरगावकर, ज्या गेल्या 18 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. नमस्कार, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार. नमस्कार मॅडम.
0: आत्ताच मी म्हटलं तसं झाडे लावा प्रदूषण टाळा हा संदेश खरं खूप महत्त्वाचा आहे, पण तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तो का महत्त्वाचा आहे.
1: जसं तुम्ही म्हणालात आताच की तुमच्या बोलण्यात आलं की झाडे हे किंवा वनस्पती या ऑक्सिजनचे कारखाने आहेत, बरोबर. तर वनस्पतींचं मुख्य अजून एक काम आहे ते म्हणजेच अन्न निर्मिती. ही जी प्रोसेस आहे म्हणजेच आपण त्याला प्रकाशसंश्लेषण असं म्हणतो. या प्रकाशसंश्लेषणामध्ये कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा वायू घेऊन अन्न निर्मिती वनस्पतींमध्ये केली जाते. म्हणजेच काय की नैसर्गिकदृष्ट्या कार्बनचं जे काही समतोल आहे हा समतोल राखण्याचं काम हे झाडं करत असतात. आता फक्त कार्बनचंच नाही तर बाकी सगळे जे काही रासायनिक घटक आपल्या आजूबाजूला आढळतात किंवा पसरलेले आहेत त्यांचं पण काही समतोल आहे किंवा त्यांना आपल्याकडे खेचण्याचं काम आहे हे वनस्पती करत असतात. हे झालं फक्त हवा प्रदूषणाबद्दल. मातीचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे आणि आत्ता मोठ्या प्रमाणात आपल्याला एक प्रदूषणाचा धोका जाणवतो तो म्हणजेच आवाजाचं प्रदूषण. तर आवाजाचं प्रदूषण

0: प्रदूषण हे कमी करण्यासाठी जर का तुम्ही झाडांना लावलं तर एक साऊंड बॅरियर म्हणून ते ॲक्ट होतात आणि प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांचा वाटा आहे असं मी म्हणेन. त्यामुळे झाडं लावा, प्रदूषण टाळा हा जो संदेश आहे हा संदेश इथे खूप महत्त्वाचा लागू होतो आहे आणि ठरतो आहे.
1: बरोबर आहे, तुम्ही खूप छान सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण असतं आणि ते टाळायचं असेल तर झाडं आपल्याला मदत करतात. निश्चित कुठल्या प्रकारची झाडं कुठल्या कारणासाठी मदत करतात हाही एक वेगळा अभ्यासाचा विषय असेल, पण मुंबईसारख्या महानगरामध्ये आम्ही राहतो आणि आमची इच्छा असते की खूप झाडं लावावीत, पण इथे आधीच जमिनीचं प्रमाण इतकं कमी आहे, मग अशा ठिकाणी झाडं कशी लावता येतील?
0: हो, म्हणजे मुंबई महानगरामध्ये तसंच आपण एकंदरीत भारताचा विचार केला तर ही मोठी समस्याच आहे की बाबा शहरामध्ये किंवा महानगरामध्ये याचं व्यवस्थापन कसं करायचं. तर मी असं म्हणेन याच्यासाठी, एक तर आज एखादी सोसायटीची बांधणी किंवा निर्मिती होत असते तर तेव्हाच सांगितलं जातं की बाबा तुम्हाला इतक्या इतक्या टक्क्यावाईज जी जागा आहे ही जागा झाडांसाठी सोडली पाहिजेत किंवा मग रिक्रिएशन गार्डनसाठी सोडली पाहिजेत, तर तिथे तुम्हाला झाडं लावण्यासाठी एक जागा मिळू शकते, तिथे तुम्ही झाडं लावू शकता. सोसायटीचं जर टेरेसचा भाग आहे आपण त्याला छतावरची जागा म्हणतो, तर ती एक योग्य अशी जागा मी म्हणेन. आपलं जे टेरेस आहे पूर्ण मोठं असतं, उघडं असतं, सूर्यप्रकाश असतो, तर तिथे तुम्ही झाडं लावू शकता. हां, तिथे थोड्याशा काळजी आहेत त्या घेतल्या पाहिजेतच नक्कीच, पण नीट आणि योग्य व्यवस्थापन केलं तर तिथे नक्कीच झाडं आहेत ही झाडं वाढू शकतात. त्यामुळे टेरेस फार्मिंगला तिथे वाव आहे असं मी म्हणेन. अजून एक आहे की आजकाल जे काही फ्लॅट बांधले जातात त्याच्यामध्ये काही बाल्कनीसारखे जे ओपन पॅसेजेस आहेत, मोकळ्या जागा आहेत, ह्या दिल्या जातात. अगदी त्या छोट्या असतील कदाचित, लहान असतील, पण तिथेही पण तुम्ही काही झाडं लावलात, सूर्यप्रकाश येत असेल आणि तुम्हाला आवड असेल तर तिथे तुम्ही झाडं लावलात तर तीही जागा आहे आपण झाडांसाठी वापरू शकतो. अगदीच म्हणजे माझं तर घर अगदी लहान आहे, त्या घरामध्ये मी छोट्या बाल्कनीमध्ये पण 20-25 झाडं लावलेली आहेत. म्हणजे झाडांसाठी तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की तिथे झाडं लावू शकता. अगदी सदाफुलीसारखं, तुळशीसारखं, जास्वंदीसारखं, अडुळशासारखं, गवती चहासारखं आपल्याला नियमित लागणारं झाड जे आहे किचन गार्डनसाठी, तेही झाडं तुम्ही आपल्या छोट्या बाल्कनीमध्ये लावू शकता. ह्याच्यामध्ये अजून अनेक साऱ्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत, ज्याच्यामध्ये आपण आत्ता आलेली आहे ती म्हणजेच व्हर्टिकल गार्डन. आपण असं उभा जो पोर्शन असतो भिंतीच्या बाजूचा, तर त्याचाही वापर करून आपण छान आपली बाग आहे ही बनवू शकतो, सजवू शकतो. अनेक अशा कन्सेप्ट आहेत ज्याचा आपण विचार करून झाडं आहेत महानगरामध्ये शहरामध्ये लावू शकतो. आपल्याला तसं मात्र थोडासा वेळ दिला पाहिजे आणि झाडं लावण्याने नक्कीच अनेक असा फरक आहे आपल्या घरामधलं पण प्रदूषण कमी करण्यासाठी त्याचा उपयोग पण होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही झाडं लावलात तर त्याचा एक चांगला फायदा आहे आपल्याला जाणवतो घरामध्ये.
1: बरोबर. पण आता तुम्ही म्हणालात की हे फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा बाल्कनीमध्ये आपण झाडं लावू शकतो, पण या व्यतिरिक्त जे काही रिकामे प्लॉट असतात तिथे जेव्हा झाडं लावली जातात तेव्हा त्या झाडांची जबाबदारी कोणाची असते?
0: तर रिकामे प्लॉट जे असतात हे जी जागा आहे ही कोणी तिथे झाडं लावलेली आहेत त्यांनी ती जबाबदारी घेणं निश्चितच थोडं बंधनकारक राहील. आणि आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत, उदाहरणार्थ आपल्याकडे बघा आपल्या सोसायटीमध्ये अगदीच मोजकीच झाडं असतात, तर त्याच्याकडे लक्ष देणं हे आपलंच काम असतं. पण आपल्या बाजूला एखादं गार्डन असेल, हे खरं एखाद्या पालिकेचं असेल किंवा कोणी बनवलेलं असेल, तर तिथे पण जाऊन आपण त्या झाडांची काळजी घेणं, त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे आपलं पण काम आहे, एक नागरिक म्हणून पण आपलं काम आहे. तर त्यामुळे आजूबाजूला जे काही ग्रीन स्पेस आहे ह्याच्यावरती लक्ष ठेवणं आणि त्यांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं हे आपली जबाबदारी आहे, एक नागरिक म्हणून पण. आणि शासकीय तर आहेच, कारण आज आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याच्याकडे पण शासन लक्ष ठेवतं, पण ह्या सगळ्याकडे आपण जर का योग्य लक्ष दिलं तर आपल्यासाठीच ती झाडं महत्त्वाची आहेत, शासन आपल्यासाठीच करतं. त्यामुळे नागरिक म्हणून आपण पुढे येऊन आपणच जर त्या झाडांची काळजी घेतली तर ते आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. त्यामुळे नागरिकांनी पुढे यावं असं मी म्हणेन.
1: पण मग जर असा प्लॉट संस्थेचा असेल एखादा, तर मग तिथे कशा प्रकारे काम केलं जातं?
0: हो, म्हणजे आता संस्थेचा विषय आला म्हणून, पर्यावरण दक्षता मंडळ, खरं तर पर्यावरण दक्षता मंडळाची जेव्हा स्थापना झाली तर संस्थेचा उद्देशच आहे की पर्यावरण संवर्धन, जनजागरण आणि शिक्षण

0: जातं आणि मग तिथल्या नागरिकांवरती जबाबदारी सोपवली जाते की बाबा या जागेची किंवा या झाडांची काळजी तुम्हाला पुढे घ्यायची आहे आणि तसं मग पुढे काम जातं. कारण प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवणं, कारण आमचं काम हे वाढत चाललेलं आहे आणि हे वाढतं काम म्हणजे लोकं आम्हाला विश्वास ठेवून वेगवेगळी कामं सांगत आहेत, तर त्यामुळे हे वाढतं काम घेण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात. बरीच जणं आमच्याकडे येतात, अशी जागा विचारतात, सांगतात, तर तिथे आम्ही अशा पद्धतीचा सल्ला देतो आणि झाडं वाढवायला त्यांना उद्युक्त करतो.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात की तुम्ही त्यांना झाडं लावून त्यांना ती नंतर त्यांच्या ताब्यात देता.
0: हो,
1: की पुढे तुम्ही त्यांचं सांभाळ करा.
0: Yes. कारण आम्हाला तसंच म्हणजे त्यांच्याकडनं तशीच विचारणा आलेली असते ना की बाबा शाळेच्या परिसरात आम्हाला झाडं लावायची आहेत, तर आम्ही त्यांना योग्य तो सल्ला देतो, झाडं उपलब्ध करून देतो आणि मग तिथे झाडं आम्ही लावण्याचं पण काम देतो. आता शाळा असेल तर मग शाळेतल्या मुलांना तिथे सहभागी करून घेतो, एखादी सोसायटी असेल तर सोसायटीला इच्छुक असतील तर त्यांना सहभागी करून देतो घेतो, आणि जर का एखाद्या कुठल्या तरी अशा शासकीय संस्थेने आम्हाला प्लॉट दिला असेल तर मग त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलणं करून तिथे आपण झाडं आहेत ही लावली जातात. आणि
1: मग आता तुम्ही गेली 18 वर्ष या संस्थेबरोबर कार्यरत आहात, तर पर्यावरणाच्या संबंधित अनेक उपक्रम तुम्ही राबवले असतील.
0: हो,
1: तर त्याविषयी काय सांगा.
0: त्या पर्यावरण दक्षता मंडळ अनेक गोष्टींसाठी काम करतं, त्याच्यामध्ये झाडांवरती विशेष लक्ष आहे आणि आत्ताच पर्यावरणपूरक सण याच्या माध्यमातून आम्ही विविध स्तरावर जनजागृती करतो. तर आपल्याकडचे सण आहेत, या सणांमध्ये मुख्यतः झाडांचा विचार केलेला आहे. म्हणजे दसऱ्यामध्ये आपट्याचं आहे किंवा गणेशपत्रीमध्ये 21 वेगवेगळी पानांचा विचार केलेला आहे. तसंच वटपौर्णिमेबद्दल जर आपण विचार केला तर आपण वटवृक्षाची पूजा करतो, बरोबर, वैज्ञानिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातनं. तर असे जे काही अवेअरनेस कॅम्पेन आहेत किंवा मग जनजागृती सत्र आहेत शालेय स्तरावर किंवा मग सोसायटी स्तरावर आम्ही घेतो. आजकाल कसं झालेलं आहे, आपण एवढ्या धावत्या जगामध्ये वटपौर्णिमेच्या निमित्ताने तिथे जाऊन पूजा करणं हे शक्य होत नाही, तर लोक बाजारात जातात, फांदी मिळते ती आणतात आणि मग लावून तिथेच घरी पूजन केलं जातं. तर आम्ही असं म्हणतो की तसं काही करू नका, तुम्ही शक्यतो करून तिथे जा, तिथे पूजन करा, आणि आणलेली जी फांदी जर चुकून कोणी आणली असेल तर त्याचं तुम्ही पुन्हा मातीमध्ये, हां, मातीमध्ये त्याला जर का टाकलात तर त्याला नवीन फुटवा फुटू शकतो. तर अशा पद्धतीचं जनजागरण करतो. हा एक तर खूप मोठा उपक्रम जेव्हा संस्था सुरू झाली तिथपासनं सुरू केलेला आहे. अजून एक संस्थेबद्दल नक्की सांगेन, एक सुंदर असा उपक्रम आहे, म्हणजे तुम्हाला पण बाग लावायची आवड असेल, तुम्ही घरामध्ये छोटीशी का होईना आपली बाग ही निर्मिती केली असणार, तर ह्या बागेचं कौतुक कोण करतं? तर तसं बघितलं तर आपल्या घरामध्ये येणारे नातलग असतील, ते कौतुक करत असतील, बाकी कोण तसं बघत नाही. तर आपण ठाण्यामध्ये एक सुंदर असा उपक्रम राबवतो, तो म्हणजे नंदनवन सुंदर घरगुती बाग स्पर्धा. आता हे ठाण्यापुरतं नाही आहे, तर ठाण्यासोबत आम्ही कल्याण डोंबिवली या क्षेत्रामध्ये पण राबवतो. तर ज्यांना बागेची आवड आहे, ज्यांच्याकडे बाग त्यांनी निर्माण केलेली आहे, तर त्यांचा कौतुक सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. तर त्यामुळे त्यांना पण छान वाटतं, त्यांना त्यातनं मार्गदर्शन मिळतं. हा एक संस्थेचा उपक्रम आहे, गेली 20 वर्ष संस्था राबवते आणि त्यातनंच एक नवीन जन्माला आलेला प्रोजेक्ट म्हणजेच ग्रीन लव्हर्स क्लब. आज ह्या ग्रीन लव्हर्स क्लबला जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या क्लबच्या माध्यमातून हरित हात निर्माण होत आहेत. म्हणजे ठीक आहे, मला झाड कसं लावायचं हे मला शास्त्रीय पद्धतीने माहिती नाही, तर ते तुम्हाला इथे शिकायला मिळेल. किंवा एखादं कुठलं तरी किचन गार्डन बनवायचं असेल किंवा औषधाची बाग बनवायची असेल तर कुठली रोपं पाहिजे, कशी लावली पाहिजे, ह्याची शास्त्रशुद्ध माहिती आहे या क्लबच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. आणि आजपर्यंत अनेक लोकांनी ह्याचा म्हणजे ह्या क्लबमध्ये सहभागी घेऊन कोर्स केलेला आहे. तर हे एक मी मुख्यत्वे म्हणेन, हे दुसरं. आणि आज जवळजवळ 12 वर्ष आपण त्याच्यात काम करतो आहोत आणि याच्यातनंच अजून एक पायोनियर प्रोजेक्ट आपण म्हणतो संस्थेचा असं मी म्हणेन, तो म्हणजे देवराई इको रिस्टोरेशन प्रोजेक्ट. आम्हाला वनविभागाने एक जागा दिली रुंदा इथे आणि ती जागा रुंदा टिटवाळा रुंदा इथे 50 एकर जागा आहे आणि त्या 50 एकर जागेमध्ये आम्ही 30,000 झाडं लोकसहभागातून लावली आणि 20,000 झाडांचं जतन केलं. आज तिथे 50,000 झाडं उभी आहेत, म्हणजे पूर्ण

0: रिकामी जागा होती, तिथे आता हरित वन जे आहे म्हणजे ज्या झाडांना आता फुलं येतात, फळं येत आहेत, अशी वृक्ष तिथे आलेली आहेत. आणि या वृक्षांसोबत तिथे वेली आहेत, छोटी झुडपं आहेत, म्हणजे करवंदाच्या जाळ्या पण तिथे तुम्हाला दिसतील. त्यामुळे एक छानसं असं वन निर्मिती तिथे झालेली आहे. आणि आत्ता आम्ही टिटवाळ्याजवळच एक थोडी जागा आहे जिथे निसर्गायण नावाचा प्रकल्प करतो आहोत. हा प्रकल्प थोडासा वेगळ्या दृष्टिकोनातनं आहे, म्हणजे झाडं तर लावतोच आहोत, पण फक्त झाडं संवर्धन असं नसता आपण एक पर्यटन केंद्र उभारतो आहोत. पर्यटन केंद्र कोणासाठी? तर शालेय विद्यार्थ्यांसाठी, आपल्या सर्वांसाठी आहेच. म्हणजे आपल्याला जर का शिकण्यासाठी कुठे जायचं असा प्रश्न येतो, सहलीसाठी कुठे जायचं असा प्रश्न येतो, तर तिथे तुम्ही नक्की जाऊ शकता. आता तिथे तुम्हाला काय वेगळं पण असेल, तर आम्ही एक देवराई बनवणार आहोत, वनराई बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये वेगळी झाडं असतील. म्हणजे कांडूळसारखं झाड आपल्याला, त्याला भूताचं झाड म्हटलं जातं, तर ते आपल्याला शहरात कुठे दिसणार नाही, ते तिथे दिसेल.
1: अच्छा.
0: अर्जुनसारखं झाड हे तिथे दिसेल, ऐनासारखं झाड हे तिथे दिसेल. तर अशी झाडं वेगवेगळी आहेत, हे मुलांना दाखवता येतील असं आपण तिथे निर्मिती करतो आहोत. याच्यासोबतच विविध बागा आपण करणार आहोत, जसं की औषधी वनस्पती आहे, किंवा मग सुगंधी वनस्पती आहे, किंवा आपल्याला स्पायसेस, आतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आपल्याला आढळतात किंवा आहेत, तर हे जे सगळं आहे ना, हे मुलांना बघण्यासाठी, आपल्याला समजून घेण्यासाठी आम्ही तिथे बागा निर्मिती करतो आहोत. तर ही जागा आहे, ही आम्ही तिथे डेव्हलप करतो आहोत. आणि एक मियावाकीचं पण जंगल तिथे आम्ही ऑलरेडी सुरू केलेले आहे. तर म्हणजे काही उपक्रम हे संस्थेचे सक्सेसफुली पूर्ण झालेले आहेत, आणि काही उपक्रम हे आपण सुरू आहेत. म्हणजे ह्या माध्यमातून मी असं अपील करेन की तुम्ही नक्की तिथे या सर्वांनी. अगदी खूप टिटवाळा म्हणजे दूर नाही आहे, टिटवाळा स्टेशन पासून अगदी 10 मिनिटांवर बाय रिक्षाने जाता येईल असा तो प्रकल्प आम्ही करतो आहोत. आम्हाला सगळे हरित हात तिथे गरजेचेच आहेत.
1: खूप छान असा उपक्रम आहे आणि तो लवकरच यशस्वी व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करते. सर्वसामान्य मंडळींना देखील पर्यावरणात सहभागी व्हावं असं वाटत असतं.
0: हो,
1: वेळ कमी असतो म्हणा, धावपळ असते म्हणा, पण इच्छा अनेकांची असते. तर ही सगळी मंडळी कशा प्रकारे या कामात सहभागी होऊ शकतात?
0: सगळ्यांनाच खरं तर आत्ताचा उन्हाळा बघितलात ना, तर हे लक्षात घेता आणि आत्ता जो पडणारा पाऊस आहे हेही लक्षात घेता, सर्वांनीच पर्यावरणाच्या कामामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी म्हणेन अगदी पर्यावरणपूरक कृती जी आपण म्हणतो, ते आता फक्त बोलण्यावर नाही तर ती प्रत्यक्षात करणं गरजेचं आहे. मी एक असं म्हणेन सगळ्यांना की एक छोटासा आपला हरित कोपरा जो आहे घरातला, तो आपण कशाही पद्धतीने आपल्या घरामध्ये तुम्ही निर्माण करा, जेणेकरून घरातले जे काही रासायनिक घटक आहेत ते तरी त्या हरित कोपऱ्यामुळे काय केले जातात, ॲब्सॉर्ब करून घेतले जातात. म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी त्या कोपऱ्याचा उपयोग होईल. शिवाय आपल्यासाठी पण ते छान आहे, आपला पण वेळ जातो, आपल्याला पण छान वाटतं. एखादी भाजी पण तिथे लावत जर का तुम्ही लावलात, किचन गार्डन केलात, तरी काही हरकत नाही आहे. म्हणजे मी माझ्या घराचं उदाहरण देते, मला कढीपत्ता आणावाच लागत नाही, कारण माझ्याकडे कढीपत्त्याचं 4-5 फुटाचं मस्त उंच झाड आहे. मग अशा गोष्टी आहेत जर का तुम्ही केलात, हे छोटासा भाग आहे. पर्यावरण कृती करणं म्हणजेच काय, तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मी प्लास्टिकचा वापर करणार नाही, किंवा मग मी घरातनं निघताना एखाद्या कापडी पिशवीचाच वापर म्हणजे घेऊन जाईन, अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. ह्याच्यात अजून एक मी संदेश असं देईन, आजकाल कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे ना थोडंसं मुलांचा कुठला वाढदिवसाचा कार्यक्रम असेल किंवा गेट टुगेदर असेल, तर आपण सगळेजण मिळून काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यावं किंवा काहीतरी द्यावं असं आपली इच्छा असते, तर तिथे आपण विचार करावा की बाबा एखादं झाड देता येईल का, एखादी बी देता येईल का, एखाद्या वेळेस खत देता येईल का, एखाद्या कुंडीमध्ये आपल्याला झाड लावून देता येईल का, असं जर विचार केला तर ते पूरक आहे असं मी म्हणेन. तर त्यामुळे हा एक संदेश आहे, सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी थोडं का होईना हे काम करावं. अजून एक मी थोडंसं ह्याच्यामध्ये अपडेट करेन, ते असं की तुम्ही निसर्गात जा.
1: अच्छा.
0: निसर्गात जा, कारण का जेवढं निसर्गामधनं तुम्हाला घेता येईल ते शिकता येईल. कारण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आपल्या जवळच आहे, तुम्ही सहज जाऊ शकता. बऱ्याच गोष्टी तिथे तुम्हाला जाऊन बघायला मिळतील, जाणवतील. तर तो निसर्ग अगदी तसाचा तसा आपल्या घरात निर्माण करणं शक्य नाही आहे, पण थोडा तरी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यामुळे हरित संपदा वाढवा असंच मी सांगेन.
1: खूप छान. जसं म्हणालात तुम्ही की प्रत्येकजण नक्कीच एक छोटा हरित कोपरा तयार करू शकतो, असं लक्षात आलं.

0: होतं की मुलांना कित्येक वेळा माहिती नसतं की भुईमुगाच्या शेंगा कुठे उगवतात. त्या आवडतात सगळ्यांना खायला, पण शहरातल्या मुलांना हे लक्षात येत नाही, कारण अनेक फळं किंवा भाज्या ह्या जमिनीच्या वर उगवतात, त्यामुळे भुईमुगाच्या शेंगा कुठे उगवतात हा प्रश्न असतो. आणि खरं तर शेतीप्रधान देशात हा प्रश्न पडता कामा नये, त्यांना माहिती असायला हवं. तर तुमचे उपक्रम खूप छान आहेत.
1: आत्ताच मी उल्लेख केला की बाबा तुम्ही घरात कोणती झाडं लावू शकता. किचन गार्डनचा कोपरा तुम्हाला निर्माण करायचा असेल तर बेस्ट म्हणजे कढीपत्ता आहे. अगदी सोप्यात सोपं म्हणजे तुमच्याकडे हळद येऊ शकते, किंवा मग मिरची, हां आलं मिरची, अशी जी छोटी छोटी रोपं आहेत ही जर तुम्ही लावलात तर नेहमीच्या किचनमध्ये त्याचा वापर होऊ शकतो. औषधांमध्ये जर बघितलात, औषधी वनस्पती आपण म्हणतो, अडुळसा तुमच्या घरामध्ये, अडुळशाचं झाड आपल्या घरामध्ये असलेलं योग्य, लहान मुलांसाठी पण आपल्यासाठी पण ते खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याचं एक काढा केलात तरी आपल्याला बरं वाटतं. या दिवसात तर आपल्याला पावसाळ्यामध्ये थोडेसे काही घशाचे वगैरे त्रास होतात, त्याच्यासाठी चांगलं आहे ते. अडूस आहे, याच्यासोबतच आपण कोरफड आहे त्याचाही वापर, तुळशी तर आपण लावतो, लावतोच, तर तुळशीमध्ये पण अनेक प्रकार येतात, ते पण तुम्ही लावलात तरी चालेल. फुलझाडांमध्ये आपण दर दिवशी थोडंसं एखादं फुल आहे, एखादं फुल आपण वाहतोच बरोबर ना, तर तिथे आपण सदाफुली आहे, जास्वंद आहे, शेवंती आहे, अशी छोटी छोटी रोपं आहेत ही आपण लावू शकतो. आता अगदीच मोठी आपल्याला लावता येणार नाहीत, पण किमान ही छोटी झाडं जर आपल्या घरामध्ये लावली तरी आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. म्हणजे घरच्या घरी पण आपण एक छोटंसं बाग निर्मिती करून त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो. आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की ते सांभाळायची कशी, त्याला किती ऊन आहे लागतं, किंवा तिथे त्याला किती पाणी द्यायचं. तर हे सगळे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा ते हळूहळू अनुभवातून सुटतील. कारण अनुभव आल्याशिवाय काही जणांनी तर असं आहे की माझ्याकडनं एखादं झाड नेलेलं आहे आमच्या संस्थेमधनं आणि त्यांनी सुंदर बाग फुलवली. काही जणांचे असे निगेटिव्ह पण अनुभव आहेत, पण त्यांना आम्ही खूप पॉझिटिव्हली सपोर्ट केला आणि छान पद्धतीने आता त्यांच्या ठाण्यामध्ये बघितलात तर बागा निर्मिती झालेल्या आहेत. काही जणांनी तर टेरेसवर अख्खं छोटासा प्लॉट असतो आणि त्याच्यावर आपलं आपलं टेरेस केलेलं आहे आणि अनेक झाडं 100+ झाडं लावलेली आहेत, फळ झाडं लावलेली आहेत.
0: पण मग ही झाडं सगळी भाजीची म्हणा किंवा इतर वेली वर्गाची ही कुठे उपलब्ध होऊ शकतात?
1: ही उपलब्ध होण्यासाठी मी सगळ्यांना सांगते, आपल्या घरामध्ये जर का किचन परसबाग करायची असेल तर मिरची आपण घरात आणतो, सुकी मिरची असेल तर त्याच्या बिया आपण काढून आपली आपली रोपं बनवू शकता. कधी कधी कारली आपल्या घरात येतात तर कारल्यातली काही बिया असतात ह्या लाल झालेल्या असतात, पूर्ण परिपक्व झालेल्या असतात, त्या आपण काढून जर ठेवलात तर त्या पण बिया तुम्ही घेऊ शकता. काकडीचं पण तसंच आहे, पण शक्यतो ह्याचं वाण तुम्ही बाजारातनं घेतलात तर ते उपयुक्त जास्त आहे, कारण त्याचा ते लावलं तर आपण बीपासून नवीन रोप आपल्या घरी करायचा आहे. समजा तुम्हाला घरी करायला थोडंसं कठीण जात असेल तर तुम्हाला आता नर्सरीमध्ये अशा पद्धतीची रोपं उपलब्ध आहेत आणि हा आत्ताचा पावसाळा आहे, याच्यात तुम्ही काही झाडं आहेत रोपं वाटिकेमधनं घेऊ शकता, नर्सरीमधनं घेऊ शकता आणि मिळतात, अगदी 10-20 रुपयाला पण मिळतात. ती झाडं लावलात तर तुम्ही एखादं झाड किंवा दोन झाड एका कुंडीमध्ये लावलात तरीही आपल्याला मिरच्या मिळतील, किंवा मग तुम्हाला कढीपत्ता मिळेल, किंवा मग तुम्हाला टोमॅटो पाहिजे असेल तर तो मिळेल, तुम्ही जे काही लावाल ते तुमच्या घरी येईल. तर हे नर्सरीमध्ये मिळतात, उपलब्ध आहेत, किंवा आपल्या घरी पण तुम्ही करायचं असेल तर करू शकता आणि कोणाला नाहीच पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आमच्याकडे पण हे सगळं उपलब्ध आहे.
0: खरं तर तुमच्याकडून ऐकण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: जाता जाता हेच सांगेन मी, आता तुम्ही उल्लेख केलात भुईमुंगाच्या शेंगांचा, तर मी सगळ्यांना हाच संदेश देईन की भुईमुंगाच्या शेंगा कुठे लागतात ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आमचं जे आत्ता निसर्ग आणि टिटवाळाचं नवीन प्रकल्प होतो आहे तर तिथे आपण शेती म्हणून पण एक विशेष प्रकल्प सुरू करतो आहोत. की शेती काय असते तर हे फक्त बघण्यापुरतं नाही तर तिथे अनुभवासाठी तुम्ही येऊ शकता की कुठे येतं, काय येतं, कसं येतं. भेंडी पण आहे, भेंडी किंवा गवार आहे, म्हणजे परसबाग पण आम्ही तिथे करतो आहोत. तर मी जाता जाता हेच सांगेन की जिथे अशा पद्धतीच्या गोष्टी चालू आहेत किंवा करता आहेत तिथे जाऊन एकदा भेट द्या. शेतकऱ्याशी पण भेटा, शेतकऱ्याला आपण जाऊन भेटा. कारण पर्यावरणामध्ये फक्त आपण म्हणजे धावपळीच्या जगातनं राहता, आपण अशा गोष्टी पण आजूबाजूला आपल्या

0: चालू आहेत, चालू आहेत. त्यांना भेट दिल्यास कशा पद्धतीने रक्षणाचं काम चालू आहे, आणि विविध संस्था जसं पर्यावरण दक्षता मंडळ संस्था काम करते आहे, तसंच विविध संस्था पण अशा रक्षणासंवर्धनासाठी काम करत आहे. तुम्हाला शक्य असेल तर तिथे जाऊन काम करा, त्यांना सपोर्ट करा. आणि नक्कीच मी पुन्हा म्हणेन आजचा विषय की झाडे लावा आणि प्रदूषण टाळा. तर एक छोटीशी कृती आहे आपली झाडं लावायची, तर ते जतन करण्याचं एकदा तंत्र तुम्ही शिकलात ना, तर नॅचरली प्रदूषण हे आपल्या घरातील किमान कमी होईल. तर त्याच्यावरती भर देणं गरजेचं आहे.
1: खूप छान.
0: आणि पर्यावरण कृतीकडे तुम्ही जास्त त्याचं अनुसरण करा असंच मी म्हणेन. हा एक शेवटचा संदेश आहे हा मी देईन, म्हणजे ती अंगीकारा असं मी म्हणेन.
1: याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया, कारण झाडे लावा, झाडे जगवा आणि प्रदूषण टाळा असं खरं तर म्हणायला हवं. कारण झाडं बऱ्याच वेळा लावली जातात, पण मग पुढच्या वर्षी त्याचं काय होतं इथेही लक्ष देणं खूप आवश्यक असतं. आणि तुमच्या सगळ्या उपक्रमांना खूप शुभेच्छा देते. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ दिलात, छान अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मंडई, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव हो।

श्रोते हो बलसागर भारत हो हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सायंकाळचे 4 वाजले. गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला सुनील बर्वे यांनी गायलेलं प्रणीत कुलकर्णी यांचं गीत आता ऐकूया. संगीतकार नरेंद्र भिडे आणि चित्रपट देऊळबंद.

0: लिसन वेट असं कसं घडत हो असं कसं घडत हॅलो घडत हो असं यू टू असं कसं घडत हो
1: श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया आजचा दिवस माझा या चित्रपटातील गीत रणदीप यांच्या स्वरात दासू वैद्य यांची रचना आहे आणि मंगेश धाकडे यांचं संगीत

0: रूपकुमार राठोड आणि बेला शेंडे यांनी गायलेलं कुटुंब या चित्रपटातील जितेंद्र जोशी यांचं गीत आपण ऐकलं. अभिजित कवठाळकर यांनी या गीताला संगीतबद्ध केलं होतं. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. सायंकाळचे 4:21 झाली आहेत. आता मालिका विशेष अंतर्गत कार्यक्रम आता ऐकूया. मालिका
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोत्यांनो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्या आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला संगीतकार दत्ता डावजेकर. दत्ता डावजेकर यांच्या वडिलांचं नाव शंकर गणेश डावजेकर. आर्य सुबोध या नाटक मंडळीमध्ये ते तबलावादक होते आणि त्यांना बाबूराव म्हणून ओळखलं जायचं. ते पखवाजही चांगले वाजवत. 1931 दत्ता डावजेकर गोवर्धन मेळ्यामध्ये काम करू लागले. वेगवेगळी गाणी बसवण्याच्या निमित्तानं चाली बांधायची त्यांना सवयच लागली. पुढं सरस्वती सिनेटॉनमध्ये पियानोवादक म्हणून ते काम करू लागले. केशवराव धायबरांच्या नंदकुमार या 1938 आलेल्या चित्रपटाच्या वेळेला सुरेशबाबू माने यांच्या हाताखाली त्यांनी काम केलं आणि पुढं नटराज कंपनीच्या सवंगडी चित्रपटाच्या वेळेला गोविंदराव टेंबे यांच्या हाताखाली देखील काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आपल्याला माहिती आहे की सुरेशबाबूंच्या संगीतावर हिंदी गझल आणि गीतांची छाप होती तर गोविंदरावांच्या संगीतावर नाट्यगीतांचे संस्कार होते. त्यांच्याविषयी अधिक बोलण्यापूर्वी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली चिमणराव गुंड्याभाऊ चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया. गदी माडगुळकरांचे शब्द आहेत आणि ही लावणी उषा मंगेशकरांनी गायलेली आहे.

1941 साली म्युन्सिपॅलिटी या नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे गायक वसंतराव देशपांडे यांनी प्रथमच पार्श्वगायक म्हणून या चित्रपटापासून आपल्या करिअरला सुरुवात केली. मेळ्यामध्ये गाणी लिहिण्याची सवय असल्यामुळे म्युन्सिपॅलिटी या चित्रपटासाठी हळूहळू या सजना आणि तू माझ्याजवळ ये ही दोन गाणी दत्ता डावजेकरांनी लिहिली आणि त्याला संगीतही दिलं. पुढं नवयुग कंपनीच्या सरकारी पाहुणे या चित्रपटासाठी दत्ता डावजेकरांना बोलवणं आलं आणि मग पुढं मास्टर विनायक यांच्याबरोबर माझं बाळ, चिमुकला संसार, गजाभाऊ या तिन्ही चित्रपटांना दत्ता डावजेकरांनी संगीतही दिलं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 1947 साली प्रदर्शित झालेल्या आपकी सेवा में या चित्रपटामध्ये पा लागू कर जोरी रे ही पिलू रागातली ठुमरी लता मंगेशकर यांनी गायली आणि लता मंगेशकर यांनी हिंदीमध्ये गायलेलं ते पहिलं गाणं ठरलं. अर्थात त्याच्या आधी 1945 साली दत्ता डावजेकर HMV मध्ये नोकरी देखील करत होते. तुझं स्वप्नी पाहिले गोपाळा, कुणीकबाई गुणगुणलं या गाजलेल्या ध्वनिमुद्रिकातली गाणी त्यांनी स्वतःच लिहिली होती. दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणखीन एक गाणं आपण ऐकणार आहोत, सवत या चित्रपटातलं. शांता शेळके यांची ही रचना गायली आशा भोसले यांनी. पाहुणे तुम्ही मज आवडला.

दत्ता डावजेकर यांना चित्रपटसृष्टीमध्ये डी डी या नावाने ओळखलं जात होतं. दत्ता डावजेकरांनी संगीतकार अनिल विश्वास, सुरेश बाबू माने, चित्रगुप्त, एस एन त्रिपाठी, प्रेम धवन, रोशन आणि सी रामचंद्र यांच्याकडं सहाय्यक म्हणूनही काम केलं होतं. त्यांनी अनेक मराठी नाटकांना संगीत दिलं. जवळपास 50 मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. याशिवाय 2 हिंदी चित्रपटांना देखील दत्ता डावजेकरांचं संगीत आहे. लता मंगेशकर यांच्या परदेश दौऱ्यामध्ये प्रमुख वादक म्हणून त्यांनी काम केलं होतं. रंगल्या रात्री आशा, धरतीची लेकरं, पाठलाग, संत वाहते कृष्णामाई अशा त्यांच्या अनेक चित्रपटांना उत्कृष्ट संगीताचा पुरस्कारही मिळालेला आहे. आणि विशेष म्हणजे 1995 साली महाराष्ट्र राज्य सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार देखील दत्ता डावजेकरांना मिळालेला आहे. दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेली आणखीन एक लावणी आपण ऐकूया, सून लाडकी या घरची या चित्रपटातली. शब्द पी सावळाराम यांचे आहेत, स्वर आशा भोसले यांचा आहे.

शोधे हो लावण्य रंग कार्यक्रमात आता संगीतकार दत्ता डावजेकर यांच्याकडून वळूया संगीतकार लक्ष्मण बेरळेकर यांच्याकडे. लक्ष्मण बेरळेकर हे संगीतकार मूळचे कोल्हापूरचे. लहान वयातच त्यांना शास्त्रीय संगीताची आवड होती. गांधर्व महाविद्यालयामध्ये ते शिकले, पेटी वाजवायला शिकले. कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक वामनराव पाध्ये हे त्यांचे गुरु. पूर्वी गणेशोत्सवामध्ये मेळे सादर होत असत आणि मेळ्यातील कार्यक्रमांची तयारी गणपतीच्या पूर्वी 1.5 ते 2 महिने आधी सुरू होत असे. 1934 साली कोल्हापूरच्या श्रीकृष्ण संगीत मेळ्यामध्ये संगीतकार लक्ष्मण बेरळेकर आणि सुधीर फडके हे दोघंही संगीतकार म्हणून त्या काळात गाजलेले युवक होते. लक्ष्मण बेरळेकर यांच्याविषयी अधिक बोलण्यापूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेली 5 रंगाची 5 पाखरं या चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. ही लावणी शहाजी काळे, पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांनी गायली. जगदीश खेबुडकरांचे शब्द आहेत. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मण बेरळेकर यांनी या चित्रपटाला संगीत जरी दिलं असलं तरी त्यांनी टोपण नावानं या चित्रपटाला संगीत दिलं होतं आणि ते टोपण नाव होतं LB सारंग. ऐकूया ढंगदाराशी ही लावणी.

लक्ष्मण बेरळेकर हे दिसायला अतिशय देखणे आणि रुबाबदार होते. त्यामुळं हिंदीमध्ये निघालेल्या भक्त प्रल्हाद या 1933 सालच्या चित्रपटामध्ये त्यांनी बालनायक म्हणून बहारदार अशी एक भूमिकाही केली होती. सिनेमा क्षेत्रातलं तेज आणि रुबाब लाभलेल्या व्यक्तिमत्वामुळं लक्ष्मण बेरळेकर मेळ्यामध्ये हिंदी गझल देखील अप्रतिम गायचे. त्यांचा विशिष्ट असा आवाज, गळ्यातून निघणाऱ्या मुरक्या हरकती इतक्या आकर्षक असत की ते एक मेळ्याचं आकर्षणच असे. लक्ष्मणराव बेरळेकर अतिशय सफाईदारपणे सुरेल हार्मोनियम वाजवत. त्यांच्याकडून हार्मोनियम शिकलेली बरीच मंडळी पुढं संगीतकार म्हणून गाजली. पुढं लक्ष्मण बेरळेकर आणि दिनकर पोवार या दोघांनी मिळून एका चित्रपटाला संगीत दिलं होतं. त्या चित्रपटाचं नाव ज्ञानबाची मेघ. या चित्रपटातली कवी संजीव यांची एक लावणी आपण ऐकणार आहोत आणि या चित्रपटाला त्या दोघांची नावं दिली होती म्हणून संगीतकार दिनकर लक्ष्मण असं सांगितलं जायचं. आपण ऐकूया ज्ञानबाची मेघ चित्रपटातली ही लावणी.

श्रोतेहो, लावण्यरंग कार्यक्रमात लक्ष्मण बेरळेकर यांच्यानंतर आपण वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या काही लावण्या ऐकणार आहोत. वसंत देसाई म्हणजे त्यांचं पूर्ण नाव वसंत कृष्णाजी देसाई असं होतं. कुडाळजवळच्या सोनकवड्याचे ते होते. कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात वसंतरावांच्या संगीत शिक्षणाला सुरुवात झाली होती. त्यांचा जन्म 9 जून 1912. शालेय शिक्षण फारसं झालं नसलं तरी वसंतरावांना संगीतामध्ये खूप रस होता. कोकणातल्या दशावतारी नाटकात काम करून ठिकठिकाणी हार्मोनियम वाजवत भजनं म्हणणाऱ्या वसंतराव देसाई यांचं सर्वत्र नाव झालं. आपल्या कलेचा विकास व्हावा म्हणून ते कोल्हापूरला आपल्या चुलत भावाकडे आले. त्याच वेळेला प्रभात फिल्म कंपनी सुरू झाली होती. तिथं वसंतराव सुरुवातीला पडेल ते काम करू लागले, सगळ्या गोष्टी शिकू लागले. त्यांचा गोड गळा आणि हार्मोनियमवरची साफ बोटं, त्याचप्रमाणे त्यांना असलेली संगीताची ओढ शांताराम बापूंच्या लक्षात आली आणि मग गोविंदराव टेंबे यांच्या हाताखाली संगीत विभागामध्ये वसंत देसाई यांची वर्णी लागली. त्यांच्याविषयी अधिक बोलण्यापूर्वी, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली, आशा भोसले यांनी गायलेली, जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली अतिशय ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. चित्रपट धन्यते संताजी धनाजी.

संगीतकार वसंत देसाई यांच्याबद्दल सध्या आपण बोलतोय. 1942 साली शांताराम बाबूंनी प्रभात कंपनी सोडली. त्यांच्याबरोबर काही मंडळी सुद्धा प्रभात कंपनी सोडून गेली, ज्यामध्ये वसंत देसाई पण होते. पुढे शांताराम बापूंनी राजकमल ही संस्था स्थापन केली. वसंत देसाई हे राजकमलचे देखील संगीतकार झाले. वसंत देसाई यांनी 48 हिंदी चित्रपटांना संगीत दिलेलं आहे, 20 मराठी चित्रपटांना संगीत दिलेलं आहे, 20 नाटकांनाही संगीत दिलेलं आहे, 16 माहितीपटांना संगीत दिलेलं आहे. वसंत देसाई यांचं संगीत शास्त्रशुद्ध, कसदार.

श्रुतीमधुर, मनाला चटका लावणारं आणि कानांना संतुष्ट करणारं असं होतं. 1967 साली भारत सरकारनं वसंत देसाई यांना पद्मश्री किताब बहाल केला. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं बायानू नवरे सांभाळा चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं हे गाणं.

0: नमस्कार श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात होत आहे. संध्याकाळी ठीक 5 वाजता आपण ऐकू शकाल ठळक बातमीपत्र.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि जपान दरम्यान आज आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा, औषध निर्माण, संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रातले सामंजस्य करार झाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या प्रधानमंत्री साने दाकाईची यांच्याबरोबर 16व्या वार्षिक शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली, त्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाद्वारे कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, फक्त त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी आणि मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, फक्त महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न आहे, असं त्या म्हणाल्या. मुंबईच्या साकीनाका भागात आज एका 55 वर्षीय इसमाचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाला. मुंबईत चेंबूर इथे झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टी यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे ही कारवाई केल्याचं यासंबंधीच्या पत्रकात म्हटलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 579 अंकांची वाढ झाली आणि तो 77,502 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 170 अंकांनी वधारून 24,176 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

संध्याकाळचे 5 वाजून 2 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पंडित मानसकुमार चमुआ यांच्या व्हायोलिन वादनात राग श्री आपण ऐकणार आहोत. मध्यलयगत जपताला द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी केली आहे. ऐकूया तर पंडित मानसकुमार चमुआ यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग श्री. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मानसकुमार चमुआ यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग श्री आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम युवावाणी.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या यू आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे. मित्रांनो, खरं तर प्राचीन काळापासूनच आपल्याकडे वृक्षपूजा होत आली आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं सांगून पर्यावरणाला आपले नातेवाईक म्हटलंय. बालपणीच्या पाळण्यापासून मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्या सोबत असतात. म्हणूनच वृक्षांना आपल्या जीवनाचं प्रमुख अंग म्हटलं जातं. अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध हवा हे सगळं आपल्याला वृक्षांकडूनच तर मिळतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मी आज का सांगतेय. तर मित्रांनो, देशात वृक्षारोपणाची चळवळ उभी राहावी आणि लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने भारताचे तत्कालीन अन्न आणि कृषी मंत्री KM मुन्शी यांनी 1950 साली वनमहोत्सवाची सुरुवात केली. वनमहोत्सव हा भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली असते. मातीत पुरेसा ओलावा असतो जो नवीन रोपं लावण्यासाठी आणि ती रुजण्यासाठी अगदी योग्य असतो. म्हणूनच या वनमहोत्सवासाठी हा काळ निवडण्यात आलाय. या महोत्सवात वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरणाचं संतुलन कसं राखायचं, वाढतं प्रदूषण कमी करणे, जमिनीची धूप थांबवणे आणि जंगलाचे क्षेत्र वाढवून निसर्गाचा समतोल राखणे यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं. सोबतच ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे असा संदेश सुद्धा याद्वारे दिला जातो. मित्रांनो, ज्येष्ठ कवी बाभ बोरकर त्यांच्या एका कवितेत असं म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने बांधलेले सुंदराचे सोहळे. आणि म्हणूनच शेवटी मला इतकंच वाटतं की आपणही सगळ्यांनी मिळून वृक्षारोपण करूया, या मंगल कार्यात सहभागी होऊयात आणि आपल्या वसुंधरेचं संरक्षण करूया.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या युव आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी रुपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं सांजवेळा मालेत मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही कधी संध्याकाळच्या वेळी आकाशाकडे शांतपणे बघितलंय का? सूर्यास्ताचे रंग, घरी परतणारे पक्षी, मंद वारा आणि वातावरणात पसरलेली प्रसन्न शांतता, हा क्षण म्हणजेच संधी प्रकाश. मित्रांनो, या संधी प्रकाशाला भारतीय शास्त्रीय संगीतात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं स्थान आहे. यावेळेस गायले जाणारे राग केवळ आपल्याला आनंद देत नाहीत तर मनालाही नीरव शांतता देतात. म्हणूनच आज मी तुमच्या सोबत संधी प्रकाश राग या विषयावर संवाद साधणार आहे. संधी प्रकाश म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यामधला संक्रमणाचा काळ. पहाटे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा क्षण आणि संध्याकाळी प्रकाशातून अंधाराकडे जाणारा क्षण, या दोन्ही वेळांना संधी प्रकाश असे म्हणतात. निसर्गात यावेळी शांतता, स्थिरता आणि एक वेगळाच भाव अनुभवायला मिळतो. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रत्येक राग गाण्यासाठी विशिष्ट वेळ सांगितलेली आहे. त्यामागे केवळ परंपरा नाही तर मानवी मन, निसर्ग आणि स्वर यांचा अतिशय महत्वपूर्ण संबंध आहे. संधी प्रकाशाच्या वेळी सादर केले जाणारे राग संधी प्रकाश राग म्हणून ओळखले जातात. या रागांमध्ये गंभीरता, अंतर्मुखता, शांतता आणि आध्यात्मिक भाव जाणवतो. दिवसभराचा गोंगाट मागे पडून मन शांत होऊ लागतं. त्यामुळे या वेळेला गायलेले राग मनावर विशेष परिणाम करतात. संध्याकाळच्या संधी प्रकाशातील काही प्रमुख राग म्हणजे यमन, मारवा, पुरिया, पुरिया धनाश्री आणि श्री. पहाटेच्या संधी प्रकाशात भैरव, रामकली, ललित आणि जोगिया या रागांचे वैशिष्ट्य म्हणजे स्वरांची मांडणी, त्यातील गंभीरता आणि भावपूर्ण सादरीकरण. प्रत्येक रागाची स्वतःची वेगळी ओळख असते, स्वतःचा वेगळा स्वभाव असतो आणि स्वतःचा वेगळा रंग असतो. योग्य वेळी योग्य राग ऐकल्यास मन प्रसन्न होते, एकाग्रता वाढते आणि मानसिक शांतता मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मानसिक तणाव अनुभवतो, अशा वेळी काही मिनिटे संधी प्रकाश राग ऐकले तर मनाला विलक्षण शांतता मिळते. म्हणूनच संगीताला औषध असेही मानले जाते. संधी प्रकाश राग आपल्याला निसर्गाशी जोडतात, मनाला स्थिर करतात आणि जीवनात सौंदर्य अनुभवण्याची दृष्टी देतात. ते केवळ मनोरंजन नसून आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य वारसा आहेत. तर चला आज आपणही अशाच संधी प्रकाश रागावरील एक गाणं ऐकूया.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका ऐकलीत रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूया तरुणाई या मालिकेअंतर्गत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: तरुणाई या मालिकेमध्ये आज आपल्याशी एक मैत्रीण, तिचं एक टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट, ते आपल्या समोर ती सांगण्यासाठी आलेली आहे. तर आश्लेषा पाठक, आजच्या कार्यक्रमात मी तुझं खूप खूप स्वागत करते मनापासून. नमस्कार.
2: नमस्कार
1: आश्लेषा. तर साधारण मला सांग की तुझं शिक्षण काय झालेलं आहे?
2: तो माझं MSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे, नागपूरहूनच झालेलं आहे. आणि मी मागच्या 2 वर्षापासून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते.
1: मला सांग, साधारण आपल्या विद्यार्थ्यांचा आपण कल बघतो तो इंजिनिअरिंग ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळतो, मेडिकल म्हणा या ठिकाणी जास्त बघायला मिळतो. तुझं MSc बायोटेक आहे, सध्या एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहेस, तर तू हे फील्ड निवडण्याचं नेमकं कारण काय होतं?
2: मुख्यतः जसं मी म्हटलं, दर 10 पैकी 9 मुलांप्रमाणे मी पण बायोटेक्नॉलॉजी घेतलं, कारण की माझं पण मेडिकल नाही झालं पहिल्या अटेम्प्टमध्ये. मी पण BSc पहिल्या वर्षी परत एकदा नीट दिली होती. साधारणतः सगळ्या मुलांचं हेच कारण असतं, जो दुसरा पर्याय असतो की हे नाही झालं म्हणून ते. माझं पण सुरुवात तरी माझी तशीच होती, पण माझ्या शिक्षणाच्या दरम्यान आपल्याला पॅन्डेमिक पाहायला मिळालं. आणि त्या पॅन्डेमिक मध्ये मला सुद्धा या प्लेन सायन्स फील्डचं महत्व खूप छान कळलं. आणि माझं घरून सुद्धा पूर्ण बायोलॉजी बॅकग्राऊंडच आहे, तर हे क्लोज जेवढं मेडिकलच्या जवळ असेल तेवढी जवळ ही फील्ड आहे, म्हणून बायोटेक.
1: आणि वेगळी अशी फील्ड आहे आणि यातही यालाही तितकंच महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल.
2: आता खूप वाढलेलं आहे, म्हणजे असं व्हायला नको होतं की पॅन्डेमिक लागला, पण पॅन्डेमिक झाल्यामुळे आपल्याला कळलंय की प्लेन सायन्स आणि रिसर्चला पण पुष्कळ महत्व आहे.
1: आणि लोकांमध्ये पण त्याची जागृती आलेली आहे, त्यामुळे लोकही अवेअर झालेले आहेत त्याच्याबद्दल.
2: करेक्ट.
1: अच्छा, तर आता आज आपण खास तुला आपल्या कार्यक्रमात जे आमंत्रित केलेलं आहे ते यासाठी की तू एक सुंदर असतं पुस्तक लिहिलेलं आहे, जे तुझ्या वयाला बघता एक पुस्तक लिहिणं ही फारच कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणता येईल. तर साधारण रिबिल्डिंग भारत या असं तुझ्या पुस्तकाचं नाव आहे आणि अ जर्नी फ्रॉम नो भारत टू नो भारत असं तुझं ब्रीद वाक्य आहे असं आपण म्हणूयात. तर मला सांग की सर्वप्रथम तर या वयात, म्हणजे जिथे मुलींना बऱ्याच गोष्टींची म्हणजे आवड असते, म्हणा की नटण्या थटण्याची आवड असते, फिरण्याची आवड असते, बरेच वेगवेगळे छंद असतात, तर या वयात तुला पुस्तक लिहावं असं का वाटलं सगळ्यात महत्वाचं?
2: फिरण्याची आवड मला पण आहे. पुस्तकाचं असं की ब्रेन ड्रेन हा विषय मला खूप आधीपासून होता माझ्या डोक्याशी. हा विषय होता की लोक भारत सोडून बाहेर का जातात, शिक्षणासाठी जातात, काही संधी मिळतात त्याच्यासाठी जातात, गडबडी होते की ते वापस येत नाहीत, त्यांना काही कारणांमुळे वापस येता येत नाही बरेच वर्ष. तर मला हा प्रश्न खूप होता की बाहेर जाऊन जे करता येत आहे ते इथे का नाही करता येतं, तर शोधत तर मी नेहमीपासून होते. आणि जानेवारीच्या दरम्यान IVU एंटरप्राइज जे माझे पब्लिशर आहेत त्यांच्या रश्मी सूर्यवंशी म्हणून मॅडम आहेत, आम्ही बरेच वर्षांपासून टचमध्ये होतो. त्यांनी मला फोन केला एकदा की असं असा एक आपला कार्यक्रम आहे, आपण जवळपास 15 महिला लेखिकांना आपण एकत्र एका जागेवर आणणार आहोत असं, आणि त्या खूप वेळ सांगतच होत्या. मग मी त्यांना म्हटलं, मॅम तुम्हाला काही मदत हवी का माझी, कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं. त्या मला म्हणाल्या की नाही मदत नाही, मला माझी इच्छा आहे की तू पुस्तक लिहावं.
1: अच्छा.
2: मी पहिले तर त्यांना म्हटलं, मॅडम माझं कायच वय हो, मी काय लिहिणार, आणि विषय तर माझ्या डोक्याशी तेव्हाही होताच. पण मग त्यांनी खूप मला एनकरेज केलं की नाही नाही लिह तू, आपल्याला युवा महिला लेखिकाच हव्या आहेत म्हणून. तर मग मी पण घेतला विषय सिरियसली, म्हटलं चला ठीक आहे लिहूयात. आणि मग ब्रेन ड्रेन, मनात तर माझं ठरलं होतं की लिहायचं तर ब्रेन ड्रेनवरच, पण वेळ खूप कमी होता. म्हणजे January 15 आसपास त्यांनी मला सांगितलं असेल आणि February endला आम्हाला सबमिट करायचं होतं.
1: बापरे,
2: तर वेळ तर खूपच कमी होता. म्हणून मला अजूनही वाटतं की विषय खूप छान हा अजून मांडला जाऊ शकतो. तर आय होप की याचे अजून 4 पुस्तकांची ही सिरीज असू शकते. त्याचं कारण असं की मी नेस्ट भारत नावाच्या एका ग्रुप सोबत कार्यरत आहे. नेस्ट इज निवेदिता एंडेवर फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन.
1: अच्छा.
2: आणि त्याचं ध्येयवाक्य आहे, आम्ही रोज म्हणतो ते, भारत को मानो, भारत को जानो,

0: ऍटलीस्ट एक आपण ओळख करून द्यावी की आपण काय होतो आधी. त्यांना कदाचित त्या गोष्टी आता माहिती नाही, त्यांच्या आजी आजोबांकडून ऐकल्या गेल्या नाहीत किंवा काही कारण असतील, पण या गोष्टी परत सांगितल्या गेल्या पाहिजेत. तर हे या पुस्तकाचं मेन आहे. याच्यातून अगदी खूपच छोटं पुस्तक आहे, 120 पानांचं पुस्तक आहे, पण त्या गोष्टींमधून लहान मुलांना कळेल की आपण काय होतो आधी, हा त्याचा मागचा हेतू.
1: तर मला असं सांग की लिखाणाची तुला आवड आहे का, म्हणजे तू पुस्तकच लिहिलेलं आहेस, तर मग तुला तसं वाचन लिखाण तुला याची आवड आहे का?
0: वाचनाची खूप आहे, लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लिहिताना मला असं वाटलंय की मला लिहायला आवडेल अजून, पण वाचनाची खूप आहे. लिहिण्याचा अटेम्प्ट पहिला आहे म्हणून मी एकदम असं म्हणणार नाही की लिहिण्याची आवड आहे का, वाचायला मला खूप आवडतं.
1: तू जो विषय घेतलेला आहेस, ज्या विषयाला तू हात घातलेला आहेस, तो खूपच वास्ट विषय आहे तसं पाहता. आणि खूप खोलवर जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलो तर नक्कीच या सगळ्या गोष्टींशी अवेअरनेस म्हणा आपल्या पालकांसोबतच त्या मुलांनाही असायला पाहिजे. सुरुवातीला तर पालकांना असायला हवी, तेव्हाच ते आपली जी शिकवण आहे ती आपल्या मुलांमध्ये रुजवतील. तर मला सांग की ह्या पुस्तकामध्ये एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे जसं काही पार्ट्स त्याच्यामध्ये तू आहेस असं म्हणालीस, तर काय आहे सुरुवातीला?
0: पुस्तकाचं मेन दोन पार्ट्स आहेत. पहिला पार्ट असा आहे की ज्याच्यामध्ये मी हा प्रॉब्लेम जो आहे ह्याला इंट्रोड्यूस केलेल्या, याची खोली जाणवून दिलेली आहे थोडीशी. आधी असं होतं की आपण जवळपास स्वातंत्र्याच्या काळाचा विचार करूया, 1900 आसपास, एखाद्यानी घरच्या पुलांनी देशाबाहेर शिकायला जायचं, सावरकरही देशाबाहेर शिकायला गेले होते पण ते वापस आले. आणि त्या काळात असं होतं की कोणी बाहेर जायचं हा पूर्ण कुटुंबाचा, अजून आजूबाजूच्या 2-3 लोकांचा, सगळ्यांचा मिळून निर्णय असायचा की अरे बापरे आता बाहेर जाणार, दूर जाणार, मग बोलणं होणार नाही, बरेच वर्ष कळणार नाही कुठे आहे काय आहे. आणि मग त्यांचं तेव्हा ठरलं जायचं की या वेळ वापस येणार, इथे येऊन मग इथे पुढचं काम करणार. कट टू आता 2025, जिथे आपण पाहिलं तर कुटुंबातले कित्येक भाऊ बहीण बाहेर आहेत, मित्रमैत्रिणी कित्येक बाहेर, ही आता एवढी कॉमन गोष्ट झाली आहे ना की कोणी आपल्याला म्हटलं की हा माझं ना मास्टर्सचं US होत आहे, मला जॉब मिळाला, ग्रीन कार्ड मिळालं, आपली इन्स्टंट रिएक्शन असते की अरे वा काँग्रेट्स, अरे वा खूप खूप अभिनंदन, अरे वा मग सेट आहे आता आता तिथेच. हे खूप कॉमन झालंय, आम्ही विसरून गेलोय की आपण का थांबायचो इकडे, तो डिसिजन किती कलेक्टिव्ह असायचा सगळ्यांचा.
1: बरोबर.
0: तर फर्स्ट पार्ट मध्ये हा प्रॉब्लेम इंट्रोड्यूस केलेला आहे, त्याची थोडी स्केल सांगितली आहे की किती लोक वर्षाला बाहेर जात आहेत, किती लोक आपला भारतीय पासपोर्ट गिव्ह अप करतात, सिटिझनशिप सुद्धा सोडतायत. म्हणजे NRI एक गोष्ट आहे, आणि मग काही असे जे PIO म्हणतात त्याला, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतात, की ज्यांनी सिटिझनशिप सुद्धा आता तिथली घेतलेली आहे, तर त्यांचे नंबर्स पण याच्यात मेन्शन आहेत. आणि असं होतं की एखादं कुटुंब किंवा एक व्यक्ती जेव्हा बाहेर जातो तेव्हा नुसता तो जात नाही, त्याची बुद्धी पण बाहेर जाते, त्याच्यासोबत येणारी संपत्ती पण बाहेर जाते. या दोन्हीचा पण आपण नंबर्स घेतले आहेत की किती याचा नुकसान असू शकतं आपल्याला. आणि मग दुसरा पार्ट जो माझा सगळ्यात आवडता आणि मी खूप मनापासून लिहिलेला पार्ट आहे, तो आहे आपुलकी कशी निर्माण करता येईल. कारण देशाबाहेर जी लोक असतात ती फक्त आईवडिलांना फोन करण्यापुरते असतात, त्यांचं आईवडिलांची खूप, म्हणजे आपण का फोन करतो शेवटी आईवडिलांना, कारण प्रेम असतं, एक आपुलकी असते, त्यांची काळजी असते, ती काळजी ही फक्त आईवडिलांपुरती नाही तर पूर्ण देशासाठी असली पाहिजे. म्हणजे माझं घर हे फक्त माझं घर नाही तर पूर्ण देशच माझं घर आहे, की आपुलकी कशी निर्माण करता येईल, कारण ते असेल तरच बाहेर जायला कोणी बघणार नाही. ज्याच्यासाठी आपुलकी आहे ना आपण त्याच्याच साठी वापस येतो, त्याच्याच साठी काम करतो.
1: बरोबर.
0: तर ती आपुलकी निर्माण करणं, आणि मग ती मुख्यतः कशी करायची, तर त्याच्यात माझ्या लहानपणीचं इन्स्पिरेशन आहे, माझे दोन्ही साईडचे आजी आजोबा, आई वडील, आणि या पुस्तकाचं नाव ठेवणारे मनमोहनजी, सगळ्यांनी मला एवढ्या गोष्टी सांगितल्यात ना नेहमी, मी काय, माझी बहीण काय. आम्ही कधी घरी कुठला प्रश्न विचारल्यावर ना आम्हाला कोणी नाही नाही म्हटलं की हा आम्ही मोठ्यांनी सांगितलं असं करायचं म्हणजे करायचं, असं नव्हतं कधीच. आम्हाला त्या प्रश्नाचं नीट उत्तर मिळालेत नेहमी, की आपण का करतोय, महालक्ष्मी आपण का करतोय, गणपती का करतोय, त्याच्या मागे तुमचं आणि समाजाचं काय कनेक्शन आहे, ताट जे वाढलं असतं आपलं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट किती सायंटिफिक असते, या सीझनमध्ये हेच का खाल्लं पाहिजे, संक्रांतीला तिळगुळच का खाल्लं पाहिजे. तर हे सगळे कारण आम्हाला लहानपणीपासून सांगितलं गेलं, म्हणून मी आणि ताईंनी कधी फॉलो करायचं म्हणून एखादी गोष्ट फॉलो नाही केली, आम्हाला त्याचा आदर होता कारण आम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकलो. तर अशा गोष्टी जोपर्यंत आपण नीट सांगणार नाही आमच्या पुढच्या जनरेशनला, तोपर्यंत त्यांना तो सेन्स ऑफ बिलॉंगिंग, ती आपुलकी त्यांना नाही होणार. आणि ती झाली जर का, तर मग त्यांनाही वाटेल की नाही मग बाहेर कशाला जाऊ, मी काहीतरी काम करून हे इथे गोष्टी इम्प्रूव्ह करेल, याच्यासाठी काम करेल. तर तिसरा पार्ट मेनली त्याच्यावर फोकस करतो.
1: अच्छा. तर मला सांग की हे पुस्तक आता जसं तुझं झालं आहे पब्लिश, तर याच्यामध्ये तुला कोणी कोणी मदत केली, घरच्यांची कशी त्याच्या मागे भूमिका होती, आणि बाहेर बाहेर तुला लोकांनी कशी मदत केली?
0: घरच्यांची तर पूर्णच भूमिका, म्हणजे या पुस्तकात ऍज गुड ऍज माझी पूर्ण पर्सनॅलिटी मी ओतलेली आहे आणि ती शेप करणारे घरचे होते, त्यामुळे त्यांचा कंटिन्युअस सपोर्ट होता. आय व्ही एंटरप्राइजला मी

0: करील नक्कीच, कारण रश्मी मॅडम ज्यांचं मी नाव घेतलं, रश्मी सूर्यवंशी, त्यांचा सपोर्ट नसता तर मला थोडं कठीण झालं असतं, कारण वेळ खूप कमी होता. त्यांनी मला टाइम टू टाइम खूप एनकरेज केला, आणि मुख्यतः त्या स्वतः सुद्धा बाहेर राहून आलेल्या आहेत. त्यांच्या घरचे बरेच लोक बाहेर राहून आले आहेत, आणि जेवढं त्यांचं काम आजच्या दिवशी भारतासाठी म्हणून आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. तर त्यांचा खूप जास्त सपोर्ट होता मुख्यतः पुस्तकासाठी, आणि माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत, मी त्यांची नावं पण याच्यात मेन्शन केलेले आहेत. पुस्तक लिहिताना सुरुवातीला असं झालं होतं की हे खूप बायस्ड पुस्तक होत होतं, की नाही लोक चाललेच आहे चाललेच आहे चाललेच. माझे मित्रमैत्रिणी जे वेळ वाचत होते, दररोज मी एक चॅप्टर लिहिला की रोज वाचून काढणारे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी मला म्हटलं की अरे असं एकाच बाजूनी म्हणून कसं चालेल, लोक वापस पण येतात. कारण आता त्या मनाने पुष्कळ बदललेला आहे. 2012-14 एक वेळ होता जेव्हा सगळे लोक जायलाच पाहत होते बाहेर. आता असं आहे की बरेच लोक वापस येत आहेत, काही कारणास्तव असो पण येत आहेत वापस. असं झालं की मग तो बुक चॅप्टर पूर्ण बदलायचा की अरे नाही लोक तर वापस पण येत आहेत. तर त्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा पण खूप जास्त सपोर्ट आहे.
1: म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की एक स्टॅटिस्टिकली तू त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, वास्तव स्थिती काय आहे याचा विचार करून तू त्या सगळ्या गोष्टींना तुझ्या पुस्तकामध्ये सामावण्याचा प्रयत्न केलेला आहेस.
0: एका बाजूला झुकून नाही दिलेलं आहे, बॅलन्स्ड ठेवलंय की लोक वापस पण येत आहेत.
1: आणि मला असं म्हणायचं होतं की जी वास्तव परिस्थिती आहे, फॉर एक्झाम्पल की एका पर्टिक्युलर रेशो मध्ये लोक चालले आहेत बाहेर, बरोबर आहे, आणि ते बाहेर किती जात आहेत, तिथनं कोणी कोण किती वापस येत आहे, आणि आपण एरा वाईज जर आपण विचार केला तर त्या पर्टिक्युलर त्या काळामध्ये किती लोक गेले किती लोक आले, त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे छोटा छोटा अभ्यास करून तू याच्यामध्ये पूर्ण नमूद केलेला आहे.
0: बरोबर. याच्यात संजय बारू म्हणून एक ऑथर आहेत, त्यांचं पुस्तक आहे सिसेशन ऑफ द सक्सेसफुल नावाचं.
1: अच्छा.
0: त्याचा मी पुष्कळ अभ्यास केला, कारण त्याच्यामध्ये हे जे एक्झॅक्ट तुम्ही आता म्हणालात की कुठल्या वेळी लोक कधी गेले, स्वातंत्र्याच्या आधी पण गेले, नंतर पण गेले, आणि आता एक त्यांनी वेव्स ऑफ मायग्रेशन असं त्याला म्हणतात.
1: बरोबर.
0: तर ते त्या पुस्तकात खूप छान मेन्शन आहे, त्याचा पण सपोर्ट याला आहे.
1: अच्छा. तर मला असं सांग की याच्यामध्ये आता जसं तू मला आता बोलता बोलता सांगितलंस की तुझा एक चॅप्टर झाला की तू तुझ्या मित्रमैत्रिणींना तो वाचायला द्यायचीस, तर त्यांच्याकडून तुला कसा प्रतिसाद होता, आणि आता हे पुस्तक जे तुझं पब्लिश झालेलं आहे तर याला कसा रिस्पॉन्स आहे, आणि पहिल्यांदा ज्यांनी वाचलं म्हणा की त्यांचं काय प्रतिक्रिया होती त्याच्यावर?
0: एक दोन जण होते ज्यांनी स्पेशली पहिल्या चॅप्टरवरती खूप छान प्रतिक्रिया मला मिळाल्या, कारण त्याच्यात खूप असं विचार करून विणलंय, असं अगदी नॉर्मल कॉन्व्हर्सेशन सुरू असताना अचानक त्या प्रॉब्लेमची जाणीव ते करून देतं, टोचऱ्या प्रॉब्लेमची जाणीव, तर जी आधी लोकांना नव्हती त्यांनी म्हटलं की आम्हाला आत्ता लक्षात येत आहे खरंच ग असंच आहे ब, तर मग त्या अशा मेजर प्रतिक्रिया होत्या की अरे हो यार आम्ही तर कधी विचारच नाही केला की हा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल किंवा बॅलन्स नसेल. तर एक एक जण म्हणजे मी तर ऑनेस्टली स्पीकिंग एव्हरीबडी हू लिव्ह इंडिया, माझ्यासाठी इट्स अ पर्सनल लॉस. म्हणजे मला मागच्या बऱ्याच वर्षापासून असं वाटतं की एक एक जण जाणारा माझा पर्सनल लॉस आहे, यांनी नव्हतं जायला हवं, मी काहीतरी करायला हवं यांच्यासाठी की ज्यांनी हे थांबतील. त्याच्यात मनमोहनजींनी मला सांगितलेली एक गोष्ट आहे आणि त्याच्यावर सगळ्या लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया होत्या, आय होप की ते इतर लोकांपर्यंतही पोहोचावं म्हणून ती गोष्ट सांगेन की आपण नेहमी गाणं म्हणतो पहा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, पुढली लाईन काय, हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा, गुलसिता म्हणजे बगीचा, बुलबुल म्हणजे पक्षी. बगीच्याला आग लागल्यावर सगळ्यात पहिलं कोण जातं? बुलबुल. तर आपण चुकीचं आहे, आपण नको म्हणायला मग असं. तर ह्या पुस्तकाचं एंड एका बंगाली गाण्यावर होतं, त्याचं नाव आहे अमार जन्मभूमी. खूप सुंदर गाणं आहे, सगळ्यांनी ऐकायला हवं. त्याच्यात एक लास्ट लाईन आहे की आम्ही येते शेते जन्मो जनी येते शेते मोरी, माझा जन्म इथेच झाला आणि मी इथेच स्मरण पावणार, तरच मी धन्य आहे, तर माझं आयुष्य धन्य आहे, अशी माझी जन्मभूमी. त्या गाण्यावर मुख्यतः याचं एंड केलेलं आहे पुस्तकाचं, की विचार करायला लावावं. आणि जेवढ्यांनी वाचलं त्यांनी मला सगळ्यांनी म्हटलं की आम्ही गाणं ऐकलं, मग आता पुस्तक संपल्या संपल्या ते गाणं ऐकायचा इम्पॅक्ट जो होता, त्यांना सगळ्यांना कुठेतरी ती जाणीव झाली की हो हा प्रॉब्लेम आहे आणि आपण काहीतरी करायला हवं. ते स्वतः जरी जात नसले तरी ते सगळ्या लोकांना काँग्रेट्स काँग्रेट्स म्हणत होते बाहेर जाताना, आता ते काँग्रेट्स म्हणायच्या आधी विचार करतील. अजून तरी माझी इच्छा आहे की एखाद्या 14 किंवा 15 वर्षाच्या मुलाचा मला रिव्ह्यू मिळावा, ज्याला काहीच माहिती नाही, त्यांनी वाचून मला सांगावं. तर कोणी 14-15 वर्षाचं मुलं ऐकत असेल तर प्लीज माझं पुस्तक वाचा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं, कारण पुस्तक इज एम्ड फॉर 13-14-15 वयाच्या मुलांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. सध्या तरी सगळ्या मोठ्यांनी वाचलंय.
1: बरोबर. असं म्हणता येईल आपल्याला की हे पुस्तक तू प्रकाशित केल्यानंतर तुला त्याचा फीडबॅक असा मिळतोय की तुला त्याच्यातून समाधान वाटतंय?
0: थोडस. मला अजून मोठं पुस्तक लिहायला नक्की आवडेल. मी म्हटलं ना भारत को मानो भारत को जानो, तर भारत को जानोचं पुस्तक झालंय, पण भारत को मानो भारत के बनो आणि भारत को बनावचं पुस्तक होईल त्या दिवशी मला समाधान मिळेल.
1: आता मला असं सांग, ह्या सगळ्या मागे कुठेतरी देशभक्ती जी आपल्या मनात लहानपणापासून जी रुजते आहे ती कुठेतरी कमी कमी पडते असं तुला वाटतं का?
0: कमी पडते म्हणता नाही येणार, कदाचित आपण ओळखच करून दिलेली नाही त्या देशभक्तीची.
1: आपल्या जनरेशनला जर आपण विचार केला तर आपण त्या सगळ्या स्टोरीज आणि ते त्याच्यामध्ये रमणारा आपलं एक जनरेशन होती मला असं वाटतं. पण आताचे जे युथ आहेत, म्हणजे जे जो वयोगट आपण घेतला जे 14-15 वर्ष वगैरे वगैरे, तर साधारण त्यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो स्ट्रगल आई वडिलांचा सुद्धा त्यांना तो स्ट्रगल बघावा नाही लागलेला आहे तसं पाहिलं तर. तर साधारण असं तुला वाटतं का की नेमका हाच तो प्रॉब्लेम इथनच तो क्रिएट होतो असं तुला वाटतं का?
0: नक्कीच इथूनच क्रिएट होतो, कारण अजून त्यांना ती खोली कळलेली नाही या गोष्टींची. ती कळायला हवी, मग त्याच्यासाठी काही इंटर्नशिप करू देत, काही अजून काम करू देत. काम करायला गेलं की पटापट कळतात या गोष्टी.
1: म्हणजे तेच प्रात्यक्षिकाचं महत्व जास्त आहे. अच्छा, आता मला सांग, ही तुझ्या या रिबिल्डिंग भारत या पुस्तकाची ही जी आवृत्ती आहे, याच्यानंतर तुला काय वाटतं की आणखी तुझ्या किती आवृत्ती येतील आणि तू किती इच्छुक आहे लिहिण्यासाठी, आणि आम्हाला आणखी कुठलं तुझं पुस्तक पुढे म्हणजे वाचायला मिळेल?
0: भारत को मानो आणि भारत के बनो बनाव या गोष्टींवरती जे लिहायचं, तर मुख्यतः भारत के बनो आणि बनाव या दोन पुस्तकांमध्ये मी अशा गोष्टी कव्हर करायचा विचार केला. काही लोक असे असतील जे खरंच बाहेर राहून वापस आले आणि इकडे काहीतरी खूप महत्वाचं काम करतायत, ज्याच्यामुळे कदाचित कोणी दुसरं बाहेर जाणार नाही, अशा काही लोकांना मी ओळखते, त्यांच्या गोष्टी कव्हर केल्या जातील त्या पुस्तकात, दोन्ही पुस्तकांमध्ये. आणि भारत को मानो मध्ये अजून याच्यात ज्या जे विषय आहेत त्यांना अजून खोलीत घेतलं जाईल. सध्या या पुस्तकात फक्त असं वरवरून अंदाज दिलेला आहे की आपल्याकडे शिक्षण किती चांगलं होतं, आपल्याकडे आधी इंडस्ट्री किती चांगली होती, यांच्या प्रत्येक एकाएकावरती त्याच्यात अजून खोल अभ्यास असेल भारत को मानव मध्ये. आणि जसं त्याचं नाव टायटल आहे, त्याचा उद्देश पण तोच आहे की लोकांनी भारताला मानव, की भारत काय होता आधी, ते पुस्तक सांगेल. याच्यात प्रॉब्लेम आहे होईल आहे या पुस्तकात जो प्रॉब्लेम आहे तो, आणि बनो आणि बनाव मध्ये कदाचित त्याचं सोल्युशन मी सांगू शकेन.
1: आणि नक्कीच तुझे हे जे पुस्तक तू आता प्रकाशित करणार आहेस आणि ही पण तुझी जी आवृत्ती आहे ही नक्कीच याला खूप मोठी मदत करेल मला असं वाटतं. आणि हा जो तुझा प्रवास होता तुझा पुस्तक लेखनाचा, तर मला असं वाटतं की म्हणजे ही कुठेतरी कशाची तरी काही गोष्टींच्या क्रांतीची सुरुवात आहे असं मी म्हणेल. कारण नक्कीच तुझा हा जो विषय आहे आणि तुझं या विषयावरचं जे ज्ञान आहे आणि तू स्वतः युथ असून सुद्धा तू या सगळ्या गोष्टींचा इतका विचार इतक्या सुंदर पद्धतीने तू मांडते आहेस, तर नक्कीच ही फारच कौतुकाची आणि तुझ्यात वाखाणण्यासारखी ही गोष्ट आहे. तर मला सरतेशेवटी असं सांग की तू युथ आहेस, तर आता तू लेखिका सुद्धा आहे, तर आपल्या तू युथला तू काय संदेश देशील आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून?
0: अशाच अजून खूप साऱ्या गोष्टी त्यांनी वाचाव्यात. आई वडिलांना प्रश्न नेहमी करा, विचारा की आपण का करतोय, नक्की का करतोय, कोणतरी सापडेल जो नीट उत्तर देईल आणि त्या उत्तरातून त्यांना अजून शोधता येईल की भारत नक्की काय आहे आणि त्यांचं भारताशी काय कनेक्शन आहे आणि ते का महत्वाचं, हे त्यांनी नक्की शोधून काढावं कोणा ना कोणाला प्रश्न विचारून. मुख्यतः हे एक सजेशन राहिलं आहे. आणि इथे रुजले ना तर मग अजून काहीतरी काम करावं ज्याने इतर लोक बाहेर जाणार नाहीत.
1: तर मित्रमैत्रिणींना, आजच्या आपल्या तरुणा या मालिकेत आपल्या बरोबर होती आश्लेषा पाठक, जी एका पुस्तकाची लेखिका आहे. अतिशय कमी अशा वयात रिबिल्डिंग भारत असं तिच्या पुस्तकाचं नाव. तेव्हा आज आपण तिच्याशी बातचीत केलीत आणि तिचे विचार जाणून घेतलेत. तर आश्लेषा, आज तू आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेली आहे, तुझे विचार आमच्या बरोबर शेअर केलेस, आपल्या युथला इतका छान संदेश दिलास आणि तुझ्या पुस्तकाच्या माध्यमातून आज तू युथशी जो संवाद साधणार आहेस किंवा याच्यातून तू लोकांना जे प्रेरित करणार आहेस त्यासाठी तुझं आकाशवाणीतर्फे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल.
1: धन्यवाद.
2: मित्रांनो, आत्ताच आपण तरुणाई या मालिकेत रिबिल्डिंग इंडिया या विषयी आश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवा कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांनी गायलेलं थांब लक्ष्मी कुंकू लावते चित्रपटातलं प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

गीतबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत उंबरठा या चित्रपटातल्या लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं सुरेश भट यांचं गीत.

0: लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

यानंतर संध्याकाळी 6:20 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कामगार सभेचा कार्यक्रम.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या कामगार सभेच्या या कार्यक्रमात आपल्या भेटीला आल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणाऱ्या एस्कॉल फर्नांडिस. मंडळी, या बचत गटाचं काम कशा प्रकारे चालतं आणि त्याद्वारे महिलांचं सक्षमीकरण कशा प्रकारे केलं जातं हे आज आपण एस्कॉल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर एस्कॉलजी, या आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि कामगार सभा या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद हर्षदा मॅडम. मी आशा किरण कम्युनिटी सेंटर वाकोला, म्हणजे मुख्य विभाग सांताक्रूज, तसे नंतरनी चर्चचं जी NGO आहे त्याच्यामध्ये मी काम करते.
0: बरं.
1: हां, तर मी तिथं फील्ड ऑफिसर म्हणून गेली 18-19 वर्षे काम करत आहे. आणि आमचा मुख्य एकच हेतू असतो की महिला सक्षमीकरण. म्हणजे ज्या गरजू महिला आहेत, वस्तीत राहतात, त्यांना काहीच माहिती नाही आहे. आता काही जणांना तर अजूनपर्यंत हे बचत गट म्हणजे सुद्धा काय माहिती नाही.
0: बरं.
1: पण आमचा मुख्य हेतू आहे काय, हे BMC कडून जे बचत गट होतात आणि त्या बचत गटातून महिलांना फायदा होतो तो व्हावा म्हणून आम्ही त्यांच्या मागून काम करत असतो.
0: बरं. पण हे काम आता नेमकं तुम्ही पहिलं सुरू कधी केलं,
1: सुरू
0: आणि कसं केलं?
1: हा, पण ह्या संस्थेला झाली 25 वर्षे.
0: बरं.
1: पण मला झाली 18 वर्षे. पण जेव्हा मी जॉईन झाली ना तेव्हाचपासून माझ्या हातात हे काम आलं, बचत गट बनवायचं. तर मला ते ट्रेनिंग दिलं गेलं तिथून, एक तर सेंटरमधून मला ट्रेनिंग दिलं आणि दुसरं म्हणजे BMC मधून सेंटर दिलं.
0: म्हणजे सगळं हे तुमचे बचत गट येतात ते महापालिकेच्या अंतर्गत येतात?
1: होय होय. महापालिका म्हणजे ते प्रायव्हेट नाही आहेत. प्रायव्हेट नाहीत म्हणजे महापालिकेच्या, म्हणजे सरकार मार्फत आहेत ते, म्हणून आम्ही ते बनवतो. तर मग त्याच्यासाठी काही फॉर्मॅलिटी आहे, तर त्याच्यात वयाची अट असते, 18 वर्षाच्या वर आणि 60 वर्षाच्या खाली.
0: आणि पण तुम्ही काम कसं सुरू केलं?
1: हां, सुरू कसं केलं, तर म्हणजे जेव्हा आम्हाला सांगितलं ना तुम्ही हे काम करा, तर आम्ही काम केलं, तर आम्ही मग एक विचार केला की गावात गेल्यावर, म्हणजे एरियामध्ये गेल्यावर ज्या महिला गरजू आहेत, घरातून बाहेर पडत नाहीत, अशा महिलांची आम्ही भेट घेतली. सुरुवातीला भेट घेतली, घर घर जाऊन व्हिजिट केली आम्ही आणि त्या महिलांची पहिली ओळख केली. ओळख करता करता आम्ही त्यांना हे बचत गटाचा विषय काढला. विषय काढल्यावर काही महिला बोलतात काय हे बचत गट, आम्हाला माहिती नाही, आणि समजा आम्ही पैसे भरले तर ते आम्हाला मिळणार काय? कारण याच्यापूर्वी काही लोक म्हणजे प्रायव्हेट गट बनवायचे आणि त्यांचे पैसे जमा करायचे पण बँकेत नाही भरायचे.
0: बरं.
1: हां, स्वतः ते आपल्याकडे ठेवायचे. पण हे कसं आहे, आम्ही आशा किरण सेंटरमध्ये काम करतो, स्टाफ आहे, त्यांना आम्ही जबाबदारीने काम करतो हे दाखवून देतो. समजा तुमच्या पैशाचा काय घोळ झाला, काय झालं, तुम्ही आशा किरणमध्ये येऊन विचारू शकता.
0: बरोबर.
1: हां, मग त्या महिला तयार झाल्यावर आम्ही त्यांना सांगितलं असं बृहन्मुंबईचे जे बचत गट आहेत त्याच्यात बराचसा फायदा आहे, तुम्ही व्हाल काय? तर त्या मग तयार झाल्या. मग आम्ही सुरुवात कशी केली, 10 महिलांना एकत्र केलं आणि त्यांना बचत गटाची माहिती दिली.
0: बरं.
1: माहिती दिली तर दर महिन्यात तुम्ही 100 रुपये भरा, मग तुम्ही 5 वर्षाने ते तुम्हाला किती मिळतील. हां, आणि कंटिन्यू भरलं की 6 महिन्याने तुम्हाला BMC कडून अनुदान भेटणार आहे फ्रीमध्ये, 2-2 हजार, ते परत तुम्हाला करायला नको. हां, तेव्हा महिला तयार झाल्या. मग त्यांच्या आम्ही ग्रुप बनवला, परत त्यांना आम्ही सांगितलं आता अकाउंट खोलायचं आहे तर तुमच्यामधून 3 पदाधिकारी निवडायचे, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, ह्यांची जबाबदारी राहील की बँकेमध्ये जायचं, पैसे भरायचे, काढायचे, चेकवर सही करायची सुद्धा त्यांची जबाबदारी.

0: नंतर बायका तयार झाल्या. तयार झाल्यावर आम्ही त्यांना BMC मध्ये नम्रता जुळे म्हणून मॅडम आहे त्यांना जाऊन भेट दिली आणि तिथे सर वगैरे आहेत भेट दिली. तर त्यांनी त्यांचं सगळं डॉक्युमेंट्स पाहिलं. त्याला मेन आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि फोटो लागतात.
1: बरं.
0: आणि रेशन कार्ड कसं पाहिजे तर ऑरेंज, त्याला त्याच्यात एंट्री आहे. व्हाईट रेशन कार्ड आहे, जास्त उत्पन्न आहे, त्याला बचत गटामध्ये एंट्री नाही आहे. तर मग त्याने सुरुवात केली. सुरुवात केल्यावर आम्ही त्यांना अकाउंट खोलून दिले. दर महिन्यात त्यांची मीटिंग घेतो, पैसे जमा करतात, स्लिप भरून बँकेत भरतात. पहिल्या बोलायच्या, नाही मला जमणार, काय बँकेत जाणार वगैरे. पण आज त्याच महिला बँकेची कामं स्वतः करतात.
1: वा.
0: हां. आणि पहिल्या कशा, आता त्या आमची आठवण पण काढायला लागल्या. का तर पहिल्यांदा बाहेरून कर्ज घ्यायचे, 5%, 10%.
1: बापरे.
0: हो. आणि गरीब महिला अजून गरीब व्हायच्या.
1: हो, बरोबर.
0: तर आता कसं आहे, हे कायदेशीर सगळे बचत गट आहेत तर त्याच्यात त्यांना फक्त 2% पैसे घेता येतात आणि दर महिन्यात थोडे थोडे थोडे थोडे भरायचे.
1: बर.
0: हो. तर त्या महिला आता खूप खुश आहेत आणि तसं ते सगळं करतात. पण दर महिन्यात त्यांचं बसून सगळं काय हिशोब घेतला जातो. म्हणजे कुणी कुणाला फसवू शकत नाही आणि पैसे कुणाच्या घरात नाही, पैसे सगळे बँकेत जातात.
1: बरोबर.
0: मग बचत गट झाला सुरू की 6 महिने कंटिन्यू भरले आहेत पैसे, त्यांचं रेकॉर्ड बघितलं जातं, मिनिट्स लिहितात ते बघितलं जातं आणि BMC कडून त्यांना अनुदान येतं. 10 महिला असल्या तर 20,000, 15 असल्या तर 30,000. तर असं जे अनुदान आलं, अनुदान चेक मार्फत त्यांच्या अकाउंटमध्ये येतं. मग ते आल्यावर त्या महिला त्यातून कर्ज घेतात. आणि हे जे पहिलं जे अनुदान दिलं जातं आणि काही 1-2 वर्ष झाले गटाला की त्यांना सबसिडी मिळते. सबसिडी घेऊन त्या बँकेत ठेवून 5-5 लाखाचं लोन काढून बिझनेस करतात.
1: बरोबर.
0: हो. आणि आज काही महिला बिझनेस करतात, म्हणजे कोणता मोठमोठा, कोण पापड बनवतात, कोण डेकोरेशन करतात, म्हणजे ते डेकोरेशन बलून वगैरे डेकोरेशन, त्याच्यासाठी त्यांना लोन मिळतं. आणि जी BMC मधून जी सबसिडी मिळते ना, ती त्यांना परत द्यायला नको. लोन घेतात ना, ते परत द्यायचं.
1: बरोबर.
0: हा. आणि ग्रुप जे बनवतात, पहिला 10 जणांचा होतं तर आता त्यांनी उद्योगासाठी 5 जणांचा बनव, करणाऱ्या नाही करणाऱ्या नाही, तर ते सबसिडी फक्त 5 जणांना भेटणार, बाकीच्यांना भेटणार नाही असं आहे. आणि तसंच BMC कडून त्यांना ट्रेनिंग्स मिळतात, यंत्रसामुग्री मिळते. दरवर्षी ना फॉर्म भरले जातात, घरघंटी मशीन, इलेक्ट्रिक मशीन, असे कितीतरी महिलांना भेटलेले आहेत.
1: बरोबर.
0: हो. तर हे सगळं काम आम्ही करतो, म्हणजे कशाला, आम्हाला आमच्या रक्तात थोडं सोशल वर्क पण आहे, म्हणजे पैशाच्या
1: म्हणजे मी तुम्हाला तेच विचारणार होतं की हे एवढं सगळं आता म्हणजे आपण लष्कराच्या भाकऱ्या म्हणतो तर ते करण्याचं, सगळं एवढं करण्याचं तुम्हाला करावंसं का वाटलं?
0: कारण एखाद्याच्या खानदानात असतं ते सोशल वर्क, एखाद्याच्या खानदानात. पण काही जण पगारासाठी करतात. तर मी ना ह्या जॉबला नव्हती तेव्हा पण सोशल वर्क करायची.
1: बरं.
0: हा. आणि कसं करायची तर मला काय माहिती पण नव्हतं. कुणाला घर दाखवलं, त्याने घर घेतलं, कुणाला भाड्याला घर पाहिजे, त्याच्यावर जे कमिशन खातात ते आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे लोक कसे आता ते उद्योग करतात ना, फक्त दाखवलं, जा बाबा तिथे घर आहे तू घे, असं करायचं. पण त्याच्यामुळे लोकांची आम्ही सेवा करतो ते म्हणजे असं स्वार्थ करत नाही, पण देवाने खूप दिलेलं आहे, म्हणजे देव आम्हाला देतो. हो. आणि एक असा अनुभव आहे, हे बचत गट बनवता बनवता महिलांशी आमचा संपर्क साधला जातो. काही महिलांना बरीचशी वेगवेगळी माहिती देतो आम्ही. तर एक महिला ना जीवाला खूप कंटाळलेली आणि ती जीव द्यायला गेलेली.
1: बरं.
0: हो. तर सेंटरमध्ये अशीच ती आली सहज म्हणून आणि बसली. तर मी बोलली, तू कुठे चाललीस? तर असं समाधान नवरा त्रास देतो, चिठ्ठी लिहून ठेवलेली हातामध्ये. तर का जातेस तू, नको जाऊ, असं करू नकोस. मी तिला समजवलं आणि तिने ना तो हे बदलला आपला विचार. आणि नंतर ती बचत गटात, म्हणजे पैसे थोडेशा हातात घोळायला लागले ना तिच्या. काही लोक पैशासाठी काय काय करतात बिचारा.
1: बरोबर.
0: घरकाम करतात, लोकांची भांडी घालतात, तरी पण त्यांना पुरासा पगार मिळत नसतो. दुसरी गोष्ट, ह्या आशा किरण सेंटरमध्ये बचत गट बनवल्यापासून ना महिला खूप सुधारलेल्या आहेत. त्यांना बघा, बँकेत जातात. एक तर माझा असा बचत गट आहे ना, अनपढ महिला लाखांचा हिशोब करतात.
1: बरं.
0: त्यांना टेंडर मिळतं, खाऊचं टेंडर मिळतं, ते करतात सगळं. त्यांना आम्ही पहिलं शिकवलेलं, सही करायला पण शिकवलेली. पण आज आमची त्यांना गरज लागत नाही, हे मेन. आणि आमचे जे मॅनेजर आहेत फादर, ते काय बोलतात, तुम्ही फक्त महिलांना सांगून म्हणजे त्याच्या पाठीमागे लावू नका, शिकवा आणि सोडून द्या. म्हणजे त्या तशा करत जातील,
1: म्हणजे खऱ्या खुऱ्या सक्षम झाल्या पाहिजे
0: आणि सगळ्या महिला सक्षम झालेल्या आहेत की आता त्यांना आमची गरज पण नाही असं वाटतं. हो, गरज नाही, कारण त्यांना बघा बँकेत जायला येतं, पैसे काढायला येतात आणि आता ते उद्योग करतात. तर उद्योगासाठी लोन आम्ही HDFC बँकेमधून सुद्धा आम्हाला आमच्या बचत गटांना लोन दिलं जातं. कसं माहित आहे, ते बचत गटाचं नाव आहे आणि आमच्या अशी अशी दर महिन्यात

0: बँकेत जातात, लाखो रुपयांचे व्यवहार होतात, त्या उद्देशाने ते आम्हाला 7-8 लाख रुपयापर्यंत लोन देतात.
1: बरं,
0: हो, एक तर असा गट आहे ना, ते बलून डेकोरेशन करतात, म्हणजे त्यात मी पण आहे, म्हणजे जॉबला लागायच्या अगोदर मी त्याच्यात होती. तर तो गट आम्ही 3 वेळा लोन घेतलं, आता पेड करून आमचं हे फक्त 2 हप्ते राहिलेले आहे, ते संपले की आमचं संपलं मग.
1: वा,
0: असं होय.
1: हे सगळं जे तुम्ही सांगताय काम असं छान तुमचं चालतंय, महानगरपालिकेकडून सुद्धा तुम्हाला मदत येते आणि वेगवेगळी प्रशिक्षण असतात त्याचा लाभ तुम्ही महिलांना देतात, तर यामध्ये तुम्हाला अडचणी कशा प्रकारच्या जाणवतात?
0: अडचणी म्हणजे काय माहिती आहे, आता बघा, BMC कडून आम्हाला कळवण्यात येतं, एक ग्रुप आहे आमचा, की फॉर्म भरा, तुम्हाला यंत्रसामुग्री भेटणार आहे. आणि मग ती यंत्रसामुग्री सॉडतीद्वारा निकालली जाते, म्हणजे काढतात नंबर. तर काही महिला म्हणतात, हा तिला मिळालं, मला नाही मिळालं, म्हणजे असं हे त्यांना वाईट वाटतं ना, की थोड्यांना मिळालं थोड्यांना. तर त्यांना आम्ही समजवतो, तुम्ही ना आता भरला आला नाही ना, पुढच्या वेळी भरा फॉर्म.
1: बरोबर,
0: म्हणजे असं जवळजवळ सगळ्या महिलांना मिळालेलं पण आहे. कधी कधी 10 महिने झाले तरी अनुदान येत नाही, मग त्या बोलतात, मॅडम तुम्ही बोललेला 6 महिन्याने अनुदान येतं. तर मग त्यांचा काय अडथळा असतो माहिती आहे, त्यांनी मिनिट्स वगैरे व्यवस्थित लिहिलेलं नसतं. BMC मध्ये चांगलं रेकॉर्ड पाहिजे, आणि दर महिन्याचे पैसे दर महिन्यात बँकेत गेले पाहिजे, ह्या महिन्याचे त्या महिन्यात गेले नाही, कारण मॅडम तिथे रेकॉर्ड बघतात.
1: बरोबर,
0: हां, जर सगळ्यांचं क्लिअर आहे ना, तर 6 महिन्याने अनुदान येतं, आणि जर क्लिअर नाही तर मग उशीर होतो.
1: पण हे सगळं महिलांना समजत नाही, त्यामुळे त्यांना वाटतं अरे इथे तर कामच होत नाही.
0: होय होय, असं वाटतं. पण त्यांना आमचे कसं माहितीये, हर महिन्यात आमची मीटिंग घेऊन आम्ही त्यांना समजावतो.
1: बरं,
0: आणि जसं बाकीच्यांसारखं नाही की केलं आणि सोडलं, कारण आमची संस्था कशी करते ते शेवटपर्यंत करत असतो. आणि शिवाय संस्थेमध्ये ना महिलांचे खूप कार्यक्रम घेतो आम्ही, महिला दिवस, एकता बंधन, त्याच्यात महिला खूप खुश होतात. पहिला स्टेजवर जायला घाबरायच्या, आता ना वर जाऊन नाटक वगैरे करायला लागलं.
1: बरं,
0: खूप बरं वाटतं. आणि खूप हॉल भरतं आमचं महिलांनी. हो, म्हणजे जे त्यांना प्रश्न आहेत ना तेवढे आम्ही सोडवतो. आता तुम्ही म्हणाल फक्त बचत गट नाही, आमच्या संस्थेमध्ये सगळं, रेशनिंगचं काम, घरकामगार संघटना, लहान मुलांचे प्रोग्राम, युवांचे प्रोग्राम, सगळं काही केले जातं. परत आता मुली ज्या वयात आलेल्या असतात त्यांच्यासाठी पण आम्ही ट्रेनिंग देतो. त्या पण मुली कुठच्या असतात, बचत गटातील महिलांच्या मुली असतात त्या.
1: बरोबर,
0: हां, म्हणजे त्यांना बघा पाळी आली किंवा काय झालं, किंवा लोकांचे स्पर्श कसा असतो, चांगला स्पर्श, सगळं काही शिकवतो. या सेंटरमध्ये हर काम होतं, पण जास्त प्रमाणात आम्ही बचत गटच करतो, का त्याच्यात फायदा आहे ना, फायदा आहे म्हणून महिला येतात. आता दर महिन्या, आता बघा, गेल्या महिन्यात एक बचत गटाचं वाटप केलं 7 वर्षांनी, तर प्रत्येकाला त्यांची जी वर्गणी होती ती आली. शिवाय त्यांना एकट्या एकट्याला 22,000 रुपये व्याज मिळालं.
1: बापरे,
0: तर त्यांना असे सगळे गटना 5-5 वर्ष झाले की आम्ही वाटप करतो. आणि मुख्य काय आहे माहिती आहे, बचत गट झाला ना सुरू की तुम्ही तो 5 वर्षाच्या आधी सोडायचा नाही, सोडला तर त्या बाईला अनुदान भेटणार नाही, असा नियम आहे.
1: बरोबर,
0: तर तुला सोडायचं आहे ना तर तुझे पैसे घे, जे जमा आहे ते जा, नाही व्याज भेटणार, नाही अनुदान भेटणार. म्हणून त्या महिला 5-5 वर्ष टिकून राहतात. 5 काय 10 वर्षे पण हे गट आम्ही चालवत आहे, आणि मी कामाला लागायच्या अगोदरपासून ते गट चालू आहे 25 वर्षापर्यंत.
1: बरोबर, जेव्हा हे आता एवढं काम चालतं, तर महापालिकेमार्फत सुद्धा वेगवेगळी प्रशिक्षणांचा तुम्ही उल्लेख केला, तर ती कशा प्रकारची असतात?
0: ते आता बचत गट बनवले ना, तर महिलांचा काहीतरी म्हणजे पुढे व्हायला पाहिजे, तर ते सर आहेत ना, BMC चे सर, CDO वगैरे आहेत, ते लोक ट्रेनिंग ठेवतात. का? तर आता तुमचे पैसे जमा झाले ना, तर उद्योग करा तुम्ही.
1: बर,
0: उद्योग करा. उद्योग करण्यासाठी ते ट्रेनिंग देतात, आणि ते व्यवसाय करायला काय काय लागतं ना, म्हणजे जसं काय ह्यांना काय नॉलेज पाहिजे व्यवसाय केला, तर ते तुम्ही अमुक व्यवसाय केला तर त्याचे पॅकिंग कसं करायचं, कसं सेल करायचं, ते सगळं शिकवतात. शिकवल्यावर ना महिलांना कळतं. आणि शिवाय तिथून त्यांना ते बोलतात, आम्ही तुम्हाला लोन देणार आहोत म्हणून. तर आता हे 4 दिवसाचं एक ट्रेनिंग झालं, त्या दिवशी 4 दिवसाचं झालं, तर ते दिल्लीवरून ट्रेनर आलेले, त्याने महिलांना खूप काही व्यवसायाबद्दलच शिकवलं, म्हणजे तुम्ही कुठचा व्यवसाय करावा आणि कुठच्या व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा भेटणार आहे हे सर्व काही शिकवलं. तर दुसरं ट्रेनिंग आता होणार आहे, तेव्हा ते लोनबद्दल काहीतरी बोलतील त्यांना. आणि ते घरघंटी मशीन वगैरे का देतात, तर त्याच्यावर तुम्ही कमवावं पैसे म्हणून.
1: बरोबर,
0: म्हणून ते एक एक फॅसिलिटी काढतात ते लोक. आणि बाकी तसं त्याच्यात विशेष असं काही नसतं, पण त्यांचा सुद्धा खूप हेतू असतो की महिलांचा फायदा व्हा.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: होय हो.
1: एस्कॉल जी, आता हे तुम्ही सांगितलं महिला बचत गटाचं काम तुम्ही करता, तर आता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक डॉक्युमेंटेशन करावं लागतं किंवा ते कसं महिलांपर्यंत पोचलं पाहिजे ते, तर ते काम तुम्ही कशा प्रकारे करता?
0: हां,

0: जाते, ती आशा किरणमध्ये जाते, तिने चांगलं कपडे वगैरे घालून ती लोकं कशी प्रोग्रामला जातात, मग त्या त्याच्यावर येतात, मग तिथून आम्ही सुरुवात करतो. त्यांना एकदा आमच्या आल्या ना की त्यांना आम्ही सोडत नाही, म्हणजे असं सगळं काही सांगूनच सोडतो त्यांना माहिती देऊन. आमचा एकच हेतू असतो की त्यांचा फायदा व्हा, आमचं काय एक नाही, पण आम्हाला पगार मिळतो. आम्ही त्यांना सांगतो आम्हाला पगार मिळतो, तुमच्यामुळे आम्हाला फायदा नाही, पण तुम्ही हा जो गव्हर्नमेंटचं मिळतं ना फायदा, तो तुम्ही घ्या, असं आम्ही त्यांना सांगून सांगून त्यांना आम्ही तयार करतो. आता दुसरी गोष्ट काय, आता बघा बचत गटात नाही महिला, त्या घरकामगार संघटनेत आहेत, घरकामगार आहेत. घरकामगारांमध्ये आमच्या 110 महिला आहेत घरकामगार वाकोल्यात, तर त्यांना पण आम्ही हे केलं, तर आता त्यांचे पण आम्ही बचत गट बनवतो. हो, बीएमसी कडून आम्हाला मागे हे दिलेलं ऑर्डर की तुम्ही घरकामगार महिलांचा बचत गट बनवा, कारण त्यांना पण फायदे घेऊ दे, मग त्या घेतात.
1: म्हणजे असं वेगवेगळ्या स्तरांवर तुमचं काम चालतं.
0: कशा प्रकारे त्यांना करतो, तर आम्ही आता गेलो ना मीटिंगला, इथं 10 महिला राहतात, तर 11 घराकडे आम्ही जातो, म्हणजे जिला माहिती नाही ना तिला पण आम्ही सांगतो की, आणि त्या बघतात ना मीटिंग घेताना, मग त्या एक्सेप्ट करतात.
1: म्हणजे सुरुवातीला महिलांचा प्रतिसाद कसा असतो आणि हे समजल्यावर त्या कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करतात.
0: हा, पहिला कसं असतो म्हणजे त्यांच्या दारावर गेलं ना की ते आम्हाला अवॉइड करतात, म्हणजे त्यांना वाटतं का ह्या कशाला आल्या, आम्हाला हे कशाला सांगतात, आम्हाला माहिती आहे. हा, आणि जेव्हा त्यांना आम्ही एकदाच नाही सांगत, 4 सांगितलं, मग त्यांना आम्ही सांगतो कार्यक्रमाला या, बघा बाकीच्या महिला कशा पुढे गेलेल्या आहेत, तेव्हा नंतर ना ते आल्या की नंतर ते समजून घेतात. पण आज ना आमचा जो एरिया आहे, म्हणजे जसे वाकोल्यामध्ये खूप भाग आहेत, अशोकनगर, यशवंतनगर, शिवाजीनगर, हे सगळे नगर आम्ही कव्हर केलेले आहे, तर आता तिथे कसं महिला, आता तिला कळलं ना तर ती सांगते, तिला कळत असं करून ना पुरा एरिया आम्ही कव्हर केलेला आहे वाकोल्याचा. तर ह्या आता ज्या महिला आहेत त्या स्वतः सांगतात की आमचा बचत गट बनवा म्हणून. तर त्या दिवशी तर मी गावदेवीला जात होते ना, एक महिला मला हात करते, तर मी तिला ओळखत पण नव्हती, तर ती बोलली मॅडम तुम्ही बोललेला ना तिथे आमचा, तर मी बोलली तुम्ही 10 महिला एकत्र करा आणि मला बोलवा, मी एनी टाईम येते, कारण आमचा जॉबच आहे ना तो. 10 ते 6 दुपारी आम्ही फील्ड बाहेर चाललो, सकाळी फक्त ऑफिसमध्ये असतो, आणि तिथं ना सगळी कामं केली जातात. सिनियर सिटीजन कार्ड बनवतो, या संजय गांधी पेन्शन योजना वगैरे त्याच्यावर काम करतो, सगळी कामं करतो आम्ही.
1: बरं. म्हणजे हे सगळ्या दृष्टीने ज्या ज्या सरकारी योजना असतात त्या सगळ्या तुम्ही महिलांपर्यंत, म्हणजे अगदी तळागाळापर्यंत पोचाव्या ह्यासाठी तुमचा प्रयत्न असतो. एस्कॉल जी, आता आमचे जे कामगार बंधू ऐकत असतील, श्रोते ऐकत आहेत, तर त्यांना ह्या सगळ्याबद्दल जर तुम्हाला इतकी माहिती आहे, तर ह्या सगळ्याची जर माहिती हवी असेल तर ते तुमच्यापर्यंत पोचू शकाल का? तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या श्रोत्यांना देऊ शकाल का?
0: हां, अवश्य देईन मी नंबर. पण आपण असं रेडिओवर बोललो म्हणजे सगळे विषय त्याच्यात आले ना, तर मी तुम्हाला एकदम खासपणे देऊ शकते गॅरंटी की मी तुम्हाला माहिती देऊ शकते, आणि अशी नाही देणार की पूर्ण बचत गट सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला काय काय लागतं, काय करतं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती फायदे. हां, ते माझं कामच आहे. आणि दुसरी गोष्ट, मला ते खूप आवडतं म्हणजे दुसऱ्यांना सांगायला. आम्ही रस्त्यातून चालताना सुद्धा कोण एखादी अनोळखी बाई दिसली, ओळखीची नाही, तिला पण आम्ही ह्या माहिती देतो. आणि एकच, आता तुम्ही कुठच्या विभागात राहता, एज ईस्टमध्ये राहता तर त्या विभागातच तुम्ही करू शकता, अंधेरीला राहता तर त्या विभागात, ते तुम्हाला आम्ही बीएमसीचं हे पण देऊ, म्हणजे माहिती तुम्ही तिथं करू शकता.
1: बरोबर.
0: हां, जर समजा माहीमला राहता किंवा दादरला राहता तर तिकडे पण आमचं सेंटर आहे, तिथं आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देऊ.
1: बरं.
0: आणि जर माहिती मी तुम्ही विचारा, मी सांगू शकते.
1: बरं.
0: तर मी ना माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते, तो तुम्ही लिहून घ्या. 9967 4679 46.
1: परत एकदा सांगा ना आमच्या श्रोत्यांना, म्हणजे जर लिहून घेतलेला नसेल तर अवश्य लिहून घ्या.
0: 9967 4679 46.
1: मंडळी, जर काही शंका असतील तर नक्की तुम्ही एस्कॉल फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधून आपले जे काही प्रश्न असतील त्यांचं त्या अतिशय छान पद्धतीने निरसन करतात, आणि तुमच्या महिला सक्षमीकरणामध्ये त्यांना, म्हणजे खूपच त्यांना इच्छा असते की सगळ्यांना मदत करावी, तर तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क करू शकता एस्कॉल जी. आणि आता शेवटी जाता जाता, आमच्या हे तुम्ही जे महिला सक्षमीकरण एवढं करता, तर कामगार महिलांना तुम्ही काय सांगाल?
0: कामगार महिलांना मी एकच सांगते, बघा आपण कुणाला देत नाही आपल्या पॉकेटमधलं, जर गव्हर्नमेंटकडून मिळत असेल, आणि आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला मिळवून देणं, आणि आम्ही जे मिळवून तुम्हाला देणार आहे ना तुम्ही अवश्य घ्यावे का, कारण मी माझ्याकडचं देत नाही. मी महिलांना हे पण सांगते

0: मी तुम्हाला दिलं नाही ते तुम्हाला तिकडून मिळते ते घे. कुठून पण आम्हाला माहिती मिळू दे की महिलांसाठी काहीतरी फायदे आहेत, आम्ही त्यांना लगेच कळवतो. आणि तुम्ही माझा हा नंबर आहे ना, अवश्य फोन करा. मी दोन वेळा करा, कारण पहिला फोन करा, दुसऱ्या वेळी मी लिहून तुम्हाला सगळं काही वाचून दाखवेन. हां, म्हणजे मध्ये मध्ये चुकायला नको. हां, ओके.
1: ॲस्कॉलजी, खरंच ही आता बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण ह्यासंबंधी तुम्ही जी इतकी सुंदर माहिती सांगितलीत, अगदी म्हणजे नियोजनबद्ध कशा प्रकारे करायचं सगळं काम हेच तुम्ही समजावून सांगितलं, त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुमचे अगदी मनापासून आभार.
0: हर्षदा मॅडम, मला इथे यायला जो चान्स दिला ना त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

कामगार सभेचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार मीना खडीकर. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर संध्याकाळी ठीक 7 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी एक संदेश.
1: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI, इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित

0: भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी, मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषीमंत्री म्हणाले.
1: कुठल्या एखाद्या महिलेच्या नावावरती सातबारा करा, अर्धा एकर करा किंवा कोणाला सातबारा करू नका, हा उद्देश आमचा नाही आहे. आमचा उद्देश एकच आहे की या कृषी क्षेत्राशी संलग्न ज्या ज्या महिला आमच्या शेतमजूर ज्या महिला काम करतात त्यांना शेतकरी म्हणून त्यांना प्रमाणपत्र देणं आणि त्यांना एक स्वतःचे एक ओळखपत्र शेतकरी म्हणून निर्माण करणं हा आमचा खरं तर यामधन उद्देश आहे. शेतीची ओळख म्हणून नुसतं प्रमाणपत्र नाही तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख आम्हाला करायची आहे. तिला समान ओळख करून समान संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये योग्य स्थान हे आमच्या महिलाला मिळून देणं हा आमचा खरं तर उद्देश या विधेयकामध्ये आहे.
0: हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असं ते म्हणाले. यात एकल महिला शेतकऱ्यांवरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी चर्चेदरम्यान केलं होतं. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला आणि विधेयक एकमतानं मंजूर झालं. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीनं राबवण्यासाठी तसंच यात समाविष्ट केलेल्या जुन्या योजनेतल्या काही बाबी कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हास्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्यातल्या गायत संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असं त्यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल. जिल्हास्तरावर भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापन करण्याविषयी सामंत म्हणाले.
2: मराठी भाषेचं जतन आणि सातार समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागानं पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. याप्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं, तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. भिवंडीतल्या चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती, त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला जम्मू इथून अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधल्या पटना इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अधिक पारदर्शक, सुलभ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करावी. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जातवैधता प्रमाणपत्रांचं सुरक्षित डिजिटल पडताळणी व्यवस्थेत रूपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज विधानभवन इथे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 52व्या बैठकीत बोलत होते. मुंबईत साकी नाका परिसरात आज एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. मॅनहोलवर जाळी बसवण्याचं काम सुरू असताना ही व्यक्ती मोबाईलवर बोलत तिकडून जात होती, त्यावेळी मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत महापौर ऋतू तावडे यांनी जाहीर केली आहे. तर कामात हलगर्जी केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सहाय्यक आयुक्तांसह 3 अभियंत्यांना निलंबित केलं आहे. येत्या 8 दिवसात सर्व मॅनहोलची पाहणी करून त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
3: आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा.
3: आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
5: दुपारी 12
3: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
5: आपुलकी आधार.

आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो आजचं विधिमंडळ समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे.
1: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात एकमतानं मंजूर. शेतीकामासाठी गाळ, मुरमावरील रॉयल्टी रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग. ही होती विधानसभेच्या आजच्या

कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात चर्चेनंतर एकमतानं मंजूर करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मांडलं. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामे करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल, त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तर या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधेयकावर बोलताना सांगितलं. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी, मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाचीही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यानं ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने व्हावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गावनाले, महसुली नाले, बंधारे, मालगुजारी तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ, माती आणि मुरुम काढायला आता पूर्ण मुभा असेल. पावसाळ्यात शेतात आणि शेतरस्त्यांवर होणारा चिखल दूर करणं, खड्डे भरणं, विहीर खणणं, जनावरांचा गोठा बांधणं आणि शेतघर दुरुस्तीसाठी या गौण खनिजाचा थेट वापर करता येईल. या कामासाठी शेतकऱ्याला केवळ स्थानिक तलाठ्याकडे एक साधा अर्ज करावा लागेल. संबंधित मंडळ अधिकाऱ्याने अर्जावर 15 दिवसांच्या आत परवानगी देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तलाव किंवा नाले जलसंधारण विभागाचे असतील तर त्या विभागाचे आणि महसुली नाले असल्यास तहसीलदारांचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य साजिद पठाण यांना बिष्णोई टोळीकडून पुन्हा धमकी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्य विधानसभेत आक्रमक झाले. सुरक्षित वाढ करण्याची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मंगळवारी एका लक्षवेधी संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिष्णोई टोळीवर निर्णायक कारवाई करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर बुधवारी काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचं काँग्रेस सदस्य नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्यावर यासंदर्भात राज्य सरकारला सूचना करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे. पठाण यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेता या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली. लातूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीला आल्याचं सांगत या प्रश्नावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. पावसाळी अधिवेशन सुरू असताना 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना ही अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगत सरकारने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. मात्र तालिका अध्यक्ष समाधान आवतडे यांनी चर्चेची मागणी नाकारली. त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढतं आर्थिक संकट आणि आत्महत्यांची मालिका यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असताना सरकारनं या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या हा विषय सर्वात प्राधान्याचा असून त्यावर चर्चा नाकारली म्हणून विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला.
कांदिवली पश्चिमेत माथाडी कामगारांसाठीच्या कापड बाजार आणि दुकान मंडळाच्या 27 एकर भूखंडाच्या हस्तांतरण आणि पुनर्विकासात शर्तभंग झाल्याचं सरकारनं मान्य केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम न झालेली 26,900 चौरस मीटरची अतिरिक्त जागा पुन्हा शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर

0: शेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राष्ट्रीय महामार्ग 52 भूसंपादनात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पदाचा गैरवापर करून बदली झाल्यानंतर मागील तारखांचे आदेश काढत तब्बल 241 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात दिली. 68 कोटी रुपयांचा मूळ निवाडा थेट 310 कोटींवर नेऊन हा भ्रष्टाचार करण्यात आला असून या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून वाटप झालेल्या रकमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. सदस्य प्रकाश सोळंके, काशीनाथ दाते, राजेश क्षीरसागर, नरेंद्र भोंडेकर, धर्मवीर आत्राम, सुधीर मुनगंटीवार, अमित देशमुख, नितीन पवार आणि मोहन मते यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन वाटपातील गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी या मोठ्या कारवाईबाबत माहिती दिली. राज्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 2388 अनुदानित वसतिगृह चालवली जात असून यात कार्यरत असणाऱ्या 4 संवर्गातील वेतन श्रेणीच्या संदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाला आहे. सध्या हा प्रस्ताव वित्त विभागाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला दिली. या वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी संदर्भात तारांकित प्रश्न सदस्य देवराव भोंगळे यांनी केला होता. त्यावर नितीन राऊत, नाना पटोले आदींनी उपप्रश्न केले.
1: विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलत. लेखन गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे.
0: मराठी भाषेच्या उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन करणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा. शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी सकाळी विशेष बैठकीनं झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. नियम 92 अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी सामंत बोलत होते. उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेची प्रक्रिया ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार होत असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी इथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी 1 महिन्यात करण्यात येईल असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं. मुंबईतील मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून ते डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ऐरोली इथं 34 कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचं उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचं साहित्य विविध भाषांमध्ये पोहोचावं यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ आणि निळोबा राय यांचं साहित्य मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनानं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं आहे अशी माहिती सामंत यांनी दिली. कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन त्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून तो मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत तो समोर ठेवण्यात येईल.

0: अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेली ही विद्यालयं मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असून या विद्यालयांचा विकास करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा विचार सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन केलं जाईल अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसंच पुढील 3 महिन्यांच्या आत ज्या कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत त्यांना देण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येईल. तसंच ही माहिती पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रलंबित पावत्यांविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडून चौकशी करून 15 दिवसात त्याचा अहवाल मागवण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यभरात किती कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत याची माहिती घेण्यासाठी एक विशेष समिती नेमण्याविषयी राज्य सरकार सकारात्मकपणे विचार करेल असंही भोयर यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करायला भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच CBSE ICSE बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत सदस्य सुधाकर अडवाले यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही भोयर यांनी नमूद केलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. सदस्य रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 CCTV कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावेत हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले.
1: आपण ऐकत होतात विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे, वाचक स्वर रश्मी पाटकर यांचा. याबरोबरच आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: राम राम मंडळी. मंडळी, आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 11 आषाढ शके 1948 इसवी सन 2 जुलै 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चक्रीय अर्थव्यवस्था आणि ग्राम समृद्धी या विषयावर अक्षय खोब्रागडे यांची मुलाखत. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता आपण ऐकणार आहोत चक्रीय अर्थव्यवस्था आणि ग्राम समृद्धी या विषयावर अक्षय खोब्रागडे यांची मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आपल्याला माहिती आहे की भारतीय शेती जी आहे ती आता फक्त हवामानाच्या लहरींवर अवलंबून नाही आहे, तर बदलतं हवामान, अनियमित पाऊस, घटणारी जमिनीची सुपीकता आणि वाढता उत्पादन खर्च अशी अनेक आव्हानं शेतकऱ्यांच्या समोर आहेत. आणि अशावेळी चक्रीय अर्थव्यवस्था ही संकल्पना एक नवी दिशा दाखवते. आणि याविषयीच आज आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत अक्षय खोब्रागडे सर. खोब्रागडे सर हे सलाम किसान या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि एक कृषी उद्योजक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. कृषी तंत्रज्ञान, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत शेती या क्षेत्रांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे आणि महाराष्ट्रातल्या 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणाऱ्या उपक्रमांचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. तर सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: धन्यवाद.
1: भारतीय शेतीसमोर आजच्या घडीला कोणकोणती आव्हानं आहेत?
2: भारतीय शेतीसमोर बघायला गेलं तर बरीचशी आव्हानं आहेत. त्यापैकी महत्त्वाची म्हणजे हवामानातील होणारे बदल, पाणी सोबत जमीन आणि वाढता उत्पन्न खर्च, ह्या सगळ्या काही गोष्टी जर का आपण आत्मसात केल्या तर एकच प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर बाहेर पडतं, ते म्हणजे हवामानात होणारे बदल.
1: बरोबर.
2: उदाहरणार्थ जर का आज आपण विचार केला तर केरळमध्ये जवळपास 4 जूनला पाऊस पडलेला आहे, पण तो महाराष्ट्रामध्ये मुंबईपर्यंत पोहोचायला जवळपास 23 ते 24 जून आपल्याला तारीख बघायला मिळाली. तर हे का घडतंय? सोबतच सरासरीच्या कमीत कमी 40% अधिक पाऊस हा ह्यावर्षी जून महिन्यामध्ये कमी पडलेला आहे. हे का होतंय? हे होतंय हवामानातील होणाऱ्या बदलामुळे. आणि आज आपण अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत, चक्रीय अर्थव्यवस्था आणि ग्रामीण समृद्धी. त्यामध्ये ज्या महत्वाकांक्षी विषय आहेत, हवामानामध्ये होणारे बदल, पाणी, कचरा, कचऱ्याचं निरासरण, सोबतच रेशीय किंवा लिनियर इकॉनॉमी आणि सर्क्युलर इकॉनॉमी, आणि ह्याचा भारतीय ॲग्रिकल्चर GDP कशा प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, हा संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत.
1: बरं, हवामान बदल, माती आणि पाणी, उत्पादन खर्च यांचा एकमेकांशी संबंध कसा आहे?
2: खरे पाहता हे चारही विषय एकमेकांशी संलग्न जुळलेले आहेत.
1: बरं.
2: हवामानातील होणारा बदल, त्यामुळे पाऊस हा अवकाळी पळायला लागलेला आहे. उदाहरणार्थ आपण जर का पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं गेलं, अवकाळी होणाऱ्या पावसामुळे द्राक्ष असू द्यात किंवा हॉर्टिकल्चर बेल्टमध्ये उगवणारी पालेभाज्या असू द्यात, कांदे स्पेसिफिकली, ह्याचं खूप मोठं नुकसान होतंय. का? कारण की आर्द्रता वाढल्या जाते, आपल्याला साठवून ठेवण्यामध्ये अडचणी होतात, शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. सोबतच बदलत्या हवामानानुसार आज पाऊस जो आहे जवळपास महिन्याहून अधिक उशिरा पडतोय, त्याच्यामुळे पेरणी लांबलेली आहे. सोबतच आता कीड आणि जमिनीमध्ये लागणारा खर्च सुद्धा आपल्याला वाढता दिसायला मिळेल. तर हे सगळं काही एकमेकांशी जुळलेलं आहे.
1: तुम्ही म्हणता शेतीत कचरा नसतो, तर हे कसं काय?
2: पारंपरिक शेतीमध्ये प्रत्येक जण म्हणतो की शेतीत कचरा नसतो, पण प्रत्येक अवशेषात उद्याची संपत्ती दडलेली असते. ते विचाराल कसं? आपण उदाहरणार्थ आज एक 2 टॉपिक महत्वाची आपण डिस्कस करणार आहोत, एक लिनियर इकॉनॉमी, रेषीय चक्रव्यवस्था आणि चक्रीय अर्थव्यवस्था. तर म्हणजे आपण आता ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना काय करत असतो, घेत असतो, म्हणजे जमिनीचा कस, जमिनीचे न्यूट्रिशन त्यामध्ये आपण घालत असतो, तो बी बियाणे त्यामधनं उत्पन्न घेत असतो. उत्पन्न घेतल्यानंतर आपण उरलेला जो कचरा आहे त्याचं निराकरण केलं जात नाही, ते जाळलं जातं किंवा त्याचा कुठलाही एक उपयोग केला जात नाही. आपण त्याला पारंपरिक पद्धतीने लिनियर इकॉनॉमी म्हणतो. पण त्या उलट शेती करत असताना जेव्हा आपण पीक घेत असतो, जे उर्वरक आहेत, उदाहरणार्थ विदर्भामध्ये सर्वात जास्त कापूस होतो. कापूस हे पीक घेत असताना नक्कीच खूप साऱ्या अडचणी येतात. त्यांना मोलमजूर मिळत नसतो, हमी भाव मिळत नसतो. त्या दरम्यानही आता शेतकरी जो आहे, जी पराठी उरलेला अवशेष असतो, एक तर त्याला जाळतात, त्याच्यामुळे प्रदूषण होतं, त्यामध्ये जमिनीचा कससुद्धा कमी होतो. तर ह्या लिनियर इकॉनॉमीमध्ये आपण आता जर का सर्क्युलर इकॉनॉमीचा वापर केला, तर ह्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीने संपत्ती कशा पद्धतीने तयार केली जाते त्यावर आपण थोडक्यात बोलूया. उदाहरणार्थ आज आपण सातारा सांगली ह्या भागांमध्ये गेलो तर आपल्याकडे भुईमुंग उत्पन्न घेतला जातो. मग भुईमुंग उत्पन्न घेतल्यानंतर आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो? ऑफकोर्स आपण भुईमुंग व्यापाऱ्याला विकल्या गेलं किंवा एखाद्या प्लांटला आपण देतो, पण जे उर्वरक आहेत, मी म्हणेल भुसा किंवा जे आउटर शेल असतं, त्याचा वापर केला जाऊ शकतो का? भुईमुंगाच्या शेंगामधनं तेल काढल्या जातं, जे उरलेला डीओसी असतो त्याला एक पशु आहार म्हणून वापरल्या जातं. उर्वरक जे आहे शेल, बाहेरचा भुईमुंगाचा भुसा म्हणेल, त्याचा आपण एक सेंद्रिय खत म्हणून वापरू शकतो. हेच एक शेतीसोबतच मी म्हणेल की अधिकाधिक उत्पन्न देणारी संसाधने आहेत जे सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये मोजल्या जातात.
1: बरं, म्हणजेच नुसती शेती करायची नाही आहे, तर शेतीमधून निघणाऱ्या प्रत्येक घटकाचा आपल्याला वापर करून आपल्याला आपलं उत्पन्न वाढवायचं आहे. आता चक्रीय अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय?
2: चक्रीय अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना आपण एका गावाला एक उदाहरण घेऊया. जेव्हा आपण गावाचा विचार करतो, गावामध्ये शेतकरी असतात, महिला बचत गट असतात, फार्म प्रोड्युसर कंपनीज असतात, सोबतच तरुण उद्योजक असतात, ह्यांना एकत्रितरित्या आणून गाव म्हणाल्यानंतर शेती असतं. शेतीमध्ये आपण धान्य पिकवतो किंवा विविध ॲग्रिकल्चर प्रोड्यूस पिकवत असतो. त्यामध्ये जर का आपण उदाहरण घेतल्या गेलं, तेलबियामध्ये सोयाबीन असू द्या, सोबतच मी म्हणेल भुईमुंगाच्या शेंगा असू द्या, हे पिकवत असताना, किंवा आपण पराठी कापूस कॉटन असू द्या, हे पिकवत असताना शेतकरी काय करतो? उत्पन्न घेत असतो, उगवत असतो, विकत असतो. राहिलेल्या कचऱ्याचं काय? ज्याला आपण कचरा म्हणतो ते एक संपत्ती आहे. ती कशी? पराठी प्रत्येक शेतकरी जाळतो, जाळल्याने वायू प्रदूषण होतंच, पण सोबतच त्याचा जमिनीवर सुद्धा परिणाम पडतो. मग हे चक्रीय अर्थव्यवस्थेत कशा पद्धतीने ही संकल्पना मांडल्या जाऊ शकते, त्यामध्ये खूप छान असं एक उदाहरण देईल तुम्हाला. IIT असताना आम्ही व्हेटनरी कॉलेज नागपूर माफसू ह्यांच्यासोबत एक प्रयोग केलेला, जो कापसाचा उरलेला भाग असतो, पराठी आपण ज्याला म्हणतो, कॉटन स्टॉक, हा शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणात जातात, पण त्याच्यातून आपण व्हॅल्यू किंवा त्याच्यातून एक वेगळं उत्पन्न कसं घेऊ शकतो? मग प्रयोगादरम्यान आपण त्या कॉटन स्टॉकच्या माध्यमातून आपण पशुखाद्य तयार केलेलं, आणि ते पशुखाद्य पशूंना इतकं पुरेसं होतं की जी उस्मानाबादी बकरी जी आहे ती केवळ 8 ते 9 महिन्यामध्ये 25 किलोच्या पलीकडे गेलेली. म्हणजे एक की शेतकऱ्याच्या पशुला ह्या उर्वरकामधनं खाद्य मिळालं, सोबतच कॅटल फीडने त्याचं वजन वाढल्या गेलं. जेव्हाही तो ती बकरी विकेला तर त्याला बाजार भावापेक्षा वजनानुसार जास्त भाव मिळेल. सोबतच जेव्हा आपण कॉटन ह्याच्या माध्यमातून ॲनिमल फीड बनवलं, काही दुधारी किंवा मिल्चिंग ॲनिमल असतात गाई, यांच्या दुधामध्ये फॅट आणि SNF पर्सेंटेजमध्ये सुद्धा प्रमाण वाढलं जातं, याच्यामुळे त्यांना एक आर्थिक सहाय्य दिलं जातं. तर हा सगळं काही रियूज, रिसायकल, रिफब्रिश ह्या चक्रीय अर्थव्यवस्थेच्या काही संकल्पना आहेत, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा व पर्यावरणाला जो धोका आहे तो सुद्धा टाळला जाऊ शकतो. त्याकरता चक्रीय अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यांसाठी, जमिनीसाठी आणि पर्यावरणासाठी खूप महत्वाची बाब आहे.
1: आता तुम्ही भुईमुगाबद्दल सांगितलं, पण आपल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खूप सारी पिकं घेतली जातात. कापूस आहे, केळी आहे, ऊस आहे, भात आहे, दुग्ध व्यवसाय केले जातात, तर याच्यातून उद्योग साखळी कशी बनू शकते?
2: आपण बोलताना कापसाबद्दल बोललो, भुईमुगाबद्दल बोललो, आपण आता वेगळ्या पिकाबद्दल बोलूया. त्याच्यामध्ये आपण एक रिअल टाईम एक उदाहरण घेऊया, केळीचं. ऑफकोर्स महाराष्ट्रामध्ये जळगावामध्ये केळी होत असतं, पण याच्यामध्ये मला स्वतःचं एक उदाहरण किंवा मागील काही वर्षांमध्ये केलेल्या कामाची पोचपावती म्हणून सांगायला आवडेल. 4-5 वर्षांआधी आपण रामनाड हा एक ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे दक्षिण राज्यांमध्ये, त्यामध्ये पुवन नावाची केळीची खूप मोठी व्हरायटी जी आहे ती उगवल्या जाते. पण एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे, त्या ठिकाणी केळी ही फक्त उगवल्या जात नाही, त्याचा प्रत्येक भाग हा वापरला जातो आणि त्या प्रत्येक भागामधनं एक व्हॅल्यू क्रिएट केली जाते. प्रत्येकांना माहिती आहे केळी ही विकल्या जाते, त्याचे त्यांना शेतकऱ्यांना पैसे मिळतात, त्याची पानंसुद्धा विकल्या जातात, पूजेकरता जेवणासाठी वापरल्या जातात, त्याच पानांमधनं बरेचशी भांडी तयार केल्या जाऊ शकतात खाण्याकरता, त्यांच्या फुलामधनं अचार तयार केला जाऊ शकतो,
1: फुलाची भाजी सुद्धा,
2: फुलाची भाजी सुद्धा बनवल्या जाते, खूप आवडीने खाल्ल्या जातात. मुख्यतः काय केलं जातं, जेव्हा आपण केळी काढल्या जातात ते झाड जे आहे ते खोडण्याकरता त्यांना अधिकचा पैसा मोजावा लागतो, किंवा त्यांना मजूर मिळत नाही, किंवा ती त्यांच्याकरता अधिकची गुंतवणूक असते. पण मग त्या गुंतवणुकीपेक्षा आपण त्याच्यामधनं व्हॅल्यू कशी क्रिएट करू शकतो, तर ते जे खोड आहे किंवा स्टेम आहे त्याच्यामधनं बार किंवा अशा फायबर्स काढल्या जातात. जवळपास आम्ही जेव्हा हा एक्सपेरिमेंट केलेला, एका खोडापासनं 12 बार्क निघतात, म्हणजे त्याच्यामधनं एक फायबर तयार केला जातो आणि त्याच्यापासून विविध वस्तू तयार केल्या जाऊ शकतात
1: केळीच्या खोडामधून.
2: केळीच्या खोडामधनं आणि तेच आपण रामनाड आणि दक्षिण राज्यांमध्ये केलेलं आहे. तर ज्याच्या माध्यमातून त्या खोडापासनं फायबर तयार केले गेले, त्यानंतर त्याच्यापासून बॅग्स तयार केल्या गेल्या, काही मॅट्रेस बनवल्या गेल्या, एवढंच नव्हे सुशोभनीय डेकोरेटिव्ह बऱ्याचशा वस्तूसुद्धा निर्मिती केल्या गेल्या, त्यांना NID सारख्या संस्थेमधनं ट्रेनिंग दिल्या गेली. ह्या प्रयोगाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना कचऱ्याचं निरासनच शिकवलेलं नाही, पण त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्यांच्या उत्पादनाला एक बाजारपेठसुद्धा उपलब्ध करून दिली. जवळपास 30,000 अधिक प्रोडक्ट जे आहे वेस्टपासनं, जे खोड असतं त्याच्यापासून तयार केल्या गेला आणि त्यांना अधिकचा नफा त्याला मिळाला गेला. तर हीच ती चक्र अर्थव्यवस्था आहे.
1: चक्रीय अर्थव्यवस्थेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात, मातीच्या आरोग्यात आणि पाण्याच्या वापरात किंवा पर्यावरणात कोणते बदल होतात?
2: जेव्हा आपण 1 टन कचरा जातो त्यामधनं जवळपास 1400 किलोहून अधिक कार्बन डायऑक्साईड हा क्रिएट होतो, सोबतच 5.8 किलो पर्यंत कार्बन मोनॉक्साईड तयार होतो, एवढंच नव्हे जवळपास 4.9 किलो पर्यंत नायट्रोजन ऑक्साईड निर्मिती होते, 1.2 किलो पर्यंत सल्फर डायऑक्साईड हा तयार होतो. ह्याच्यामुळे काय हवामानामध्ये प्रदूषण वाढल्या जातं. एवढंच नव्हे, मला खूप दुःख होत आहे सांगताना, आज मुख्यतः शेत जमिनीमध्ये जे सेंद्रिय कार्बन आहे ते जवळपास फक्त 0.50 ते 0.75 पर्यंत आलेलं आहे. ह्याच्यामुळे काय, शेतीच्या जमिनीमधील पाणी साचवण्याची किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झालेली आहे, त्याच्यामुळे सुपीकता कमी झालेली आहे. सुपीकता कमी झाल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आपल्याला खत टाकावं लागतं, तो त्यामुळे खर्च वाढतो. पुढे जर का आपण विचार केला तर याचा पाण्यामध्ये कशा पद्धतीने दुष्परिणाम घडत आहेत. आज जर का आपण पाण्याबद्दल बोललो तर पाण्याची पातळी जवळपास 0.2 ते 1 मीटरपर्यंत खाली गेलेली आहे. हे सगळं काही आपल्या पर्यावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे घडत आहे. पण ह्यालाच एक शंका समाधान म्हणून आपली चक्रीय अर्थव्यवस्था आहे, ज्याच्या माध्यमातून आज मी म्हणतोय की सेंद्रिय कार्बन फक्त 0.50 ते 0.75 दरम्यानच आहे, आपण हे कसं वाढवू शकतो? तर सेंद्रिय कार्बन वाढवण्याकरता बऱ्याचशा उपाययोजना ज्या आहेत ह्या कचऱ्यामध्येच लपलेल्या आहेत. ह्या कचऱ्यापासनं किंवा बायोमासपासनं आपण बायोचार तयार करून कार्बन हे जमिनीमध्ये साठवून ठेवू शकतो. दुसरं, आपण विविध प्रकारच्या बायोमास किंवा कचऱ्यापासनं सेंद्रिय खत तयार करू शकतो. सोबतच पशुपासनं ज्या शेणखत येतं त्यापासनं आपण गोबर गॅस तयार करून आपण एक ऊर्जेचा स्रोत म्हणून घरच्या स्वयंपाकाकरता वापरू शकतो. हीच ती चक्र व्यवस्था ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच 2 पैसे अधिक मिळतील, पर्यावरणावर होणारा धोका सुद्धा कमी होईल.
1: बर, आपले तरुणाई आहे किंवा महिला बचत गट आहेत, काही शेतकरी उत्पादक संस्था आहेत, त्यांना व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध आहेत?
2: चक्रीय अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून नक्कीच गाव पातळीवर शेतकरी संस्था, तरुण उद्योजक ह्यांच्याकरता बऱ्याचशा संधी उपलब्ध आहेत, एक रोजगाराकरता एक उद्योगधंद्याकरता. आज जर का आपण विचार केला, आज आपण रोजगाराबद्दल बोलूया. जेवढा काही गाव पातळीवर तयार होणारा कचरा आहे तो एकत्रित करणे, त्याचं कंपोस्ट बनवणे, एक सोबतच जनावरापासून निघणारी जी विष्ठा आहे शेणखत त्याच्यापासून बायोगॅस बनवणे, ते विकणे, सोबतच एकत्रितरित्या येऊन बायोचार बनवणे आणि तो विकणे, हा एक उद्योगधंदा किंवा व्यवसाय नक्कीच उपलब्ध आहे शेतकऱ्यांकरता आणि प्रत्येक गाव पातळीवर राहणाऱ्या असणाऱ्या लोकांकरता उपलब्ध आहे.
1: महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाने जर

0: असे बरेचसे परिणाम किंवा बरेचसे मी म्हणेल की फायदेकारक बदल चक्रीय अर्थव्यवस्थेमुळे बघायला मिळतील.
1: बरं, आजच्या कार्यक्रमातून शेतकरी युवक किंवा जो महिला गट आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: चक्रीय अर्थव्यवस्था ही केवळ पर्यावरण वाचवण्याची संकल्पना नाही, ती शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारी, ग्रामीण उद्योजकांना चालना देणारी व महिला युवकांना रोजगार देणारी आणि भारताला विकसित राष्ट्र बनवणारी आर्थिक क्रांती आहे. जिथे आजवर प्रत्येकजण एक रेषीय इकॉनॉमीबद्दल बोलतोय, पण चक्रीय अर्थव्यवस्था हेच समाधान आहे. पर्यावरणाकरता, पाण्याकरता, जमिनीकरता एकच उत्तर म्हणजे चक्रीय अर्थव्यवस्था.
1: बरं, आता हा जर बदल शेतकऱ्यांना स्वीकारायचा असेल तर काही अर्थव्यवस्था किंवा काही योजना आहेत का?
0: नक्कीच, बऱ्याचशा सरकारी योजना आहेत, त्यामध्ये गोबरधन, पीएम कुसुम, सतत, नैसर्गिक शेती, क्लायमेट फायनान्स अशा बऱ्याचशा योजना आहेत. सोबतच CMEGPच्या माध्यमातून लोन आणि त्यांना एक सहकार्य शासनाकडून दिल्या जातं. ऍग्रिकल्चर इन्फ्रा फंडच्या माध्यमातून केवळ 6% त्यांना लोन उपलब्ध होतं. मुद्रासारख्या अशा बऱ्याचशा योजना आहेत ज्याचा लाभ शेतकऱ्यांना नक्कीच होऊ शकतो. PMFME च्या माध्यमातून बरेचसे उद्योगधंदे, शेतकरी आणि कम्युनिटी ग्रुप उभारू शकतात. अशा वेगवेगळ्या सरकारच्या योजना आहेत ज्याचा लाभ हा चक्रीय अर्थव्यवस्था मांडताना प्रत्येक शेतकऱ्याला आणि शी निगडीत प्रत्येक उद्योगधंद्याला होऊ शकतो.
1: बरं, श्रोते हो, शेतीतून फक्त उत्पादनच घ्यायचं नाहीये तर त्यातल्या प्रत्येक भागाचा उपयोग करून शेतकऱ्याला आपलं उत्पन्न वाढवता येईल. तर अक्षय सर, तुम्ही आज इथे आलात आणि आपल्या सर्व शेतकरी बंधूंना त्यांच्या फायद्याच्या दृष्टीने खूप छान अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: आत्ताच आपण चक्रीय अर्थव्यवस्था आणि ग्राम समृद्धी या विषयावर अक्षय खोबरागडे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं वसंत निनावी यांचं गीत.

आपण ऐकत होतात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं किचकवध या चित्रपटातलं मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

आपण ऐकत होता तर सुशीला टेंबे यांच्या स्वरातली विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेली कवी शाहीर प्रभाकर यांची ही गवळण. याबरोबरच माझा आवार माझा शिवार कार्यक्रम इथंच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.
4: यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर। टीईटी पेपरफुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक। आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी। आणि आता बातम्या विस्तारानं। भारत जपान संबंध नेहमीच विशेष राहिले असून यापुढं ही भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला ते आज नवी दिल्ली इथं संबोधित करत होते। ते म्हणाले,
1: भारत जापान संबंध वाकई बहुत स्पेशल है। हमारी इकोनॉमिक पार्टनरशिप की सफलता के कई उज्जवल उदाहरण है। अभी अभी हमने हरियाणा के खरखोदा में मारुति सुजुकी के नए प्लांट का उद्घाटन किया। जब जापान की एक्सपर्टीज और इन्वेस्टमेंट भारत के स्पीड और स्केल के साथ जुड़ती है तो पूरी दुनिया को फायदा होता है।
0: भारत ही जगातली सर्वात जास्त वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून गेल्या 12 वर्षांमध्ये सातत्यानं सुधारणा या कायझान तत्वज्ञानाचा अंगीकार करून सरकारने भारताचा आर्थिक डीएनए बदलून टाकला आहे, असंही ते म्हणाले। 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी 16व्या भारत जपान शिखर परिषद स्तरावर चर्चा केली। त्यानंतर विमा, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रातल्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। महत्वाच्या क्षेत्रातल्या भागीदारीमुळे मुक्त आणि पारदर्शी ऊर्जा व्यापार शक्य होईल, असा विश्वास ताकाईची यांनी व्यक्त केला। हरियाणात खारखोडा इथल्या मारुती सुझुकीच्या 4थ्या कारखान्याचं उद्घाटन उभय नेत्यांच्या हस्ते झालं। भारत आणि जपान यांच्यातली धोरणात्मक भागीदारी दृढ होण्यासाठी गुंतवणूक हा घटक मुख्यत्वे कारणीभूत ठरला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं। एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीनं आयोजित केलेल्या भारत जपान सामरिक संवादामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळासाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, मात्र सर्वांसाठी समान विकास यावर सरकारचा कटाक्ष आहे, असं गोयल म्हणाले। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं। आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते। यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं, तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही करण्यात आलं। जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे। मनरेगा आणि या योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
2: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा। और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया, और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया।
0: अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जथ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला। 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील। उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रांसाठी इनर लाईन परमिट देण्याचं काम थांबवलं आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी आशिष जोशी यांनी सांगितलं. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर परवाने देण्याचं काम पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापना केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2000

0: 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषीमंत्री म्हणाले. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. त्याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असंही ते म्हणाले. संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सुरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असंही ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: भिवंडीतील चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दाहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी जम्मू इथून त्याला अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंग आणि मिथुन सिंग यांना बिहारमधील पाटणा इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. कर्नाटकात दक्षिण बेंगळुरूजवळ मडापट्टण दगडखाणीत मोठा खडक 40 फूट उंचीवरून कोसळून त्याखाली 7 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे कामगार मध्य प्रदेश आणि इतर राज्यातून रोजंदारीवर काम करण्यासाठी तिथं गेले होते असं पोलिसांनी सांगितलं. खाण मालकानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख तर जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलं आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो लोकसंगीताचा कार्यक्रम. अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातला हा पोवाडा. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातला हा ऊर्जेचा पोवाडा. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे.

रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला रंजना जोगळेकर यांच्या स्वरातलं किशोर दीक्षित यांचं गीत.

रंजना जोगळेकर यांच्या स्वरातलं किशोर दीक्षित यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत राजा बढे यांची गीतरचना शुभा जोशी यांच्या स्वरामध्ये.

भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शुभा जोशी यांच्या स्वरातलं राजा बढे यांचं गीत. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 कंट्रीवाइड, 9:45 इन्साइट्स, रात्री 10 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम, तसंच रात्री 10:30 ICC वुमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट उपांत्य सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून संपेपर्यंत रेडिओ सेट DTH आणि DRM वर आम्ही सहक्षेपित करू. नियोजित कार्यक्रम केवळ मोबाईल ॲपवर आपल्याला ऐकता येतील. तत्पूर्वी 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 कंट्रीवाइड, 9:45 इन्साइट्स आणि रात्री 10 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

न्यूज ऑन AIR ऍपवर तुम्ही हे प्रसारण ऐकत आहात. आता ऐकूया हवामान वृत्त. रात्री 10:00 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे अनुक्रमे 27 आणि 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा येथे 24 अंश सेल्सिअस, सांताक्रूज येथे 23 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 92%, सांताक्रूज येथे 87%. पर्जन्यमानाची नोंद कुलाबा येथे 15.8 मिलीमीटर, सांताक्रूज येथे 17.6 मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरासाठी 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर तुरळक ठिकाणी आणि अतिजोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. कमाल आणि किमान तापमान 28 ते 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत. हे होतं हवामान वृत्त. न्यूज ऑन AIR ऍप हे प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 11:12 झाले आहेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

न्यूज ऑन AIR ॲपवर आपण हे प्रसारण ऐकत आहात. रात्रीचे 11:30 वाजलेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित देवव्रत चौधरी यांचं सतारवादन, राग रागेश्री, ताल गत तीन ताल. त्यांना तबला साथ केली आहे आनंदो चॅटर्जी यांनी. तर ऐकूया पंडित देवव्रत चौधरी यांचं सतारवादन, राग रागेश्री.

0: पंडित देवव्रत चौधरी यांचं सतारवादन, राग रागेश्री, त्यांना तबला साथ केली होती आनंदो चॅटर्जी यांनी.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: न्यूज ऑन AIR ॲप हे प्रसारण तुम्ही आता ऐकत आहात. रात्रीचे 12 वाजतायत. प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका पैठणी. लेखिका डॉक्टर विजया वाड. सादरकर्त्या उमा दीक्षित. पैठणी. आज ऐकूया या मालिकेचा भाग पहिला.
2: आपलं उभं आयुष्य म्हणजे एक महावस्त्र. सुखाचे आणि दुःखाचे धागे या धाग्यांनी विणलेलं हे महावस्त्र प्रत्येकालाच अपरिहार्य असे हे धागे. तरीही कोणी त्या महावस्त्राला चिंधोळा म्हणतं तर कोणी पैठणी. आपल्या या नभोनाट्य मालिकेची नायिका सुमती जीवनाच्या या महावस्त्राला पैठणी म्हणते आहे. केवळ इतकंच नाही तर त्याला पैठणीचं भरजरी राजस रूप देण्याचा प्रयत्न करते आहे. तिच्या आयुष्यात तिच्या मनासारखं खूप काही आहे असं नाही. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा पण विक्षिप्त नवरा, मुळात लग्न होत नसलेला आणि लग्न झाल्यावर सगळंच बिनसत जाणारा मुलगा, चित्रपट मालिकांच्या विश्वात वावरणारी तिची लेख, स्वतंत्र वृत्तीची स्वच्छंदी विचारांची या साऱ्यांच्या आयुष्याचे धागे कुठेतरी पार उसवलेले, मात्र ते सांधण्याचा प्रयत्न करणारी अशी सुमती. इतकं सगळं निराशेचं आहे तरीही आयुष्य मात्र तिच्यासाठी पैठणीचं आहे. कितीही संकटं आली तरी ती झेलीत. धीरानं पुढे जाणाऱ्या आपल्या जीवलगांना घेऊन पुढे जाणाऱ्या सुमतीच्या आयुष्याचा प्रवास आपल्यासमोर उलगडतो आहे आजपासून सुरू होणाऱ्या पैठणी या नभोनाट्य मालिकेच्या प्रत्येक भागात.

0: हॅलो.
1: हां, काय गं बसू?
0: हां अगं, काय सांगतेस काय? अगं, एवढा 38 वर्षाचा मुलगा हरवेल कसा? नाही, कुठेतरी निघून गेला असेल ग. बर, अहो वसू, आपण जाऊया भेटायला, पण नंतर जाऊया. आज जरा मी गडबडीत आहे बघ. हां, ठेवते हां वसू.
2: काय गं सुमती, कोणाबद्दल बोलत होती तुझी मैत्रीण?
0: काय नाही हो.
2: काय नाही, कसं, कोण कोण हरवलंय?
0: चित्रा सहस्रबुद्धेचा आनंद ट्रेकिंगला गेला होता, मिसिंग आहे म्हणे.
2: अरे बापरे, म्हणजे त्या चित्राबाईंची सून, ती संगीता, तिचं सौभाग्य परत धोक्यात आलं की ग? नाही नाही, अगोदरच आनंदनं विद्वेशी लग्न केलं होतं ना.
0: असं काय म्हणताय विश्वनाथ? त्यानं संगीताशी लग्न केलं ते चांगलंच केलं की. तुम्हाला माहितीये, संगीताचा नवरा आनंदचा जीवलग मित्र होता. तो बॉर्डरवर गेला, देशासाठी धारातीर्थी पडला, आणि संगीता बिचारी

0: दे खाकी झाली। अहो चित्राबाईंच्या आनंदचं मन खरंच किती मोठ खरं ना?
1: ते खरंय ग, पण बघ हा सुमती, एखाद्याच्या किंवा एखाद्याच्या नशिबात संसाराचं सुख नसेल ना तर बळजबरीनं ते नाही आणता येत। त्या संगीता पाटीलची संगीता सहस्त्रबुद्धी होऊनही काही फायदा झाला नाही।
0: जय मुक्तिनाथा जय मुक्तिनाथा, करी दूर आता माझी भवचिंता।
1: हे बरं आहे आपलं, जेव्हा बघावा तेव्हा मुक्तिनाथ।
0: बरं राहिलं, जय मुक्तिनाथाऐवजी जय विश्वनाथा असं म्हणू का? सांगा तसं म्हणते हवं तर।
1: अग तू एवढे शांत कशी राहू शकतेस ग?
0: राहावं लागतं शांत विश्वनाथ, मनाची समजूत घालावी लागते। हा वसूचा फोन आला ना, त्याच्या आधीच अक्षताचा फोन येऊन गेला। शशांक आणि नम्रताला घेऊन ती सिद्धिविनायकाला गेली आहे, निघाली आहे आता तिथून। आधीच शशांकचं लग्न जमायला जड जात होतं, आजच त्यांनी रजिस्टर लग्न केलंय। आपण अस्वस्थ झालो तर त्यांच्या आनंदात मिठाचा खडा पडेल, ते मला होऊ द्यायचं नाही म्हणून प्रयत्नपूर्वक शांत राहते मी।
1: खरंय, पण सुमती ही आपली अक्षता आहे ना, गाडी फार रंपाट मारते, मला काळजी वाटते ग। आणि आता हे त्या आनंद सहस्त्रबुद्धेचं ऐकल्यापासून तर फारच।
0: विश्वनाथ काळजी करून प्रश्न सुटणार आहेत का?
1: तू म्हणजे ना एकदम नोबॉलच टाकतेस।
0: चला, म्हणजे तुम्हाला एक धाव फुकटची मिळाली। 101 रुपये तयार ठेवा, शशांक आणि नम्रतावरून ओवाळून टाकायचे।
1: हो मी अक्षताला फोन करतो मोबाईलवर, एक्झॅक्ट कुठे आहेत ते कळेल तरी।
0: अहो गाडी वेगात चालवते असं म्हणालात ना ती?
1: वेगात अगर रंपाट चालवते असं म्हणालो
0: मग त्यात मोबाईलवर फोन कशाला?
1: आणखीन एक नोबॉल।
0: 101 रुपये काढताय ना?
1: जशी आज्ञा बाईसाहेब। हां हे घ्या। आता म्हणजे ना तू अगदी सासूबाई दिसायला लागली आहेस बरं का सुमती?
0: हो का? तरी बरं, मी पांढरी बट अडकवली नाही आहे केसात, सासूचा मेकअप हो।
1: तुला कशाला हवाय मेकअप? त्या अक्षतानं लावलाय ना तोंडाला तेवढा बास झाला, एकटीच राहते आपल्याला सोडून। वर पेपरला गॉसिप पुरवते मित्रांचे, लोकांना काय मजाच हवी बघायला प्रत्येक बाबतीत।
0: तर काय अहो, आणि पुरुष परवडले, टोचून टोचून बेजार तरी नाही करत, बायकांना ते उत्तम जमतं। मला दाखवायला घेऊन येतात पेपरातली कात्रणं, लेकीचे मित्रांबरोबरचे फोटो, पण मी शांत राहते। अशांत होऊन त्यांना आनंद देईन म्हणता मुळीच नाही।
1: या सगळ्यांना दुसऱ्याच्या दुःखात कसला आनंद मिळतो? व्हॉट प्लेजर डू दे गेट?
0: संतसुद्धा म्हणून गेलेत ना हो, लोक तैसा ओक हाती धरवेना।
1: आधी एक ठीक होतं ग, नुसती टीव्हीत दिसायची, तेव्हा याच बायकांच्या हेव्याचा विषय होतीस तू, तुझी लेख चम चम चमकते म्हणून। पण पोरीनं मोठ्या पडद्याचा वेळ घेतलं आणि दूध नासून गेलं बघ सुमती, पोरगी स्वतंत्र राहायला लागली। स्वातंत्र्य हवं म्हणे स्वातंत्र्य, जगण्याचं वागण्याचं स्वातंत्र्य।
0: अहो अहो गाडी आली सोसायटीत। हे काय डोळ्यात पाणी?
1: नाही नाही काय नाही काय नाही।
0: विश्वनाथ आनंदाच्या अशा वेळा आयुष्यात फार कमी असतात, त्यांना मागची दुःख कशाला चिकटवायची?
1: मला कप्प्या कप्प्यानं नाही जगता येत सुमती।
0: विशू प्लीज, पुसा बघू डोळे।

0: हे सगळं कशाला? हा काय सिनेमा आहे का?
1: नम्रता, ही तुझी मस्करी आहे असं मी धरून चालतो.
0: नो शशांक, दिस इज नॉट मस्करी, आय एम सिरियस.
1: ओके आई, मी ओलांडतो ना माप. अरे त्यात काय?
2: वाव, केवढे लांबवर पसरलेले तांदूळ.
1: मग
2: शशांक, तू सिक्सरच मारलास हा लग्न करून आल्या आल्या.
0: हा शशांक, हे गे.
1: हे काय? 101 रुपये. अगं आई, हे बक्षीस आहे का ग माझं?
0: तसं समज.
1: पण काय आहे, एअरपोर्ट पर्यंत टॅक्सीला सुद्धा पुरणार नाहीत ग मला.
2: शशांक, तुला टॅक्सीच्या खर्चात मी नाही टाकणार.
1: म्हणजे?
2: आय विल रीच यू टू द एअरपोर्ट इन माय कार. ओके
1: ओके, मग ठीक आहे. मी ना मग याची काय, हा मी याची चॉकलेट्स खरेदी करेन.
2: चॉकलेट्स ती सुद्धा मीच देईन तुला.
1: अरे वा, मग तर उत्तमच.
2: मग कुठे जात आहे नम्रता हनीमूनला?
0: जिथे तुझ्या सिनेमाचं शूटिंग नसेल तिथे. अर्थात?
2: इनफॅक्ट नम्रता, मीच तुम्हाला तसं सुचवलं असतं. शूटिंगच्या जागी ना घरच्यांची तोंड काय बघायची? आमच्या घरात तरी माझ्या मागे कोणी माँ किंवा भैया येत नाही शूटिंगच्या सेटवर. आय एम फ्री बाय माय सेल्फ.
1: सिस्टर, आय मीन बहिणाबाई, काय आहे, तुम्ही जरी चमकती सितारा देवी असलात तरी आजचा दिवस माझा आहे. माझा विसरलात का तुम्ही? म्हणजे कोर्टाचं जरी असलं तरी मॅरेज आहे बहिणाबाई, लग्न. अहो लग्न. सो टुडे नॉट यू, आय एम द हिरो.
2: ओ विसरलेच मी ब्रो.
0: नाही काही हरकत नाही ग, पडद्यावरच्या लोकांना नाहीतरी स्वतः पलीकडे काही दिसतच नाही. नाही का?
2: हॅलो, कोण? वसु मावशी.
0: अक्षता, इकडे इकडे दे, मला दे फोन दे. हा हॅलो. अगं वसु, एक अतिशय आनंदाची बातमी पहिल्यांदा तुला देते. शशांकनं कोर्ट मॅरेज केलं आहे आणि नवी नवरी आत्ताच घरी आली आहे ग. नम्रता नाव तिचं. हा ठेवते ग वसु.
2: अगं आई, तू म्हणजे नाही, वसु मावशीला बोलायला चान्सच नाही दिलास.
0: अगं आत्ता कुठे गप्पा मारत बसू तिच्याशी. हा घरात नवी सुनबाई आली आहे, तिचं उत्तम स्वागत करायचंय मला. नम्रता, या घरात अजिबात परक वाटून घेऊ नकोस बरं. माझ्या घरात उदंड माया आहे आणि ती सगळी देण्यासाठीच आहे. माझा शशांक, मी, तुझे सासरे आणि माझी अक्षता यांच्यात आता तुझी एक हवी हवीशी वाटणारी अशी भर पडली. आणि अक्षता तुझ्या अध्यात्मध्यातही नसेल, ती स्वतंत्र राहते, तेव्हा तू बिलकुल काळजी करू नकोस. या आता, या दोघं फ्रेश होऊन या.
1: हो गेले एकदाचे आपल्या खोली. सुमती, ही नम्रता. अगं हिचं नाव तर आढ्यता असायला हवं होतं.
2: नशीब बाबा, आता तुला काही प्रत्युत्तर नाही केलं तिने.
1: मला तर वा ही युद्धापूर्वीची शांतता वाटतीय. आणि काय ग सुमती, ते 101 रुपये तू ओवाळून टाकणार होतीस ना, शशूला काय दिलेस?
0: नाही वाटले ओवाळून टाकावेसे.
1: छा, फटाका आहे नुसता. कशी बोलली, मापटो ओलांड्याला हा काय सिनेमा आहे? आमच्या लाडक्या लेकीला टोला.
0: अक्षता, तू मनाला लावून घेतलं नाहीस ना?
2: नाही ग आई, ॲक्च्युली आय वॉज ॲनालायझिंग हर बिहेवियर. जेव्हा माणसं सिनेमावाल्यांबद्दल एकसारखे टाकून बोलतात ना, तेव्हा त्यांना निश्चितपणे जळाऊ लाकडाची वखार हे विशेषण लागू पडतं.
1: हळू बाई, हळू.
2: जळू बाई जळू म्हण बाबा. आणि तू काळजी नको करूस, त्यांच्या खोलीचं दार बंद आहे, दोघं आत्मानंदात विलीन आहेत.
0: अगं अक्षु, वसूने फोन केला होता.
2: अगं आई, असं काय करतेस, मीच दिला ना तुला फोन.
0: नाही नाही, तुम्ही यायच्या आधी तिने फोन केला होता.
2: हां मग काय म्हणाली ती? यावेळी तिला माझ्या सिनेमाच्या प्रीमियरला नक्की घेऊन या आई. गेल्यावेळी तिला नेता आलं नाही म्हणून रुसली होती वसू मावशी.
0: अगं म्हणजे काय, प्रेम करते तुझ्यावरती, इतरांसारखी नाही, जळाऊ लाकडाची वखार. बरं अक्षु, हे बघ, वसूचा फोन आला होता तो एका फार सिरियस कारणासाठी.

0: काय ग,
1: काय झालं? आनंद आठवतो तुला?
0: चित्रा मावशीचा आनंद ना? अगं आई, आठवतं का म्हणून काय विचारतेस? मग सिनेमात गेले म्हणून माणसं विसरेन कमी? तो चक्रम हायकर्सचा लीडर ना?
1: हो ग, तोच. गेली कितीतरी वर्ष हाईक्सना जातोय तो.
0: मग त्याचं काय झालं?
1: त्याचं म्हणजे जरा काळजीचंच आहे ग. हरवलाय तो, कळसुबाईवर गेला होता ट्रेकला.
0: काय सांगतेस काय?
1: हो ना, तेच सांगायला वसूचा फोन होता, तिला नंतर बोलते म्हटलं मी.
0: मग कर ना आता फोन.
2: संसार सुख नशिबात नाही, त्याची बायकोच त्याच्या जाण्याला कारणीभूत आहे. अगोदरचा तिचा नवरा युद्धात कामी आला आणि हा असा. संगीता इज द रूट कॉज.
0: त्याच्या 4 इंच कपाळावर त्याचं विधिलिखित लिहायला तुझ्या परमेश्वराला अजिबात वेळ मिळालेला नाही. भारतातली लोकसंख्या इतकी अरब खरब वाढली आहे ना की प्रत्येक 7व्या सेकंदाला एक नवीन मूल जन्माला येत आहे. सपाटाच लावला लोकांनी. आणि तो तुमचा परमेश्वर कुणाकुणाची कपाळं भरणार बाबा? परमेश्वरानं त्या कामाला आता सुट्टी दिली आहे.
1: क्षू, पुरे पुरे चर्चा नको. मी जरा फोन करू का शांतपणे?
0: हो कर.
3: ए आई, मला ना सॉलिड भूक लागली आहे.
0: झालं का तुमचं?
3: ए, एवढ्यात कसं होईल? आत्ता कुठे सुरुवात आहे. ए आणि हे काय, हे काय, हे तांदूळ अजून असेच फरशीभर?
1: अरे हो हो हो हो. अरे शशांक,
3: काय
1: तू कोणचा नको हातात घेऊस? हे
0: बघ, नया नवेला दुला आहे तू.
1: हे बघ शशांक, तो कोणचा बाजूला ठेव.
3: अगं
1: ते कोणच्याने नसतात गोळा करायचे,
3: मग
1: हाताने गोळा करायचे असतात. आहो ते जरा माप द्या बघू माझ्याकडे.
2: कुठे माप? हा हे घे, मापट
0: द्या बघू, मी गोळा करते. केवढ्या जोरात उडवलंस रे माप शशांक, घरभर पसारा झाला नुसता.
3: वाक वाक जरा वाक, घरभर वाकून गोळा कर सिस्टर. काय आहे हा व्यायाम? बारीक आणि लवचिक कमरेसाठी सर्वोत्तम आहे.
0: ए गप्प बस. नया धुला आहेस ना म्हणून सारखं माप नाही करणार मी तुला. फटकाच देईन, एक
3: फटक्या देईन. मार ना, मार मार मार.
0: ए
3: ए आई, ए आज काय गोड केलंयस ग तू? हे माझ्या आवडीचा शिरा केलायस?
1: तो तर केलाच आहे.
3: हा
1: पण नम्रताच्या आवडीची रसमलाई सुद्धा आणून ठेवली आहे समृद्धी मधून.
3: वाव, दॅट्स वंडरफुल. ए नम्रता, ए नम्रता, अगं बाहेर ये. आईने रसमलाई मागवली आहे खास तुझ्यासाठी.
4: माझं डोकं दुखतंय
0: या घरातली माणसं बघून की काय.
1: अक्षू, असं बोलू सुद्धा नकोस. किती थोडा वेळ आपण एकत्र असतो, असे तीव्र शब्दांचे बाण भात्यातच ठेवावेत.
0: असं तुझे मुक्तीनाथ सांगतात का?
1: कर, तू कर माझी थट्टा. त्यानं माझ्या श्रद्धेला काहीही इजा पोचणार नाही. शशांक, मी शिरा पटकन मायक्रोवेव्ह मध्ये गरम करते, तू नम्रताला रसमलाई नेऊन दे. गोड खाल्लं ना की डोकं दुखायचं थांबेल बघ तिचं.
0: आई स्वयंपाकघरात घुसली सुद्धा. चल निघते मी.
1: थांब ग, आलीस काय आणि लगेच चाललीस काय? ए बघ, तुझ्यासाठी शुगर फ्री टाकून शिरा करते, 10 मिनिटात होईल.
0: नको ग. हे काय नवीन लग्न झालेलं घर वाटतंय का तुला?
1: हो मला वाटतंय.
0: घरभर अक्षता पडल्या म्हणून?
1: हा, एक नवं माणूस या घरात आलंय म्हणून. आणि ती सुद्धा मुलगी. अक्षता, तू स्वतंत्र राहायला लागलीस ना आणि हे घर ओकबोक झालं बघ. मायेच्या झऱ्याने जणू दडीच मारली.
0: ही मुलगी आई, ही तुला काय माया देणार ग?
1: ती न देव मी देईन. घे हा थोडासा शिरा, खा शकुनाचा. अग खा ग
0: आई. अग
1: एक दिवस डाएटला थोडी रजा.
2: अग ऐकलंस का ग सुमती?
1: हा,
2: मी वसुताईंना फोन केला होता.
1: बरं केलं. काय काय म्हणाली वसू?
2: नाही, त्यांच्या घरी कोणीच नव्हतं, नुसता मेसेज वाचतोय. मग मी चित्राबाईंकडे फोन केला होता.
1: हा,
2: म्हणजे वाईट न्यूज आहे.
1: काय
0: बाबा,
1: काय सांगता
2: तू?
0: आई आई, अगं रडू नकोस ना. बाबा
2: मी म्हटलं होत त्या संगीताच्या नशिबात संसार सुख नाही. एक गेला दुसरा गेला, एक युद्धभूमीवर दुसरा पर्वतावर.
0: अहो
2: तरी
0: काय काय बोलता का बाबा तुम्ही? बाबा तुम्ही तुम्ही गप्पा बसा आधी. आई आई तू शांत हो. चल मी येते तुझ्या बरोबर चित्रा मावशीकडे.
1: मी शशांकला आशीर्वाद देऊन येते. शशांक.
5: आई.
1: गे राजा शिराखा.
5: अरे वा
6: रसमलाई छान आहे.
1: हो ना. तुझी डोकेदुखी थांबली का ग नम्रता?
6: पुष्कळशी.
5: आई अशी काय दिसतेस तू? तुझा चेहरा असा का दिसतोय?
1: कुठे काय
5: म्हणजे?
1: अरे नाही खरंच काहीच नाही.
6: मी या घरी आल्यामुळे इतकं वाईट वाटतंय का तुम्हाला?
5: नम्रता
1: अगं तुझ्या येण्यानं या घरात लेखीचं आगमन झालंय. सुनेचं नाही विश्वास ठेव. हे बघ पण आज माझ्या मैत्रिणीच्या घरात घडू नये ते घडलंय.
6: माझं पाऊल घरात पडलं आणि तुमच्या मैत्रिणीच्या घरात अशुभ घडलं असं नाही ना मनात आलं तुमच्या?
1: काय नाही ग मुळीच नाही.
6: नक्की
1: असे प्रश्न माझ्या मनात कधी उभे राहत नाहीत नम्रता. अगं तुझ्या आयुष्याचा प्रवाह वेगळा, त्यांचा वेगळा. माझ्या मैत्रिणीचा मुलगा मुक्तिनाथाने त्याला बोलवून घेतलं.
5: कोण ग आई?
1: आनंद रे, चित्रा मावशीचा आनंद.

0: पैठणी या नभोनाट्य मालिकेचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकला. लेखिका होत्या डॉक्टर विजया वाड. यातील भूमिका आणि कलावंत विश्वनाथ मिलिंद सफई, अक्षता पल्लवी वैद्य, शशांक प्रसाद पणसे, नम्रता अनुपमा ताकमुगे, वैजनाथ आकाश आणि टॅक्सीवाला सुनील होळकर, मोहन अक्षय पेंडसे आणि सुमती इला भाटे. निर्मिती सहाय्य केलं होतं लीना साळसकर यांनी आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान गीत.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण हे प्रसारण ऐकत आहात. रात्रीचे 12:30 वाजतायत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत

आताच आपण ऐकलत आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. यानंतर ऐकूया उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लिहिलेलं गीत.

आताच आपण ऐकलत आशा भोसले आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

आताच आपण ऐकलं चंद्रशेखर गाडगीळ आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं, ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत. यानंतर आपण ऐकणार आहोत कुणाल गांजावाला यांनी गायलेलं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं दासू यांचं गीत.

आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. न्यूज ऑन AIR ॲपवर आपण हे प्रसारण ऐकत आहात. रात्रीचा 1 वाजलाय. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित प्रभाकर कारेकर यांचं शास्त्रीय गायन राग गुणिकंस. विलंबित गत रूपक तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत अकबर के दरबार आणि द्रुतगत एकतालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत तराणा. त्यांना तबला साथ केली आहे अनिश प्रधान यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे प्रभाकर पेंडणेकर यांनी. तर ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांचं शास्त्रीय गायन राग गुणिकंस.

0: आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित प्रभाकर कारेकर यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. राग गुणिकंस, त्यांना तबला साथ केली होती अनिश प्रधान यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती प्रभाकर पेंडणेकर यांनी. आताच आपण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म ऐकलात. न्यूज ऑन AIR ॲपवर हे प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 1:30 प्रसारित करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.
1: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग, सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या काही लावण्या ऐकणार आहोत. अर्थात वसंत प्रभू यांचं नाव घेतल्यानंतर त्यांनी ज्या भावगीतांना संगीत दिलं ती भावगीत आपल्याला पहिल्यांदा आठवतात. विशेषतः वसंत प्रभूंचं नाव घेतल्यानंतर आपल्याला गंगा जमुना डोळ्यात उभा का यासारखी गाणी आपल्याला आठवतात. पण काही चित्रपटात त्यांनी लावण्यांना देखील संगीतबद्ध केलेलं आहे. मूळ नाव त्यांचं व्यंकटेश कृष्णराव प्रभू. वसंत प्रभूंचं मूळचं घराणं हे मंगळूरजवळचं पाणे मंगरुळ हे होतं. त्यांच्या वडिलांचं मुंबईमध्ये हॉटेल होतं. एकेकाळी त्यांच्या वडिलांची मुंबईमध्ये 14 हॉटेल होती. पण वैभवात असणाऱ्या वसंत प्रभूंची परिस्थिती पुढं बिघडली आणि ते परत परळ इथं चाळीमध्ये राहायला आले. त्यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी ऐकूया. रचना पी सावळाराम यांची आहे.

0: नांदायला जाते नांदायला जाते बाई मी
1: आहा
0: अरे हट

0: उठूनका तत्तज बसा
1: उठूनका पहुना की थज बसा पदरा नमा

लहान वयामध्येच असताना वसंत प्रभू हे भरत सेना या मेळ्यामध्ये गेले. मेळ्यामध्ये नृत्यगीतं, गाणी, कसरतीचे प्रयोग, ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकांचे छोटे छोटे प्रवेश असं ते करत होते. पुढं वसंत प्रभूंचा आवाज गोड आहे हे कळल्यावर त्यांना गाणी द्यायला सुरुवात झाली. घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे वसंतचे मोठे भाऊ देखील चित्रपटामध्ये काम करू लागत. वसंत पवार देखील चित्रपटामध्ये बालनट म्हणून काम करत होते आणि त्याच वेळेला ते व्यंकटेश या नावावरून वसंत झाले. त्यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेली नांदायला जाते चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी ऐकूया. रचना पी सावळाराम यांची आहे.

मजवर रुसलात का सांगा ना सांगा पाटील मजवर रुसलात का अहो सांगा पाटील मजवर रुसलात का माझ्या मनाच्या

वसंत बाबा सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मेळ्यांमध्ये गाणी गात असत. एका मेळ्यामध्ये त्यांच्या गाण्याला 26 वेळेला वन्समोर मिळाला आणि तेच गाणं गाऊन गाऊन सलग 26 वेळेला गाणं गायल्यामुळं त्यांचा आवाज फाटला. मग पुढं त्यांनी नृत्य शिक्षक मोरे यांच्याकडं वसंत प्रभू यांना पाठवलं आणि शास्त्रशुद्ध नृत्य शिकवलं. त्यांना अभिनयाचं अंग होतंच. 1940 सुमाराला काही नाटक मंडळ्या बंद पडल्या, काही नट निराधार झाले, पण परळीतल्या सहकारी मनोरंजन मंडळानं अनेक कलावंतांना मदतीचा हात पुढं दिला आणि त्यावेळी सादर होणाऱ्या संगीत नाटकासाठी वसंत प्रभू यांची भरपूर मदत घेत 1947 साली गंमत म्हणून त्यांनी अगं पाटलाच्या पोरी जरा जपू नग ही ध्वनिमुद्रिका तयार केली आणि मग HMV वसंत कामेरकरांशी वसंत प्रभूंची ओळख झाली. मग वसंतरावांची योग्यता त्यांनी ओळखली आणि त्यांना तिथंच संगीत दिग्दर्शनाची कामगिरीही दिली. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं काळी बायको या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. सुहासिनी कोल्हापुरी यांनी गायलेली अतिशय सुंदर अशी ही लावणी जगदीश खेबुडकरांनी लिहिली आहे. कळदंडाची अजून जाईना घालू कशी मी चोळी, कुणी गबाई मारिली कोपर खळी.

गबाई मारली को परखळी कोणी गबाई मारली को परखळी कोणी गबाई।

1949 सुमाराला गंगा जमुना डोळ्यात उभ्या का या गाण्यानं तर इतिहास घडवला. गायिका लता मंगेशकर, कवी पी सावळाराम आणि संगीतकार वसंत प्रभू हे तिघही या गाण्यामुळं मराठी माणसाच्या घराघरात पोहोचले. जनकवी पी सावळाराम शब्दप्रभू होते, संगीतकार वसंत प्रभू हे प्रतिभावंत स्वरूपासक होते, तर लता मंगेशकर यांचा आवाज म्हणजे वीणेचा झंकार होता. महाराष्ट्रात असा एकही लग्न समारंभ होत नसेल की ज्यामध्ये गंगा जमुना गाणं वाजवलं गेलं नाही. पी सावळाराम यांच्या प्रतिभेतून अवतरलेल्या आणि वसंतरावांच्या स्वरांनी खुललेल्या असंख्य भावगीतांनी भक्तिगीतांनी 1950 ते 1960 हे दशक दुमदुमून गेलं होतं. वसंत प्रभू यांनी 110 भावगीतांना संगीत दिलं. वसंत प्रभू यांनी अवघ्या 22 चित्रपटांना गाणी दिली. घरबार या एका हिंदी चित्रपटालाही संगीत दिलं आणि 5 नाटकांनाही संगीत दिलं. या महान अशा संगीतकाराचं वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी निधन झालं. खरोखरच हे मराठी माणसाचं दुर्दैवच म्हणावं लागेल, कारण अशीच एकाहून एक नितांत सुंदर गाणी आणखीनही आपल्याला मिळाली असती. मानसीचा चित्रकार तो हे मधु पोद्दार यांनी लिहिलेलं वसंत प्रभूंचं चरित्र खूपच प्रसिद्ध असं आहे. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली, लता मंगेशकर यांनी गायलेली पी सावळारामांची एक लावणी आपण ऐकूया. डाव तुम्ही टाका नजर माझी जिंका.

श्रोते हो, लावण्यरंग कार्यक्रमात आता संगीतकार वसंत प्रभू यांच्याकडून संगीतकार पांडुरंग दीक्षित यांच्याकडे आपण वळूया. पांडुरंग सखाराम दीक्षित. दीक्षित हे कुटुंब मूळचं डहाणू या परिसराचं वतनदार, तिथले ते जहागीरदारच. पांडुरंग दीक्षित आषाढी एकादशीला भजनाच्या गजरातच जन्मले आणि त्याच वेळेला त्यांचे आजोबा म्हणाले की हा मुलगा आता आयुष्यभर असाच गात राहणार. आषाढी एकादशीला त्यांचा जन्म झाल्यामुळं त्यांचं नावही पांडुरंग ठेवलं. श्रोतेहो, पांडुरंग दीक्षित यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी जिद्द या चित्रपटातली त्यांनी संगीतबद्ध केलेली ही ढंगदार अशी लावणी ऐकूया.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: आताच आपण ऐकलात कार्यक्रम मालिका विशेष. न्यूज ऑन AIR ॲपवर हे प्रसारण सुरू आहे. रात्रीचे 2 वाजलेत. आता ऐकूया कामगार बांधवांसाठी कार्यक्रम कामगार सभा.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका.

0: अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: आता ऐकूया कार्यक्रम कामगार सभा.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या कामगार सभेच्या या कार्यक्रमात आपल्या भेटीला आल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणाऱ्या एस्कॉल फर्नांडिस. मंडळी, या बचत गटाचं काम कशा प्रकारे चालतं आणि त्याद्वारे महिलांचं सक्षमीकरण कशा प्रकारे केलं जातं हे आज आपण एस्कॉल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर एस्कॉलजी, या आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि कामगार सभा या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद हर्षदा मॅडम. मी आशा किरण कम्युनिटी सेंटर वाकोला, म्हणजे मुख्य विभाग सांताक्रूज, तसे नंतरनी चर्चचं जी NGO आहे त्याच्यामध्ये मी काम करते.
0: बरं.
1: हां, तर मी तिथं फील्ड ऑफिसर म्हणून गेली 18-19 वर्षे काम करत आहे. आणि आमचा मुख्य एकच हेतू असतो की महिला सक्षमीकरण. म्हणजे ज्या गरजू महिला आहेत, वस्तीत राहतात, त्यांना काहीच माहिती नाही आहे. आता काही जणांना तर अजूनपर्यंत हे बचत गट म्हणजे सुद्धा काय माहिती नाही.
0: बरं.
1: पण आमचा मुख्य हेतू आहे काय, हे BMC कडून जे बचत गट होतात आणि त्या बचत गटातून महिलांना फायदा होतो तो व्हावा म्हणून आम्ही त्यांच्या मागून काम करत असतो.
0: बरं. पण हे काम आता नेमकं तुम्ही पहिलं सुरू कधी केलं,
1: सुरू
0: आणि कसं केलं?
1: हा, पण ह्या संस्थेला झाली 25 वर्षे.
0: बरं.
1: पण मला झाली 18 वर्षे. पण जेव्हा मी जॉईन झाली ना तेव्हाचपासून माझ्या हातात हे काम आलं, बचत गट बनवायचं. तर मला ते ट्रेनिंग दिलं गेलं तिथून, एक तर सेंटरमधून मला ट्रेनिंग दिलं आणि दुसरं म्हणजे BMC मधून सेंटर दिलं.
0: म्हणजे सगळं हे तुमचे बचत गट येतात ते महापालिकेच्या अंतर्गत येतात?
1: होय होय.
0: महापालिका
1: म्हणजे ते प्रायव्हेट नाही आहेत. प्रायव्हेट नाहीत म्हणजे महापालिकेच्या, म्हणजे सरकार मार्फत आहेत ते, म्हणून आम्ही ते बनवतो. तर मग त्याच्यासाठी काही फॉर्मॅलिटी आहे, तर त्याच्यात वयाची अट असते, 18 वर्षाच्या वर आणि 60 वर्षाच्या खाली.
0: आणि पण तुम्ही काम कसं सुरू केलं?
1: हा, सुरू कसं केलं, तर म्हणजे जेव्हा आम्हाला सांगितलं ना तुम्ही हे काम करा, तर आम्ही काम केलं, तर आम्ही मग एक विचार केला की गावात गेल्यावर, म्हणजे एरियामध्ये गेल्यावर ज्या महिला गरजू आहेत, घरातून बाहेर पडत नाहीत, अशा महिलांची आम्ही भेट घेतली. सुरुवातीला भेट घेतली, घर घर जाऊन व्हिजिट केली आम्ही आणि त्या महिलांची पहिली ओळख केली. ओळख करता करता आम्ही त्यांना हे बचत गटाचा विषय काढला. विषय काढल्यावर काही महिला बोलतात काय हे बचत गट, आम्हाला माहिती नाही, आणि समजा आम्ही पैसे भरले तर ते आम्हाला मिळणार काय? कारण याच्यापूर्वी काही लोक म्हणजे प्रायव्हेट गट बनवायचे आणि त्यांचे पैसे जमा करायचे पण बँकेत नाही भरायचे.
0: बरं.
1: हां, स्वतः ते आपल्याकडे ठेवायचे. पण हे कसं आहे, आम्ही आशा किरण सेंटरमध्ये काम करतो, स्टाफ आहे, त्यांना आम्ही जबाबदारीने काम करतो हे दाखवून देतो. समजा तुमच्या पैशाचा काय घोळ झाला, काय झालं, तुम्ही आशा किरणमध्ये येऊन विचारू शकता.
0: बरोबर.
1: हां, मग त्या महिला तयार झाल्यावर आम्ही त्यांना सांगितलं असं, बृहन्मुंबईचे जे बचत गट आहेत त्याच्यात बराचसा फायदा आहे, तुम्ही व्हाल काय? तर त्या मग तयार झाल्या. मग आम्ही सुरुवात कशी केली, 10 महिलांना एकत्र केलं आणि त्यांना बचत गटाची माहिती दिली.
0: बरं.
1: माहिती दिली तर दर महिन्यात तुम्ही 100 रुपये भरा, मग तुम्ही 5 वर्षाने ते तुम्हाला किती मिळतील. हां, आणि कंटिन्यू भरलं की 6 महिन्याने तुम्हाला BMC कडून अनुदान भेटणार आहे फ्रीमध्ये, 2-2 हजार, ते परत तुम्हाला करायला नको. हां, तेव्हा महिला तयार झाल्या. मग त्यांच्या आम्ही ग्रुप बनवला, परत त्यांना आम्ही सांगितलं आता अकाउंट खोलायचं आहे तर तुमच्यामधून 3 पदाधिकारी निवडायचे, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, ह्यांची जबाबदारी राहील की बँकेमध्ये जायचं, पैसे भरायचे, काढायचे, चेकवर सही करायची सुद्धा त्यांची जबाब. नंतर बायका तयार झाल्यावर आम्ही त्यांना BMC मध्ये, नम्रता जुळे म्हणून मॅडम आहे, त्यांना जाऊन

0: भेट दिली आणि तिथे सर वगैरे आहेत, भेट दिली तर त्यांनी त्यांचं सगळं डॉक्युमेंट्स पाहिलं. त्याला मेन आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि फोटो लागतात.
1: बरं.
0: आणि रेशन कार्ड कसं पाहिजे तर ऑरेंज, त्याला त्याच्यात एंट्री आहे. व्हाईट रेशन कार्ड आहे, जास्त उत्पन्न आहे, त्याला बचत गटामध्ये एंट्री नाही आहे. तर मग त्याने सुरुवात केली. सुरुवात केल्यावर आम्ही त्यांना अकाउंट खोलून दिले. दर महिन्यात त्यांची मीटिंग घेतो, पैसे जमा करतात, स्लिप भरून बँकेत भरतात. पहिल्या बोलायच्या, नाही मला जमणार, काय बँकेत जाणार वगैरे. पण आज त्याच महिला बँकेची कामं स्वतः करतात.
1: वा.
0: हां. आणि पहिल्या कशा, आता त्या आमची आठवण पण काढायला लागल्या का, तर पहिल्यांदा बाहेरून कर्ज घ्यायचे, कर्ज घ्यायचे 5%, 10%.
1: बापरे.
0: हो. आणि गरीब महिला अजून गरीब व्हायच्या.
1: हो, बरोबर.
0: तर आता कसं आहे, हे कायदेशीर सगळे बचत गट आहेत, तर त्याच्यात त्यांना फक्त 2% पैसे घेता येतात आणि दर महिन्यात थोडे थोडे थोडे थोडे भरायचे.
1: बर.
0: हो. तर त्या महिला आता खूप खुश आहेत आणि तसं ते सगळं करतात. पण दर महिन्यात त्यांचं बसून सगळं काय हिशोब घेतला जातो, म्हणजे कुणी कुणाला फसवू शकत नाही आणि पैसे कुणाच्या घरात नाही, पैसे सगळे बँकेत जातात.
1: बरोबर.
0: मग बचत गट झाला सुरू की 6 महिने कंटिन्यू भरले आहेत पैसे, त्यांचं रेकॉर्ड बघितलं जातं, मिनिट्स लिहितात ते बघितलं जातं आणि BMC कडून त्यांना अनुदान येतं. 10 महिला असल्या तर 20,000, 15 असल्या तर 30,000. तर असं जे अनुदान आलं, अनुदान चेक मार्फत त्यांच्या अकाउंटमध्ये येतं. मग ते आल्यावर त्या महिला त्यातून कर्ज घेतात. आणि हे जे पहिलं जे अनुदान दिलं जातं आणि काही 1-2 वर्ष झाले गटाला की त्यांना सबसिडी मिळते. सबसिडी घेऊन त्या बँकेत ठेवून 5-5 लाखाचं लोन काढून बिझनेस करतात.
1: बरोबर.
0: हो. आणि आज काही महिला बिझनेस करतात, म्हणजे कोणता मोठमोठा, कोण पापड बनवतात, कोण डेकोरेशन करतात, म्हणजे ते डेकोरेशन बलून वगैरे डेकोरेशन, त्याच्यासाठी त्यांना लोन मिळतं. आणि जी BMC मधून जी सबसिडी मिळते ना, ती त्यांना परत द्यायला नको. लोन घेतात ना, ते परत द्यायचं.
1: बरोबर.
0: हा. आणि ग्रुप जे बनवतात, पहिला 10 जणांचा होतं, तर आता त्यांनी उद्योगासाठी 5 जणांचा बनव, करणाऱ्या नाही, करणाऱ्या नाही, तर ते सबसिडी फक्त 5 जणांना भेटणार, बाकीच्यांना भेटणार नाही, असं आहे. आणि तसंच BMC कडून त्यांना ट्रेनिंग्स मिळतात, यंत्रसामुग्री मिळते. दरवर्षी ना फॉर्म भरले जातात, घर घंटी मशीन, इलेक्ट्रिक मशीन, असे कितीतरी महिलांना भेटलेले आहेत.
1: बरोबर.
0: हो. तर हे सगळं काम आम्ही करतो, म्हणजे कशाला, आम्हाला आमच्या रक्तात थोडं सोशल वर्क पण आहे, म्हणजे पैशाच्या
1: म्हणजे मी तुम्हाला तेच विचारणार होतं की हे एवढं सगळं आता, म्हणजे आपण लष्कराच्या भाकऱ्या म्हणतो, तर ते करण्याचं, सगळं एवढं करण्याचं तुम्हाला करावंसं का वाटलं?
0: कारण एखाद्याच्या खानदानात असतं ते सोशल वर्क, एखाद्याच्या खानदानात. पण काही जण पगारासाठी करतात, तर मी ना ह्या जॉबला नव्हती तेव्हा पण सोशल वर्क करायची.
1: बरं.
0: हा. आणि कसं करायची तर मला काय माहिती पण नव्हतं. कुणाला घर दाखवलं, त्याने घर घेतलं, कुणाला भाड्याला घर पाहिजे, त्याच्यावर जे कमिशन खातात ते आम्हाला माहिती नव्हतं. हा. म्हणजे लोक कशा आता ते उद्योग करतात ना, फक्त दाखवलं, जा बाबा तिथे घर आहे तू घे, असं करायचं. पण त्याच्यामुळे लोकांची आम्ही सेवा करतो ते, म्हणजे असं स्वार्थ करत नाही, पण देवाने खूप दिलेलं आहे, म्हणजे देव आम्हाला देतो. हो. आणि एक असा अनुभव आहे, हे बचत गट बनवता बनवता महिलांशी आमचा संपर्क साधला जातो. काही महिलांना बरीचशी वेगवेगळी माहिती देतो आम्ही. तर एक महिलांना जीवाला खूप कंटाळलेली आणि ती जीव द्यायला गेलेली.
1: बरं.
0: हो. तर सेंटरमध्ये अशीच ती आली सहज म्हणून आणि बसली. तर मी बोलली, तू कुठे चाललीस? तर असं समाधान नवरा त्रास देतो, चिठ्ठी लिहून ठेवलेली हातामध्ये, तर का जातेस तू, नको जाऊ, असं करू नकोस. मी तिला समजवलं आणि तिने ना तो हे बदलला आपला विचार. आणि नंतर ती बचत गटात, म्हणजे पैसे थोडेशा हातात घोळायला लागले ना तिच्या. काही लोक पैशासाठी काय काय करतात बिचारा.
1: बरोबर.
0: घरकाम करतात, लोकांची भांडी घालतात, तरी पण त्यांना पुरासा पगार मिळत नसतो. दुसरी गोष्ट, ह्या आशा किरण सेंटरमध्ये बचत गट बनवल्यापासून ना महिला खूप सुधारलेल्या आहेत. त्यांना बघा, बँकेत जातात. एक तर माझा असा बचत गट आहे ना, अनपढ महिला लाखांचा हिशोब करतात.
1: बरं.
0: त्यांना टेंडर मिळतं, खाऊचं टेंडर मिळतं, ते करतात सगळं. त्यांना आम्ही पहिलं शिकवलेलं, सही करायला पण शिकवलेली. पण आज आमची त्यांना गरज लागत नाही, हे मेन. आणि आमचे जे मॅनेजर आहेत फादर, ते काय बोलतात, तुम्ही फक्त महिलांना सांगून, म्हणजे त्याच्या पाठीमागे लावू नका, शिकवा आणि सोडून द्या, म्हणजे त्या तशा करत जातील.
1: म्हणजे खऱ्या खुऱ्या सक्षम झाल्या पाहिजे,
0: झाल्या पाहिजे. आणि सगळ्या महिला सक्षम झालेल्या आहेत की आता त्यांना आमची गरज पण नाही असं वाटतं. हो. गरज नाही, कारण त्यांना बघा, बँकेत जायला येतं, पैसे काढायला येतात आणि आता ते उद्योग करतात. तर उद्योगासाठी लोन आम्ही HDFC बँकेमधून सुद्धा, आम्हाला आमच्या बचत गटांना लोन दिलं जातं. कसं माहीत आहे, ते बचत गटाचं नाव आहे आणि आमच्या अशी दर महिन्यात पैसे बँकेत जातात, लाखो रुपयांचे व्यवहार होतात. त्या उद्देशाने ते आम्हाला 7-8 लाख रुपयापर्यंत लोन देतात.
1: बरं.
0: हो, एक तर असा गट आहे ना, ते बलून डेकोरेशन करतात, म्हणजे त्यात मी पण आहे, म्हणजे जॉबला लागायच्या अगोदर मी त्याच्यात होती. तर तो गट आम्ही 3 वेळा लोन घेतलं. आता पेड करून आमचं हे फक्त 2 हप्ते राहिलेले आहेत, ते संपले की आमचं संपलं मग.
1: वा,
0: असं होय.
1: हे सगळं जे तुम्ही सांगताय काम असं छान तुमचं चालतंय, महानगरपालिकेकडून सुद्धा तुम्हाला मदत येते आणि वेगवेगळी प्रशिक्षण असतात त्याचा लाभ तुम्ही महिलांना देतात, तर यामध्ये तुम्हाला अडचणी कशा प्रकारच्या जाणवतात?
0: अडचणी म्हणजे काय माहिती आहे, आता बघा BMC कडून आम्हाला कळवण्यात येतं, एक ग्रुप आहे आमचा, की फॉर्म भरा, तुम्हाला यंत्रसामुग्री भेटणार आहे. आणि मग ती यंत्रसामुग्री सॉडती द्वारा निकालली जाते, म्हणजे काढतात नंबर. तर काही महिला म्हणतात हा तिला मिळालं मला नाही मिळालं, म्हणजे असं हे त्यांना वाईट वाटतं ना की थोड्यांना मिळालं थोड्यांना. तर त्यांना आम्ही समजवतो, तुम्ही ना आता भरला आला नाही ना, पुढच्या वेळी भरा फॉर्म.
1: बरोबर.
0: म्हणजे असं जवळजवळ सगळ्या महिलांना मिळालेलं पण आहे. कधी कधी 10 महिने झाले तरी अनुदान येत नाही, मग त्या बोलतात मॅडम तुम्ही बोललेला 6 महिन्याने अनुदान येतं. तर मग त्यांचा काय अडथळा असतो माहिती आहे, त्यांनी मिनिट्स वगैरे व्यवस्थित लिहिलेलं नसतं. BMC मध्ये चांगलं रेकॉर्ड पाहिजे आणि दर महिन्याचे पैसे दर महिन्यात बँकेत गेले पाहिजे, ह्या महिन्याचे त्या महिन्यात गेले नाही, कारण मॅडम तिथे रेकॉर्ड बघतात.
1: बरोबर.
0: हा, जर सगळ्यांचं क्लिअर आहे ना तर 6 महिन्याने अनुदान येतं, आणि जर क्लिअर नाही तर मग उशीर होतो.
1: पण हे सगळं महिलांना समजत नाही, त्यामुळे त्यांना वाटतं अरे इथे तर कामच होत नाही.
0: होय होय, असं वाटतं. पण त्यांना आमचे कसं माहितीये, हर महिन्यात आमची मीटिंग घेऊन आम्ही त्यांना समजावतो.
1: बरं.
0: आणि जसं बाकीच्यांसारखं नाही की केलं आणि सोडलं, कारण आमची संस्था कशी करते ते शेवटपर्यंत करत असतो. आणि शिवाय संस्थेमध्ये ना महिलांचे खूप कार्यक्रम घेतो आम्ही, महिला दिवस, एकता बंधन, त्याच्यात महिला खूप खुश होतात. पहिला स्टेजवर जायला घाबरायच्या, आता ना वर जाऊन नाटक वगैरे करायला लागलं.
1: बरं.
0: खूप बरं वाटतं आणि खूप हॉल भरतं आमचं महिलांनी. हो, म्हणजे जे त्यांना प्रश्न आहेत ना तेवढे आम्ही सोडवतो. आता तुम्ही म्हणाल फक्त बचत गट नाही, आमच्या संस्थेमध्ये सगळं, रेशनिंगचं काम, घरकामगार संघटना, लहान मुलांचे प्रोग्राम, युवांचे प्रोग्राम, सगळं काही केले जातं. परत आता मुली ज्या वयात आलेल्या असतात त्यांच्यासाठी पण आम्ही ट्रेनिंग देतो. त्या पण मुली कुठच्या असतात, बचत गटातील महिलांच्या मुली असतात त्या.
1: बरोबर.
0: हा, म्हणजे त्यांना बघा पाळी आली किंवा काय झालं किंवा लोकांचे स्पर्श कसा असतो, चांगला स्पर्श, सगळं काही शिकवतो. या सेंटरमध्ये हर काम होतं, पण जास्त प्रमाणात आम्ही बचत गटच करतो, का त्याच्यात फायदा आहे ना, फायदा आहे म्हणून महिला येतात. आता दर महिन्या, आता बघा गेल्या महिन्यात एक बचत गटाचं वाटप केलं 7 वर्षांनी, तर प्रत्येकाला त्यांची जी वर्गणी होती ती आली. शिवाय त्यांना एकट्या एकट्याला 22,000 रुपये व्याज मिळालं.
1: बापरे.
0: तर त्यांना असे सगळे गटना 5-5 वर्ष झाले की आम्ही वाटप करतो. आणि मुख्य काय आहे माहिती आहे, बचत गट झाला ना सुरू की तुम्ही तो 5 वर्षाच्या आधी सोडायचा नाही, सोडला तर त्या बाईला अनुदान भेटणार नाही, असा नियम आहे.
1: बरोबर.
0: तर तुला सोडायचं आहे ना तर तुझे पैसे घे, जे जमा आहे ते जा, नाही व्याज भेटणार नाही अनुदान भेटणार. म्हणून त्या महिला 5-5 वर्ष टिकून राहतात. 5 काय 10 वर्षे पण हे गट आम्ही चालवत आहे. आणि मी कामाला लागायच्या अगोदरपासून ते गट चालू आहे 25 वर्षापर्यंत.
1: बरोबर. जेव्हा हे आता एवढं काम चालतं, तर महापालिकेमार्फत सुद्धा वेगवेगळी प्रशिक्षणांचा तुम्ही उल्लेख केला, तर ती कशा प्रकारची असतात?
0: ते आता बचत गट बनवले ना तर महिलांचा काहीतरी म्हणजे पुढे व्हायला पाहिजे, तर ते सर आहेत ना BMC चे सर, CDO वगैरे आहेत, ते लोक ट्रेनिंग ठेवतात. का तर आता तुमचे पैसे जमा झाले ना तर उद्योग करा तुम्ही.
1: बर.
0: उद्योग करा, उद्योग करण्यासाठी ते ट्रेनिंग देतात. आणि ते व्यवसाय करायला काय काय लागतं ना, म्हणजे जसं काय ह्यांना काय नॉलेज पाहिजे व्यवसाय केला, तर ते तुम्ही अमुक व्यवसाय केला तर त्याचे पॅकिंग कसं करायचं, कसं सेल करायचं, ते सगळं शिकवतात. शिकवल्यावर ना महिलांना कळतं. आणि शिवाय तिथून त्यांना ते बोलतात आम्ही तुम्हाला लोन देणार आहोत म्हणून. तर आता हे 4 दिवसाचं एक ट्रेनिंग झालं, त्या दिवशी 4 दिवसाचं झालं, तर ते दिल्लीवरून ट्रेनर आलेले, त्याने महिलांना खूप काही व्यवसायाबद्दलच शिकवलं, म्हणजे तुम्ही कुठचा व्यवसाय करावा आणि कुठच्या व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा भेटणार आहे हे सर्व काही शिकवलं. तर दुसरं ट्रेनिंग आता होणार आहे, तेव्हा ते लोनबद्दल काहीतरी बोलतील त्यांना. आणि ते घरघंटी मशीन वगैरे का देतात, तर त्याच्यावर तुम्ही कमवावं पैसे म्हणून.
1: बरोबर.
0: म्हणून ते एक एक फॅसिलिटी काढतात ते लोक. आणि बाकी तसं त्याच्यात विशेष असं काही नसतं, पण त्यांचा सुद्धा खूप हेतू असतो की महिलांचा फायदा व्हावा.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: होय हो.
1: एस्कॉलजी, आता हे तुम्ही सांगितलं महिला बचत गटाचं काम तुम्ही करता, तर आता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक डॉक्युमेंटेशन करावं लागतं किंवा ते कसं महिलांपर्यंत पोचलं पाहिजे ते, तर ते काम तुम्ही कशा प्रकारे करता?
0: हां, आता महिलांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे आम्ही महिला आलेल्या नाही आहेत, आमच्या सेंटरमध्ये आलेल्या नाहीत.

0: ज्याच्यासाठी आम्ही प्रोग्राम ठेवतो.
1: बरं,
0: हा प्रोग्राम ठेवला ना, जसं एकता बंधन, महिला दिवस, तर मग ज्या बचत गटात महिला आहेत ना त्यांना आम्ही सांगतो तुम्ही दुसऱ्या महिलांना पण घेऊन घ्या, म्हणजे त्यांना पण आम्ही माहिती देऊ शकतो. आणि परत त्यांना आम्ही माहिती देतो ते देतो, परत आम्ही त्यांच्या घरीपर्यंत जातो, घर घर व्हिजिट करून आम्ही त्यांना जानकारी देतो आणि त्यांना सांगतो असं असं फायदा आहे, तुम्ही ह्याच्यात भाग घ्या म्हणून. तर मग त्या बायका तयार होतात का, कारण ते एक दुसऱ्याचं बघतात ना. आता पहिला तयार होत नव्हत्या, एक दुसऱ्याचं अरे बापरे ती मीटिंगला जाते, ती आशा किरणमध्ये जाते, ती चांगलं कपडे वगैरे घालून ती लोकं कशी प्रोग्रामला जातात, मग त्या त्याच्यावर येतात. मग तिथून आम्ही सुरुवात करतो. त्यांना एकदा आमच्या आल्या ना की त्यांना आम्ही सोडत नाही, म्हणजे असं सगळं काही सांगूनच सोडतो त्यांना माहिती देऊन. आमचा एकच हेतू असतो की त्यांचा फायदा व्हा, आमचं काय एक नाही, पण आम्हाला पगार मिळतो. आम्ही त्यांना सांगतो आम्हाला पगार मिळतो, तुमच्यामुळे आम्हाला फायदा नाही, पण तुम्ही हा जो गव्हर्नमेंटचं मिळतं ना फायदा तो तुम्ही घ्या, असं आम्ही त्यांना सांगून सांगून त्यांना आम्ही तयार करतो. आता दुसरी गोष्ट काय, आता बघा बचत गटात नाही महिला, त्या घरकामगार संघटनेत आहेत, घरकामगार आहेत. घरकामगारांमध्ये आमच्या 110 महिला आहेत घरकामगार वाकोल्यात, तर त्यांना पण आम्ही हे केलं, तर आता त्यांचे पण आम्ही बचत गट बनवतो. हो, बीएमसी कडून आम्हाला मागे हे दिलेलं ऑर्डर की तुम्ही घरकामगार महिलांचा बचत गट बनवा, कारण त्यांना पण फायदे घेऊ दे, मग त्या घेतात.
1: बरं, म्हणजे असं वेगवेगळ्या स्तरांवर तुमचं काम चालतं. हा,
0: कशा प्रकारे त्यांना करतो, तर आम्ही आता गेलो ना मीटिंगला, इथं 10 महिला राहतात, तर 11 घराकडे आम्ही जातो, म्हणजे जिला माहिती नाही ना तिला पण आम्ही सांगतो की, आणि त्या बघतात ना मीटिंग येताना, मग त्या एक्सेप्ट करतात.
1: म्हणजे सुरुवातीला महिलांचा प्रतिसाद कसा असतो आणि हे समजल्यावर त्या कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करतात.
0: हा, पहिला कसा असतो म्हणजे त्यांच्या दारावर गेलं ना की ते आम्हाला अवॉइड करतात, म्हणजे त्यांना वाटतं का ह्या कशाला आल्या, आम्हाला हे कशाला सांगतात, आम्हाला माहिती आहे. हा, आणि जेव्हा त्यांना आम्ही एकदाच नाही सांगत, 4 वेळा सांगितलं, मग त्यांना आम्ही सांगतो कार्यक्रमाला या, बघा बाकीच्या महिला कशा पुढे गेलेल्या आहेत, तेव्हा नंतर ना त्या आल्या की नंतर ते समजून घेतात. पण आज ना आमचा जो एरिया आहे, म्हणजे जसे वाकोल्यामध्ये खूप भाग आहेत, अशोकनगर, यशवंतनगर, शिवाजीनगर, हे सगळे नगर आम्ही कव्हर केलेले आहे, तर आता तिथे कसा महिला, आता तिला कळलं ना तर ती सांगते, तिला कळत असं करून ना पुरा एरिया आम्ही कव्हर केलेला आहे वाकोल्याचा. तर ह्या आता ज्या महिला आहेत त्या स्वतः सांगतात की आमचा बचत गट बनवा म्हणून. तर त्या दिवशी तर मी गावदेवीला जात होते ना, एक महिला मला हात करते, तर मी तिला ओळखत पण नव्हती, तर ती बोलली मॅडम तुम्ही बोललेला ना तिथे आमचा, तर मी बोलली तुम्ही 10 महिला एकत्र करा आणि मला बोलवा, मी एनी टाईम येते, कारण आमचा जॉबच आहे ना तो. 10 ते 6 दुपारी आम्ही फील्ड बाहेर चाललो, सकाळी फक्त ऑफिसमध्ये असतो आणि तिथं ना सगळी कामं केली जातात. सिनियर सिटीजन कार्ड बनवतो, या संजय गांधी पेन्शन योजना वगैरे त्याच्यावर काम करतो, सगळी कामं करतो आम्ही.
1: बरं बरं. म्हणजे हे सगळ्या दृष्टीने ज्या ज्या सरकारी योजना असतात त्या सगळ्या तुम्ही महिलांपर्यंत, म्हणजे अगदी तळागाळापर्यंत पोचाव्या ह्यासाठी तुमचा प्रयत्न असतो. एस्कॉल जे आता आमचे जे कामगार बंधू ऐकत असतील, श्रोते ऐकत आहेत, तर त्यांना ह्या सगळ्याबद्दल जर तुम्हाला इतकी माहिती आहे, तर ह्या सगळ्याची जर माहिती हवी असेल तर ते तुमच्यापर्यंत पोचू शकाल का? तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या श्रोत्यांना देऊ शकाल का?
0: हां, अवश्य देईन मी नंबर. पण आपण असं रेडिओवर बोललो म्हणजे सगळे विषय त्याच्यात आले ना, तर मी तुम्हाला एकदम खासपणे देऊ शकते गॅरंटी की मी तुम्हाला माहिती देऊ शकते, आणि अशी नाही देणार की पूर्ण बचत गट सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला काय काय लागतं, काय करतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती फायदे आहेत. हां, ते माझं कामच आहे. आणि दुसरी गोष्ट, मला ते खूप आवडतं म्हणजे दुसऱ्यांना सांगायला. आम्ही रस्त्यातून चालताना सुद्धा कोण एखादी अनोळखी बाई दिसली, ओळखीची नाही, तिला पण आम्ही ह्या माहिती देतो. आणि एकच, आता तुम्ही कुठच्या विभागात राहता, एच ईस्टमध्ये राहता तर त्या विभागातच तुम्ही करू शकता, अंधेरीला राहता तर त्या विभागात, ते तुम्हाला आम्ही बीएमसीचं हे पण देऊ, म्हणजे माहिती तुम्ही तिथं करू शकता.
1: बरोबर.
0: हां, जर समजा माहीमला राहता किंवा दादरला राहता तर तिकडे पण आमचं सेंटर आहे, तिथं आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देऊ.
1: बरं.
0: आणि जर माहिती मी तुम्ही विचारा मी सांगू शकते.
1: बरं.
0: तर मी ना माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते, तो तुम्ही लिहून घ्या. 9967 46 79 46.
1: परत एकदा सांगा ना आमच्या श्रोत्यांना, म्हणजे जर लिहून घेतलेला नसेल तर अवश्य लिहून घ्या.
0: 9967 46 79 46.
1: मंडळी जर काही शंका असतील तर नक्की तुम्ही एस्कॉल फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधून आपले जे काही प्रश्न असतील त्यांचं त्या अतिशय छान पद्धतीने निरसन करतात. आणि तुमच्या महिला सक्षमीकरणामध्ये त्यांना म्हणजे खूपच त्यांना इच्छा

0: इच्छा असते की सगळ्यांना मदत करावी, तर तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क करू शकता एस्कॉलजी. आणि आता शेवटी जाता जाता आमच्या हे तुम्ही जे महिला सक्षमीकरण एवढं करता, तर कामगार महिलांना तुम्ही काय सांगाल?
1: कामगार महिलांना मी एकच सांगते, बघा आपण कुणाला देत नाही आपल्या पॉकेटमधलं, जर गव्हर्नमेंटकडून मिळत असेल आणि आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला मिळवून देणं, आणि आम्ही जे मिळवून तुम्हाला देणार आहे ना तुम्ही अवश्य घ्यावे. का? कारण मी माझ्याकडचं देत नाही. मी महिलांना हे पण सांगते, मी तुम्हाला दिलं नाही ते तुम्हाला तिकडून मिळते ते घ्या. कुठून पण आम्हाला माहिती मिळू दे की महिलांसाठी काहीतरी फायदे आहेत, आम्ही त्यांना लगेच कळवतो. आणि तुम्ही माझा हा नंबर आहे ना अवश्य फोन करा. मी दोन वेळा करा, कारण पहिला फोन करा, दुसऱ्या वेळी मी लिहून तुम्हाला सगळं काही वाचून दाखवेन.
0: हां,
1: म्हणजे मध्ये मध्ये चुकायला नको. हां, ओके.
0: एस्कॉलजी खरंच ही आता बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण ह्या संबंधी तुम्ही जितकी सुंदर माहिती सांगितलीत, अगदी म्हणजे नियोजनबद्ध कशा प्रकारे करायचं सगळं काम हेच तुम्ही समजावून सांगितलं, त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुमचे अगदी मनापासून आभार.
1: हर्षदा मॅडम, मला इथे यायला जो चान्स दिला ना त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात कामगार बांधवांसाठी कार्यक्रम कामगार सभा. रात्रीचे 2:30 वाजतायत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

आताच आपण ऐकलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाधो महानवऱ्यांचं गीत. आता यानंतर ऐकूया हंसिका अय्यर यांनी गायलेलं, कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं नाधो महानवऱ्यांचं गीत.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गजेंद्र अहिरे यांचं गीत आताच आपण ऐकलं. यानंतर ऐकूया अविला शेंडे आणि स्वप्नील पांदोडकर यांच्या आवाजातील अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेची आता समाप्ती होत आहे. भेटूया सकाळी 5:50. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं आणि याचबरोबर मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रम गीतबहार इथून आम्ही निरोप घेत आहोत. पहाटेचे 3 वाजतायत, ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार रसिक हो, टवटवीत हसरं फूल बघताना मन कसं प्रसन्न होतं, तसंच एक सतेज टवटवीत फूल आज आपल्याबरोबर प्रसन्नतेची झुळूक घेऊन आले आपल्या सख्या सजणाबरोबर. लक्षात आलं नाही का तुमच्या? ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर बघताना एक सोज्वळ भाबडा चेहरा हवास मज

0: तू या गाण्यातला खट्याळपणा, तर झोंबतो गारवात, नखरेल नजाकत अशा अनेक रंगी भूमिका ज्यांनी केल्या त्या उमाताई आणि प्रकाशजी भेंडे आज आपल्या स्टुडिओत आलेत आपल्या भेटीला. तुम्हा दोघांचं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आम्हा उभयतांवर गेली 2 दशकं आपण प्रेम करतायत. त्यापूर्वी माझी पत्नी उमा हिच्यावर अगदी उदंड प्रेम लोकांनी केलं आणि तिच्या भूमिकाही सगळ्यांना आवडल्या. काय खरं आहे की नाही?
2: हो ना, मायबाप रसिक प्रेक्षकांनी माझ्यावर अतिशय प्रेम केलं. अगदी लहानपणापासून मी ज्या ह्या चित्रपटसृष्टीत आले तेव्हापासून.
0: उमाताई आणि प्रकाशजी, तुमच्या भूमिकातनं तुम्ही आम्हाला भेटतच आलात, पण आज आम्हाला तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ते तुमच्या बालपणापासनं. तर उमाताई, तुम्ही तुमच्या बालपणाबद्दल सांगा, मग आपण प्रकाशजींकडे वळूया.
2: बरोबर. माझं बालपण हे कोल्हापुरात गेलं, पण जन्म मात्र मुंबईचा.
0: बर.
2: माझा जन्म मुंबईत झाला आणि काही थोड्या दिवसांनी माझे आईवडील आम्हाला कोल्हापूरला घेऊन गेले. आणखीन मी तिथेच कोल्हापूरमध्ये कलानगरीमध्ये लहानाची मोठी झाले. आणखीन तुला सांगायचं म्हणजे माझे आईवडील ही कलाकारच होते.
0: अरे वा.
2: हो.
0: बर.
2: माझ्या आई रमादेवी ह्या प्रभात फिल्म कंपनीमध्ये कामाला होत्या.
0: बर.
2: आणि तिथे त्या लहान मोठ्या भूमिका करायच्या. आणि माझे वडील श्रीकृष्ण साक्रीकर हे आत्रे थिएटर्समध्ये अभिनेता आणि लेखक म्हणून काम करायचे. आणि अशा कलावंत दाम्पत्याच्या पोटी माझा जन्म झाला. ते त्यांच्यातले कलागुण साहजिकच माझ्यात थोडे थोडे रुजले गेले.
1: आता असं आहे की हिची जी सुरुवात आहे, हिचे आई वडील चित्रपटामध्ये होते, प्रभातमध्ये होते दोघंही, पण माझं असं काही नव्हतं.
0: बर.
1: माझे वडील डॉक्टर, आजोबा डॉक्टर, बालपण माझं म्हणजे जन्म माझा जंजिऱ्याचा. जंजिऱ्याचे जे खासाहेब होते म्हणजे तिकडचे राजे, त्यांच्या फॅमिली डॉक्टर म्हणून माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी त्यांची फॅमिलीला पाहिलेलं आहे. तर त्यामुळे माझा कलेशी म्हणजे चित्रकलेशी किंवा चित्रपटाशी किंवा नाट्याशी असा काही संबंध नाही, पण माझ्या आईला ही आवड होती गायनाची. त्यावेळेला भरतकाम वगैरे फार केलं जात असे, त्यानंतर वेगवेगळ्या रांगोळ्या काढायच्या, तर ही सगळी आवड तिला होती. तिच्यामध्ये हा कलेचा सुप्त गुण होता आणि तो किंबहुना माझ्यामध्ये उतरला असं मला वाटतं. कारण मी ज्यावेळेला एखादा ब्रश घेतला किंवा कलर घेतला तर वडील चिडत असत.
0: बर.
1: त्यांनी माझे कलर वगैरे तोडून मोडून फेकून दिलेले. आणि मग एखादी झाडू मिळाली जी फुल झाडू येते, तिचा दांडा घेऊन ती तिचा ब्रश बनवून खडूच्या पावडरचं असं पेस्ट करून त्याचा रंग बनवून असं मी काम करताना माझ्या आईने पाहिल्यानंतर तिने माझी जिद्द ओळखली. ती म्हणाली नाही, हा शिकतो व्यवस्थित, शिक्षणामध्ये व्यवस्थित आहे ना, मग त्याला आपण प्रोत्साहन देऊया. आणि मी कलाकार होण्याचं कारण म्हणजे माझी आई, तर तिने मला प्रोत्साहन दिलं. आणि हिच्याकडे वेगळं होतं, हिच्या आईला वाटत होतं की मी माझ्या मुलीला हिरोईन करावं.
2: हो ना. त्याचं काय कारण होतं माहिती आहे का? माझ्या आईला स्वतःला मोठी अभिनेत्री होण्याची फार इच्छा होती. तिने तसे पुष्कळ प्रयत्नही केले, पण हे बघ, शेवटी हे नशिबावर सुद्धा अवलंबून असतं असं मला वाटतं. माझ्या आईने सगळ्या निर्मात्यांच्याकडे जाऊन भेटी घेतल्या, तिथे टेस्ट दिली, पण काही कारणांनी तिला छोट्या छोट्या भूमिकाच मिळत गेल्या. आणि मग तिची ती सुप्त इच्छा तिने माझ्यावर पुरी करण्याचं ठरवलं.
1: आणि त्याचं काय आहे की हिरोईन व्हायचं किंवा हिरो व्हायचं म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये सगळे गुण असायला हवेत.
0: नक्कीच नक्कीच.
1: ते किंबहुना हिच्यामध्ये हिच्या आईने पाहिलं.
2: हो ना. आणि मग त्याप्रमाणे तिने मला लहानपणापासून अगदी अभिनयाचं शिक्षण देण्याची सुरुवात केली. तिने मला, मी लहान असताना 5 वर्षाची असताना डान्सच्या क्लासमध्ये घातलं. तिथे मला भरतनाट्यम, कथक वगैरे शिक्षण घ्यायला सांगितलं. आणि तिथे एक देवल क्लब म्हणून एक संस्था आहे कोल्हापुरामध्ये, तर तिथे बी जी मिरजकर नावाचे एक शिक्षक नृत्याचं शिक्षण देत असत. तर त्यांनी मला कथक, भरतनाट्यम शिकवायला सुरुवात.

0: केली. आणि त्यावेळेला गणेश उत्सवात छोट्या छोट्या लहान लहान मुलांचे मुलींचे मेळे होत असत.
1: बर.
0: आणि त्या मेळ्यामध्ये माझ्या आईने मला एका मेळ्यामध्ये घातलं, कारण मला एक तो कॉन्फिडन्स निर्माण व्हावा स्टेजचा. तर त्या मेळ्याचं नाव मला वाटतं विश्व भारती संगीत मेळा, आता मला अजूनही आठवतं. तर त्या मेळ्याचं ते नाव होतं आणि त्याच्यात मला आईनी त्या मेळ्यामध्ये घातलं. आणि त्या मेळ्याच्या मालकाला सांगितलं की हिला थोडं डान्स वगैरे संवाद कसे बोलायचे हेच तुम्ही शिक्षण द्या आणि तिला मेळ्यामध्ये घ्या माझ्या मुली.
2: आणि मला काय वाटतं की हे आता तू मेळ्याचं जे काही सांगितलं
0: हो ना,
2: त्या मेळ्यामुळेच मी माझ्यामध्ये एक नाट्य म्हणजे परफॉर्मिंग आर्ट ज्याला आपण म्हणतो तो कलाकार निर्माण झाला. आमच्या गिरगावमध्ये हे मेळे होत असत त्यावेळेला, आणि ते मेळे पाहून मी त्यांची नकला करत असे आणि हे माझ्या आजीने एकदा बघितलं. तर ह्या मेळ्यांमधूनच मला काय जे बाळकडू मिळालं ते इथूनच मिळालं.
0: जसं
2: ह्या मेळ्यामध्ये धाडस निर्माण झालं तसं मला देखील बाळकडू इथून मिळालेलं.
0: अगदी अगदी. आणि त्या मेळ्यामध्ये मला विश्वभारती संगीत मेळ्यामध्ये मला एक गारुडी नृत्य होतं. आणि ते म्हणजे अशी काही गारुडी टोपली वगैरे घेऊन येते नागाची आणि असं छान डान्स बसवलं होतं मला. आणि मी ती खूप छान करायची आणि त्या डान्सला मला इतकं म्हणजे लोक टाळ्या वाजून माझं स्वागत करायची, खूप कौतुक करायची. आणि त्यावेळेला चांदीचे मेडल्स देण्याची पद्धत होती, लहान मुलांना आवडलं की. तर मला इतके चांदीचे मेडल्स त्यावेळेला मिळाले होते बिल्ले.
1: अच्छा.
0: की जवळजवळ मला वाटतं 400-500 बिल्ले होते आणि ते असे पट्ट्यात अगदी अडकून मी मोठ्या अभिमानाने स्टेजवर यायची. इतकं मला कौतुक वाटायचं आणि लोकांनाही कौतुक वाटायचं. आणि त्यावेळेला एक किस्सा मला अगदी गमतीदार आठवतो. मी लहानच होते 5 वर्षाची आणि मी माझे आई वडील त्यावेळेला माझं मेळा पाहायला आले होते आणि काही माझे नातेवाईकही आले होते. आणि मला इतकं आनंद झालेला, आता माझे आई वडील पाहणार, माझं कौतुक करणार. आणि मी गडबडीने ड्रेस वगैरे घालून तो असा एक पंजाबी ड्रेस मला घातला होता आणि तो घातला मी गडबडीने आणि स्टेजवर आली. आणि आणि मला अजूनही आठवलं तर हसायला येतं. तर माझी जी पायजमेची नाडी होती ना ती मी बांधली नव्हती, पण अगदी घट्ट बांधली नव्हती आणि ती मी नृत्य करताना एकदम ती सुटली. तर आता लहान माझं काय कळे ना, मी परत ती वरती घ्यायची परत ती खाली जायची. प्रेक्षक जोर जोरून टाळ्या वाजून माझं अगदी उत्साहित करत होते. आणि मग मला कोणतरी एक उचलून असं मला कडेवर नेलं, मी काय थांबत नव्हते. पण मला त्याच्यानंतर लोकांनी इतकं बक्षीस दिलं, म्हणजे नोटांची माळ वगैरे करून माझ्या गळ्यात घातली.
1: तसं तुम्हा दोघांच्या अभिनयाचं बीज हे लहानपणीच मेळ्यामध्ये रुजलं होतं. आणि अभिनया किंवा कला यांचं लेणं आई वडिलांकडनंच तुम्हाला मिळालेलं आहे हे नक्कीच. उमाताई, मागे बोलताना तुम्ही मला सांगितलं होतं की तुमचं 2 बारसं झालं
0: हो ना,
1: त्या बारशाबद्दल मात्र आम्हाला सांगावं.
0: त्याचं असं झालं शुभांगी, बारसं झालं म्हणजे मला मी मेळ्यातून हळूहळू जशी मोठी होत गेले तशी मी नाटकामधून कामं करायला लागली. कारण तिथे अशी कोल्हापुरामध्ये क्लब छोटे छोटे असायचे, तिथे ते असे म्हणजे छोटे छोटे तिथले जे कलाकार स्थानिक कलाकार होते ते असे नाटकं बसवायचे. तर त्या काही असे आग्र्याहून सुटका किंवा दसरा उजाडला, आपले दिनकर द पाटील यांचं ते गाजलेलं नाटक होतं त्यावेळेला, लग्नाची बेडी, अशा ह्याच्यातून मी छोटी छोटी कामं करायची. आणि मला आठवतं त्यावेळेला नाट्यस्पर्धाही व्हायच्या आणि त्याच्यामध्ये दसरा उजाडला हे नाटक साताऱ्यातर्फे बसवलेलं गेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी काम करत होते. आणि आमच्या रिहर्सल वगैरे झाल्या, सगळं अगदी नाटक वगैरे चांगलं बसलं आमचं. लक्ष्मीचं काम करत होते त्याच्यात, पाटलाच्या बायकोचं. आणि नाटक दुसऱ्या दिवशी होतं आणि त्याच्या आदल्या दिवशी जो मुख्य जो नायक होता पाटील, पाटलाचं काम करणारा, त्याचे वडील वारले. आणि तो इतका दुःखी झाला, एकुलता एक मुलगा त्यांचा. आणि तर त्याचा आवाज वगैरे बसला, त्याची तब्येत अगदी बरी नव्हती आणि तो ऐन वेळेला काम करू शकला नाही. आणि त्यावेळेला ऐन वेळेला मग कोल्हापूरचे जे गुलाब मोकाशी नावाचे नट होते त्यांना तिथे पाचारण केलं गेलं त्या कामासाठी. आणि त्यांनी त्या भूमिका पाटलाची केली नव्हती, त्यांनी केली होती कल्लू नावाच्या बेरडाची भूमिका. आणि त्यांना डायलॉग वगैरे काही पाठ नव्हते.

0: एक दिवसच रिहर्सल आणि मग दुसऱ्या दिवशी आमचं स्पर्धेला नाटक होतं. तर त्या दिवशी सगळे म्हणजे मुंबईचे परीक्षक वगैरे आले होते. आणखीन नाटक सुरू झालं तर माझे त्या माझे जे डायलॉग होते ते बोलायला लागले पारंपरिक आणि इतकं हास्य निर्माण व्हायला लागला. पण मी माझं काही बेअरिंग सोडलं नाही, मी त्याला संदर्भ जोडून माझे मी डायलॉग वगैरे व्यवस्थित बोलले आणि माझं काम मी व्यवस्थित निभावलं. तर ते त्या नाटकाचं मला प्राईज मिळालं अभिनयाचं, हे माझं पहिलं प्राईज नाटकातलं.
1: अच्छा.
0: आणि मला आठवतं हे माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस.
1: बर
0: म्हणजे अशा वातावरणात असं हे होऊन सुद्धा मी माझं काम चांगलं निभावलं तर लोकांनाही ते काम माझं खूप आवडलं.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यानंतर मग मी हळूहळू मला म्हणजे माझ्या आईची इच्छा होती की सिनेमा जगतात मी नाव कमवावं. आणि आमच्या कोल्हापूरचे आमच्या सर्वांचे गुरु भालजी पेंढारकर, म्हणजे आम्ही त्यांना सगळे कलाकार बाबा असं म्हणत असू. आणखीन त्यांनी बऱ्याच कलाकारांना शिक्षण अभिनयाचं शिक्षण दिलं. माझ्या आवडत्या नायिका सुलोचना दिदी ह्या माझ्या अत्यंत आवडत्या नायिका आहेत. आणि त्यांचे गुरु बाबा सूर्यकांतजी, चंद्रकांतजी, रमेश देव असे कितीतरी कलाकार बाबांनी निर्माण केले. आणि माझ्या आईंची आणि त्यांची ओळख होती बाबांची. तर माझी आई एक दिवस बाबांच्याकडे घेऊन गेली जयप्रभा स्टुडिओ म्हणून, तिथे कोल्हापुरात त्यांचा स्टुडिओ होता बाबांचा. आणि त्या स्टुडिओत मला घेऊन गेली आणि तिने सांगितलं की बाबा ही माझी मुलगी आहे आणि हिला मला अभिनेत्री करायची इच्छा आहे आणि तुमच्या हाताखाली तिला अभिनयाचं शिक्षण मिळावं, आपण शिकवावं तिला अशी माझी खूप इच्छा आहे. तर बाबा म्हणाले ही अजून लहान आहे, अजून म्हणजे नायिका वगैरे होण्याच्या वयात नाही आहे, तिला थोडं मोठंही होऊ दे मग मी विचार करेन. त्यांना नमस्कार वगैरे करून आम्ही घरी गेलो. आणि मग काही दिवसांनी बाबांचा माझ्या आईला निरोप आला की तुमच्या मुलीला घेऊन माझ्याकडे या. आणि त्या चित्रपटात बाबांना सुलोचना दिदींच्या गाण्यावर एक इन्सर्शन शॉट टाकायचा होता. त्यांना म्हणजे सुलोचना दिदींना गाण्यात राम, सीता, लक्ष्मण असे दिसतात. आणि त्या माझा सोज्वळ चेहरा असल्याकारणाने बाबांनी मला त्या सीतेच्या भूमिकेसाठी निवडलेलं होतं आणि सांगितलं की तुम्ही उद्या दुसऱ्या दिवशी शूटिंग आहे, पन्हाळ्याला शूटिंग आहे आणि त्याच्यामध्ये राम, सीता, लक्ष्मण असं दाखवायचं आहे मला. तर तुमच्या मुलीला मी सीतेची छोटीशी भूमिका दिलेली आहे आणि तुम्ही घेऊन या तिला उद्या. तर मी म्हटलं बाबा माझं सातवीची उद्या वार्षिक परीक्षा आहे आणि माझा पहिलाच पेपर आहे तर मी कशी काय येऊ बाबा. तर ते म्हणाले हरकत नाही, तुला मी बरोबर शाळेत 11:00 आत पेपरला सोडेन शूटिंग झाल्यानंतर. आणि मी म्हटलं बरं बाबा हरकत नाही. म्हणजे त्या दिवशी माझी वार्षिक परीक्षेचाही पहिला दिवस आणखीन हा चित्रपटाचाही म्हणजे एक परीक्षाच माझी ही, त्या दोन्ही परीक्षेचा पहिला दिवस. तर त्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी मी लवकर उठून आले आईबरोबर स्टुडिओत. मग बाबांनी मला मेकअप करायला सांगितलं तर मला वाटलं की असं मेकअप केस वगैरे चांगले बसण्यासाठी मी चांगलं तेल बिल चांगली चोपून आले होते केसांना. तर बाबा म्हणाले हे काय तेल कशाला लावलं तू, ते तू तेल असं चमकेल आणि तुझे केस म्हातारी दिसशील तू. मला काहीच कल्पना नव्हती. मग बाबांनी मला ते केस वगैरे धुवायला सांगितले आणि मग मेकअप मॅनला माझं मेकअप वगैरे करायला सांगितलं. मेकअप वगैरे रेडी करून ड्रेस वगैरे सीतेचा वगैरे परिधान करून मी तयार झाली. मग आमचं त्यावेळेला पन्हाळ्याला शूटिंग होतं. तर पन्हाळ्याला आम्ही 7:00 गेलो कारण 11:00 माझी परीक्षा होती. आणि मग आमचं पन्हाळ्याला ज्या स्पॉटवर आम्ही पोहोचलो मग तिथे कॅमेरासमोर मला बाबांनी उभं केलं आणि माझ्यावर कोणतरी दुसरे पण रामाचं वगैरे काम करणारे ग्रस्त म्हणजे मुलगाच होता असा तो. तर आम्ही बाबांनी माझ्या डोळ्यात काहीतरी असं एक लिक्विड म्हणजे होतं ते असं घातलं. तर मला ते एका कळे ना काय बाबांनी, तर म्हणे असं तुझ्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे ना म्हणून ग्लिसरीन घातलेले. तर मला काही कळे ना ते डोळे माझे झोंबाय लागले आणि मी जोर जोराने ते डोळे असे पुसून सगळं मेकअप माझं काळं झालं. तर बाबा म्हणले अगं अगं काय करते, अनु, माझं नाव खरं अनसुया.
1: बर.
0: तर मला ते अनु म्हणायचे. बा अगं, तू मेकअप खराब केला असा तर तू कशी तरी दिसशील. मग परत मेकअप, माझं सबन मेकअप म्हणला, सांगितलं व्यवस्थित करायचं मेकअप. आता तू डोळ्यात ग्लिसरीन घातल्यानंतर

0: आल्यानंतर डोळ्याला हात अजिबात लावायचा नाही. तू जर चांगला शॉट दिला तर मी तुला खाऊ देईन आणि बक्षीस देईन, आणि तुला परीक्षेला जायचंय ना वेळेवर, मग लवकर लवकर शॉट दे. आणि त्याप्रमाणे मी बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी अगदी शॉट चांगला दिला. मग बाबांनी अगदी सगळ्यांनी माझं कौतुक इतकं केलं, शॉट वगैरे माझं चांगला झालं, टाळ्या वगैरे वाजवून मला अगदी कौतुक केलं. आणि बाबांनी मला मग एक मला वाटतं 100 रुपयाची नोट त्यावेळेला दिली मला. आणि मला इतका आनंद झाला आणि मी बाबांच्या नमस्कार वगैरे करून मी म्हटलं आता बाबा मला परीक्षेला जायला पाहिजे, हरकत नाही म्हणे आता तू जा परीक्षेला. आणि मग त्याप्रमाणे मी शाळेत बरोबर 11 वाजता मला बाबांनी सोडलं. म्हणजे हा माझा चित्रपट सृष्टीतला पहिला दिवस. मी पहिल्या प्रथम छोट्या सीतेची ज्या चित्रपटामध्ये भूमिका केली तो चित्रपट होता आकाशगंगा.
1: वा उमाताई, म्हणजे अभिनयाची गंगा तुमची व्हायलाच लागली प्रेक्षकांपर्यंत.
0: अगदी.

0: आणि त्याच्यानंतर मला बारसं कसं झालं तेही मला सांगायचंय. तर त्याच्यानंतर मग बाबांनी काही दिवसांनी मला समन भारताच्या गान सम्राज्ञी भारतरत्न लता दीदी मंगेशकर ह्या एक चित्रपट निर्माण करीत होत्या. तर त्या आणखीन त्यांचे भाऊ हृदयनाथजी मंगेशकर असे दोघे मिळून तो चित्रपट निर्माण करीत होत्या. आणि त्या चित्रपटाची कथा वि स खांडेकर यांनी लिहिली होती. त्या चित्रपटाचं नाव होतं अंतरिसा दिवा. आणि त्या चित्रपटामध्ये सूर्यकांतजी आपल्या सीमाताई ह्या नायक आणि नायिका होते. आणि त्यांच्या नायकाच्या धाकट्या बहिणीची भूमिका मला करायची होती. त्याच्यासाठी मला बाबांनी बोलवून घेतलं. मग मला म्हणाले ह्याच्यात तुला एक मोठी भूमिका मी देणार आहे आणि त्याप्रमाणे तुझी स्क्रीन टेस्ट घेतली जाईल. आणि मग दुसऱ्या दिवशी मला स्क्रीन टेस्टसाठी बोलवलं. मला मेकअप वगैरे करून मला उभं केलं गेलं आणि माझी स्क्रीन टेस्ट घेतली. तर मग मी त्याच्यामध्ये स्क्रीन टेस्टमध्ये चांगल्या तऱ्हेने पास झाले. मग मला नक्की बाबांनी लता दीदींनी मला त्या भूमिकेसाठी घेण्याचं कबूल केलं. म्हणजे मला दिली गेली ती भूमिका. आणि मग सगळं पिक्चर वगैरे पुरं झालं. माझी भूमिकाही चांगली झाली. मला त्या चित्रपटाचे दिग्दर्शक माधवराव शिंदे त्यावेळेचे अगदी गाजलेले असे दिग्दर्शक होते आणि त्यांना घेतलं होतं त्या दिग्दर्शनासाठी. आणि मग माझं कामही चांगलं झालं. सगळ्यांनी माझी तारीफ केली. आणि चित्रपट निर्माण होणार त्यावेळेला सगळी पब्लिसिटी चित्रपटाची सुरू झाली पेपरमध्ये. आणि सूर्यकांत सीमाताई सगळ्यांची नावं दादा साळवी इंदिरा चिटणीस त्यावेळेला त्यावेळेचे गाजलेले कलाकार सगळ्यांची नावं आली. आणि नवतारका उमा असं त्याच्यात नाव होतं. आणि माझं नाव अनसूया मला कुठेच दिसेना. अगं मी इतकी घाबरले. मी म्हटलं आता काय करायचं. माझं नाव दिसत नाही. मला अगदी रडायला आलं. मी म्हटलं आता मी काय करू. माझं काम चांगलं झालं नाही म्हणून काढून टाकलं की. तर मी भीत असं दिग्दर्शक जे माधवराव शिंदे होते आणि त्यांचे असिस्टंट एक माधवराव भुईटे नावाचे ग्रस्त होते त्यांना मी विचारलं अहो ह्याच्यात ह्या पेपरमध्ये माझं नाव का नाही दिसत अनुसूया म्हणून. माझं काय काम काढून टाकलं का. मी अगदी माझ्या डोळ्यातून पाणी वगैरे अगदी हुंके देत मी विचारलं. तर ते म्हणाले हो हो तुझं काम काढून टाकलं. तू काम चांगलं नाही केलं असं मला सांगितलं. तर मी आणखीनच भोकाड पसरलं. मी म्हंटल आता तर मग त्यांना माझी दया आली. हसायला पण येत होतं आणि दया पण. म्हणे अगं रडू नकोस अनु रडू नको. तुझं नाव नवतारका आहे उमा कुणाचं नाव. हे नाव लता दीदींनी तुझं नाव ठेवलेले.
1: अरे वा.
0: हा. आणि अशा तऱ्हेने माझं बारसं झालं. आणि ते नाव पण कसं ठेवलं ठाऊक आहे का. लता दीदींनी अशा त्यांची जी मुलगी होती वर्षा ती खूप लहान होती. आणि लता दीदींनी काय केलं सगळ्या नावाच्या चिठ्ठ्या केल्या पुष्कळ अशा म्हणजे वेगवेगळ्या अशा नावाच्या मुलींच्या नावाच्या चिठ्ठ्या त्यांचं दैवत मंगेश त्याच्यासमोर अशा चिठ्ठ्या करून टाकल्या. तर म्हणे अनुसूया हे फार मोठं नाव वाटतं चित्रपटासाठी म्हणून छोटं नाव हवं. मग तर पुष्कळ अशा छोट्या छोट्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या. आणि ती वर्षा लहान होती तिला ती चिठ्ठी एक उचलायला सांगितली. तर त्याच्यात ते चिठ्ठी उचलली तर लता दीदींनी नाव पाहिलं तर त्याच्यात उमा असं नाव आलं होतं. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी माझं नवतारका उमा हे नाव ठेवलं. पण मला काही कल्पनाच नव्हती याबद्दल. आणि मग म्हणून नंतर मला ते जेव्हा मी वाचलं तेव्हा मला रडायला आलं की माझं नाव दिसत आहे. आणि जेव्हा कळलं तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि म्हणूनच मी अनुसूयाची उमा या चित्रपटसृष्टीत वावरू लागली. आणि तेव्हापासून उमा म्हणून सगळ्या म्हणजे प्रेक्षकांना लोकांची मी आवडती झाले. आणि मला विशेष अभिमान आहे म्हणजे एवढ्या मोठ्या लता दीदींसारख्या गान सम्राज्ञींनी माझं नाव ठेवलं.
1: हा भाग्यक्षण फक्त एखाद्याच्याच नशिबी येतो आणि तो तुमच्या नशिबी आलेला
0: आहे. अगदी अगदी. याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते.
2: रसिक हो, आज वेळ संपूच नेत आणि या गप्पा थांबूच नेत असंच वाटतं ना. पण भेटूया ना पुढल्या भागात.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप हे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 3:30 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम मिश्र संगीत.

आताच आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत. यानंतर ऐकूया जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत.

आताच आपण ऐकलं लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या आवाजातील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत. यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजातील राम कदम यांनी संगीत दिलेली जगदीश खेबुडकर यांची एक लावणी.

आताच आपण ऐकलं लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजातील योगेश यांचं गीत. यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या आवाजातील अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलत जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील छंदा शेळके यांचं गीत. आणि ह्याचबरोबर आम्ही मिश्र संगीत या कार्यक्रमातून आपला निरोप घेत आहोत. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण हे प्रसारण ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजतायत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्वीकार कट्टी यांचं सतारवादन, राग बसंत मुखारी, मध्यलयगत जप तलात निबद्ध असून द्रुतगत 3 तलात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे भूषण पुरचुरे यांनी. तर ऐकूया स्वीकार कट्टी यांचं सतारवादन.

0: आज आपण ऐकलं स्वीकार कट्टी यांचं सतारवादन राग बसंत मुखारी. त्यांना तबला साथ केली होती भूषण परचुरे यांनी.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दीपा साठे यांचं शास्त्रीय गायन, राग सूर मल्हार, मध्यलय आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध असून मध्यलय बंदिशेचे बोल आहेत गर्जत आये बादर कारे, द्रुतगत बंदिशेचे बोल आहेत पदरवा बरसने को आये. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. चला तर ऐकूया दीपा साठे यांचं शास्त्रीय गायन राग सूर मल्हार.

0: आताच आपण ऐकलं दीपा साठे यांचं शास्त्रीय गायन, राग सूर मल्हार. त्यांना तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती विनोद पडगे यांनी. आपण ऐकत होता नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी आग्रहात.

ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲप हे प्रसारण आपण ऐकत आहात. पहाटेचे 5 वाजतात. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

आताच आपण ऐकलं सुधीर फडके यांच्या आवाजातील गदी माडगुळकर यांचं गीत. यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलं हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातील हे गीत. यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातील हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाधो महानोर यांचं गीत.

यानंतर आपण ऐकूया उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजातील ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत.

सजनी मोहिनी दूतिया जीवनी दूर दूर जाऊया धुंद वेड़े होऊया ये

0: हात हाथ घेऊनी नाचुनी या गाऊनी
1: होय होय होय
0: हात हाती घेऊनी नाचुनी या गाऊनी ये चल करूया प्यार प्यार सजणी।

पावरल्या हरिणी वीर जरा धरुणी पावरल्या हरिणी वीर जरा धरुणी ये चल करूया प्यार प्यार सजणी।

0: जिंदगी को भूलेंगे, आसमां को छू लेंगे, ओए जिंदगी को भूलेंगे, आसमां को छू लेंगे, ये तल करूँ या प्यार प्यार सजनी कामिनी तुझ या जीवनी सजनी कामिनी तुझ या जीवनी दूर दूर जाऊया धुंद वेड़े होऊया ये तल करूया प्यार प्यार
1: सजना मोहना मी तुझी प्रीतना सजना
2: अयो
1: मोहना मी तुझी प्रीतना।
3: आताच आपण ऐकलं शैलेंद्र सिंग, अनुराधा पडवाल, राणी वर्मा आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत।

आताच आपण ऐकलत किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांचं गीत. आणि याचबरोबर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार या कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेत आहोत. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲप हे प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 5:30 वाजलेत. आता ऐकूया भावधारा हा कार्यक्रम.